श्रोते हो, कार्यक्रमामध्ये यापुढे ऐकूया संत तुकाराम यांची रचना, संगीत श्रीधर फडके यांचं, तर स्वर सुरेश वाडकर यांचा.

आता राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकणार आहोत. रचना संत तुकाराम यांची, तर स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. तसंच AIR DTH उपग्रह वाहिनीवरूनही आपण हे कार्यक्रम ऐकू शकता. श्रोते हो, आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 5 श्रावण, शके 1948 अर्थात 27 जुलै 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. सुप्रभात श्रोते हो, अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता सुरू होत आहे. सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. पहिल्या सभेची सुरुवात करूया मंगलध्वनीने. मंगलध्वनीमध्ये ऐकूया उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग गुजरी तोळी.

श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:05 झाली आहेत. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया शिवतांडव स्तोत्र.

संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात, सुधा जोशी यांनी गायलेला. कार्यक्रमात श्रोते हो आता पुढे ऐकूया प्रसन्ना म्हैसाळकर यांनी गायलेला संत निर्मलाबाई यांचा अभंग.

योजना शिवानंद यांनी गायलेला संत एकनाथ महाराजांचा अभंग आपण ऐकलात. आपण ऐकत आहात भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात, आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात श्रोते हो, आता पुढे ऐकूया असित देसाई यांनी गायलेला स्वामी स्वरूपानंदांचा अभंग, संगीत दत्ताराम गडेकर.

मधुकर आरकडे यांचं गीत आपण ऐकलं, आकाशवाणी गायकवृंदांनी गायलेलं. संगीत कानू घोष यांचं होतं. मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

जगूया आनंदी या सदरात नियतीचा नमस्कार. श्रोते हो, गेल्याच आठवड्यात आकाशवाणीने 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण केलं आहे. पूर्वीच्या काळी सोशल मीडिया म्हटलं की रेडिओ हा एकच पर्याय होता, पण कालांतराने टी व्ही, व्हॉट्सअप, ट्विटर असे अनेक सोशल मीडियाचे प्रकार प्रसिद्धीस आले आणि या गोष्टीची भुरळ लहान मुलांपासून अगदी थोरा मोठ्यांनाही पडली. आजची मुलं म्हणजे डिजिटल युगात वाढणारी पिढी. मोबाईल, टॅब, लॅपटॉप, टी व्ही, अहो, स्क्रीन आता त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग झाली आहे. अभ्यास, खेळ, मित्रांशी गप्पा, नाहीतर ऑनलाईन क्लासेस, प्रत्येक गोष्टीत स्क्रीनचा वापर होताना दिसतो. काही वेळा काही ठिकाणी तर अति आणि अखंड. श्रोते हो, मोबाईल, कम्प्युटर, टॅब वापरताना बराच वेळ स्क्रीनकडे एकटक पाहिल्याने डोळे कोरडे होतात, कारण पापण्या कमी वेळा मिटल्या जातात, तसंच डोळ्यांची जळजळ होऊन ते लवकर थकतात. आजच्या काळात स्क्रीन ही फक्त करमणुकीची गोष्ट राहिलेली नाही, तर ती शिक्षण आणि जगाशी नातं जोडून ठेवणारं एक महत्त्वाचं साधन बनली आहे. म्हणून तंत्रज्ञानाचा वापर जरूर करा, डिजिटल जगाशी मैत्री करा, पण सुदृढ आयुष्याची कास धरूनच, कारण निरोगी शरीर, शांत मन आणि आनंदी बालपण सर्वात जास्त महत्त्वाचं आहे.

0: स्वतःहो सकाळचे 6:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम जगूया आनंदी.
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: जगूया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकला अस्मिता वाहिनीवरून। 6:35 झाली आहेत। जाणून घेऊया आज अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी। अगदी थोड्याच वेळात म्हणजे

0: 6:40 मिनिटांनी आणि दुपारी 2 वाजता कृषीवाणी यामध्ये दूध व्यवसायासाठी गायींची निवड आणि खरेदी या कार्यक्रमाचा भाग दुसरा. 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात IVF याविषयी समजून घेऊया. तज्ज्ञ आहेत डॉक्टर ज्योती चव्हाण. या कार्यक्रमाचा भाग 3. 6:50 आणि 2:10 परिसरमध्ये धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धनाविषयी सांगतील विराज आठल्ले. कार्यक्रमाचा भाग 3 आपण ऐकाल. 7:00 आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिकेमध्ये पुस्तक यात्रा या मालेत डॉक्टर मीरा शेंडगे यांच्या तेलेजू आणि इतर बालनाट्य या नाटकांचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला आढावा. प्रायोजित कार्यक्रमांच्या मालेत 7:25 दिलखुलास, 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले. आज 8:40 डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम. कविता विश्व या अब्दुल कलामांचं कविता विश्व डॉक्टर अब्दुल कलामांचं सादर करते आकाशवाणी नागपूर केंद्र. 9:00 अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचं क्रमशः वाचन भाग 77. आज 11:05 सहज संवाद या कार्यक्रमात संवादक आहेत श्रीराम केळकर. 12:00 वनिता मंडळमध्ये प्रथम उद्योग लक्ष्मी या अंतर्गत स्वप्ना कर्णिक संखे यांची मुलाखत आणि त्यानंतर स्मृतिवर्धन या कार्यक्रमात अलकनंदा पाध्ये यांची नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 2. 1:40 सातारा जिल्हा वार्तापत्र पुणे केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 5:30 युववाणीमध्ये जपणूक छंदाची हा कार्यक्रम आपण ऐकाल. 6:30 साहित्य सौरभमध्ये मनी प्लांट ही कथा आणि त्यानंतर डॉक्टर श्यामल सराडकर यांचं गझल आणि कविता वाचन. रात्री 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझावर माझं शिवार या राज्यस्तरीय प्रसारणात प्रथम रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भुरे यांची मुलाखत आणि त्यानंतर माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते यांची मुलाखत. रात्री 8:15 लोकसंगीत, 8:30 संसद समीक्षा कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक आणि रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या मालेत 10:30 उत्तरा चौसाळकर यांचं गायन राग ललत, 2:30 उस्ताद अलाउद्दीन खान यांचं इसराजवादन राग शुद्ध सारंग आणि 5:02 दीपिका भिडे यांचं गायन राग पूर्वी. आत्ताच आपण अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी जाणून घेतलं. आता ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी तुरळक ते मध्यम पावसाची नोंद झाली. कमाल तापमान होतं कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही ठिकाणी 31 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान होतं कुलाबा इथे 25 आणि सांताक्रूज इथे 26 अंश सेल्सिअस. पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये वातावरण ढगाळलेलं राहील, तसंच मध्यम पावसाची शक्यता असून अधूनमधून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचीही शक्यता काही ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. कमाल तापमान 30 तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहील. मच्छीमार बांधवांसाठी सूचना, समुद्रात ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. वादळात त्यांचा वेग 65 किलोमीटर होण्याची शक्यता असल्याने मच्छीमार बांधवांनी मच्छीमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. 6:40 होत आहेत, प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे रायगड आणि पालघर या जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता काही ठिकाणी वर्तवण्यात आली आहे असा अंदाज वेधशाळेकडून सांगितला आहे. आजच्या कृषीवाणीचा विषय आहे दूध व्यवसायासाठी गायींची निवड आणि खरेदी. या कार्यक्रमाचा भाग दुसरा. वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. गायी वेगवेगळ्या हवामानामध्ये जगू शकतात, परंतु त्यांची वाढ, पुनरुत्पादन, दूध उत्पादन क्षमतेचा अनुकूल वातावरणातच पूर्ण विकास होऊ शकतो. गायी स्थानिक परिसरातील आठवडे बाजारातून खरेदी करणं चांगलं आणि आवश्यक असेल तर व्यवसायाचं ठिकाण आणि खरेदीच्या ठिकाणाचं हवामान, चाऱ्याचा प्रकार याबाबतीत समानता राहील याची काळजी घ्यावी. गायी ठराविक चारा आवडीनं खातात. बाह्य कीटक, आतड्यातील कृमी, सांसर्गिक रोग कातडीच्या विकाराला चांगल्या प्रकारे प्रतिकार करू शकतात. परंतु वेगळ्या हवामानातून खरेदी केलेल्या गायी नवीन ठिकाणाच्या वातावरणाला, चारा, पाणी, हवामान, व्यवस्थापन याला लवकर एकरूप होऊ शकत नाहीत. रोग, कीटक, कृमीला चांगल्या प्रकारे प्रतिकार करू शकतीलच असं नसतं, त्यामुळे त्यांची पुनरुत्पादन कार्यक्षमता कमी होऊन दूध उत्पादनात घट येऊ शकते. वाहतुकीची गैरसोय टाळण्यासाठी स्थानिक परिसरातून किंवा समान भौगोलिक परिस्थिती असलेल्या परिसरातून गायींची खरेदी करावी. कळपात नको असलेल्या दोषी गायी शेतकरी बाजारात विक्रीसाठी पाठवतात, त्यामुळे बाजारातून खरेदी करण्यापेक्षा शेतकऱ्याच्या घरून, प्रक्षेत्रावरून गायी खरेदी कराव्या. व्यवसाय सुरू करण्याच्या परिसरातील स्थानिक हवामान, चारा, पाणी आणि व्यवस्थापन पद्धतीला एकरूप होऊ शकतील अशा दुधाळ गायीच्या जातींची निवड करावी. गायीच्या जातीवंत गुणधर्मापेक्षा तिच्या दूध उत्पादन क्षमतेच्या निवडीसाठी विचार करावा. नैसर्गिक चारा वैरण मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या वीताच्या हंगामात, म्हणजेच हिवाळी हंगामात गायी खरेदी कराव्या. विण्यापूर्वी किंवा व्याल्यानंतर 2 आठवड्याच्या काळामध्ये गायींची खरेदी आणि वाहतूक करू नये. गाभण गायींचे गर्भपात होतात किंवा लहान वासराला वाहतुकीचा आणि नवीन वातावरणाचा त्रास होऊन वासराचा मृत्यू ओढवण्याची शक्यता असते. शक्यतो गाभण गायी खरेदी करू नयेत, कारण गर्भधारणेसाठी वापरलेल्या वळूची माहिती समजू शकत नाही. व्यालेल्या गायी वीताच्या 2 महिन्यानंतर खरेदी करू नये, कारण त्यानंतर दूध उत्पादनात घट होते. शक्यतो वीताच्या 1 महिन्यातच खरेदी करावी. वेगळ्या भौगोलिक प्रदेशातून बाजारातून खरेदी केलेल्या गायी मुख्य प्रक्षेत्रापासून दूर अंतरावर 1 ते 2 आठवडे चारा व्यवस्थापनासाठी ठेवाव्या. त्यांचा गोठा, मजूर हे वेगळे असावेत. या काळामध्ये निरीक्षण करावं. बाह्य कीटक, आतड्यातील कृमी आणि रोगप्रतिबंधक औषधोपचार करावे. गायी बाजारातून बाहेरून खरेदी करण्यापेक्षा स्वतःच्या प्रक्षेत्रावरच पैदास करणं चांगलं. त्यासाठी दुधाळ गाय आणि कृत्रिम रेतनाचा अवलंब करावा. जोपासलेल्या कालवडी स्थानिक परिस्थितीला समरस झालेल्या असतात. विक्रीसाठी अधिक जनावरं उपलब्ध होतात, त्यामुळे उत्पादनात भर पडते.
0: आत्ताच आपण दूध व्यवसायासाठी गायींची निवड आणि खरेदी या कार्यक्रमाचा भाग दुसरा ऐकला. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी. सादर करते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण 2 वाजता पुन्हा ऐकू शकाल. कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: 96, 95, 94, 93, 92, 91, 90.
3: काय ग उलटी गिनती का सुरू आहे तुझी?
2: अंक, पाढे, कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत.
3: ए हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग, वॉकिंग, जिम किती तरी पर्याय आहेत.
2: हो पण मेंदूचं काय, त्याचेही व्यायाम करायला हवेत.
3: अच्छा, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज. बरं, त्या कशा करायच्या?
2: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन
3: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका. सोमवारी 27 जुलै रोजी 12:12 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही. स्मृतीवर्धन.
0: सकाळचे 6:45 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई, अस्मिता वाहिनी. ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
4: आरोग्यम धनसंपदा.
5: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण आय व्ही

0: समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. आपण IVF तंत्रज्ञानाविषयी माहिती घेत आहोत. या उपचार पद्धतीमध्ये काही प्रमाणात धोके सुद्धा असू शकतात किंवा याचे काही दुष्परिणामही होऊ शकतात, या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. मॅडम, काय सांगाल याबद्दल?
2: दुष्परिणाम फारसे जास्ती नसतात का, खूप काळजी घेतली जाते IVF प्रोसेसमध्ये. आणि जेव्हा आपण आधी बोललो होतो एम्ब्रियो ट्रान्सफर करतो, तर मिनिमम 2 एम्ब्रियो ट्रान्सफर केले जातात. त्याच्यामधनं एक तरी रुजलं तर सिंगल बेबी प्रेग्नन्सी राहते. पण जर ते ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स राहिले तर थोडासा रिस्क फॅक्टर वाढतं, म्हणजे हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये जातं. पण ती हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणजे जशी नॉर्मली प्रेग्नन्सी पण ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स राहिली तर तेच हाय रिस्क फॅक्टर्स असतात. थोडंसं बेड रेस्ट जास्ती लागतं किंवा 5व्या महिन्याला BP येऊ शकतं, डायबिटीज येऊ शकतं, डिलिव्हरी थोडीशी लवकर होऊ शकते, पाणी लवकर सुटू शकतं. तर हे सेमच रिस्क फॅक्टर्स आहे जे नॉर्मल प्रेग्नन्सी बरोबर असतात. दुसरं, जे इंजेक्शन्स दिले जातात तर त्यांचे साईड इफेक्ट थोडेसे असे असू शकतात की ते पाणी साचतं बॉडीमध्ये, वॉटर रिटेन्शन होतं, तर त्याच्याने हेडेक किंवा ब्लोटिंग किंवा वेट गेन, पण जे ट्रान्झिएंट असतं, टेम्पररी असतं, जे वेट गेन वगैरे नंतर कमी होऊ शकतं. पण सिव्हिअर ह्याच्या कंडिशनमध्ये जर मॉनिटरिंग नीट केलं नाही तर लंग्स आणि पोटामध्ये पण पाणी साचू शकतो, पण ते बेड रेस्ट किंवा मेडिकेशन्सनी रिव्हर्सिबल असतं. सो हे जे काही साईड इफेक्ट्स आहेत ते टेम्पररी असतात आणि ट्रीटेबल असतात.
1: अच्छा, बरं, ही ट्रीटमेंट घेत असताना काही धोकेही असतात, तर असे काही धोके सांगू शकाल का?
2: IVF मध्ये फेल्युअर रेट पण तेवढंच असतं, म्हणजे एक सायकल केली आणि ते सक्सेसच होणार असं गॅरंटी नसते. एक 60-70% चान्स असतं की प्रेग्नन्सी राहणार. तर रिपीटेड IVF सायकल करायची गरज पडू शकते. केव्हा 5 ते 6 एम्ब्रिओ तयार झाले आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर ज्या सायकलला केलं ते प्रेग्नन्सी राहिली नाही, तर जे तयार एम्ब्रिओ फ्रीज केलेले आहेत ते आपण पुढच्या सायकलला पण वापरू शकतो, म्हणजे ते इंजेक्शन्स वारंवार घ्यायची गरज पडत नाही. तर हे एवढंच धोका इम्पॉर्टंट असतं.
1: मॅडम, ही उपचार पद्धती वापरून जे बाळ जन्माला आलेलं आहे त्याची काही वेगळी काळजी घेणं अपेक्षित असतं का?
2: नाही, जसे नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये मुलं राहतात तेच प्रॉब्लेम्स, सेम प्रॉब्लेम्स आपण ह्या प्रेग्नन्सीमध्ये फेस करतो. सो तसं जसं नॉर्मल प्रेग्नन्सीला आपण स्कॅन करतो त्याच पद्धतीने आपण ह्या बेबीजना पण मॉनिटर करतो आणि त्यांची पण नॉर्मल डिलिव्हरी किंवा सीझर त्याच पद्धतीने होऊ शकतं. आणि ह्या प्रेग्नन्सीमध्ये जी आई आहे ती ट्रॅव्हलिंग करू शकते, ती जॉब करू शकते, असं फुल टाईम बेड रेस्ट करण्याची गरज नाही. डिलिव्हरी झाल्याच्या नंतर ते इट इज इक्विवल टू अ नॉर्मल बेबी,
1: म्हणजे त्या दृष्टीनं काहीच काळजी तशी करायची गरज
2: नाही.
1: बरं, जाता जाता एकूण या उपचार पद्धतीविषयी थोडक्यात आमच्या श्रोत्यांना काय सांगाल तुम्ही?
2: सगळ्यात पहिलं, ट्रीटमेंट घेताना आपल्याला IVFचे फायदे आणि तोटे समजून घेण्याची खूप गरज आहे. आणि IVF डिमांडवर नाही होऊ शकत आणि हे फास्ट फॉरवर्ड ट्रीटमेंट नाही. दुसरं, IVF केलं तर मूल आपल्याला मिळणार असं ह्याची 100% गॅरंटी नसते. तर पहिला तुम्ही स्टेप वाईज ट्रीटमेंट करा. पहिलं तुम्ही बेसिक ट्रीटमेंट घ्या, मग तुम्ही ॲडव्हान्स ट्रीटमेंटमध्ये पहिला IUI ट्राय करा आणि मग ते फेल झालं तरच तुम्ही IVFकडे वळा. म्हणून ही प्लॅन्ड प्रोसिजर आहे.
1: मॅडम, आज इथे आपण आलात आणि IVF उपचार पद्धती नेमकी कशी आहे, त्यासाठी काय काळजी घेता येते आणि त्याचं प्रमाण दिवसेंदिवस कसं वाढत चाललंय, या संदर्भात अतिशय सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
2: धन्यवाद.
0: IVF समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकूया धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद.
2: श्रोते हो नमस्कार. धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी आपण विराज आठले यांच्याकडून जाणून घेतोय. सर, आज सांगा की

0: देश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांना यामध्ये कसं सहभागी करून घेता येईल?
1: धनेश पक्ष्याच्या या संवर्धनात आपण मागच्या भागात बघितल्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेत असतो. सध्याचा जो पावसाळी सीझन चालू आहे तर याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात दरवर्षी ही झाडं लावत असतो. आपल्यापैकी जर का कोणाला आपण इच्छुक असाल तर आमच्या नर्सरीला जरूर भेट द्या. आमची नर्सरी कोसुम देवरुख येथे आहे आणि इथे असलेली रोपं ही आम्ही मोफत लोकांना लावायला देतो. फक्त आम्हाला त्याच्यामधून एवढीच अपेक्षा असते की साधारण ही जी नेलेली रोपं आहेत ती त्यांच्या सुरक्षित अधिवासात लावली जावी आणि त्यांचं साधारण 10 ते 20 वर्ष तरी किमान संवर्धन किंवा ज्यांची काही निगा आहे त्यांना पाणी घालणं असेल हे लोकांमार्फत केलं जावं आणि त्याच्यातनं मग धनेशासाठी सुरक्षित अधिवास पुढे निर्माण होईल. दुसरं एक ही झाडं लावण्याचं मुख्य कारण हे आहे की ह्याच्यामधनं आम्हाला बीजाचा स्रोत आहे तर तोही उपलब्ध होईल आणि याच्यामार्फत मग आपण अजून झाडं तयार करू शकतो. दुसरी आम्ही अजून एक घरटे दत्तक योजना असं एक चालू केली आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे जर का रत्नागिरीचा आपण विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यातलं जवळपास म्हणजे 98% वगैरे क्षेत्र हे सगळं खाजगी मालमत्ता आहे. त्याच्यामध्ये शासनाची किंवा वनविभागाची फार कमी जागा आपल्याला बघायला मिळते आणि बऱ्याचदा जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो तेव्हा असंही लक्षात आलं की जी घरटी आहेत किंवा ढोली आहेत किंवा जी मोठी झाडं आहेत ही मुख्यतः देवराई किंवा काही खाजगी लोकांच्या मालमत्तेमध्ये आहेत. तर मग ही झाडं टिकून राहावी यासाठी आम्ही घरटे दत्तक योजना सुरू केली ज्याच्यामध्ये तुम्ही एक सर्टन फिक्स्ड अमाऊंट देऊन एक ते झाड किंवा ढोली असलेलं झाड हे दत्तक घेऊ शकता आणि मग त्यातला काही हिस्सा हा त्या जमीन मालकाला देऊन त्याद्वारे त्या झाडाचं संरक्षण केलं जातं.
0: पहिल्या भागामध्ये तुम्ही उल्लेख केला होता की याच माध्यमातून पर्यटनाला सुद्धा चालना मिळेल, तर त्याविषयी सांगा.
1: आजकाल आपण बघतो की पक्षी फोटोग्राफी हा एक पर्यटनाला चालना देणारा आणि सगळीकडे पॉप्युलर होत जाणारा असा एक इको टुरिझमचा पार्ट आहे आणि याच दृष्टीने आपण रत्नागिरी जिल्ह्याचा हा पर्यटन दूत म्हणून सुद्धा महाधनेश या पक्षाला घोषित केलं आहे. या पक्षाच्या फोटोग्राफीसाठी मुख्यतः जी लोकं आहेत ही आपल्याला अरुणाचल किंवा या भागात पूर्वी जाताना दिसायची. महाराष्ट्रामध्ये किंवा रत्नागिरी आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये हा तेवढा पॉप्युलर प्रकार नव्हता, परंतु सध्याचे जे माननीय कलेक्टर साहेब आहेत तर त्यांनाही फार या म्हणजे पक्षाविषयी आपुलकी आहे आणि त्यांना जाणीव आहे की रत्नागिरी आणि आजूबाजूच्या परिसरात जर का संवर्धनाची मोहीम आपल्याला जर का पुढे न्यायची असेल तर कुठेतरी इको टुरिझमचा पार्ट म्हणून हे जे पक्षी निरीक्षण असेल तर हे आलं पाहिजे आणि त्या माध्यमातूनच आपण धनेश पक्षी संवर्धनाला चालना देण्यासाठी इको टुरिझमच्या माध्यमातून निधी सुद्धा उपलब्ध होण्यासाठी धनेश या पक्षाची निवड रत्नागिरीचा पर्यटन दूत म्हणून केली आहे.
0: नक्कीच. तेव्हा श्रोते हो, तुमच्या लक्षात आलंच असेल की धनेश पक्षी हा निसर्गामध्ये किती महत्वाचा आहे आणि त्याचं संवर्धन होणं ही काळाची गरज आहे. तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि ही माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद.
2: परिसर या कार्यक्रमात धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:55 होत आहेत. ऐकूया दिल्ली केंद्रावरून प्रसारित संस्कृत समाचार.
1: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. अथ वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी परीक्षा परिष्कारार्थम् उच्चस्तरीय कार्यबलस्य निर्माणस्य घोषणां कृतवान्. अस्य कार्यबलस्य अध्यक्षतां विख्यातः प्रौद्योगिकी विशेषज्ञ

प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, सकाळचे ठीक 7 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम ऐसी अक्षरी रसिकी.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर मीरा शेंडगे यांच्या तेलेजू आणि इतर बालनाट्य या नाटकांचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला नाट्यभेद.
1: तेलेजू आणि इतर बालनाट्य हे डॉक्टर मीरा शेंडगे यांच्या एकंदरीत 8 बालनाटकांच्या संहितेचं पुस्तक आहे. गेली 25 वर्ष बालनाट्य चळवळीत सक्रिय असणाऱ्या डॉक्टर मीरा शेंडगे यांनी आपल्या मनोगतातून मांडलं आहे की अलीकडची मुलं ही आपण समजतो तशी निरागस अनभिज्ञ नाहीत, तर ती अद्भुत रम्यतेपेक्षा वास्तववादाच्या अधिक जवळची आहेत हे लक्षात आलं होतं. त्यामुळे मी वास्तववादी संहिताच निवडत असे. या पुस्तकातील सर्वच संहिता या वास्तववादी आहेत. केवळ बुद्धी नाही तर भाग्यसुद्धा बरोबरीने लागतं हा संदेश भाग्यदेवता या नाटकातून दिलेला आहे. सहसा नाटकांमध्ये न दिसणारा एक वेगळा विषय तेलेजू या नाटकातून हाताळलेला आहे. कुमारिकेला देवी म्हणून पूजण्याची प्रथा आहे, पण या देवीला कुटुंबापासून कसं दूर राहायला लागतं, काय त्यागावं लागतं हे या नाटकातून जाणून घेता येतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना देवत्व किंवा कोणतंही महत्त्वाचं पद पुरस्कार मिळवून द्यायचं या हेतूनं त्यांचं बालपण त्यांच्यापासून हिरावून घेऊ नका हा महत्त्वाचा संदेश या नाटकातून अतिशय चतुराईनं दिलेला आहे. आजकालच्या मुलांना वड पिंपळ हे वृक्ष माहीत असतात, परंतु या नाटकात कॅशिया शतपर्णी अशोक असे वृक्ष आणल्यामुळे आणि तेच आपसातील संवादातून पर्यावरण विषयक ज्ञान देत असल्यामुळे मुलांच्या मनोरंजनाबरोबर अभ्यासही साधतो. हे वनोत्सव नाटकातील आहे. देशप्रेम देशसेवेसारखा अत्यंत कठीण विषय लहान मुलांसमोर मांडताना त्यांना कळेल अशी भाषा वापरणं, आपल्या आसपास ज्या घडामोडी घडतायत त्यातून त्यांच्यात जागरूकता निर्माण करणं हे अत्यंत कठीण काम मिशन 1 या बालनाट्याद्वारे मीरा शेंडगे यांनी केलं आहे. आउट ऑफ कव्हरेज एरिया हे मुलांच्या रोजच कानावर पडणारं वाक्य, त्यामुळे याच नावाचं नाटक असल्यामुळे मुलांना जवळचं वाटण्याची त्या ओढीनं ते वाचण्याची शक्यता लेखिकेनं गृहीत धरलेली दिसते. हिंदी मराठी मिश्रित संवाद यात का वापरलेला आहे आणि यातून कोणता संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे हे आपण प्रत्यक्ष वाचून ठरवावं. एकंदरीत शाळकरी मुलं आणि शाळेतील कार्यक्रम त्यांच्या अभ्यासक्रमात समावेश असलेल्या काही गोष्टी तर अभ्यासक्रमाबाहेरच्या गोष्टी ज्यानं बालकांचं खूप चांगलं मनोरंजन तर होईलच, त्याचबरोबर त्यांना अधिकचं काही वाचण्याचीही आवड निर्माण होईल, ज्ञान मिळेल. याशिवाय या नाटकांमध्ये असलेल्या पात्रात ते आपल्याला शोधू शकतील अशा तऱ्हेनं या बालनाट्यांची मांडणी केली आहे. आजच्या काळात मुलं वाचत नाहीत अशी तक्रार शिक्षक पालक सगळेच करत असतात. या पार्श्वभूमीवर ते मनापासून वाचतील आणि वाचून त्यातील संस्कार स्वतःत भिनवतील अशा स्वरूपाचं काहीतरी मुलांना देणं गरजेचं आहे. या उद्देशानं सकारात्मकतेनं लिहिलेली ही नाटकं आहेत. तर आजच्या काळातील वास्तववादी बालनाट्य वाचायला मुलांना आवडतीलच, परंतु त्याचा प्रयोगही करायला आवडेल. फक्त त्यासाठी लेखिकेची परवानगी घेण्याची गरज मात्र आहे.
0: पुस्तक यात्रा या मालेत आत्ताच आपण ऐकलं डॉक्टर मीरा शेंडगे यांच्या तेलेजू आणि इतर बालनाट्य या नाटकांचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला नाट्यभेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण दुपारी 1:55 श्रोतेहो आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 आपण ऐकाल आकाशवाणी पुणे केंद्रावरील प्रादेशिक बातम्या. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 आणि 12 सेकंद झाले आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: गुरु एक जगी त्राता. आषाढ महिन्यातली पौर्णिमा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत मंगल दिवस, श्रद्धेचा, कृतज्ञतेचा आणि ज्ञानाचा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ, गुरु म्हणजे श्रद्धा, पण अंधश्रद्धा नव्हे बरं का. गुरु म्हणजे विचार, गुरु म्हणजे विवेक, गुरु म्हणजे प्रकाश, आणि त्या प्रकाशामुळेच माणूस स्वतःचा मार्ग स्वतः शोधू शकतो. येत्या बुधवारी 29 जुलैला अवश्य ऐका गुरु पौर्णिमेविषयी उर्मी हा कार्यक्रम. पुण्यासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून वनिता मंडळ या कार्यक्रमात 12:00 गुरु एक जगी त्राता.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: अंगणातल्या चिमुरड्या पाखरांना हवं असतं एक मायेचं छप्पर, जिथं पुस्तकाच्या ओझ्याविना सुखाचा मिळेल क्षण सुंदर. कोल्हापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत खेळघर परिवार या संस्थेच्या संचालिका डॉक्टर सौ जुईताई कुलकर्णी आणि सौ मेधाताई कुलकर्णी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा मानेकृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
3: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातील परीक्षा सुधारणांबाबत नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय कार्यगट स्थापन केल्याची पंतप्रधानांची घोषणा. कॅच द रेन मोहिमेमध्ये नाशिक जिल्ह्यानं केलेल्या कामाची पंतप्रधानांनी मन की बात

0: आतमध्ये घेतली दखल. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही गरीब रुग्णाचे वैद्यकीय उपचार थांबणार नाहीत, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी. तर क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 मालिकेत भारताला निर्भेळ यश. आता सविस्तर बातम्या. तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा सुधारणांबाबत उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक आणि बळकट करणं हा उद्देश केंद्रस्थानी ठेवून त्या अनुषंगानं उपाययोजना करण्यावर या कार्यगटाचा भर असेल. यासंदर्भात पंतप्रधानांनी काल एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला. ते म्हणाले,
1: हमारी परीक्षा पद्धती विश्वस्त हो, हमारी परीक्षा पद्धती ट्रांसपेरेंट हो, हमारी परीक्षा पद्धती में सबसे ज्यादा टेक्नोलॉजी का उपयोग हो, इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकणी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है, जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा और जल्द से जल्द आने वाली परीक्षाओं की विश्वसनीयता को सुनिश्चित करने का काम इसके रिपोर्ट के आधार पर कर दिया जाएगा.
0: दरम्यान पेपरफुटी प्रकरणामध्ये अधिक कडक शिक्षेची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 आज लोकसभेत मांडण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग हे विधेयक मांडणार आहेत. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल कर्तव्य भवन इथं शिक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी विविध योजना आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी देखील या बैठकीला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमाच्या 136 भागातून देशवासियांशी संवाद साधला. कारगिल विजय दिनानिमित्त हुतात्मा जवानांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या भाषणात स्वदेशी, पर्यावरण रक्षण, जलसंवर्धन अशा विविध विषयांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. स्वदेशी INS महेंद्रगिरी, पिनाक आणि कुश क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्यांचा उल्लेख करत आत्मनिर्भर भारताचं संरक्षण सामर्थ्य वाढत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. गणेशोत्सवात मातीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचं आवाहन देखील मोदी यांनी यावेळी केलं. पुढच्या महिन्यात साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यदिनी हर घर तिरंगा अभियानात उत्साहानं सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले,
1: साथियो, पिछले कुछ वर्षों में हर घर तिरंगा अभियान ने पूरे देश को एक अद्भुत भावना से जोड़ा है. हर घर हर गली में तिरंगे का उत्सव दिखाई देता है. इस वर्ष भी हमें हर घर तिरंगा अभियान को पूरे उत्साह के साथ आगे बढ़ाना है. अपने घर पर पूरे सम्मान के साथ तिरंगा फहराना है.
0: कॅच द रेन अभियान, एक पेड माँ के नाम, तसंच पर्यावरण संवर्धनातील लोकसहभागाचं त्यांनी कौतुक केलं. भारतीय खेळाडू, शैक्षणिक ऑलिम्पियाडमधील विद्यार्थ्यांचं यश, विक्रम एक रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण आणि नवोन्मेष क्षेत्रातील कामगिरीचा मोदी यांनी मन की बातमधून गौरव केला. नाशिक जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या जलसंवर्धनाच्या उपक्रमाची पंतप्रधानांनी कालच्या मन की बातमध्ये दखल घेतली. याबाबत बोलताना नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले,
2: कॅसरीन कॅम्पेनमध्ये सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती राहील की ज्या ज्या ठिकाणी आपल्या शेतावर बांधाच्या बाजूला ज्या ठिकाणी पाणी शिरते त्या ठिकाणी जलतारा बांधावं. त्याच्यासाठी रोजगार हमी योजना म्हणजे जी रामजी योजनामध्ये निधी उपलब्ध आहे आणि जेवढे क्षेत्र आपण निश्चित केला तेवढ्या ठिकाणी आपण बांधून देऊ शकतो. याचे 3-4 फायदे आहेत. नंबर एक, ते कमी खर्च मध्ये होणारे प्रकल्प आहे. दुसरा, आपलं भूजल स्तर, विहीर पुनर्भरण या एक योजना करून वाढून जाणार. तिसरा, भविष्यामध्ये त्या ठिकाणी रिचार्ज शाफ्ट आपल्या करता येतो. चौथा, या योजनामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात जो वाद होतो आजच्या डेटमध्ये पाणी आपण कसं काढून घेऊ त्या प्रश्न आपण ऑटोमॅटिकली आपल्याला सोडवता येतो.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही गरीब रुग्णाचे वैद्यकीय उपचार थांबू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते काल नागपूरमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे आयोजित महाआरोग्य शिबिरात बोलत होते. राज्य शासनानं महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा विस्तार करून गंभीर आजारांचा समावेश केला असून काही आजारांसाठी 35 लाख रुपयांपर्यंत मदत दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या 1.5 वर्षात 57,000 रुग्णांना 452 कोटी रुपयांची मदत देण्यात आल्याची माहितीही

0: त्यांनी दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कर्करोगावरील औषधांचा खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली एकता दाखवून देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत शिवाजी पार्क इथं आयोजित तिरंगा मोर्चामध्ये त्यांनी काल युवकांना संबोधित केलं. आजची तरुण पिढी सरकारला आव्हान देऊ शकते हे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानं सिद्ध केल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. धुळे शहरात देखील विविध सामाजिक संघटना तसंच विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत तिरंगा यात्रेचं आयोजन केलं होतं. परभणी जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यानं खरीप पिकं संकटात सापडली आहेत. अधिक माहिती ऐकूयात आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय झाला असला तरी जिल्ह्यात मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आजपर्यंत सरासरीच्या 88 मिलीमीटर एवढाच पाऊस झाला असून जिल्ह्यात 4,25,000 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत तर 93,000 हेक्टरवर पेरण्या आणखी झालेल्या नाहीत. सध्या 2 दिवसापासून हलक्या पावसाच्या सरी पडत आहेत, मात्र विहीर आणि बोरवेलच्या पाणी पातळीत घट झाल्याने पिकांना पाणी उपलब्ध होत नाही. दमदार पाऊस नसल्याने अंतर्गत शेतीची मशागतीची कामे खोळंबली आहेत तर काही ठिकाणी सोयाबीन पिकाची वाढ थांबली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने दुबार पेरणीची वेळ पडल्यास दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे. सरासरीच्या तुलनेत पाऊस खूपच कमी असल्यामुळे येणाऱ्या काळासाठी तरी जिल्ह्यात दमदार पावसाची आवश्यकता आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सुदर्शन चापके, परभणी.
0: ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं भारोत्तोलनात 48 किलो वजनी गटात काल सुवर्णपदकाची कमाई केली. मीराबाईनं एकंदर 190 किलो वजन उचलून राष्ट्रकुल स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला. मीराबाई चानूच्या या सुवर्ण कामगिरीबद्दल उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचं अभिनंदन केलं आहे. झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना भारतानं 35 धावांनी जिंकला असून मालिका देखील 3-0 अशी जिंकली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं वैभव सूर्यवंशीच्या 49 चेंडूतील 81 धावांच्या जोरावर 192 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वेनं 157 धावा केल्या. रायन बर्लनं सर्वाधिक नाबाद 54 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. राज्याच्या विविध भागात कालही पावसानं हजेरी लावली. संततधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील वीर धरण पूर्णक्षमतेनं भरलं आहे, त्यामुळे पंढरपूरजवळील भीमा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढल्यानं पंढरपुरातील जुना दगडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. उजनी धरणाच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. नाशिक जिल्ह्यात गेले 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसाचा ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. बागलाण तालुक्यात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. इतर 2 जण जखमी झाले आहेत. गोदावरीच्या पात्रातील वाढत्या पाण्यामुळे निफाड तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. धुळे जिल्ह्यात मुसळधार पावसानं 4 धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. पुराच्या पाण्यात 2 जणांचा मृत्यू झाला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान. येत्या 5 दिवसात राज्याच्या विविध भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर रायगड, पुणे आणि सातारा घाट परिसर तसंच रत्नागिरी जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातील परीक्षा सुधारणांबाबत नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय कार्यगट स्थापन केल्याची पंतप्रधानांची घोषणा. कॅच द रेन मोहिमेमध्ये नाशिक जिल्ह्यानं केलेल्या कामाची पंतप्रधानांनी मन की बातमध्ये घेतली दखल. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही गरीब रुग्णाचे वैद्यकीय उपचार थांबणार नाहीत, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी. तर क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 मालिकेत भारताला निर्भेळ यश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: नमस्कार. एक कळकळीशी विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित

0: गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त एक युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
1: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडी तर तिकडे.
2: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
1: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
2: आता मी पण घेते.
3: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
4: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी, तसंच आकाशवाणी DTH उपग्रह वाहिनी. सकाळचे 7:22 झाली आहेत. श्रोतेहो, आज 27 जुलै. भारताचे 11वे राष्ट्रपती, प्रख्यात शास्त्रज्ञ आणि मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं व्याख्यान देताना निधन झालं. साल होतं 2015. स्वप्न ती नसतात जी झोपेत पडतात, स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपू देत नाहीत, असे प्रेरणादायी विचार त्यांनी मांडले. आज त्यांचा स्मृतिदिन. 27 जुलै 1913 जन्मलेल्या भारतीय स्वातंत्र्यसैनिक कल्पना दत्त जोशी यांची आज जयंती. चिटगाव शस्त्रागार लढ्यात त्या सहभागी झाल्या होत्या. कल्पना जोशी यांनी 8 फेब्रुवारी 1995 इहलोकीचा प्रवास थांबवला. तसंच भारतीय वंशाच्या एक अमेरिकन प्रसिद्ध लेखिका भारती मुखर्जी यांचीही आज जयंती. भारती मुखर्जी यांचा जन्म 1940 मधला. 28 जानेवारी 2017 त्यांचं निधन झालं. जागतिक कीर्तीचे मोहन वीणावादक विश्वमोहन भट यांचा आज वाढदिवस. विश्वमोहन भट यांना 1994 ग्रॅमी पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यांनी कालिदासाच्या मेघदूतावर आधारित एका रचनेसह अनेक संगीत रचना केल्या आहेत. विश्वमोहन भट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
1: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावतात. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
2: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीमसोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
1: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका 27 जुलै 2022 12:00 वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपले मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, महाराष्ट्राचा शेतकरी हा आपल्या राज्याच्या कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. निसर्गाच्या लहरीपणाशी, बदलत्या हवामानाशी आणि बाजारपेठेतील चढ उतारांशी सातत्याने सामना करत तो आपल्या कष्टातून राज्याच्या अन्न सुरक्षेची जबाबदारी समर्थपणे पेलत असतो. मात्र अनेकदा नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचं ओझं वाढतं. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं आणि शेती पुन्हा नव्या उमेदीनं उभी करण्यासाठी त्यांना बळ देणं ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. याच भूमिकेतून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या सहकार्याने राज्य शासनाने शेतकरी कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा देणारी आणि 36,500 कोटी रुपयांची तरतूद असलेली ही योजना राज्याच्या कृषी क्षेत्राला नवी उभारी देणारी ठरणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझ कमी होण्याबरोबरच त्यांना पुन्हा नव्या जोमाने शेती करण्यासाठी आर्थिक बळ मिळणार आहे. ही योजना केवळ कर्जमुक्तीपुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांचा सन्मान, आत्मविश्वास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देण्याचा व्यापक प्रयत्न आहे. आजच्या दिलखुलास कार्यक्रमात आपण या योजनेची उद्दिष्ट, प्रमुख वैशिष्ट्य, पात्रता, लाभाचं स्वरूप आणि शासनाची भूमिका याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील. सर नमस्कार, कार्यक्रमात मनापासून स्वागत करते आपलं. सर, ही एक ऐतिहासिक योजना मानली जाते, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026. तर काय सांगाल ह्या योजनेबद्दल?
1: राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, कर्जाच्या दुष्टचक्रातून मुक्त करणे आणि पुन्हा नव्याने शेतीसाठी उभे करण्यासाठी या योजनेचा मुख्य उद्देश आहे. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट आणि इतर संकटामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आलेत. त्यांना दिलासा देण्यासाठी भविष्यात सहजपणे पीक कर्ज उपलब्ध व्हावे हा शासनाचा प्रयत्न आहे. या योजनेसाठी सुमारे 36,585 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद, 56 लाख शेतकरी यांना या गोष्टीचा लाभ मिळणार आहे. इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना आहे.
0: नक्कीच सर, 56 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. सर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे नाव या योजनेला दिलेलं आहे, त्यामागे काही?
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणकारी, जलसंधारण, शेती, ग्रामीण विकास आणि स्थानिक न्यायिक प्रशासनाचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या 3 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या कार्याला अभिवादन म्हणून करण्यासाठी शेतकरी हिताची ही योजना त्यांच्या नावाने समर्पित करण्यात आली आहे. त्यांच्या लोकभिमुख प्रशासनातून प्रेरणा घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे.
0: नक्कीच सर, आणि अहिल्यादेवी होळकर यांचं नाव म्हणजे खरोखरच एक प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आहे. सर, आपण काय सांगाल की या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये अशी काय आहेत, काय वेगळेपण आहे?
1: या योजनेतील अनेक वैशिष्ट्ये आहेत. पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमुक्तीबद्दल पुनर्गठित व फेर पुनर्गठित कर्जामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच जमीन धारणेची कोणतीही अट यामध्ये नाही.

0: या 2 लाखापेक्षा अधिक थकबाकीदार कर्जाला OTS सुविधा सुद्धा देण्यात आली आहे. या निमित्तानं कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 पर्यंतचे प्रोत्साहन पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यास पारदर्शक आणि आधार प्रमाणीकरणावर आधारित करण्यात आलेली आहे. सहज सुलभ आणि या पद्धतीने शेतकरी बांधवांना कर्जमुक्तीचा लवकरच लाभ मिळणार आहे.
1: नक्कीच सर, शेतकऱ्यांसाठी ही खूपच मोठी गोष्ट आहे. या योजनेतून कुठल्या कुठल्या प्रकारची कर्ज म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारच्या कर्जांचा समावेश आहे?
0: या योजनेमध्ये दिनांक 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचा या योजनेमध्ये समाविष्ट आहे. तसेच 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या कर्जांना या योजनेचा लाभ मिळत आहे.
1: बरोबर आहे सर, तुम्ही आता ह्या तारखा सांगितल्यात, मला वाटतं की ह्या तारखा सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजे. या योजनेचा लाभ कोणत्या बँकांच्या कर्जधारी शेतकरी बांधवांना मिळू शकेल?
0: तर यामध्ये राष्ट्रीयकृत बँक आहेत, खाजगी बँक आहेत, प्रादेशिक ग्रामीण बँक आहेत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी पतसंस्था या सर्व संस्थांकडून घेतलेल्या सर्व संस्थांकडून पात्र पीक कर्जाचा या योजनेमध्ये समाविष्ट आहे.
1: म्हणजे बऱ्याच प्रकारच्या बँका ह्याच्यामध्ये आहेत, त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी ही एक खूप आशादायी गोष्ट आहे की या प्रकारामधल्या बँकांमध्ये जर त्यांचं खातं असेल तर आपल्याला कर्जमुक्तीचा लाभ आहे तो मिळू शकेल. सर, तुम्ही मगाशी OTS चा उल्लेख केलात, एक वेळ समझोता, तर ह्या योजनेचा लाभ कशा प्रकारे मिळतो?
0: ज्या शेतकऱ्यांनी थकबाकी 2 लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी 2 लाखावरील स्वतःचा हिस्सा 31 मार्च 2027 पर्यंत भरल्यानंतर शासन त्याच्या कर्ज खात्यात जमा करणार आहे. 2 लाखापर्यंतची रक्कम जमा करणारे त्यामुळे पूर्वीच्या पात्र शेतकऱ्यांनी मोठा दिलासा मिळेल.
1: सर, काही शेतकरी बांधव आहेत ते नियमितपणे कर्जफेड करत असतात, प्रामाणिक असतात ते त्या बाबतीत, तर अशा शेतकऱ्यांसाठी म्हणजे नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही विशेष योजना आहे का, त्यांना काही विशेष लाभ मिळतील का?
0: यामध्ये प्रामाणिकपणा आणि वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा सन्मान व्हावा यासाठी शासनाने 2 लाखापर्यंत प्रोत्साहनपर ही तरतूद आर्थिक शिस्तीचा प्रोत्साहन देणारी आहे.
1: नक्कीच सर, आणि म्हणजे त्यांनाही एक प्रोत्साहन मिळेल की जे नियमितपणे कर्जफेड करतात, बँकांना पैसे परत करतात अशा शेतकऱ्यांना. सर, एक मुद्दा असाही येतो की ऍग्री स्टॅक मध्ये आमचं नाव नाहीये असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं, तर जर नाव नसेल तर काय होतं किंवा काय व्यवस्था आहे त्यांच्यासाठी?
0: तर कोणत्याही पात्र शेतकऱ्याने काळजी करण्याची गरज नाही. पात्र शेतकरी केवळ ऍग्रीटॅक मध्ये नाव नसल्यामुळे लाभापासून वंचित राहणार नाही. आवश्यक पडताळणी करून त्याची नोंदणी केली जाईल आणि त्यांनाही लाभ दिला जाईल.
1: आपण बघतो सर की हे आता सगळं ऑनलाईनचं युग आहे, डिजिटल युग आहे
0: जी,
1: आणि अगदी गावखेड्यापर्यंत डिजिटलायझेशन पोहोचलेलं आहे. तर ऑनलाईन प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांनी काही काळजी घ्यावी का, याबद्दल आपण काय सांगाल?
0: यामध्ये शेतकऱ्यांनी फक्त आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. बँकेच्या खात्याशी आधार संलग्न करून आणि शासनाच्या सूचनांनुसार आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि पारदर्शक आहे. या कर्जमुक्ती योजनेसाठी कुठेही अर्ज करावा लागणार नाही.
1: सर, लाभार्थ्यांच्या यादीबाबत काही हरकत असेल, काही शंका असेल तर मग काय करायचं?
0: तर त्याच्यासाठी पात्र शेतकऱ्याच्या लाभार्थ्याची यादी हे आपण ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, बँक शाखा, सोसायटी ऑनलाईन पोर्टलद्वारे प्रसिद्ध केलेली जाणार आहेत. कोणालाही हरकत असल्यास जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे अर्ज करता येईल. पडताळणीनंतर योग्य दुरुस्ती करून पात्र लाभार्थ्यांना न्याय दिला जाईल.
1: या योजनेत काही घटकांना अपात्र ठरवण्यात येत आहे का आणि काय कारण आहे त्यामागचं?
0: या योजनेचा उद्देश गरजू शेतकऱ्यांना मदत करणे हा आहे. त्यामुळे विद्यमान माजी मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी, शासनातील उच्च वेतनधारक अधिकारी, कर्मचारी, आयकर भरणारे जास्त लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत अशा घटकांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे.
1: बरोबर आहे,
0: आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन नव्हे तर गरजवंतांनाच कर्जमुक्तीचा लाभ व्हावा या योजनेचे वैशिष्ट्य आपले

0: सर, अनेक योजना असतात. आत्ताच तुम्ही 2017 पण उल्लेख केलात, तर ही योजना आहे आत्ताची 2026, तर ही योजना इतर कर्जमुक्ती योजनांपेक्षा वेगळी कशी आहे, काय वैशिष्ट्य?
1: त्याच्यापूर्वी ओटीएस केलं तर कर्ज वाटप होत नव्हतं.
0: अच्छा.
1: तर यावेळेस आपण शासनाने सगळ्या बँकाला, राष्ट्रीयकृत बँकाला तशा सक्त सूचना दिलेल्या आहेत की ज्याचं ओटीएस केलंय त्या लोकाला कर्ज पुन्हा तेवढं वाटप करायचं. आता भरलो आपण तर पूर्वी वाटप करत नव्हते.
0: बरं.
1: ही केवळ कर्ज मुक्ती योजना नाही, यात आर्थिक शिस्त, नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना प्रोत्साहन, जे ओटीएस म्हणतो, पुनर्गठित म्हणतो, जमीन धारणेची आट नसणे, डिजिटल अंमलबजावणी आणि तक्रार निवारण यंत्रणा, अशा अनेक नाविन्यपूर्ण बाबी याच्यामध्ये आहेत.
2: सर, आजच्या दिलखुलास कार्यक्रमाच्या भागामध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ची भूमिका, उद्दिष्ट, पात्रता आणि महत्वपूर्ण वैशिष्ट्यांविषयी अत्यंत उपयुक्त माहिती दिली. श्रोते हो, विषयाची व्याप्ती पाहता पुढील भागात या योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया, लाभ मिळवण्यासाठी आवश्यक बाबी, शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी, तसंच इतर महत्वाच्या प्रश्नांची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य
1: या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत.
3: पहिले तर आपली प्रकृती जपावी, अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर रोवणं टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, संपेनुसार सहकार्याची भावना बाळगावी, पैशाचा योग्य विनियोग करावा, या उद्योग काळात महत्वाच्या वाटतात.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाली आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
1: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक बेडेकर तयार मसाला. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: मुरलेले।
1: नमस्कार श्रोते हो, बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार अजित सर।
2: नमस्कार।
1: खरं तर बेडेकर लोणच्याची सुरुवात कशी झाली याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल, कारण बेडेकर हे नाव इतकं गाजलेलं आहे, मी तर माझ्या लहानपणापासून या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत।
2: तुम्ही तुमच्या लहानपणापासून ऐकलंय असं म्हणाला। लोणचं, बेडेकर लोणचं विक्रीला सुरुवात होऊन 100 वर्ष होऊन गेली।
1: बापरे।
2: 1921 साली आमच्या आजोबांनी पहिल्यांदा बेडेकर लोणचं विक्रीस काढलं, आणि ते काढण्याची गोष्ट सुद्धा अशी घडली होती, गिरगाव मधल्या एका छोट्या चाळीमध्ये आमचं किराणा मालाचं दुकान होतं। तिथे माझे आजोबा, जे त्यावेळेला साधारण 20 वर्षाचे होते, आणि त्यांचे वडील असे मिळून ते दुकान चालवत होते। आणि त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे, म्हणजे आगे दुकान पिछे मकान अशा पद्धतीनेच ते पाठी राहून पुढे दुकान चालवायचे। मसाले कुठून विकायची सुरुवात ऑलरेडी झालेली होती, त्याच्यामुळे आमच्या दुकानामध्ये किराणा मालाच्या सामानाबरोबर विविध मसाले मिळत असत। एकदा असं झालं की खरेदीच्या कारणासाठी पणजोबा आमचे बाहेर गेले होते, आणि माझे आजोबा जे वयाने 21 वर्षाचे होते ते आजारी पडलेले होते। ताप येत होता, अंगात कणकण होती, तोंडाची चव गेली होती, खाणं पिणं जात नव्हतं, तर ते त्यांच्या चेहऱ्यावरती पण सगळं थकलेपण दिसत होतं, बरोबर नाही तब्येत, तरी पण ते दुकान उघडच होतं, गल्ल्यावरती बसून काम करत होते। नेहमी येणाऱ्या एका गिराईकांनी हे सगळं बघितलं आणि विचारलं, अरे तुला काय झालंय? मग आपलं गाराणं त्यांनी त्या गिराईकासमोर मांडलं की तब्येत बरी नाहीये, खाणं जात नाहीये, समोरच्याच बिल्डिंग मध्ये राहणारं गिराईक असावं। त्यांनी एका वाटीतून थोडस लोणचं आणून दिलं, आणखीन सांगितलं हे घा भाताबरोबर तर तुला जिवेला चव येईल। लिंबाचं लोणचं होतं, आणि ते लिंबाचं लोणचं भाताबरोबर खाताना खरंच त्यांच्या तोंडाला चव आली। आणखीन त्यांना वाटलं की अरे माझ्यासारखी एकटी राहणारी, ज्यांचं फॅमिली इकडे नाहीये, असे मुंबईमध्ये बरीच माणसं आहेत, तर ह्या माणसांच्या साठी आपण जर का लोणचं बनवून दिलं तर फार चांगलं होईल। आणि म्हणून त्यांनी 200 लिंबांचं लोणचं पहिल्या वर्षी बनवलं 1921 साली, आणि तिथून बेडेकर लोणच्याची सुरुवात झाली।
1: श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध। कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, सेंडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, याशिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारे उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादन, 114 वर्षांची परंपरा। ऑनलाइन ऑर्डर साठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-98747, आणि वेबसाईट www.vpbedekar.com। अजित सर, तुम्ही सांगितलं की लोणच्याची सुरुवात कशी झाली आणि अगदी 200 लिंबांपासून सुरुवात झालेला हा व्यवसाय पुढे हळूहळू कसा वाढत गेला याबद्दल सांगा।
2: खरं आहे की पहिल्याच वर्षी जे 200 लिंबाचं लोणचं माझ्या आजोबांनी बनवलं त्याला चांगल्यापैकी मागणी आली, कारण त्यांचं जे रिडिंग होतं की आपल्यासारखी खूप माणसं असतील की ज्यांची फॅमिली इथे नाहीये, त्यांना घरचं लोणचं कुठून मिळणार, तर ह्या घरच्या सारख्या चवीच्या लोणच्याला, आणि खरं म्हणजे बाजारात पहिल्यांदाच लोणचं ही वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झाली होती।
1: अच्छा।
2: मुंबईत कुठेही लोणचं विकत मिळत नव्हतं, ते एकतर आपल्या काकूंनी बनवायचं किंवा मावशींनी बनवायचाच पदार्थ होता, आणि दुसरं एक त्या काळी आमचा व्यवसाय वाढण्याची जी सुरुवात होती त्याच्यात आजोबांनी ठरवलं की एका दुकानामध्ये किती गिराईक येणार त्याला लिमिटेशन आहेत, म्हणून त्यांनी दुकानं वाढवायला सुरुवात केली।
1: ओके।
2: आणि दुकानं वाढवल्यावरती जास्त गिराईक यायला लागली आणि आमचा व्यवसाय वाढला।
1: अरे वा। श्रोते हो, पुन्हा भेटूयात बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात अजित बेडेकर यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
2: नमस्कार।

0: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर, ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक केडेकर मंचाचा तयार मसाला।
1: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले आपण ऐकलत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून।

0: आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:46 झाली आहेत.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: सात वाजून 47 मिनिटं झाली आहेत. भावधारा हा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करत आहोत. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया यशवंत देव यांनी गायलेलं गीत. गीतरचना आहे पद्मिनी बिलिवले यांची.

सुरेश भट यांचं गीत आपण ऐकलं, शुभा जोशी यांनी गायलेलं. सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया आकाशवाणी गायकवृंदांनी गायलेलं देशभक्ती रचना.

आहेत. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी कलाम यांना आदरांजली वाहिली आहे. स्वदेशी क्षेपणास्त्र आणि देशाच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमांना नव्या उंचीवर नेण्यातलं डॉक्टर कलाम यांचं योगदान भारतीय विज्ञानाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांमध्ये कोरलं गेलं आहे, असं बिर्ला यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची भारोत्तोलन प्रमुख मीराबाई चानू हिनं सुवर्णपदक जिंकत या स्पर्धेतील भारताच्या सुवर्णपदकाचं खातं उघडलं. मीराबाईनं 48 किलो वजनी गटात एकंदर 190 किलो वजन उचलत ही कामगिरी केली. तिने स्नॅच प्रकारात 85 किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 105 किलो वजन उचलून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नवीन विक्रम देखील प्रस्थापित केला. राष्ट्रकुल स्पर्धांमधील चानू हिचं हे सलग तिसरं सुवर्णपद आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीराबाई चानूच्या या सुवर्ण कामगिरीबद्दल तिचं अभिनंदन केलं आहे. भारोत्तोलनात भारताच्या खात्यात काल आणखी 2 रौप्य पदकांची भर पडली. पुरुष गटात चनांबम ऋषिकांत सिंग यानं 60 किलो वजनी गटात एकंदर 264 किलो वजन उचलून रौप्य पदक मिळवलं, तर राजा मुथुपंडी यानं 65 किलो गटात एकंदर 286 किलो वजन उचलून आणखी 1 रौप्य पदक मिळवलं. मुष्टीयुद्धातही भारताची आगेकूच सुरू आहे. पुरुषांमध्ये जादूमणी सिंग यानं तर महिला मुष्टीयोद्ध्यांमध्ये प्रीती पवार हिनं आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत काल उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पदक तालिकेत भारताच्या खात्यातील एकंदर पदकांची संख्या आता 4 झाली आहे. झिम्बाब्वेमधील हरारे इथं काल झालेल्या T20 क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वे संघाचा 35 धावांनी पराभव केला आणि मालिका 3-0 अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 192 धावा केल्या. यात वैभव सूर्यवंशीच्या 49 चेंडूतील 81 धावांचा समावेश आहे. प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वे केवळ 157 धावाच करू शकला. वैभव सूर्यवंशीला सामनावीर तसंच मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं. हवामान. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज ओडिशामध्ये सर्वदूर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. छत्तीसगड, पश्चिम बंगाल, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्येही काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी तसंच पुणे आणि साताराघाट परिसरात आज मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. परीक्षा कार्यपद्धती अधिक पारदर्शी करण्यासाठी उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा. लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करण्यात येणार. पाकिस्तानशी केवळ पाकव्याप्त काश्मीर मुद्द्यावरच चर्चा होणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची स्पष्टोक्ती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला निर्भेळ यश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आता ऐकूया डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम.
1: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मृती दिनानिमित्त समन्वित रूपक शीर्षक कविता विश्व डॉक्टर अब्दुल कलामांचं. लेखिका आणि सादरकर्त्या मोनाली शेंडे.
2: सगळं लक्षात आहे ना अब्दुल?
3: होय शमशुद्दीन दादा, अगदी सर्वच्या सर्व लक्षात आहे माझ्या. आता सध्या जगात दुसरं महायुद्ध सुरू आहे आणि त्यात आपला भारतही सामील झालेला आहे. त्याच्यामुळे देशात आणीबाणी पुकारली असून रोज सकाळी पंबनहून येणारी जी रेल्वेगाडी आहे ना, ती रामेश्वरमला गेल्या 2 दिवसापासून थांबेनाशी झाली आहे.
2: बरोबर, आणि म्हणूनच चालत्या ट्रेन मधून

0: पेपरचे गट्टे रामेश्वरम ते धनुषकोडी दरम्यान खाली फेकले जात आहे
1: आणि तेच पेपरचे गट्टे मला गोळा करायचे आहे.
0: नीट करशील ना सगळं अब्दुल?
1: तू चिंता नको करू रे दादा, मी तुला बोलायला संधी देणारच नाही बघ.
2: श्रोते हो, कल्पना करा, रामेश्वरम सारख्या छोट्याशा खेडेगावातल्या एका मुलाची जो भल्या सकाळी उठून वर्तमानपत्र विकायचा. ही गोष्ट आहे एका अशा स्वप्न पाहणाऱ्या मुलाची जो अवकाशातल्या ताऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचला. संपूर्ण विश्व त्यांना डॉक्टर APJ अब्दुल कलाम या नावानं संबोधतं.

0: कोवळ्या वयाचा अब्दुल, ज्याने रामेश्वरम मधील शंख शिंपल्यांनी नक्षी चितारलेल्या वाळूतून सीगल पक्षाची अवलोकन करत उंच आकाशी उडण्याचं मोठं स्वप्न बाळगलं. किशोर वैन अब्दुल, ज्याच्या शिक्षणासाठी बहीण जोहरानं स्वतःचे दागिने देखील गहाण ठेवले. दारिद्र्याच्या त्या क्षणी आकाशात विहार करण्याचं दुर्दम्य इच्छाशक्ती असलेलं मोठं स्वप्न. एक असे राष्ट्रपती ज्यांनी संपूर्ण भारताला उद्याचं स्वप्न पाहायला शिकवलं आणि हिम्मत दिली.
1: आय विल, रिपीट विथ मी, आय विल फ्लाय अँड फ्लाय. आय एम बोर्न, आय एम बोर्न विथ पोटेन्शियल. आय एम बोर्न विथ गुडनेस, गुड अँड ट्रस्ट. आय एम बोर्न विथ आयडियाज अँड ड्रीम्स. आय एम बोर्न विथ ग्रेटनेस. I am born with confidence. I am not meant for crawling. I have wings. I will fly.
0: एक असे वैज्ञानिक ज्यांच्या क्षेपणास्त्र विकसनानं स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञान विषयक स्वयंपूर्णतेचं ध्येय साकार झालं. पण या बुद्धिमान आणि सर्जनशील वैज्ञानिकाजवळ एक असं संवेदनशील मन देखील होतं ज्यात सृजनात्मक काव्य प्रतिभा ठाई ठाई विलसत होती.
2: द सीन वॉज इंडीड रेअर सेलिब्रेशन ऑफ हेवनली बॉडीज अँड रोजेस ऑफ अर्थ. आय लुक्ड अबाउट अँड रोजेस ऑफ माय गार्डन. आय लुक्ड अबाउट सॉ द मिल्की वे. आय लुक्ड अराउंड द गार्डन. Roses, roses, and roses. This unique festival of light and beauty in my garden first time. My garden smiles. Then the sweet music engulfed the scene all around. Emanating from garden, it was the celebration of flowers and heavenly bodies in honor of visit of poetic soul of our galaxy Milky Way. Yushi, a universal friend of creative mind, crossed many seas to be with us. Welcome, my friend, from shining heavenly bodies, beautiful roses, and divine music. My garden smiles.
0: 28 March 2007 roji World Academy of Arts and Culture आणि World Congress of Poets चे संरक्षक कवी युशी यांच्याकडून क्रेन समिट सुप्रीम ऑनर क्राउन मेडॅलियन स्वीकारल्याच्या निमित्तानं डॉक्टर कलाम यांनी माय गार्डन स्माइल्स ही कविता लिहिली होती. युशी हे तैवानचे तामिळ कवी आणि विद्वान आहेत ज्यांनी तिरुक्करल आणि सुब्रमण्यम भारती तसंच कवी भारतीदासन यांच्या कवितांचा मँडरिन भाषेमध्ये अनुवाद केला आहे. ते तैवानमधील तमिळ संगमचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. माय गार्डन स्माइल्स या कवितेतून डॉक्टर अब्दुल कलाम यांची अत्युच्च कोटीची सौंदर्य अभिरुची निष्पन्न होते. लोकांचे राष्ट्रपती असं बिरुद मिळवणारे डॉक्टर कलाम युवकांना भारताला एका विकसित राष्ट्रात परावर्तित करण्यासाठी ज्ञानाचा दिवा अंतकरणात सतत टेवत ठेवण्याचं आवाहन करतात. ते आपल्या सॉंग ऑफ युथ या कवितेत.
2: As a young citizen of India, armed with technology, knowledge, and love for my nation, I realize

0: aim is a crime. If we work and sweat for the great vision with ignited minds, the transformation leading to the birth of vibrant, developed India will happen.
1: आयुष्य म्हणजे फिनिक्स पक्षी, जो राखेतून पुन्हा उभा राहू शकतो. आव्हानात्मक परिस्थितीतही तो भविष्याची नवी वाट दाखवतो. दुसऱ्या महायुद्धातील रशियन हुतात्मा सैनिकांची राख जिथे ठेवली आहे अशा मॉस्को मधील टॉम्ब ऑफ अननोन सोल्जर या ठिकाणाला भेट दिल्यानंतर डॉक्टर कलाम यांनी फिनिक्स ऑफ लाईफ ही कविता लिहिली होती. महान भारताचे नेतृत्व साकारताना आपल्या सहकाऱ्यांना सत्य आणि न्यायाची आण देत कर्तव्य तत्परतेचा संदेश देणारी त्यांची वेअर आर वी ही कविता.
0: वे आर वी नाउ डिअर फ्रेंड्स इन द महासभा दॅट शेप्स ॲज अ हिस्ट्री द कॉल ऑफ हार्टबीट ऑफ इंडियन पीपल. पीपल आस्क अस ओ द स्कल्पचर्स ऑफ मदर इंडिया. Lead us unto light and reach our lives. Your writer's toil is your guiding light. If you work hard, we all can prosper.
1: बालपणापासून या थोर वैज्ञानिकाच्या अंगी भिनलेली धर्मनिरपेक्षता त्यांच्या कवितेत सुद्धा झळकते. एका कवितेत ते म्हणतात,
0: राखी पौर्णिमेच्या दिवशी हृदयात थोरवी आणि कृतीत सदाचार अशी नीतिमान घरेच करतात एका सुंदर राष्ट्राची निर्मिती.
1: शीख संप्रदायातील प्रकाश उत्सव असो, रक्षाबंधन असो, ग्रामीण विकास असो, तामिळनाडूतील कुंभकोणम येथील भीषण दुर्घटनेतील दिवंगत विद्यार्थ्यांना श्रद्धासुमन असो, किंवा छत्तीसगड या राज्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि कार्यकर्तृत्व वर्णिणारी त्यांची कविता असो, निसर्गाच्या विविध रूपांचं वर्णन करतानाच मानवी जीवनाचं तत्वज्ञान सांगणं हे त्यांच्या कवितेचं ठळक वैशिष्ट्य होय. रामदेव बाबा युनिव्हर्सिटी नागपूरचे प्राध्यापक, वर्ष 2023 साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त डॉक्टर विनोद असुदानी कलामांच्या कवितेचं रसग्रहण करताना म्हणतात,
2: त्यांच्या काव्यात पर्यावरणाप्रती प्रेम दिसून येत. फुल, फळ, नद्या, समुद्र, आकाश, तारे, ग्रह यांच्या त्यांना अगदी आपुलकी होती आणि ते आपल्या कवितेत ॲस्ट्रॉनॉमिकल सत्य सुद्धा सांगत होते. मिल्की वे अशा प्रकारचे शब्द त्यांच्या कवितेत आपल्याला आढळून येतात. दुसरा पैलू असा आहे की त्यांची कविता एक सॉंग ऑफ यूथ, युवकांना ते प्रेरित करताना दिसतात. आपल्या काव्यातून ते युवकांमध्ये एक ऊर्जा देतात आणि त्यांना रचनात्मक कार्याकडे वळवण्याच्या अब्दुल कलाम साहेबांची कविता आपल्याला मार्ग दाखवते. तिसरी गोष्ट मी जी सांगू इच्छितो, त्यांच्या कवितेत देशप्रेम तुम्हाला अगदी एक उच्च कोटीचा देशप्रेम तुम्हाला दिसून होतो. आणि एक अगदी महत्वपूर्ण गोष्ट आहे की अब्दुल कलाम हे माणुसकीसाठी जगले आणि त्यांच्या कवितेतून सुद्धा माणुसकीसाठी प्रेम आपल्याला दिसून येतो. जाती, धर्म, वंश याच्या पुढे जाऊन ते आपल्याला माणुसकीचा संदेश देतात. एका हृदयाला दुसऱ्या हृदयाला शी कसं जोडता येईल आपल्याला प्रेमाच्या माध्यमातून, स्नेहाच्या माध्यमातून, आपुलकीच्या माध्यमातून, मित्रतेच्या माध्यमातून याचा संदेश देणाऱ्या त्यांच्या कविता आहे. आणि भाषेच्या दृष्टीने अतिशय म्हणजे सोप्या भाषेत त्यांनी लिहिलेलं आहे, तर एकाला साधारण व्यक्तीला ज्याला साहित्याचं ज्ञान नसेल त्यांना सुद्धा डॉक्टर कलाम यांच्या कविता अगदी म्हणजे चांगल्या वाटतील आणि ग्राह्य वाटतील असं मला वाटतं.
1: परदेशात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या मनात भारत माता ही केवळ एक भूमी नसून ती साक्षात वंदनीय जननी आहे. सात समुद्रापार राहूनही त्यांची नाळ आपल्या संस्कृतीशी आणि मातीशी जोडलेली असते. या मातृभूमीच्या चरणी प्रवासी भारतीयांची श्रद्धांजली डॉक्टर कलाम याप्रमाणे व्यक्त करतात.
3: ओ माँ, मेरी भारत माँ, तुम जन्मदात्री, तुम पोषक हमारी, दिया मिशन दूर जाने का और दिया एक शाश्वत संदेश.
4: ओ मेरी संतान, मेरे प्यारो, जाओ कहीं भी तुम अगर, करो कोई भी काम मगर, याद रखना तुम सदा वचन मेरे बहुमूल्य तीन। कठिन समय में भी सत्य का साथ देना, मेहनत करना और खूब पसीना बहाना, ज्ञान और यश कमाना, ज्ञान और यश कमाना, जिस भी धरा पर रहो समृद्ध उसे बनाना। एकदा डॉक्टर कलाम आणि त्यांचे मित्र प्राध्यापक विद्यासागर यांनी हैदराबाद ते दिल्ली दरम्यान एकत्र विमान प्रवास केला। त्यांचे विमान दुधाळ पांढऱ्या ढगांनी वेढलेल्या आकाशातून उडत होतं। त्या भव्य दृश्यानं दोघंही स्तिमित झाले। त्यानंतर जेव्हा ते आशियाड विलेज कॉम्प्लेक्समध्ये फिरत होते तेव्हा नागफणीच्या झाडांच्या फांद्या आणि फुलांच्या थरांनी त्यांच्या अंतर्मनाला एका दिव्य अनुभवानं चिंब भिजवलं। याच अनुभवानं त्यांना लाईफ ट्री ही कविता लिहिण्याची प्रेरणा दिली। मानवी जीवनाचं गमक जेव्हा डॉक्टर कलाम जगत नियंत्या निर्मिकाला विचारतात तेव्हा एक दिव्य अंतर्वाणी प्रगट होते ती या कवितेतून।
0: फुले उमलतात, सौंदर्य पसरवतात, सुगंध दरवळतात आणि मत देतात। जीवनाच्या पूर्वसंध्येला फुले शांतपणे पृथ्वीवर पडतात कारण ती तिचीच आहेत। हे माझ्या निर्मिती, हेच मानवी जीवनाचे ध्येय आहे। तू जन्मला आहेस देण्याचे जीवन जग आणि मानवी जीवनाला जोड। तुझे ध्येय जीवन वृक्ष आहे। माझ्या निर्मिती, तुला माझे अनेक आशीर्वाद।
4: कितीही संकट आली तरी मानवानं कधीही हार मानू नये, नवनवीन क्षितिज शोधावीत हा विचार त्यांच्या कवितेतून सातत्यानं पुढे येतो। त्यांची कविता केवळ बाह्य सौंदर्याचं वर्णन करत नाही तर मानवी मनाच्या गाभ्याला स्पर्श करते। त्यांच्या कवितांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तत्वज्ञान यांचा सुंदर मिलाफ आहे। निसर्गातील फुलं, चंद्र, तारे, आकाश यासारख्या प्रतीकांचा वापर करून त्यांनी मानवी जीवन आणि आंतरिक ऊर्जा यांचं वर्णन केलं आहे। उदात्त ध्येयाची जोपासना करत मानवी मूल्याला वैचारिक अधिष्ठान देणाऱ्या त्यांच्या कविता उत्तम जीवनाच्या जणू पथदर्शकच आहेत।
5: Creativity is born out of learning. That is, learning gives creativity. Creativity leads to thinking. Thinking provides knowledge. Knowledge makes you great. Starting point learns. So learning ends with knowledge. The higher the learning, the higher the creativity, and the higher the knowledge, a nation benefits.
4: Vidyan, Adhyatma, and Sahitya. असा त्रिवेणी संगम असणाऱ्या डॉक्टर अब्दुल कलामांना आमचा मानाचा सलाम।

त्यांनी लिहिलेल्या अग्निपंख या पुस्तकातील ओळी प्रकर्षानं सांगाव्याशा वाटत आहेत. प्रत्येक भारतीयाच्या अंतरात वसत असलेल्या अग्निबिंदूला पंख लाभावे आणि या महान देशाचे भवितव्य उजळून निघावे. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक कवी मनाला त्यांच्यासारख्या काव्यप्रतिभेचा परिस्पर्श लाभावा आणि नवोन्मेषाच्या काव्यतुषारांनी बुद्धी आणि मन पुलकित व्हावे. हीच सदिच्छा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मृती दिनानिमित्त समन्वित रूपक ऐकलत. शीर्षक होतं कविता विश्व डॉक्टर अब्दुल कलामांचं. निवेदन होतं पूर्वा कुलकर्णी आणि समर बोबडे यांचं. सहभाग होता सतीश रेवे आणि अतुल साखरकर यांचा. तर लेखिका आणि सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
3: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
2: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
4: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
5: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ॲडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीमसोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
4: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोत्याहो, सकाळचे ठीक 9 वाजले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम अज्ञात मुंबई.

श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई, आज आपण ऐकणार आहोत गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा सातवा भाग.

0: गेटवे ऑफ इंडियाचं डिझाईन एकदाचं निश्चित झालं, मात्र त्यात पुन्हा काही बदल करण्यात आले. त्यात लांबी, रुंदी आणि उंचीच्या प्रमाणातही काही बदल केले गेले. पूर्वीच्या 80 फुटांच्या उंचीऐवजी 85 फुटांची उंची नक्की करण्यात आली. रुंदी 68 ऐवजी 64 फुटांची करण्यात आली आणि लांबी 150 फुटांऐवजी 143 फुटांची असणार होती. मधली मुख्य कमान आणि तिच्या डाव्या उजव्या बाजूला प्रत्येकी एक अशा एकूण 3 कमानी असणार होत्या. घुमट पूर्वीच काढून टाकण्यात आले होते. त्याऐवजी मधल्या मुख्य कमानीवर 4 लहान आकाराच्या मनोऱ्यांचं नियोजन केलं होतं.
1: गेटवे ऑफ इंडियाची बांधणी आणि रचना यावर सूचना करण्यासाठी महानगरपालिकेनं नेमलेल्या समितीला आराखडा मान्य झाला. तरीही या समितीचे सदस्य जोसेफ बाप्टिस्टा यांनी ताजमहाल हॉटेलच्या शेजारी असलेली ग्रीन्स रेस्टॉरंटची इमारत आणि जागाही गेटवे प्रकल्पासाठी ताब्यात घ्यावी अशी सूचना केली. 4 मे 1914 रोजी महानगरपालिकेच्या मासिक बैठकीत महानगरपालिकेनं सरकारनं सादर केलेल्या आराखड्यावर काही किरकोळ सूचना करून प्रस्तावित वास्तूसाठी अधिकच्या 1 लाख रुपयांच्या देणगीला मंजुरी देण्यात आली. महानगरपालिका आता आधी ठरलेल्या 1 लाख रुपयांऐवजी 2 लाख रुपये 4 समान हप्त्यांमध्ये देणार होती.
0: नवीन गव्हर्नर विलिंग्टन यानं गेटवेच्या बांधणीमध्ये वैयक्तिक लक्ष घालून डिझाईनमध्ये बदल करायला सुरुवात केली होती. त्याच दरम्यान जुलै 1914 मध्ये पहिल्या महायुद्धाला तोंड फुटलं होतं. या युद्धात इंग्लंडचा सहभाग होता. त्याचा परिणाम भारतातल्या ब्रिटिश सत्तेवर होणं अपरिहार्य होतं. गेटवेच्या कामात काहीसं शैथिल्य आलं होतं. मंद गतीनं निर्णय होत होते. गेटवेच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या पैशांचा पुरवठा होऊ शकत नव्हता. 1914 उत्तरार्ध असाच गेला. नाही म्हणायला ऑगस्ट 1914 मध्ये गेटवेचे अंतिम आराखडे प्रसिद्ध करण्यात आले. हे आराखडे अंतिम असणार होते आणि आता त्यात कोणताही बदल संभवणार नव्हता.
1: 1915 साल सुरू झालं. अपोलो बंदरावर भराव घालण्याच्या दिशेनं हालचाली सुरू झाल्या. फेब्रुवारी महिन्याच्या 2 आठवड्यात बोटी भरभरून काँक्रीटचे ब्लॉक आणि दगड अपोलो बंदरावर येऊन पडू लागले. अवजड क्रेन मुक्कामाला आल्या. मजूर आले. पाण्यात बुडी मारून तळाला काँक्रीटचे ब्लॉक आणि दगड बसवणारे पाणबुडे आले. ठरल्यानुसार अपोलो बंदरावर भराव घालण्याचं काम सुरू झालं. मे 1915 रोजी सुरू झालेल्या भरावाचं काम महत्प्रयासानं अखेर फेब्रुवारी 1919 मध्ये पूर्ण झालं. मधल्या काळात गेटवेच्या निर्मितीमध्ये जातीनं रस घेणारे गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन 16 डिसेंबर 1918 रोजी बदलून गेले आणि त्यांच्या जागी जॉर्ज लॉइड आले.
0: नेतृत्वाच्या बदलामुळेही एकूणच कामावर परिणाम झाला होता. लॉइड यांनीही विलिंग्डन यांच्याप्रमाणे गेटवेच्या उभारणीत रस घेतला होता. पण मंदीचा फटकाच एवढा तीव्र होता की अवघ्या 6,500 चौरस मीटरच्या जागेत भराव घालण्यासाठी तब्बल 4 वर्ष लागली होती. भराव घालण्याच्या कामादरम्यान चालू असलेल्या जागतिक महायुद्धानं व्यापारावर परिणाम झाला होता. इंग्लंडची आर्थिक स्थिती खालावली होती. तिजोरीत खडखडाट होता. या संपूर्ण काळात पैशांची चणचण निर्माण झाली होती. नागरी आणि लष्करी प्रशासनावर प्रचंड ताण आला होता. भरावाच्या कामासाठी आवश्यक ते मजूर, यंत्र, साहित्य मिळत नव्हतं. त्यामुळेही खर्चावर नियंत्रण ठेवणं अवघड होत होतं. अपोलो बंदराच्या भरावाचं काम मंद गतीनं चालू राहिलं आणि 1919 फेब्रुवारी महिन्यात ते अखेरीस पूर्ण झालं.
1: फेब्रुवारी महिन्यात भराव घालून मिळवलेल्या जागेवर गेटवेच्या पायाची आखणी करण्यासाठी ऑक्टोबर महिना उजाडावा लागला. या महिन्याच्या प्रारंभी पांढऱ्या रंगानं पायाची आखणी करण्यात आली. 25 ऑक्टोबर 1919 रोजी गेटवेच्या वास्तूच्या पायासाठी जमिनीत 36 फूट खोलीवर काँक्रीटची पहिली पाईल मारण्यात आली. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात द फर्स्ट पाईल फॉर द गेटवे ऑफ इंडिया ड्रिव्हन टुडे या मथळ्यानं फोटोसहित मोठी बातमी प्रसिद्ध झाली.

0: पायलिंगचं काम संपायला पुढचे 3-4 महिने गेले आणि अखेर फेब्रुवारी 1920 मध्ये बहुप्रतीक्षित गेटवेच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली.
1: कठीण आर्थिक परिस्थितीमुळं बांधणीचं काम हवा तसा वेग पकडत नव्हतं. मंजुरी, बांधकाम, साहित्य, इंधन, वाहतूक इत्यादींचे भाव भरमसाठ वाढले होते. परिणामी एकूणच प्रकल्पाच्या खर्चात काटछाट करण्यात आली. मुख्य खर्च होता तो इटलीहून मार्बल आयात करण्याचा. इटलीच्या मार्बलचे दर खूप वाढल्यामुळे मार्बलमध्ये गेटवे बांधण्याची कल्पना सोडून देण्यात आली. ग्रॅनाइटचा आग्रह देखील सोडून देण्यात आला. त्याऐवजी त्यावेळच्या ठाणे जिल्ह्यातल्या म्हणजे आताच्या मुंबईमधल्या मालाड पश्चिमेकडच्या खारोडी इथल्या खाणीत मिळणाऱ्या पिवळ्या रंगाची झाक असलेल्या विशेष दगडांची निवड केली गेली. स्थानिक स्तरावरच दगड उपलब्ध झाल्यानं बांधकामाच्या खर्चात मोठीच बचत होणार होती.
0: गेटवेच्या बांधकामामध्ये हळूहळू प्रगती होत होती. आर्थिक तंगीमुळे केवळ गेटवे ऑफ इंडियाची वास्तू आणि समोरची बाग एवढ्याचीच उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बागेच्या माग असलेली रॉयल बॉम्बे यॉट क्लबची इमारत, क्लबच्या मागच्या इमारती आणि त्यांच्या मागे असलेल्या तोफखान्याचा मोकळा प्लॉट ताब्यात घेऊन त्या जमीन दोस्त करून त्यावर मिरवणुकीसाठी भव्य मार्ग तयार करण्याची योजना मात्र तुर्तास लांबणीवर टाकण्यात आली होती आणि नंतर मात्र ती सोडूनच देण्यात आली.
1: युद्धामुळे निर्माण झालेली आर्थिक तंगी एवढी तीव्र होती की 5 जानेवारी रोजी गेटवे योजनेतल्या मिरवणुकीच्या रस्त्यासाठी राखून ठेवलेला तोफखान्याचा प्लॉट सरकारनं चक्क विक्रीसाठी काढला. 16 एप्रिल 1921 रोजी 5,000 चौरस मीटरच्या या प्लॉटच्या लिलावाची जाहिरात वर्तमानपत्रांमधून देण्यात आली. परंतु अनेकदा जाहिराती देऊनही हा प्लॉट घेण्यासाठी कुणीही पुढे आलं नाही. त्यामुळं 2 महिन्यांनी सरकारवर हा लिलाव रद्द करण्याची नामुष्की आली. एवढी भीषण आर्थिक तंगी आणि महागाई त्यावेळी मुंबईत होती.

आज आपण ऐकला गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा 7वा भाग, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा भाग 77 आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोत्याहो, सकाळचे 9:11 होत आहेत. गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं सतीचं वाणी या चित्रपटातून जगदीश खेबुडकरांचं गीत, संगीत प्रभाकर जोग.

0: लवकर टिफिन पॅक करा. राजू मोबाईल सोड.
1: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला लगेच कॉल करतो.
0: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
1: मग योग्य नंबर
0: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्डवर.
1: तुम्ही तर वाचवलं ताई.
0: कामापासून नाही.
2: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरात धर्मकन्या या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात श्रोते हो, आता पुढे ऐकूया बाळकराम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ग. दी. माडगुळकरांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे वसंत पवार यांनी. चित्रपट मल्हार मार्तंड.
1: दक्षिण देशी कन्हा नदीच्या किनारी तुमदार दिस.

घोड्यावर बसलेली खंडरायाची स्वारी, महाराणी म्हाळसा सती पुढे शेजारी,

0: ग. दि. माडगुळकरांची गीतरचना आपण ऐकली प्रपंच या चित्रपटातून. गायक आणि संगीतकार होते सुधीर फडके. कार्यक्रमात आता पुढे ऐकूया आशा भोसले आणि मन्नाडे यांच्या युगलस्वरात एस ए शुक्ल यांचं गीत, संगीत स्नेहल भाटकर, चित्रपट या मालक.
1: मन माझे सजणी तुझ वधी जडे, मन माझे

मनु मधे सजने तुग वरी दड़े बोल तुझी मूर्ति।

0: ಅದ ಮನ ಮಧೆ ಸದಣೆ ಸುಧ ಬರಿ ದಳೆ
1: मन्नाडे आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरात या मालक या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना होती एस ए शुक्ल यांची आणि संगीत स्नेहल भाटकर. गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
3: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
3: या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य
2: या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे
3: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत.
4: पहिले तर आपली प्रकृती जपावी, केवळ अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर डोरणं टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, संपेनुसार सहकार्याची भावना बाळगावी, पैशाचा योग्य विनियोग करावा, या उद्योग करात महत्वाच्या वाटतात.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
3: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
3: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. 9:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा.

सुरेश भट यांचं भावगीत आपण ऐकलं निलेश सावरकर यांच्या स्वरात. कार्यक्रमात आता पुढे ऐकूया मोहिनी बर्डे यांनी गायलेलं हे भावगीत. गीतरचना हृदय चक्रधर यांची आहे. संगीत प्रभाकर धाकडे.

0: मीनल ठाकरे यांनी गायलेलं भावगीत आपण ऐकलं. गीतरचना होती सुरेश भट यांची.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी।
1: चित्रपट संगीत आपण ऐकणार आहोत गीतबहार या कार्यक्रमात।

आशा भोसले यांनी गायलेलं आम्हीही दोघं राजा राणी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. शांताराम नांदगावकर यांचं हे गीत होतं आणि संगीत दिलं होतं राम लक्ष्मण यांनी.

टाइमपास 2 या चित्रपटातलं हे गीत महालक्ष्मी अय्यर यांनी गायलं होतं. मंगेश कांगणे यांच्या गीताला संगीत दिलं होतं चिनार महेश यांनी.

झाले मुख। सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं। गीतरचना सुधीर मुघे यांची होती, चित्रपट लक्ष्मीची पावले आणि संगीत होतं श्रीधर फडके यांचं।

लेखत चालली सासरला या चित्रपटातलं अण्णासाहेब देऊळगावकर यांचं गीत आपण ऐकलं. उषा मंगेशकर आणि सहकलाकारांनी गायलं होतं आणि या गीताला संगीत दिलं होतं राम लक्ष्मण यांनी. गीतबहार कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल आणि बालगायकांनी गायलेलं हे गीत कैवारी चित्रपटातलं होतं. गीतरचना जगदीश खेबुडकर आणि संगीत प्रभाकर जोग. आणि याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला. 10:30 नादब्रह्म. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उत्तरा चौसाळकर यांचं गायन आपण ऐकणार आहोत, राग ललत. विलंबित खेळाची बंदिश 1 तालात चरण तक आऊ, द्रुत खेळ 3 तालात जोगिया मोरे घर आहे. तबला साथ मिलिंद जोशी, संवादिनी सुधांशू घारपुरे. उत्तरा चौसाळकर यांचं गायन, राग ललत.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम सहज संवाद.

साऱ्या सृष्टीला आनंदून टाकणारा तो सहस्रधारांनी बरसतो. यंदा त्यानं वाट पाहायला लावली, विलंबानं आला, पण आता तो त्याच्या सहस्रधारांनी धरतीला चिंब भिजवतोय. धरती चिंब भिजल्यानंतर सर्वत्र हिरव्या रंगाच्या अनेक वेगवेगळ्या छटा श्रोतेहो आपल्याला दिसायला लागतात. हा म्हणजे पाऊस नसतानाही हिरवा रंग सृष्टीचा आपल्याला दिसतो, पण पाऊस पडल्यानंतर त्या रंगाची जी काही मजा खुलते ती न्यारीच असते. त्याच अनुषंगाने आज आपण सहज संवादमध्ये रंगांवर आधारित गाणी ऐकूया. रंगसंवाद. घुमे मेघोरेमध्ये आपण पावसाचा रंग बघितला, पण तो बरसण्याआधी आभाळाचा रंग कसा असतो?

सहस्त्रधारांनी बरसून अवघ्या सृष्टीला अवघ्या प्राणीमात्रांना आनंदित करणारा तो बरसण्यापूर्वी आभाळामध्ये कसा गडद जांभळा असतो ते आपण ऐकलं, आणि तो बरसल्यानंतर सगळीकडे रंग एकच, छटा वेगवेगळ्या।

उन्हाळ्यामध्ये वाळून कोरडं झालेलं काळं करपट झालेलं रान पाऊस आल्यानंतर फक्त हिरवं आणि हिरवंच होतं. पण रात्रीच्या काळोखातला रानाचा रंग हा फक्त हिरवा नसतो.

अनाहत हा सूर अनाहत कोठुनी आला येथे हा जिथे तरंगे तेथे गाणे उमटे हा सूर अनाहत हा सूर अनाहत कोठुनी आला येथे हा जिथे तरंगे तेथे गाणे उमटे हा अखंड अविरत अथक वाहदार आहे हा सूर जणू शब्दांचे हृदगत आहे हा सूर जणू

रात्रीचा हा एक रानातला रंग आपण बघितला. भक्तिरसातही हा रात्रीचा काळा रंग उमटला आहे.

माणसानं या रंगांच्या दुनियेतून प्रेरणा घेतली, अर्थात हे त्याला निसर्गाकडूनच मिळालं. उत्क्रांती अवस्थेतल्या माणसांनी, आदिमानवानं, गुहेमध्ये काही चित्र रंगवली आहेत. तेव्हा त्याच्याकडे जे रंग उपलब्ध असतील, त्याला आजूबाजूच्या परिसरातून जे रंग त्यावेळी मिळाले असतील, त्यातले काही रंग अजूनही टिकून आहेत. असेच काहीशे वर्षांपूर्वीचे रंग अजिंठा आणि वेरूळ इथल्या लेण्यांमध्येही आपल्याला दिसतात. ह्या रंगांमुळे माणसाच्या आयुष्यामध्ये आणखी बहार आली. आणि मग केवळ चित्रकारांनाच नाही, तर कवींना सुद्धा या रंगांमुळे प्रेरणा मिळाली.

रंगांना प्रेरणा मिळाली, कवींना मिळाली, ह्या रंगांमुळे माणसाचं आयुष्य अधिक बहारदार झालं. मग त्याच्यापुढे कृत्रिम रंगांचा शोध लागला, मग त्याच्यातही पुन्हा वेगवेगळ्या छटा आल्या. घरातल्या भिंतींना लावण्याचा रंग वेगळा, आपल्याकडे जी वाहनं असतात त्यांचा रंग वेगळा, आयुष्यामध्ये आणखी एक वेगळा रंग येतो तो असा.

0: लवकर टिफिन पॅक करा. राजू, नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
1: मग योग्य नंबर
0: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
1: तुम्ही तर वाचवलं ताई.
0: कामापासून नाही.
2: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
4: सहसंवाद मध्ये आज आपण रंगांबद्दल बोलतोय आणि मग गाण्यातले रंग आपण बघितले, त्याच्या वेगवेगळ्या छटा आपण बघितल्या. ह्या रंगांमुळे माणसाच्या जीवनात बहार आली, मग आपल्या सण आणि उत्सवामध्ये सुद्धा त्याचा अंतर्भाव झाला. होळीनंतर धुळवड, रंगपंचमी, हे त्याचेच रंगांचेच खास सण.

त्यातच तिथूनच आपण प्रेरणा घेतली. मग घरातल्या भिंतींना, मग अशी मी म्हटलं तसं आपल्याकडच्या वाहनांना, मग दोन चाकी चार चाकी, अहो आकाशातली विमानं, समुद्रातली जहाजं, ह्या सगळ्यांमध्ये सुद्धा अनेक रंगाच्या अनेक छटा आपल्याला दिसतात. पण याही पलीकडे जाणारा हा एक रंग आहे.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्जवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यान्नीचे 12 वाजले आहेत. वनिता मंडळ.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, भारताचे लोकप्रिय दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना देशाचे मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जायचं. लोकांचे राष्ट्रपती अशी ओळख असणारे अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूमधील रामेश्वर इथे झाला. डॉक्टर कलाम यांनी भारताच्या DRDO संस्थेसोबत अनेक वर्षे काम केलं. पृथ्वी आणि अग्निसारखी क्षेपणास्त्र तयार करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. तसंच देशातील पहिलं स्वदेशी उपग्रह PSLV-3 विकसित करण्यात कलाम यांचं महत्त्वाचं योगदान आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी दिलेल्या योगदानाच्या सन्मानार्थ त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. एकूणच सामान्य कुटुंबात जन्मलेल्या, असामान्य विचारशक्ती असलेल्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जीवनप्रवास आणि त्यांचे विचार आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहेत.

0: श्रोते हो, आणि या छान गाण्यानंतर ऐकूया उद्योगलक्ष्मी, स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आजची स्त्री घराबरोबरच उद्योग, व्यवसाय, तंत्रज्ञान, शेती, शिक्षण आणि स्टार्टअप्स अशा विविध क्षेत्रात यशस्वीपणे काम करते. आज अनेक महिला लघु उद्योग, स्वयंरोजगार, बचत गट, हस्तकला, फॅशन, डिजिटल व्यवसाय, ई कॉमर्स आणि औद्योगिक उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतात. त्यांनी स्वप्नांना कृतीची जोड देत केवळ स्वतःचं यश घडवलं नाही, तर अनेकांना रोजगाराच्या आणि आत्मनिर्भरतेच्या संधी उपलब्ध करून दिल्या. तर श्रोते हो, आज आपण अशाच एका उद्योगलक्ष्मी सोबत संवाद साधणार आहोत. नमस्कार स्वप्ना कर्णिक संखे मॅडम, तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
0: स्वप्ना कर्णिक संखे या KVR टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी संचालक आहेत. वित्त व्यवस्थापन आणि औद्योगिक तंत्रज्ञान क्षेत्राचा त्यांना प्रदीर्घ अनुभव असून स्मार्ट उत्पादन, औद्योगिक ऑटोमेशन आणि पर्यावरणीय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उद्योग अधिक कार्यक्षम आणि स्पर्धात्मक बनवण्यासाठी त्या कार्यरत असतात. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. मॅडम, मला सुरुवातीलाच तुम्हाला असं विचारायचं की फायनान्स आणि अकाउंट क्षेत्रातून औद्योगिक तंत्रज्ञान क्षेत्रात यावं असं तुम्हाला का वाटलं?
1: असं सुरुवातीला काही वाटलं नाही. लग्न झाल्यानंतर मी दुबईला गेले. तिकडे गेल्यानंतर मी एक हाऊसवाईफच होते, असं काही करिअर वगैरे असं काही मोठ्या गोष्टी मला हे नव्हतं. त्यावेळेला कसं की वेळेवर लग्न झालं, वेळेवर मुलं झाली की दॅट्स डन. पण माझी एक इच्छा होती की मला MBA करायचं होतं.
0: बरं,
1: लग्न झालं आणि फॉरेनला गेले आणि ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली नाही.

0: मला. पण त्यावेळेला एस पी जैन हे दुबईला त्यांनी मॅनेजमेंट स्कूल ओपन केलं. ते एक जे स्वप्न होतं, मला असं वाटलं की ते म्हणतात ना की लॉ ऑफ अट्रॅक्शन, की द युनिवर्स कॉन्स्पायर्स. तर मी स्कूल जॉईन केली. त्याच्या अगोदर मी दुबईला जॉब करायची ऑइल अँड गॅस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीजमध्ये ॲट मिड लेवल मॅनेजमेंट. पण एम बी ए केल्यानंतर मला मॅनेजमेंट पोझिशन्स वगैरे मिळाल्या. त्याच्यानंतर पोरांच्या शिक्षणासाठी म्हणून मी कॅनडाला मूव्ह केलं. तर तिकडे मला गव्हर्नमेंटमध्ये अपॉर्च्युनिटी मिळाली, पण त्यांचं होतं कंडिशन की तुम्हाला लोकल क्वालिफिकेशन्स असायला पाहिजे. तर मग मी परत अभ्यासाला सुरुवात केली. सो एका साईडला अभ्यास, एका साईडला पोरांचा सांभाळणं, आणि एका साईडला जॉब तिकडच्या वेदर कंडिशन्समध्ये. आणि मग मी तिकडचं सी पी ए सी एम ए ह्या डिग्रीज घेतल्या. ह्या दरम्यान मी माझे मित्र जे आहेत राजेश दोशी, त्यांचा बिझनेस होता आणि मी त्यांना असंच येऊन जाऊन मदत करत होते, कन्सल्टिंग टाईप असं ऑपरेशन्ससाठी. तर मग 2018 त्यांनी सांगितलं की आपणच का नाही कंपनी सुरू करत. तर मला असं फारसं काही वाटलं नाही, कारण का मला वाटलं मी फ्रेंडला मदत करते. असं काही इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी वगैरे त्यावेळेला मला काही कळत नव्हतं. एका फ्रेंडला मदत करायचं म्हणून मी हो म्हटलं. आणि सुरू झाल्यानंतर स्काय वॉज द लिमिट, कारण का त्याच दरम्यान भारत पण ओपन अप होत होता टेक्नॉलॉजिकली. आणि हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये थोडं कळत गेलं आणि मग शिरत गेलं. नाव माय हस्बंड सेज की आय हॅव फाउंड माय इकिगाय, कारण का आय जस्ट लव्ह व्हॉट आय एम डूइंग.
1: जे काम करतात आनंद,
0: आय खूप आनंद होतो बिकॉज इट मेक्स अ डिफरन्स टू अ लॉट ऑफ पीपल.
1: तर ही जी तुमची कंपनी आहे, तर ती सुरू करण्यामागची नेमकी प्रेरणा काय होती?
0: फॉरेनला काम केल्यामुळे मला एक्सपोजर खूप होतं आणि माझं एक्सपोजर होतं ऑपरेशन्समध्ये आणि मला तो एक्सपिरियन्स होता. माझा मित्र इज अ एक्सपर्ट इन एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स. ही हॅज डन हिज एम एस फ्रॉम द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस. ही इज अन एक्सपर्ट इन एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर. सो ऑलरेडी आम्ही प्रोडक्ट्स बनवत होतो इंडस्ट्रीसाठी, पण मग लक्षात आलं की आपण हे प्रोडक्ट्स बनवत आहे, त्याचा एक्सपिरियन्स आणि माझा एक्सपिरियन्स वॉज अ गुड कॉम्बिनेशन टू क्रिएट सोल्युशन्स, राईट? तर मग त्या ह्यानी आम्हाला वाटलं की आम्ही एम एस एम ईसाठी अफोर्डेबल सोल्युशन्स बनवू शकतो. आमच्याकडे ती केपेबिलिटी आहे, कारण का ऑटोमेशन तसं बघायला गेलं तर एक्सपेन्सिव्ह असतं, राईट? कारण का वॉट इज ऑटोमेशन? बेसिकली प्रत्येक ऑपरेशन्स प्रोसेस इंटिग्रेट करायचं. ओके, आम्ही ऑलरेडी हार्डवेअर देत होतो, आम्हाला तो इंटिग्रेट करणं म्हणजे एखादं मी सॉफ्टवेअर बनवलं तर आम्ही ते सोल्युशन प्रोव्हाइड करू शकत होतो. सो हेच प्रेरणा होती की मेकिंग अफोर्डेबल ऑटोमेशन सोल्युशन्स फॉर एम एस एम ईज, कारण का एम एस एम ईजमध्ये आयडियाजची कमी नसते पण कॅपिटल, तर ते थोडं बॅलन्स करावं लागतं. म्हणून मग आम्हाला वाटलं की आमच्याकडे ॲबिलिटी आहे टू मेक अफोर्डेबल ऑटोमेशन सोल्युशन्स फॉर एम एस एम ईज.
1: बरं मॅडम, के व्ही आर टेक्नॉलॉजीज नेमकं कोणत्या प्रकारचं काम करतं ते ऐकायला आवडेल.
0: के व्ही आर टेक्नॉलॉजीज ही एक इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी कंपनी आहे. आम्ही स्मार्टवेअर, एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्ट हार्डवेअर, एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स, इंडस्ट्रियल डिस्प्लेस, डेटा लॉगर्स, आय ओ टी डिव्हायसेस आणि सॉफ्टवेअर डॅशबोर्ड्स बनवतो.
1: बरं,
0: आमची सोल्युशन्स फॅक्टरीज, सिटीज आणि पब्लिक सिस्टम्समध्ये मॉनिटरिंग, व्हिजिबिलिटी आणि कंट्रोलसाठी जास्त प्रमाणात वापरली जाते.
1: अच्छा,
0: गेल्या काही वर्षात एम एस एम ईज म्हणजे मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइसेस, बऱ्याच गव्हर्नमेंट आता एम एस एम ईजना खूप एनकरेज करते आहे, मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइसेस. सो तिकडे आयडियाज अनलिमिटेड बट कॅपिटल लिमिटेड. सो त्यांच्यासाठी आम्हाला अफोर्डेबल ऑटोमेशन तयार करायचं, तर आम्ही प्रयत्न करतो. कारण का तिकडे काय आहे ना की मोस्ट ऑफ द कंपनीज, बऱ्याचशा कंपनीजमध्ये हार्डवेअर वापरलं जातं,
1: स्मार्ट हार्डवेअर आणि स्मार्ट सॉफ्टवेअर म्हणजे नेमकं काय, ते उद्योगासाठी कसं उपयुक्त ठरतं त्याविषयी सांगा.
0: स्मार्ट हार्डवेअर म्हणजे फील्डवर बसवणारे डिव्हायसेस.
1: बरं.
0: सेन्सर्स, लॉगर्स, डिस्प्लेस, काउंटर्स. स्मार्ट सॉफ्टवेअर म्हणजे त्या सेन्सर्स लॉगर्समधनं जे रीडिंग येतं ते रीडिंग घ्यायचं आणि ते डॅशबोर्डवर दाखवायचं. आणि स्मार्टनेस, स्मार्ट किंवा आय ओ टी कुठे येतं की हे डिव्हायसेस फक्त इन्फॉर्मेशन देत नाहीत तर हे मॉनिटरिंग पण करतात, ट्रॅकिंग पण करतात, अलर्ट्स देतात, जे इन्फॉर्मेशन मिळतंय ते रिपोर्ट्समध्ये कन्वर्ट करतात आणि कस्टमरला, क्लायंटला एक पूर्ण पिक्चर मिळतं की माझ्या फॅक्टरी फ्लोअरवर फॉर एक्झाम्पल काय चालू आहे. आधी काय असायचं की मशीन्स चालायच्या पण रिपोर्ट्स जे यायचे ते रिअल टाइम मध्ये यायचे
1: नाही,
0: ते मॅन्युअली मग कोणी बनवणार, त्याच्यामध्ये मिस्टेक्स पण होऊ शकतात आणि मग ते कोणीतरी चेक करणार, मग ते प्रेझेंट होणार. आता सगळं रिअल टाइम मध्ये होतं, एव्हरीथिंग इज इन रिअल टाइम. आणि आजच्या घडीला ऑटोमेशन हे लक्झरी नाही आहे, नेसेसिटी आहे. कारण का कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे, ते तर झालंच. आजचा कस्टमर इज इंटेलिजंट कस्टमर, त्यांना क्वालिटी व्यवस्थित हवी असते, डिलिव्हरी वेळेवर हवी असते, जे इन्फॉर्मेशन हवं ते अक्युरेट हवं असतं. सो ऑटोमेशनमुळे हे सगळं फास्टर होतं आणि रिलायबल होतं.
1: त्यामुळे ऑटोमेशन ही आजच्या काळाची गरज आहे असंच म्हणायला लागेल.
0: हो.
1: तंत्रज्ञानाचा स्वीकार या उद्योगधंद्यांमध्ये कितपत वाढलाय त्याविषयी काय सांगाल.
0: जसं मी आधी सांगितलं की ऑटोमेशन लक्झरी नाही, आता नेसेसिटी आहे, तर नक्कीच खूप प्रमाणात वाढलंय. आणि टेक्नॉलॉजी पण आता जसे जसे कॉस्ट इफेक्टिव्ह होत चालली आहे तर त्याचं अडॉप्शन आहे, पण अडॉप्शनचा अवेअरनेस नाही आहे. प्रत्येकाला वाटतं की टेक्नॉलॉजी आहे म्हणजे खूप महाग असणार, तर तो अवेअरनेस अजून आलेला नाही आहे. तर ज्या मीडियम एंटरप्राइजेस आहेत तिकडे अडॉप्शन आहे, मोठ्या मोठ्या कंपनीज, ग्लोबल कंपनीज, बिग कंपनीज, तिकडे अडॉप्शन फास्ट आहे. पण जे स्मॉल आणि मायक्रो मध्ये तेवढं नाहीये, कारण का ऑटोमेशन म्हटलं की कॉस्ट आहे. बट टुडे ऑटोमेशन इज नॉट अ कॉस्ट, इट इज अन इन्व्हेस्टमेंट.
1: तुमची कंपनीनं मुंबईसह विविध शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेचं निरीक्षण म्हणजे एअर क्वालिटी मॉनिटरिंग करण्याचं काम करते, त्या प्रकल्पाविषयी ऐकायला आवडेल.
0: दिल्लीमध्ये सगळं जे चालू होतं तर मुंबईनी प्रोएक्टिव्ह स्टेप्स घेतल्या आपल्या गव्हर्नमेंटनी, बीएमसीनी. तर त्यांनी लाईक पोल्युशन कशामुळे होतं, कोणत्या इंडस्ट्रीजमुळे होतं, तर त्यांनी आता कंपल्सरी केलंय की काही इंडस्ट्रीजमध्ये तर एअर क्वालिटी पोल्युशन डिस्प्लेज लावायलाच पाहिजेत. पण मुंबईमध्ये कन्स्ट्रक्शन एवढं चालू आहे तर मग आमचं जे सोल्युशन आहे ते काय आहे की जागोजागी तुम्ही कन्स्ट्रक्शन साईट्सवर जे डिस्प्लेस बघतात PM 2.5, दिस इज पोल्युशन. PM 10, टेम्परेचर, ह्युमिडिटी, पण मोस्टली PM, पर्टिक्युलेट मॅटर किती हवेमध्ये असतं, कारण का त्याच्यामुळे लोकांना बरेचसे त्रास पण होतात. तर ते जे डिस्प्लेज आहेत ते डिस्प्लेज आम्ही कन्स्ट्रक्शन साईटवर हे करतो, तर ते डिस्प्लेज आम्ही हे लावतो. पण त्या डिस्प्लेजमध्ये जे इन्फॉर्मेशन येतं ते सेन्सरचं इन्फॉर्मेशन येतं, तर त्याच्यासाठी लॉगर्स लागतात. सो एक पूर्ण सोल्युशन आम्ही तयार केलंय की लॉगर्स ते इन्फॉर्मेशन डिस्प्लेवर कम्युनिकेट करणार आणि मग ते डिस्प्ले ते इन्फॉर्मेशन पब्लिकला दाखवू शकतं. पण तेवढंच नाही तर ते जे सगळं इन्फॉर्मेशन आहे त्याच्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार केलं गेलं, जेणेकरून तो डेटा मिनिट बाय मिनिट
1: अपडेट होत राहील,
0: अपडेट होतो आणि तो ज्या ज्या कम्प्लायन्स अथॉरिटीज आहेत तिकडे तो डेटा तो कम्युनिकेट पण केला जातो.
1: बरं.
0: तर हे सोल्युशन आणि आता हे म्हणजे नॉट जस्ट मुंबई पण आता पुण्यामध्ये, नवी मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये सगळीकडेच वापर होतोय आणि त्याचा इफेक्ट पण दिसतोय की ह्या वर्षी पोल्युशन कम्पेअर्ड टू लास्ट इयर बऱ्यापैकी कमी होत. तर ते एक अवेअरनेस होता म्हणून ते माइंडफुली कमी केलं.
1: मुंबईसारख्या शहरामध्ये प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे तंत्रज्ञान किती महत्वाची भूमिका बजावू शकतं.
0: जसं मी सांगितलं की रिअल टाइम इन्फॉर्मेशन आपल्याला दिसतंय, तर रिअल टाइम इन्फॉर्मेशन प्रॉपर कम्प्लायन्स अथॉरिटीजकडे ते कम्युनिकेट केलं जातं. तर

0: ॲक्शन पण लगेच घेतली जाते. आता त्याच्याबद्दल मी म्हणजे ह्या कम्प्लायन्सचा विषय आहे, आम्ही फक्त मेजर करतो आणि कम्युनिकेट करतो, मॉनिटर करतो, आणि समजा जर काय त्यांचे जे थ्रेशोल्ड असतात, डिफाईन्ड थ्रेशोल्ड, ते जर क्रॉस झाले तर मग आमचा सिस्टम अलर्ट जनरेट करतो.
1: बरं,
0: की लगेचच मग ज्या साईटवर अलर्ट जनरेट समजा झाले तर लगेच ते ऍक्शन्स घेऊ शकतात. पण जनरली आता लोक बिकॉज ते सगळं पब्लिकच्या समोरच आहे आणि सगळं कम्प्लायन्स आहे तर अशी गरजच नाही पडत, सगळे खूप काळजीपूर्वक हे करतात आणि त्याचे ते रिझल्ट्स दिसून आले आपल्याला यावर्षी.
1: प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे, तर पर्यावरण संवर्धनासाठी या तंत्रज्ञानाची भूमिका किती महत्वाची आहे?
0: प्रदूषण कॅन इज नॉट जस्ट म्हणजे फक्त हवेमध्ये नाही आहे, वॉटर पण असतं, नॉईज पण असतं, तर टेक्नॉलॉजी खूप इम्पॉर्टंट पार्ट प्ले करते ह्याच्यामध्ये. नॉट जस्ट मॉनिटरिंग, पण ते मेजर करणं, ते मॅनेज करणं आणि खूप महत्वाचं आहे. सेन्सर्स, IoT आणि डॅशबोर्ड्समुळे हवा, पाणी, नॉईज, एनर्जी यावर बेटर नियंत्रण, कंट्रोल ठेवता येत.
1: भविष्यात पर्यावरण क्षेत्रात कोणते बदल होणं अपेक्षित आहेत त्याबद्दल काय सांगा?
0: कम्प्लायन्स खूप मोठा बदल होणार आहे, कारण का नॉट जस्ट इंडियामध्ये पण ग्लोबली सगळे आता अवेअर झाले आहेत आणि फ्युचरमध्ये एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग जास्त रिअल टाईममध्ये होणार आहे आणि आता AI त्याच्यामुळे ते प्रेडिक्टिव्ह पण होणार आहे. सो फक्त प्रॉब्लेम झाल्यावर ऍक्शन घेण्याऐवजी प्रॉब्लेम
1: येण्याआधीच काळजी घेणं गरजेचं आहे.
0: काळजी घेणं म्हणजे वॉर्निंग मिळते आणि सस्टेनेबिलिटी आणि टेक्नॉलॉजी दोन्ही आता एकत्र काम करतात. ESG इज अ बिग पार्ट ऑफ कम्प्लायन्स नाव, एस्पेशली मोठ्या कंपनीज वगैरेसाठी तर तो पार्ट ऑफ कम्प्लायन्सच आहे. छोट्या कंपनी तरी एखाद वेळेस ऑप्शनल करू शकतात, म्हणजे छोट्या कंपनीज नाही, छोटे ऑर्गनायझेशन, पण मोठ्या कंपनीजसाठी तर ते
1: गरजेचं आहे.
0: हो,
1: आपण डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन विषयी ऐकतो, तर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय त्याविषयी आम्हाला जरा सविस्तर सांगा.
0: डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे फक्त पेपरवर, कम्प्युटरवर नेणं असं नाही. जी बिझनेसची वर्किंग स्टाईल आहे ती डिजिटली ट्रान्सफॉर्म करायची. तर म्हणजे काय की इन्फॉर्मेशन वेळेवर मिळणं किंवा रिपोर्ट्स ऑटोमॅटिक होणं किंवा डिसिजन्स फास्टर घेतली जाणं, तर तो ऍक्च्युअल डिजिटल चेंज आहे.
1: उद्योगधंद्यांचा विचार करता डेटा आणि रिअल टाईम मॉनिटरिंगमुळे उद्योगांना कोणते फायदे होऊ शकतात?
0: एक म्हणजे रिअल टाईम मॉनिटरिंग म्हणजे मॅनेजमेंटला लाईव्ह रिपोर्ट्स मिळतात.
1: बरं,
0: सी फॅक्टरीजमध्ये काम केलं जातं शॉप फ्लोअरवर, पण डिसिजन्स घेतली जातात बोर्डरूम्समध्ये आणि हा जो डिस्टन्स आहे,
1: अंतर,
0: शॉप फ्लोअर टू बोर्डरूम, तो रिअल टाईम मॉनिटरिंग ब्रिज करते.
1: बरं,
0: सो असं नाही की आज फॅक्टरीमध्ये काहीतरी घडलं तर ते उद्या परवा कळेल, ते तिकडच्या तिकडेच ती इन्फॉर्मेशन जाते. करेक्टिव्ह ऍक्शन्स लगेच घेतल्या जातात, प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स घेतल्या जातात, प्रोऍक्टिव्ह ऍक्शन्स पण घेतल्या जातात. सो गेसवर्क कमी होतं, लाईक प्रोडक्शन डाऊन टाईम असेल तर तो कळला लगेच जातो. मशीनचं जर क्वालिटी बरोबर नसेल तर ते लगेच कळली जाते. सो तुम्हाला काही इन्सिडेंट घडायची वाट न बघता
1: त्याच्या आधीच पावलं उचलली जातात. मॅडम, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्सच्या गोष्टी आपण आता ऐकतोय, तर उद्योगावर या सगळ्याचा कसा परिणाम होतोय त्याविषयी काय सांगाल?
0: IoT मशीन्स आणि डिव्हायसेस कनेक्ट करतात.
1: बरं,
0: AI त्यातनं ते इन्फॉर्मेशन काढतं आणि त्याचे पॅटर्न्स ते डिटेक्ट करतं.
1: बरं,
0: आणि मग त्या पॅटर्न्सच्या बेसिसवर ते बिहेवियर प्रेडिक्ट करतं आणि त्याच्यावरनं ते वॉर्निंग्स येत. म्हणजे आता समजा एखादी मशीन म्हणजे तुम्ही अलर्ट सिस्टम लावलाय, तर एक अलर्ट सारखा येत राहत असेल, तर थोड्या दिवसांनी AI तुम्हाला सांगेल की आता ना मशीनला ऑइल करा, कारण का हा अलर्ट, बिकॉज त्यांनी ते ट्रेन AIनी ते पॅटर्न डिटेक्ट केलेलं आहे. सो दॅट इज द रोल ऑफ AI.
1: बरं,
0: आणि त्याचं मग इंडस्ट्रीमध्ये कुठे उपयोग होतो इज क्वालिटी इश्यूज,

0: किंवा प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स किंवा प्रोएक्टिव्ह ॲक्शन्स, तर तिकडे त्याचा खूप उपयोग होतो.
1: मॅडम, तुम्हाला ईटी वुमन एंटरप्रिनर अवॉर्ड तसंच ईटी मेस्मे अवॉर्ड आणि राष्ट्रीय स्तरावर नामांकनही मिळालं आहे, तर हे पुरस्कार प्रेरणा देतात त्याचप्रमाणे आपली जबाबदारीही वाढवतात, तर त्याविषयी काय सांगाल?
0: पहिलं म्हणजे ना, एंटरप्रिनियरला कोणी असं शाबासकी द्यायचं कोणी नसतं. लाईक आपण जेव्हा कंपनीत काम करतो तो बॉस शाबासकी देतो किंवा लाईक सर्टिफिकेट देतो, अप्रेझल्स असतात. तर एंटरप्रिनियर्सला असे अवॉर्ड्स खूप मोटिवेट करतात.
1: बरं,
0: एक रेकग्निशन मिळते की अरे आपण जे करतोय ते काहीतरी बरोबर करतोय, ती रिस्पॉन्सिबिलिटी वाढते. पण ती रिस्पॉन्सिबिलिटी, खरं सांगितलं रिस्पॉन्सिबिलिटी वाटत नाही, इतकं मोटिवेशन मिळतं ह्या अशा रेकग्निशननी. आणि इकॉनॉमिक टाइम्ससारखं मोठं रेकग्निशन मिळाल्यावर तर अजून
1: काम करण्याला उत्साह वाढतो,
0: उत्साह येतो की अरे आता मी अजून काय करू शकतो. असं नाही की अवॉर्ड मिळाला की
1: थांबायचं,
0: नाही, आता तर अजून करायचंय. आणि हल्लीच आमचं ऑटोमेशन एक्झिबिशन झालं जुलै 22 ते 25 मुंबई नेस्कोला, तर आम्हाला रिस्पॉन्स पण खूप छान मिळाला. सो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ज्या नवीन आयडियाज आणि रिस्पॉन्सिबिलिटीचं म्हटलं तर एक अपॉर्च्युनिटी मिळते. एका साईडला तुम्ही यंगस्टर्स बरोबर इंटरॅक्ट करतात, दुसऱ्या साईडला तुम्ही वर्कर्स बरोबर इंटरॅक्ट करतात. त्या दोघांचं थिंकिंग वेगळं असतं, तर ते जॉईन करून काहीतरी कंबाईन करून काहीतरी निर्माण करणं, त्याच्यासारखा आनंद नाही. लाईक रिअली मला रिस्पॉन्सिबिलिटी नाही वाटत, मला वाटतं की मला खूप एन्थुसियाझम वाटतं. रिस्पॉन्सिबिलिटीपेक्षा एन्थुसियाझम वाटतं, अरे हे पण खाऊ शकतं, हे पण करू शकतो.
1: उत्साह आहे तितका.
0: या
1: तुम्ही एवढी मोठी कंपनी सांभाळत आहे, तर हे टीमवर्क शिवाय अशक्य आहे, तर किती जणांची टीम तुमच्यासोबत काम करते?
0: आमच्याकडे 35-36 जण असतील. कारण का कंपनीमध्ये कसं असतं की एका साईडला, आता जसं मी म्हटले, एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर ते सगळे विजनच्या ह्याच्यात, एव्हरीबडी इज वर्किंग टुवर्ड्स अ विजन. जेव्हा आपला गोल कॉमन असतो ना, तेव्हा मॅनेज करावंच लागत नाही. कारण का प्रत्येकाला माहिती असतं की आपला गोल काय आहे
1: आणि आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत, तर ते मिळून केलं जातं.
0: तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीम सोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतं.
1: मॅडम, उद्योगाचा हा डोलारा सांभाळत असताना कुटुंबाचा पाठिंबा खूप गरजेचा असतं, त्याशिवाय हे करणं अशक्य आहे, तर त्याविषयी काय सांगाल?
0: त्याबाबतीत मी खूप लकी आहे, म्हणजे मी माझ्या बेस्ट फ्रेंडशीच लग्न करून टाक. सो असं मला कधी वाटलं नाही की म्हणजे मला असं लाईफ टाईम असंच वाटतं की मी माझ्या मित्राबरोबरच राहते. आणि जेव्हा फ्रेंड्स असतं तेव्हा सपोर्ट तर अनकंडिशनल. आणि त्याच्यामध्ये प्रशांत आर्टिस्ट आहेत.
1: अच्छा.
0: जे जे स्कूलमधून, तर त्यांचं जे आर्टिस्ट लोकांचं जे थिंकिंग असते, ओके, एक ओपन थिंकिंग असते, एक क्युरियस थिंकिंग असते, एक चाइल्ड लाईक थिंकिंग असते, त्या सगळ्या क्वालिटीज मला खूप माझ्या कामामध्ये
1: उपयोगी पडतात.
0: आणि मला खूप सपोर्ट मिळतो
1: कुटुंबाकडून.
0: थोडं पण काहीतरी अचीवमेंट असेल तर माझ्या मुली लगेच
1: सेलिब्रेट
0: वगैरे करतात.
1: वा, तुमचा हा प्रवास आज अनेक जण ऐकतायत, तर उद्योजक बनू इच्छिणाऱ्यांना तुम्ही काय सांगाल आज?
0: जर एंटरप्रेन्युअर व्हायचं असेल तर पहिली आयडिया इज इम्पॉर्टंट. पण आयडिया असून फक्त हे नाही, त्याचं एक्झिक्युशन, जसं सॅम अल्टमन म्हणतात की एक्झिक्युशन इज मोर इम्पॉर्टंट. आयडियाज बऱ्याच जणांना येतात, पण जे सक्सेसफुल होतात ते जे एक्झिक्यूट करतात तेच सक्सेसफुल होतात. म्हणून स्टार्ट विथ स्मॉल स्टेप्स, छोटे स्टेप्सनी स्टार्ट करायचा, कस्टमरकडनं शिकायचं, कारण का कस्टमर इज द किंग. आणि नो इगो, इगो नसायला पाहिजे. आपले मिस्टेक्स आपण स्वीकारणं करायचं आहे आणि कंटिन्युअस लर्निंग, तेव्हाच मग तुम्ही इव्हॉल्व व्हाल. बाकी सक्सेस इज अ फंक्शन ऑफ युअर एफर्ट्स, पण डिसिप्लिन असायला पाहिजे, कन्सिस्टन्सी असायला पाहिजे.
1: मॅडम, आत्ताच उद्योजक बनू इच्छिणाऱ्यांसाठी तुम्ही सांगितलं, पण अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल?
0: आमच्याकडे ना बरेच फ्रेशर्स येतात इंटर्नशिपसाठी, तर त्यांना बुक नॉलेज असतं, प्रॅक्टिकल नॉलेज नसतं. तर डिग्री तर इम्पॉर्टंट आहे, पण प्रॅक्टिकल लर्निंग पण महत्त्वाचं आहे.
1: बरं,
0: इंजिनिअरिंग स्टुडंट्सना शॉप फ्लोअरवर काय चालतं ते बघून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं असतं. सो मी सांगेन की रिअल फॅक्टरी एक्सपिरियन्स, म्हणजे मी फॅक्टरी म्हणते, पण जे पण तुम्ही फील्डमध्ये असाल, मॅनेजमेंट व्हॉट एव्हर फील्ड असाल, तर तो ग्राउंड लेवलचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. कारण का, शेवटी आपल्याला प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे, म्हणून आपण जे पण करतो ते काय ना काहीतरी एक पर्पस असतो. तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी प्रॉब्लेम समजून घेणं पण गरजेचं तेवढंच आहे. तर डिग्रीज आर इम्पॉर्टंट, पण प्रॅक्टिकल नॉलेज खूप जरुरी आहे.
1: मॅडम, तुमची कंपनी वेगवेगळे प्रकल्प सांभाळते, तर आगामी काळात कोणते नवीन प्रकल्प हाती घेण्याचा विचार करते?
0: आत्ताच आम्ही जे मी आत्ता म्हटलं की एक्झिबिशन आम्ही आत्ता जे केलं, त्याच्यामध्ये मेन थिंग इज स्मार्ट फॅक्टरी प्रोडक्शन मॉनिटरिंग विथ AI, AI बेस्ड क्वालिटी. तो एक मोठा प्रोजेक्ट आहे.
1: बरं,
0: कारण का मेजॉरिटी आत्ता जे चालू आहे ते मॉनिटरिंग इज नॉट ऑटोमेटेड, तर आम्हाला लाईक विजन बेस्ड मॉनिटरिंग मध्ये आम्ही करतोय, आणि एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग मध्ये आम्ही खूप काम करतोय. कारण का, जसं मी सांगितलं की आम्हाला एअरचा एक्सपिरियन्स आहे, वॉटरचा आहे, डस्ट मॉनिटरिंगचा आहे, तर आम्हाला ऑलरेडी त्या फील्डमध्ये वास्ट नॉलेज आहे, तर आम्हाला ते त्याच्यामध्ये आता ते फील्ड मध्ये आम्हाला
1: पुढे वाढवायचे.
0: सो ऑन वन साइड कम्प्लायन्स आणि ऑन अदर साइड एफिशियन्सी इन फॅक्टरीज.
1: मॅडम, मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडियामध्ये तुमच्या कंपनीचं योगदान पुढे कसं असणार आहे, त्याविषयी ऐकायला आवडेल.
0: आम्ही इंडियामध्ये डिझाईन केलेले हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रोव्हाइड करतो. पुढे आमचा गोल आहे की मॅक्सिमम इंडियन इंडस्ट्रीज, एस्पेशली मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस MSMEs, अधिक कनेक्टेड, एफिशियंट आणि डेटा ड्रिव्हन व्हाव्यात. मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया ह्या दोन्हीमध्ये आम्हाला प्रॅक्टिकल अफोर्डेबल टेक्नॉलॉजी कॉन्ट्रीब्युट करण्याचं आमचं विजन आहे.
1: बरं, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं ऑटोमेशन आणि कॅमेरा व्हिजन या क्षेत्रामध्ये तुमच्या उद्योगाची अधिक प्रगती हो, यासाठी शुभेच्छा. स्वप्ना कर्णिक संखे, आपण इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: श्रोते हो, उद्योगलक्ष्मी स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.
1: विसरूनी जा काल काय झाले, आजचा दिवस मन मुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा, दिल खुलास.

0: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
1: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
0: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: श्रोते आणि आता ऐकूया स्मृतीवर्धन अलकनंदा पाध्ये यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.
3: श्रोते नमस्कार. स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी आपण जाणून घेणार आहोत. ठाण्याच्या IPH इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थच्या वतीने जानेवारी 2018 सप्तसोपान या प्रकल्पाची सुरुवात झाली आणि पुढे 2020 स्मृतीवर्धन हा एक उपक्रम तिथे सुरू झाला, ज्यात पुढाकार घेतला तो अलकनंदा पाध्ये यांनी. अलकनंदा ताई नमस्कार.
4: नमस्कार.
3: मैत्र या हेल्पलाईनसाठी तुम्ही काम करत होतात आणि मनोविकास या प्रकल्पांतर्गत सुद्धा तुम्ही IPHशी जोडल्या गेलात, तर स्मृतीवर्धन हे तुमच्या पुढाकाराने म्हणूया किंवा तुमच्या उत्साहाने तुम्ही सुरू केलेला हा उपक्रम, त्याला प्रतिसादसुद्धा चांगला मिळायला लागला लोकांचा की कसं? का त्यात सुरुवातीच्या काळात काही अडचणी येत होत्या?
4: खूपच छान सुरुवात झाली माझ्या कार्यक्रमाची. म्हणजे सुरुवातीला थोडीशी मी साशंक होते की कसं आपल्याला प्रतिसाद मिळू शकेल, कारण नुकतंच कोरोना संपलेला होता.
3: हा,
4: लोक हळूहळू बाहेर यायला लागली होती. पण माझ्या लक्षात आलं की लोकांना हे सगळं आवडतं आहे, जे सत्र मी घेते ते प्रतिसाद चांगला मिळतो आहे, म्हणून मी सुरुवात तर केली. पण लवकरच माझ्या असं लक्षात आलं की मोबाईलवर त्या व्हॉट्सॲप मेमरी ग्रुपच्या मोबाईलवरचे जे आलेले व्यवसाय असतात,
3: हा,
4: ते आठवडाभराचे व्यवसाय आणि इथे प्रत्यक्ष घ्यायचे व्यवसाय, त्यांचा मेळ बसवणं मला जरा कठीण वाटायला लागलं. तर मग त्यातून काहीतरी मार्ग काढायला हवा. म्हणजे मला असं जाणवलं तिथे की जेव्हा ते समोर बसलेले असतात तर त्यांना अमुक आठवड्याभरासाठीचे व्यवसाय नाही झालं तर आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी 1-to-1 संवाद साधायला

0: विवाह हे सगळं का गरजेचं आहे ह्याची मी सुरुवातीला आधी प्रस्तावना द्यायला लागले, त्याबद्दल थोडीशी माहिती सांगायला लागले आणि मग त्या दृष्टीने व्यवसायांची आखणी करून त्याचे काय काय फायदे आहेत हे किंवा हे केल्यामुळे काय आपल्याला धोके टाळता येऊ शकतात. खात्री आपण कोणीच देऊ शकत नाही, तुम्हाला काही होणार नाही हे मी नाही सांगू शकत, पण आपण त्याला दूर नक्की ठेवू शकतो हे मी आता नक्की सांगू शकते. तर यासंबंधी सुरुवात केली, मग पूर्ण आपल्या सत्राला एक विशिष्ट लय येण्यासाठी, दिशा मिळण्यासाठी मग सुरुवातीला आधी ओंकाराचं 3 वेळेला पठण करायचं की एक तुमचे निश्चित दिशा नेते, मन एकाग्र होतो. त्याच्यानंतर मग आमची आयपीएच ची प्रार्थना असते. आमची फार सुंदर प्रार्थना आहे आयपीएच ची, तर ती आधी आम्ही म्हणतो 4 ओळींची ती प्रार्थना आहे. ती झाली की एक संपूर्ण त्या सत्राला एक नक्की विशिष्ट दिशा मिळते, लय मिळते आणि मग त्या पद्धतीने आमची सत्र चालू झाली आणि मग दिवसेंदिवस त्या सत्राला उपस्थिती खूप छान वाढायला लागली संख्या.
1: तुमची प्रार्थना काय आहे सांगा ना मला.
0: सांगू, जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार ते कराया. मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय, माझे मला कळाया दे बुद्धी देवराया.
1: किती सुंदर आहे मागणं हे.
0: म्हणूनच म्हटलं की आधी सुरुवातच या प्रार्थनेने करते की या संपूर्ण सत्रामध्ये सुद्धा तुम्ही हेच लक्षात ठेवा. आणि त्यामुळे माझ्या सत्रामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी पाठोपाठ सांगते की इथे जे आपण करतोय तर इथे कोणाची आपली एकमेकांची स्पर्धा नाही आहे. तर मी तुम्हाला काही करायला सांगितलं, एखादी व्यक्ती त्यातला मेंबर 5 मिनिटात करेल, कोणाला जास्ती वेळ लागेल, कोणाला जास्ती संख्येचे शब्द आठवतील, कोणाला नाही आठवणार, काही हरकत नाही. माझे मला कळाया दे बुद्धी दैवराया. आणि जे नाही आहे त्याचा मी प्रयत्न करीन, पण इथे चढाओढ, या वयाला आता आपल्याला चढाओढ नाही, कुठलीही स्पर्धा नाही, असली तर ती फक्त आपली आपल्याशीच आहे की मला काल एवढं येत होतं, आज थोडंसं त्याच्याहून अधिक यावं, एवढीच माझी इच्छा आहे.
1: वा,
0: अशी आता प्रार्थनेने आमची सुरुवात होते.
1: म्हणजे एक सकारात्मक सुरुवात.
0: अगदी अगदी, प्रश्न असतो.
1: पण मग मेंदूला कार्यरत ठेवायचं तर नेमके काय बरं व्यायाम, काय उपक्रम असतात?
0: आपण ज्याप्रमाणे एरोबिक्स हा व्यायामाचा प्रकार आहे ना, शारीरिक व्यायामाचा,
1: म्हणजे संगीताच्या तालावरती व्यायाम
0: हो, तसंच मेंदूसाठी न्यूरोबिक्स. आता न्यूरोबिक्स म्हणजे मी आता एक साध्या उदाहरणावरनं तुम्हाला सांगते की बघा, हा की आपल्या घरातलं एक मदतनीसचं उदाहरण घेऊया आपण. समजा आपली पहिली मदतनीस गावाला गेली आणि आपल्याकडे दुसरी कोणी आली, तर ती नवीन आहे, चांगली आहे, सगळं आहे. आपण पहिल्या दिवशी तिला सांगतो की तुला हे हे काम करायचं आहे, अमुक करायचं आहे, इथे अमुक डस्टिंग करायचं आहे, इथे भांडी उलटी ठेवायची आहेत, ह्या ज्या सगळ्या अनेक गोष्टी, किंवा कोपऱ्यातनं असं झाडू घ्यायचं, अनेक गोष्टी आपण तिला सांगतो आणि चांगली असते ती. पण 2 दिवस आपण तिच्या मागणं फिरतो की ती करते, म्हणजे अविश्वास नसतो पण ती तेच करते ना, मी सांगितलेलं आहे तेच करते ना, हे बघण्यासाठी आपण तिच्या मागणं फिरतो. 2 दिवसांनी आपल्याला कळतं की हा, तिला आता समजले, आता काही सांगायची गरज नाही, बघायची गरज नाही, मग आपण आरामात असतो. तोच प्रकार आपला मेंदूच्या बाबतीत असतो.
1: बर,
0: हा म्हणजे कसं असतं की आपली रोजची जी कामं असतात, जे आपण रोज करत असतो, ते मेंदूला माहिती आहे, त्यामुळे मेंदू तसा काही बारकाईनी अलर्ट राहत नाही त्यावेळेला. पण जेव्हा तुम्ही एखादं काहीतरी वेगळं काम करायला घेता, वेगळी हालचाल होते, त्या क्षणी मेंदू सावध होतो आणि एकदम लक्ष होतो. म्हणजे काय तर आपल्याला मेंदूला व्यायाम म्हणजे काय तर त्याला ऍक्टिव्ह ठेवायचं आहे. मग ते ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी आपण काहीतरी मग करायला पाहिजे,
1: म्हणजे त्याला सजग ठेवायचं,
0: सजग ठेवायचं, सतत सजग ठेवायचं. मग तिथे काय करता येईल, आपण जी कामं रोज उजव्या हाताने करत असतो ती जाणून बुजून डाव्या हाताने करायची.
1: बरं,
0: हा म्हणजे तर साधे सोपे प्रकार कोणीही करू शकेल असं की आता आपण सकाळी उठल्यावर टूथब्रश उजव्या हातात घेतो, डाव्या हातात घ्या. साधा कंगवा फिरवायचा आहे केसावरनं नुसता, ज्या हाताने रोज घेतात त्याच्या उलट हाताने घ्या. म्हणजे मी पुरुषांसाठी खास सांगते की ह्या गोष्टी त्यांच्यासाठी, आपल्या बायकांसाठी तर पुष्कळ गोष्टी आहेत अशा. किंवा चहा पिताना कप आपण उजव्या हातात कान धरतो आणि पितो, डाव्या हातात धरा,
1: काही काही वेळेला असं होतं

0: म्हणजे आता विशेषतः आपण कात्रीने कापायला गेलं डाव्या त्यांना अजिबात ग्रीप मिळत
1: नाहीयेत कारण आपल्याला ती सवयच नाहीये पहिल्यापासून. तर आपल्या बायकांना तर किती गोष्टी आहेत, म्हणजे आता तुम्ही बघा की चहा गाळतात, चहाचंच उदाहरण, तो उजव्या हातात चिमट्याने ते भांडं वाढले, डाव्या हातात गाळणं, उद्या उलट करून बघा.
0: बर, हे प्रयोग करण्यासारखं आहे
1: अगदी. आणि हे करायचे सतत. आता बघा, हा आजकाल मोबाईल आणि संगणकामुळे आपण आजकाल हातात पेन धरायला विसरलोय. हा, जे काय असतं ते दोन बोटांचंच काम असतं आपलं, नाही का? तर प्रत्यक्ष कागद घ्यायचा आणि त्याच्यावर काहीतरी लिहायचं लोक आजकाल पूर्ण विसरून गेलेत.
0: खरे,
1: मी सुचवते तिथे आणि मी सगळ्यांना सुचवू इच्छिते की प्रत्येकाने दिसा माझी कागदावर काहीतरी लिहित जावं. आणि हे नुसतं लिहिणं वेगळं, आणि त्याच्याहूनही मेंदूला सजग ठेवण्यासाठी डाव्या हाताने लिहा.
0: अच्छा.
1: डावखोऱ्यांनी मात्र उलट्या हाताने, उजव्या हाताने.
0: पण अक्षर वेडवाकडं येईल ना सुरुवातीला?
1: येऊ दे ना, काही हरकत नाही. सुरुवातीला नाही येणार, मोठं मोठं डब्बो अक्षर येईल, काही हरकत नाही. पण ते स्वानुभवानी मी सांगते की अक्षर सुधारतं आणि अशी वेळ येते की आपण हे उजव्या हाताने लिहिलं की डाव्या हाताने लिहिलं हेही लक्षात येणार.
0: काय बात आहे. बर,
1: आपला हेतू अक्षर सुधारणं हा नाही आहे. त्यामुळे जर का ते नाही झालं तर त्याबद्दल काही वाटून घ्यायची गरज नाही. प्रयत्न महत्वाचा आहे.
0: बरोबर.
1: तर तो सुद्धा मेंदूला एक व्यायाम आहे. त्या लेखनावरनं आठवलं की ज्याप्रमाणे आपण लिहिणं विसरलोय त्याप्रमाणे आपलं पाठांतर कमी होत चाललंय. म्हणजे साधं उदाहरण द्यायचं तर आजकाल मोबाईल आले सर्वांस, पण त्याच्यापूर्वी आपल्याकडे लँडलाईन टेलिफोन होते. त्याच्या बाजूला सगळ्यांकडे एक ती डायरी
0: असायची
1: आणि त्याच्यावर सगळ्यांचे नावानिशी नंबर लिहिलेले असायचे. आणि मला खात्री आहे की आपल्या जवळच्या 4-5 माणसांचे फोन नंबर आपल्याला तोंडपाठ होते.
0: बरेचसे नंबर तोंडपाठ,
1: कितीतरी तोंडपाठ असायचे. आता जर आज कोणाला विचारलं की तुमच्या जवळच्यांचे 4 जणांचे मोबाईल नंबर सांगा, स्वतःचा सोडून मला नाही वाटत कुणाला पटकन कोणाचे सांगता येते.
0: वाईट आहे ही गोष्ट.
1: तेच तर. असे किती सांगू तुम्हाला की कोणाकडे पूर्वी जायचं असलं तर आपण पत्ता लिहून घ्यायचो आणि मनातल्या मनात तो मनाशी घोकायचो की अच्छा लक्ष्मी सदन अमुक रोड असं जायचं आहे,
0: किंवा
1: आसपासच्या लँडमार्क्स आपण विचारायचो की काय आहे तिथे, मग बाबा खाली तिथे एक बेकरी आहे, हे अमुक आहे. हे जे सगळं आपण करत होतो, आजकाल आपण काय सांगतो, लोकेशन पाठवा.
0: हो,
1: म्हणजे जी स्मरणाची क्रिया होती ती हळूहळू कमी होत चालली.
0: आपण यंत्रावर सोपवली,
1: सगळी यंत्रावर सोपवली. कुठे प्रवासाला जायचं असलं तर आपण तिकीटं घेतली ना, बरोबर ठेवलीत ना इथे खिशात अशी घेतली. नाटक सिनेमाला जाताना तिकीटं बरोबर असायची. हो, आणि एकमेकांना विचारायचो की तिकीट घेतलंयस ना, आता काय तिथे मोबाईलवर स्क्रीनशॉट घेतलेलं असं दाखवलं की झालं. हो, इथे माझ्या डोक्याला काही आठवण ठेवायचा प्रकारच नाही. तसंच कोणाचे वाढदिवस, धोब्याचा हिशोब, जे काही पूर्वी ते कॅलेंडरवर आपण नोंदवून ठेवायचं. आता सगळी नोंदमुळे मोबाईलमध्येच होते. याला डिजिटल ॲमनेशिया असं म्हणतात.
0: अच्छा, बरं.
1: हा डिजिटल ॲमनेशिया झालाय. त्याच्यामुळे होतं हे काय तर आजकाल मोबाईलची मेमरी भरभरून जाते. म्हणजे मला अगदी सुरुवातीला जो मोबाईल घेतला होता 8 GB मेमरीचा होता,
0: आता तेवढी
1: पुरायची तेवढी, आता 1,25 असून सुद्धा पुरत नाही लोकांना. आणि मोबाईलची मेमरी भरून चालली आहे आणि आपल्या मेंदूची मेमरीची क्षमता मात्र दिवसेंदिवस कमी कमी कमी होत चालली. आपला मेंदू दिवसेंदिवस आळशी होत चाललाय.
0: तुम्ही खरंच अगदी सोपी सोपी उदाहरणं आत्ता सांगितलीत की खरोखरच हाताने लिहिणं सुद्धा अनेक जण विसरून गेलेत. म्हणजे शाळकरी मुलं लिहितात पण पुढे मात्र ऑफिसमध्ये सुद्धा आता ई ऑफिस इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे की त्यामुळे अक्षर आपलं लिहिताना माझंच अक्षर आहे का अशी शंका यावी, इतपत बिघडलेलं अनेकांचं अक्षर असतं. आणि त्यामुळे ही लिखाणाची सवय ठेवणं हा सुद्धा एकापरीने मेंदूला व्यायाम आहे, नाही का?
1: असे हे छोटे छोटे व्यायाम कुणीही घरी करू शकतात. म्हणजे त्याच्यासाठी 17 नाही, पण हे तुम्ही स्वतः घरी सुद्धा हे सगळे प्रकार करू शकता.
0: छान आहे खरंच. म्हणजे आता आपला कार्यक्रम ऐकणारे जे श्रोते आहेत ते सुद्धा नक्की यातले काही प्रयोग करून पाहा.
1: जरूर करू दे आणि नक्की त्यांना त्याच्यातून फरक जाणवेल.
0: अलकनंदा, ते खूप छान सोपे सोपे व्यायाम तुम्ही आत्ता सांगितलेत मेंदूला कार्यरत ठेवण्यासाठीचे. पुढच्या भागातही आणखी काही व्यायामांविषयी आपण बोलूया. आज मात्र इथेच थांबूया. नमस्कार.
2: श्रोते हो, स्मृतीवर्धन अलकनंदा पाध्ये यांच्या नेहा खरे यांनी घेतलेला मुलाखतीचा भाग 2 आत्ताच आपण ऐकला. या मुलाखतीचा भाग तिसरा 3 ऑगस्टला म्हणजे पुढच्या सोमवारी आपण ऐकणार आहोत.

श्रोते हो, आणि आता ग्लासगो स्कॉटलंड इथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ 2026 स्पर्धेतील महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया. भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने पुन्हा एकदा इतिहासाला गवसणी घातली आहे. वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारातील 48 किलोग्राम वजनी गटात मीराबाई चानूने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तिने 190 किलोग्राम वजन उचलून सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. यासह हे कॉमनवेल्थ स्पर्धेत तिचं सलग तिसरं सुवर्ण पदक ठरलंय. आणि त्याचबरोबर झंडू कुमारने पॅरा वेटलिफ्टिंग प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली. तर भारताचा स्टार वेटलिफ्टर ऋषिकांत सिंगने पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात दमदार कामगिरी करून रौप्य पदकावर नाव कोरलंय. या दमदार कामगिरीच्या बळावर त्याने कॉमनवेल्थ स्पर्धेत मोठा रेकॉर्ड नोंदवलाय. खरंच संपूर्ण भारतीयांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: विनय मांडके आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं हे गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं चित्रपट आई पाहिजे आणि संगीतकार अशोक पत्की.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य
1: या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत.
3: पहिले तर आपली प्रकृती जपावी, अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर डोळणं टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, संपतेनुसार सहकार्याची भावना बाळगावी, पैशाचा योग्य विनियोग करावा, या उद्योग करात महत्वाच्या वाटतात.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.

0: आशा भोसले आणि सुरेश वाडकरी यांनी गायलेलं खरं कधी बोलू नये या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना सुधीर मोघे यांची होती आणि संगीत दिलं होतं श्रीधर फडके यांनी.
1: शेतकरी बांधवांनो, माझा आभार माझं शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भुरे यांची मुलाखत, सोबतच ऐका माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजे 27 जुलै 2026 ला रात्री 7:30 वाजून आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

आशा भोसले आणि सहगायिकांनी गायलेलं पुढचं पाऊल चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. सुधीर मोघे यांचं हे गीत होतं, संगीतकार सुधीर फडके. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला. थोड्याच वेळात 1:30 प्रसारित होईल राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. त्यानंतर 1:40 सातारा जिल्हा वार्तापत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसभेत सुधारणा विधेयक सादर। जंतर मंतरवर विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी। माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचं अभिवादन। आणि स्क्वॉश जागतिक कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा संघ उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल। पेपर फुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत मांडलं।
1: I rise to move for leave to introduce the public examination bracket prevention of unfair means amendment bill 2026 amend the public examination prevention of unfair means bill 2024।
0: हे विधेयक महत्वाचं असून सदस्यांना हवा तितका वेळ त्यावर चर्चा करायची परवानगी दिली जाईल असं आश्वासन सभापती ओम बिर्ला यांनी दिलं। विरोधकांनी घोषणाबाजी न करता चर्चा करावी असं आवाहन त्यांनी केलं, पण विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। त्यापूर्वी आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी ग्लासगो इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदकं पटकावणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं। भारोत्तोलन स्पर्धेत 48 किलो वजनी गटात विक्रमी 190 किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावणारी मीराबाई चानू, 60 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावणारा चनंबम ऋषिकांत आणि 65 किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई करणारा राजा मुथुपंडी यांच्यासह भारताच्या संपूर्ण चमूबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले। त्यानंतर सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, पण सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली। वारंवार विनंती करून आणि नंतर कारवाईचा इशारा देऊनही गदारोळ न थांबल्यानं सभापतींनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं होतं। राज्यसभेत कामकाजाच्या सुरुवातीला कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली। सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेनं मंजूर केल्यानंतर सभागृहात चर्चा करून ते संमत करण्यासाठी 6 तासांचा वेळ ठरवून दिल्याची माहिती अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी सभागृहाला दिली। त्यानंतर विरोधकांनी गदारोळ सुरू केला। विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नियम 267 अंतर्गत विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्या प्रकरणी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिल्याचा मुद्दा उपस्थित केला, मात्र दुर्मिळात दुर्मिळ परिस्थितीतच स्थगन प्रस्तावाला मान्यता देण्यात येते असं राधाकृष्णन यांनी सांगितलं। त्यावर देशाच्या इतिहासात पहिल्यांदा विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याची बाब खरगे यांनी अधोरेखित केली। यावर विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यानं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। कामकाजाला पुन्हा सुरुवात केल्यानंतर प्रमोद तिवारी यांनी पुन्हा विद्यार्थी आंदोलकांना मारहाण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला, त्यावर सभागृहात गदारोळ झाला। इतर सदस्यांनीही हा मुद्दा लावून धरला। गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बलप्रयोग केल्या विरोधात राहुल गांधी, प्रियंका गांधींसह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संसद परिसरात आंदोलन केलं। सार्वजनिक परीक्षा विधेयकावर चर्चा करण्याचं आवाहन संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांना केलं।
2: बिल लेकर के जो आ रहे हैं आज पहले लोकसभा में टेबल करेंगे, तो हम चाहते हैं कि सारा पार्टी, चाहे ऑपोजिशन हो सरकार के हो, सब इसमें चर्चा में भाग लेना चाहिए। और इतना बड़ा फैसला लेने के बाद आज जो एग्जाम पेपर लीक को लेकर के इतना कठोर कानून बना रहे हैं, इसमें अगर चर्चा नहीं करेंगे और डिस्टर्ब करेंगे तो अच्छा मैसेज नहीं जाएगा।
0: जंतर मंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे। शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार संविधानानं दिलेला असल्याचं सांगत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुनावणीसाठी ही याचिका दाखल

करून घेतली. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली असून त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयानं सांगितलं. दरम्यान राजद खासदार सुधाकर सिंग यांनी यासंदर्भात दाखल केलेली अन्य याचिका न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणीला आली आहे. केंद्र सरकारने नीट परीक्षेसाठी नेमलेल्या उच्चाधिकार कृती दलाच्या शिफारशी काय येतात ते पाहू असं या न्यायमूर्तीद्वयानं सांगितलं. केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफचा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. 27 जुलै 1949 रोजी स्थापन झालेलं सीआरपीएफ हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतलं महत्वाचं केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तसंच इतर मान्यवरांनी यानिमित्त सर्व जवान, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माजी राष्ट्रपती आणि विख्यात शास्त्रज्ञ, भारताचे मिसाईल मॅन, भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. यानिमित्त विविध मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉक्टर कलाम यांनी आपल्या प्रतिभेनं भारताला एक ताकदवान देश म्हणून उभं राहण्यात मोलाची भूमिका बजावली आणि लाखो नागरिकांना प्रेरणा दिली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. डॉक्टर कलाम यांनी एका विकसित, आत्मनिर्भर आणि बळकट भारताचं स्वप्न पाहिलं. स्वदेशी क्षेपणास्त्र आणि अंतराळ कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेण्यात त्यांनी दिलेलं योगदान हे देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखं आहे असे गौरवोद्गार लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये काढले. त्यांची दूरदृष्टी, नम्रता आणि समर्पण भाव येत्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अमेरिका आणि इराणने परस्परांवरचे लष्करी हल्ले थांबवल्यानंतर आज जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर 5% जास्त घसरले. आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रेंट क्रूड तेलाचे दर 5.3% घसरून प्रति बॅरल $91.68 व्यवहार करत होते. तर वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट क्रूड तेलाचे दर 5.4% घसरून प्रति बॅरल $84.44 व्यवहार करत होते. कास्पियन समुद्रात इराणच्या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे प्रमुख अब्राहिम अझीझी यांनी युक्रेनला दिला आहे. या हल्ल्यात एक खलाशी ठार झाला असून एक जण जखमी झाला आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी या हल्ल्याचे आदेश दिल्याचा दावा इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी समाजमाध्यमावर केला आहे. याबाबत इराणचे रशियन राजदूताकडे औपचारिकरित्या निषेध नोंदवला आहे. कास्पियन समुद्रासह रशियाच्या लष्करी आस्थापनांवर क्षेपणास्त्र हल्ले चढवल्याचं युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी जाहीर केलं होतं. स्क्वॉश जागतिक कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष संघानं ब्राझील आणि नेदरलँड्सला 3-0 मागे टाकून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिलांच्या संघानेही चायनीज तैपेवर 3-0 अशी मात केली. आता त्यांचा पुढचा सामना मलेशियाशी होणार आहे. अमरनाथ यात्रेसाठी 3,800 जास्त भाविकांची 12वी तुकडी आज पहाटे भगवतीनगर बेस कॅम्पवरून बालताल मालगे रवाना झाली. जम्मू बेस कॅम्पवरून रवाना झालेल्या भाविकांची एकंदर संख्या 1,27,326 पोहोचली आहे. पहलगाम मार्गावर पायवाटेच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं त्या मार्गावरची यात्रा स्थगित करण्यात आली आहे. आसाममध्ये पूरस्थितीत सुधारणा झाली असून बहुतांश बाधित क्षेत्रातलं पुराचं पाणी ओसरलं आहे. शिवसागर, गोलाघाट, जोरहाट आणि चराईदेव या सर्वाधिक बाधित जिल्ह्यांमध्ये उभारण्यात आलेल्या 109 मदत छावण्यांमध्ये सध्या 37,000 जास्त लोक आश्रय घेत आहेत. या जिल्ह्यातल्या बाधितांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज ओदिशामध्ये सर्वदूर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. छत्तीसगड, पश्चिम बंगाल, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्येही काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी तसंच पुणे आणि सातारा घाट परिसरात आज मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ईशान्येकडच्या राज्यांमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे.

0: पत्रात। नमस्कार।
1: आकाशवाणी पुणे, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। दुपारचं 1:40 झालेत। सातारा जिल्हा वार्तापत्र आता प्रसारित करीत आहोत।
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र। सातारा जिल्ह्यातील अत्यंत कमी ऊस उत्पादकता असलेल्या क्षेत्रांमध्ये कृषी विभाग आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प राबवला जाणार आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात एक बैठक नुकतीच पार पडली। ऊस उत्पादन वाढीसाठी आणि खर्च कमी करण्यासाठी AI हा नवीन पर्याय आहे। या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाऱ्याचा वेग, दिशा, वातावरणातील तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, शक्यता यांसह वातावरणातील पुढच्या 14 दिवसात होणारे बदल याबाबतची माहिती शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होणार आहे। यातून ऊस उत्पादन खर्चात 40% बचत होऊन ऊस उत्पादनात 35-40% वाढ होऊ शकते, असंही देसाई यांनी सांगितलं। यासाठी शेतकऱ्यांना सविस्तर प्रशिक्षण द्यावं अशाही सूचना पालकमंत्री देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 38,390 शेतकऱ्यांच्या 41,421 कर्ज खात्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे। त्यामुळे आता पात्र शेतकऱ्यांची निवड होऊन संबंधित शेतकऱ्यांना शासनाच्या या कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। सातारा जिल्हा वार्षिक योजना 2026-27 अंतर्गत 702 कोटी रुपयांच्या आराखड्याला जिल्हा नियोजन समितीच्या सभेत नुकतीच मंजुरी देण्यात आली। यानुसार सर्व विभागांना जिल्हा वार्षिक योजनेतील प्रशासकीय कामांच्या मंजुरीचे प्रस्ताव 15 ऑगस्टपर्यंत सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। या प्रस्तावांनुसार जिल्हाभरात करण्याच्या विविध विकास कामांची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करत सप्टेंबरनंतर सर्व कामांना सुरुवात करण्यात येणार आहे। दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या कृत्रिम रेतन योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे। आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे राबवण्यात येणाऱ्या या रेतन योजनेतून मादी वासरांची पैदास करण्यात येत आहे। यानुसार आतापर्यंत जिल्ह्यात 7,181 जनावरांवर कृत्रिम रेतन करण्यात आलं आहे। त्यातून मादी वासरांची पैदास झाली आहे। यामुळे शेतकऱ्यांना लाभ होत असून यासाठी सातारा जिल्हा परिषदेने 1 कोटी रुपयांचा निधी दिला आहे। 20% अनुदानावर फक्त 181 रुपयात हे कृत्रिम रेतन शेतकऱ्यांच्या पशुधनाला पुरवलं जात आहे। जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 1,013 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया जिल्हा पातळीवर सुरू झाली आहे। यानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाप्रमाणे मतदार यादीचा विशेष कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे। मतदार यादी अद्ययावत केल्यानंतर या ठिकाणी प्रत्यक्ष निवडणूक आणि मतदानासाठीची प्रक्रिया पावसाळ्यानंतर राबवली जाणार आहे। केंद्र आणि राज्य शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। यानुसार 705 लाभार्थींची निवड करण्यात आली असून त्यांना 10,60,00,000 रुपयांचं अनुदान असणारी आधुनिक शेती उपकरणे वितरित करण्यात येणार आहेत। जिल्ह्यातील 5 पुलांच्या कामासाठी 30,71,00,000 निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे। या निधीतून कराड तालुक्यातील 1 आणि खटाव तालुक्यातील 4 पुलांची कामे करण्यात येणार आहेत। जिल्ह्यात अजूनही 38 जुन्या पुलांच्या जागी नवीन पूल बांधणे आवश्यक असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीसाठीचा पाठपुरावा शासनाकडे जिल्हा प्रशासनामार्फत सुरू आहे। पश्चिम घाटातील जैवविविधतेसाठी महत्वाचे ठरणारे संशोधन महाबळेश्वर तालुक्यातील वाडा कुंभरोशी परिसरात झालं आहे। या संशोधनादरम्यान ओबेरेनियका चंद्रशेखराणी या दुर्मिळ स्थानिक ऑर्किडची महाराष्ट्रात प्रथमच नोंद झाली। वनभ्रमंतीदरम्यान वनसंशोधकांना ही वनस्पती आढळली। 1900 या वनस्पतीची नोंद पहिल्यांदा आढळली होती। यानंतर तिचं अस्तित्व पुन्हा आढळलेलं नव्हतं। 125 वर्षांनंतर ती पुन्हा एकदा महाबळेश्वर परिसरातच आढळली आहे। तर श्रोते हो, हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र। सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत। वाचन केलं होतं प्रशांत जाधव यांनी। हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला।
1: जिल्हा वार्तापत्र पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आलं। अस्मिता वाहिनीवरून ते सहक्षेपित केलं गेलं। 2:15 आहेत। सुगम संगीत भावधारा।

0: मंजरी गोखले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि भावधारा कार्यक्रम याबरोबरच संपला.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी 6:29 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य
1: या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत.
3: पहिले तर आपली प्रकृती जपावी, केवळ अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर रोडणं टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, संपेनुसार सहकार्याची भावना बाळगावी, पैशाचा योग्य विनियोग करावा, या उद्योग करात महत्वाच्या वाटतात.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
0: 1:55 झाली आहेत. आता पुनःप्रसारित करीत आहोत आयसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर मीरा शेंडगे यांच्या तेलेजू आणि इतर बालनाट्य या नाटकांचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला नाट्यभेद.
1: तेलेजू आणि इतर बालनाट्य हे डॉक्टर मीरा शेंडगे यांच्या एकंदरीत 8 बालनाटकांच्या संहितेचं पुस्तक आहे. गेली 25 वर्ष बालनाट्य चळवळीत सक्रिय असणाऱ्या डॉक्टर मीरा शेंडगे यांनी आपल्या मनोगतातून मांडलं आहे की अलीकडची मुलं ही आपण समजतो तशी निरागस अनभिज्ञ नाहीत, तर ती अद्भुत रम्यतेपेक्षा वास्तववादाच्या अधिक जवळची आहेत हे लक्षात आलं होतं. त्यामुळे मी वास्तववादी संहिताच निवडत असे. या पुस्तकातील सर्वच संहिता या वास्तववादी आहेत. केवळ बुद्धी नाही तर भाग्यसुद्धा बरोबरीने लागतं हा संदेश भाग्यदेवता या नाटकातून दिलेला आहे. सहसा नाटकांमध्ये न दिसणारा एक वेगळा विषय तेलेजू या नाटकातून हाताळलेला आहे. कुमारिकेला देवी म्हणून पूजण्याची प्रथा आहे, पण या देवीला कुटुंबापासून कसं दूर राहायला लागतं, काय त्यागावं लागतं हे या नाटकातून जाणून घेता येतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना देवत्व किंवा कोणतंही महत्त्वाचं पद पुरस्कार मिळवून द्यायचं या हेतूनं त्यांचं बालपण त्यांच्यापासून हिरावून घेऊ नका हा महत्त्वाचा संदेश या नाटकातून अतिशय चतुराईनं दिलेला आहे. आजकालच्या मुलांना वड पिंपळ हे वृक्ष माहीत असतात, परंतु या नाटकात कॅशिया शतपर्णी अशोक असे वृक्ष आणल्यामुळे आणि तेच आपसातील संवादातून पर्यावरण विषयक ज्ञान देत असल्यामुळे मुलांच्या मनोरंजनाबरोबर अभ्यासही साधतो. हे वनोत्सव नाटकातील आहे. देशप्रेम देशसेवेसारखा अत्यंत कठीण विषय लहान मुलांसमोर मांडताना त्यांना कळेल अशी भाषा वापरणं, आपल्या आसपास ज्या घडामोडी घडतायत त्यातून त्यांच्यात जागरूकता निर्माण करणं हे अत्यंत कठीण काम मिशन 1 या बालनाट्याद्वारे मीरा शेंडगे यांनी केलं आहे. आउट ऑफ कव्हरेज एरिया हे मुलांच्या रोजच कानावर पडणारं वाक्य, त्यामुळे याच नावाचं नाटक असल्यामुळे मुलांना जवळचं वाटण्याची त्या ओढीनं ते वाचण्याची शक्यता लेखिकेनं गृहीत धरलेली दिसते. हिंदी मराठी मिश्रित संवाद यात का वापरलेला आहे आणि यातून कोणता संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे हे आपण प्रत्यक्ष वाचून ठरवावं. एकंदरीत शाळकरी मुलं आणि शाळेतील कार्यक्रम त्यांच्या अभ्यासक्रमात समावेश असलेल्या काही गोष्टी तर अभ्यासक्रमाबाहेरच्या गोष्टी जाणं बालकांचं खूप चांगलं मनोरंजन तर होईलच, त्याचबरोबर त्यांना अधिकचं काही वाचण्याचीही आवड निर्माण होईल, ज्ञान मिळेल. याशिवाय या नाटकांमध्ये असलेल्या पात्रात ते आपल्याला शोधू शकतील अशा तऱ्हेनं या बालनाट्यांची मांडणी केली आहे. आजच्या काळात मुलं वाचत नाहीत अशी तक्रार शिक्षक पालक सगळेच करत असतात. या पार्श्वभूमीवर ते मनापासून वाचतील आणि वाचून त्यातील संस्कार स्वतःत भिनवतील अशा स्वरूपाचं काहीतरी मुलांना देणं गरजेचं आहे. या उद्देशानं सकारात्मकतेनं लिहिलेली ही नाटकं आहेत. तर आजच्या काळातील वास्तववादी बालनाट्य वाचायला मुलांना आवडतीलच, परंतु त्याचा प्रयोगही करायला आवडेल. फक्त त्यासाठी लेखिकेची परवानगी घेण्याची गरज मात्र आहे.
0: पुस्तक यात्रा या मालेत आत्ताच आपण ऐकलं डॉक्टर मीरा शेंडगे यांच्या तेलेजू आणि इतर बालनाट्य या नाटकांचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला नाट्यभेद. या

0: कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
1: हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे 2 वाजलेत. आता पुनःप्रसारित करीत आहो कृषीवाणी. दूध व्यवसायासाठी गायींची निवड आणि खरेदी याबद्दलची माहिती आज भाग 2.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. गायी वेगवेगळ्या हवामानामध्ये जगू शकतात, परंतु त्यांची वाढ, पुनरुत्पादन, दूध उत्पादन क्षमतेचा अनुकूल वातावरणातच पूर्ण विकास होऊ शकतो. गायी स्थानिक परिसरातील आठवडे बाजारातून खरेदी करणं चांगलं आणि आवश्यक असेल तर व्यवसायाचं ठिकाण आणि खरेदीच्या ठिकाणाचं हवामान, चाऱ्याचा प्रकार या बाबतीत समानता राहील याची काळजी घ्यावी. गायी ठराविक चारा आवडीनं खातात. बाह्य कीटक, आतड्यातील कृमी, सांसर्गिक रोग कातडीच्या विकाराला चांगल्या प्रकारे प्रतिकार करू शकतात, परंतु वेगळ्या हवामानातून खरेदी केलेल्या गायी नवीन ठिकाणाच्या वातावरणाला, चारा, पाणी, हवामान, व्यवस्थापन याला लवकर एकरूप होऊ शकत नाहीत. रोग, कीटक, कृमीला चांगल्या प्रकारे प्रतिकार करू शकतीलच असं नसतं, त्यामुळे त्यांची पुनरुत्पादन कार्यक्षमता कमी होऊन दूध उत्पादनात घट येऊ शकते. वाहतुकीची गैरसोय टाळण्यासाठी स्थानिक परिसरातून किंवा समान भौगोलिक परिस्थिती असलेल्या परिसरातून गायींची खरेदी करावी. कळपात नको असलेल्या दोषी गायी शेतकरी बाजारात विक्रीसाठी पाठवतात, त्यामुळे बाजारातून खरेदी करण्यापेक्षा शेतकऱ्याच्या घरून, प्रक्षेत्रावरून गायी खरेदी कराव्या. व्यवसाय सुरू करण्याच्या परिसरातील स्थानिक हवामान, चारा, पाणी आणि व्यवस्थापन पद्धतीला एकरूप होऊ शकतील अशा दुधाळ गायीच्या जातींची निवड करावी. गायीच्या जातीवंत गुणधर्मापेक्षा तिच्या दूध उत्पादन क्षमतेच्या निवडीसाठी विचार करावा. नैसर्गिक चारा वैरण मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या वीताच्या हंगामात, म्हणजेच हिवाळी हंगामात गायी खरेदी कराव्या. विण्यापूर्वी किंवा व्याल्यानंतर 2 आठवड्याच्या काळामध्ये गायींची खरेदी आणि वाहतूक करू नये. गाभण गायींचे गर्भपात होतात किंवा लहान वासराला वाहतुकीचा आणि नवीन वातावरणाचा त्रास होऊन वासराचा मृत्यू ओढवण्याची शक्यता असते. शक्यतो गाभण गायी खरेदी करू नयेत, कारण गर्भधारणेसाठी वापरलेल्या वळूची माहिती समजू शकत नाही. व्यालेल्या गायी वीताच्या 2 महिन्यानंतर खरेदी करू नये, कारण त्यानंतर दूध उत्पादनात घट होते. शक्यतो वीताच्या 1 महिन्यातच खरेदी करावी. वेगळ्या भौगोलिक प्रदेशातून बाजारातून खरेदी केलेल्या गायी मुख्य प्रक्षेत्रापासून दूर अंतरावर 1 ते 2 आठवडे चारा व्यवस्थापनासाठी ठेवाव्या. त्यांचा गोठा, मजूर हे वेगळे असावेत. या काळामध्ये निरीक्षण करावं. बाह्य कीटक, आतड्यातील कृमी आणि रोगप्रतिबंधक औषधोपचार करावे. गायी बाजारातून बाहेरून खरेदी करण्यापेक्षा स्वतःच्या प्रक्षेत्रावरच पैदास करणं चांगलं. त्यासाठी दुधाळ गाय आणि कृत्रिम रेतनाचा अवलंब करावा. जोपासलेल्या कालवडी स्थानिक परिस्थितीला समरस झालेल्या असतात. विक्रीसाठी अधिक जनावरं उपलब्ध होतात, त्यामुळे उत्पादनात भर पडते.
1: दूध व्यवसायासाठी गायींची निवड आणि खरेदी याबद्दलची माहिती आपण ऐकली कृषीवाणी कार्यक्रमात. आज आपण ऐकला भाग 2. वाचन केलं सुवर्णा कुलकर्णी यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला.
3: शेतकरी बांधवांनो, माझा आभार माझं शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका रसायनमुक्त खरीप, जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भुरे यांची मुलाखत, सोबतच एका माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजे 27 जुलै 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण IVF समजून घेऊया. याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. आपण IVF तंत्रज्ञानाविषयी माहिती घेत आहोत. या उपचार पद्धतीमध्ये काही प्रमाणात धोके सुद्धा असू शकतात किंवा याचे काही दुष्परिणामही होऊ शकतात. या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. मॅडम काय सांगाल याबद्दल?
2: दुष्परिणाम फारसे जास्ती नसतात का खूप काळजी घेतली जाते IVF प्रोसेसमध्ये. आणि जेव्हा आपण आधी बोललो होतो एम्ब्रियो ट्रान्सफर करतो तर मिनिमम 2 एम्ब्रियो ट्रान्सफर केले जातात. त्याच्यामधनं एक तरी रुजलं तर सिंगल बेबी प्रेग्नन्सी राहते. पण जर ते ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स राहिले तर थोडासा रिस्क फॅक्टर वाढतं, म्हणजे हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये जातं. पण ती हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणजे जशी नॉर्मली प्रेग्नन्सी पण ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स राहिली तर तेच हाय रिस्क फॅक्टर्स असतात. थोडंसं बेड रेस्ट जास्ती लागतं किंवा 5व्या महिन्याला BP येऊ शकतं, डायबिटीज येऊ शकतं, डिलिव्हरी थोडीशी लवकर होऊ शकते, पाणी लवकर सुटू शकतं. तर हे सेमच रिस्क फॅक्टर्स आहे जे नॉर्मल प्रेग्नन्सी बरोबर असतात. दुसरं जे इंजेक्शन्स दिले जातात तर त्यांचे साईड इफेक्ट्स थोडेसे असे असू शकतात की ते पाणी साचतं बॉडीमध्ये, वॉटर रिटेन्शन होतं, तर त्याच्याने हेडेक किंवा ब्लोटिंग किंवा वेट गेन, पण जे ट्रान्झिएंट असतं, टेम्पररी असतं, जे वेट गेन वगैरे नंतर कमी होऊ शकतं. पण सिव्हिअर ह्याच्या कंडिशनमध्ये जर मॉनिटरिंग नीट केलं नाही तर लंग्स आणि पोटामध्ये पण पाणी साचू शकतो. पण ते बेड रेस्ट किंवा मेडिकेशन्सनी रिव्हर्सिबल असतं. सो हे जे काय साईड इफेक्ट्स आहेत ते टेम्पररी असतात आणि ट्रीटेबल असतात.
1: अच्छा, बरं, ही ट्रीटमेंट घेत असताना काही धोकेही असतात, तर असे काही धोके सांगू शकाल का?
2: IVF मध्ये फेल्युअर रेट पण तेवढंच असतं, म्हणजे एक सायकल केली आणि ते सक्सेसच होणार असं गॅरंटी नसते. एक 60-70% चान्स असतं की प्रेग्नन्सी राहणार. तर रिपीटेड IVF सायकल करायची गरज पडू शकते. केव्हा 5 ते 6 एम्ब्रिओ तयार झाले आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर ज्या सायकलला केलं ते प्रेग्नन्सी राहिली नाही, तर जे तयार एम्ब्रिओ फ्रीज केलेले आहेत ते आपण पुढच्या सायकलला पण वापरू शकतो, म्हणजे ते इंजेक्शन्स वारंवार घ्यायची गरज पडत नाही. तर हे एवढंच धोका इम्पॉर्टंट असतं.
1: मॅडम, ही उपचार पद्धती वापरून जे बाळ जन्माला आलेलं आहे त्याची काही वेगळी काळजी घेणं अपेक्षित असतं का?
2: नाही, जसे नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये मुलं राहतात तेच प्रॉब्लेम्स, सेम प्रॉब्लेम्स आपण ह्या प्रेग्नन्सीमध्ये फेस करतो. सो तसं जसं नॉर्मल प्रेग्नन्सीला आपण स्कॅन करतो त्याच पद्धतीने आपण ह्या बेबीजना पण मॉनिटर करतो आणि त्यांची पण नॉर्मल डिलिव्हरी किंवा सीजर त्याच पद्धतीने होऊ शकतं. आणि ह्या प्रेग्नन्सीमध्ये जी आई आहे ती ट्रॅव्हलिंग करू शकते, ती जॉब करू शकते, असं फुल टाईम बेड रेस्ट करण्याची गरज नाही. डिलिव्हरी झाल्याच्या नंतर ते इट इज इक्विवल टू अ नॉर्मल बेबी,
1: म्हणजे त्या दृष्टीनं काहीच काळजी तशी करायची गरज
2: नाही.
1: बरं, जाता जाता एकूण या उपचार पद्धतीविषयी थोडक्यात आमच्या श्रोत्यांना काय सांगाल तुम्ही?
2: सगळ्यात पहिला ट्रीटमेंट घेताना आपल्याला IVFचे फायदे आणि तोटे समजून घेण्याची खूप गरज आहे. आणि IVF डिमांडवर नाही होऊ शकत आणि हे फास्ट फॉरवर्ड ट्रीटमेंट नाही. दुसरं, IVF केलं तर मूल आपल्याला मिळणार असं ह्याची 100% गॅरंटी नसते. तर पहिला तुम्ही स्टेप वाईज ट्रीटमेंट करा. पहिलं तुम्ही बेसिक ट्रीटमेंट घ्या, मग तुम्ही ॲडव्हान्स ट्रीटमेंटमध्ये पहिला IUI ट्राय करा आणि मग ते फेल झालं तरच तुम्ही IVFकडे वळा. म्हणून ही प्लॅन्ड प्रोसिजर आहे.
1: मॅडम, आज इथे आपण आलात आणि IVF उपचार पद्धती नेमकी कशी आहे, त्यासाठी काय काळजी घेता येते आणि त्याचं प्रमाण दिवसेंदिवस कसं वाढत चाललंय, या संदर्भात अतिशय सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
2: धन्यवाद.
0: IVF समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत उस्ताद अल्लाउद्दीन खान यांचं इसराज वादन राग शुद्ध सारंग. विलंबित गत 3 तालात, मध्यलय गत झपतालात आणि द्रुतगत 3 तालात आहे. त्यांना तबला साथ दिलशाद खान यांची. उस्ताद अल्लाउद्दीन खान यांचं इसराज वादन राग शुद्ध सारंग.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद अल्लाउद्दीन खान यांचं इसराज वादन आपण ऐकलं, राग शुद्ध सारंग. त्यांना तबला साथ दिलशाद खान यांनी केली.
1: शेतकरी बांधवांनो, माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका रसायनमुक्त खरीप, जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भुरे यांची मुलाखत, सोबतच ऐका माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजे 27 जुलै 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
0: दुपारचे 3 वाजता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसभेत सुधारणा विधेयक सादर. जंतरमंतरवर विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचं अभिवादन. आणि राज्यात विविध ठिकाणी धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ. पेपरफुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत मांडलं.

0: rise to move for leave to introduce the public examination bracket prevention of unfair means amendment bill 2026 amend the public examination prevention of unfair means bill 2024.
1: हे विधेयक महत्वाचं असून सदस्यांना हवा तेवढा वेळ त्यावर चर्चा करायची परवानगी दिली जाईल असं आश्वासन सभापती ओम बिर्ला यांनी दिलं. विरोधकांनी घोषणाबाजी न करता चर्चा करावी असं आवाहन त्यांनी केलं, पण विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यापूर्वी आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदक पटकावणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. भारोत्तोलन स्पर्धेत 48 किलो वजनी गटात विक्रमी 190 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावणारी मीराबाई चानू, 60 किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवणारा चरंबम ऋषिकांत आणि 65 किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करणारा राजा मुथुमपडी यांच्यासह भारताच्या संपूर्ण चमूबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. त्यानंतर सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, पण सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. वारंवार विनंती करून आणि नंतर कारवाईचा इशारा देऊनही गदारोळ न थांबल्यानं सभापतींनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं होतं. त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंतही कामकाज तहकूब झालं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 वर चर्चा सुरू करायचं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी केलं. मात्र सभागृहात घोषणाबाजी सुरूच होती. या विधेयकावर अनेक जणांना बोलायचं आहे, तसंच यात दुरुस्ती करायच्या अनेक सूचनाही आल्या आहेत. मात्र ही चर्चा थांबवणं हा चुकीचा संदेश आहे असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. देशभरात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनांचा विचार करून पेपरफुटी आणि इतर गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारनं हे विधेयक आणलं आहे. यानंतरही जर त्यावर संसदेत चर्चा होत नसेल तर हे संसदेसाठी आणि लोकशाहीसाठीही चांगलं नाही असं मत किरेन रिजिजू यांनी संसदेच्या परिसरात वार्ताहरांशी बोलताना मांडलं. राज्यसभेत कामकाजाच्या सुरुवातीला कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेनं मंजूर केल्यानंतर सभागृहात चर्चा करून ते संमत करण्यासाठी 7 तासांचा वेळ ठरवून दिल्याची माहिती अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी सभागृहाला दिली. त्यानंतर विरोधकांनी गदारोळ सुरू केला. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नियम 267 अंतर्गत विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याप्रकरणी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र दुर्मिळात दुर्मिळ परिस्थितीतच स्थगन प्रस्तावाला मान्यता देण्यात येते असं त्यांनी सांगितलं. त्यावर देशाच्या इतिहासात पहिल्यांदा विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याची बाब खरगे यांनी अधोरेखित केली. यावर विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यानं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर प्रमोद तिवारी यांनी पुन्हा विद्यार्थी आंदोलकांना मारहाण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सभागृहात गदारोळ झाला. इतर सदस्यांनी हा मुद्दा लावून धरला. गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला सुरुवात झाल्यावर राष्ट्रगौरव अपमान निवारण सुधारणा विधेयक विचारात घेण्यात यावं असा प्रस्ताव मंत्री नित्यानंद राय यांनी मांडला. मात्र विरोधकांनी घोषणाबाजी आणि गदारोळ सुरूच ठेवल्यानं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर केल्याच्या विरोधात राहुल गांधी, प्रियंका गांधींसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी संसद परिसरात निदर्शनं केली. जंतर मंतरवर काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला असल्याचं सांगत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुनावणीसाठी याचिका दाखल करून घेतली. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली असून त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयाने सांगितलं. दरम्यान राजद खासदार सुधाकर सिंग यांनी यासंदर्भात दाखल केलेली अन्य याचिका न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणीला आली आहे. केंद्र सरकारने नीट परीक्षेसाठी नेमलेल्या उच्चाधिकार कृती दलाच्या शिफारशी काय येतात ते पाहू असं न्यायमूर्ती द्वयानं सांगितलं. केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफची स्थापना दिवस आज साजरा होत आहे. 27 जुलै 1939 रोजी स्थापन झालेलं सीआरपीएफ हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतलं महत्वाचं केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच इतर मान्यवरांनी यानिमित्त सर्व जवान, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.

0: मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माजी राष्ट्रपती आणि विख्यात शास्त्रज्ञ, भारताचे मिसाईल मॅन, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. यानिमित्त विविध मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉक्टर कलाम यांनी आपल्या प्रतिभेनं भारताला एक ताकदवान देश म्हणून उभं करण्यात मोलाची भूमिका बजावली आणि लाखो नागरिकांना प्रेरणा दिली, असं गृहमंत्री अमित शाह यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. डॉक्टर कलाम यांनी स्वदेशी क्षेपणास्त्र आणि अंतराळ कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेण्यात दिलेलं योगदान हे देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखं आहे, अशा शब्दात लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आदरांजली वाहिली आहे. डॉक्टर कलाम यांची दूरदृष्टी, नम्रता आणि समर्पण भाव येत्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने कारगिल विजय दिनानिमित्त आज लोकभवनात वीर सैनिक, वीरपत्नी आणि वीरमातांसाठी कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित केला होता. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. इथेनॉल मिश्रित इंधनाशी संबंधित व्यवसायातल्या नफ्यांशी संबंधित असल्याच्या समाजमाध्यमावरच्या पोस्टविरोधात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नफा मिळत असल्याचा दावा करणारे खोटे संदेश, डीप फेक फोटो आणि व्हिडिओ प्रसारित होत असल्याचं गडकरी यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गडकरी यांना मेटा आणि इतर समाजमाध्यमांविरुद्ध बदनामीचा दावा दाखल करण्याची परवानगी दिली आहे. अमरावती जिल्ह्यातल्या आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेतल्या विषबाधा प्रकरणी प्रशासनानं अधीक्षकांना निलंबित केलं असून मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शनिवारी आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. सुमारे 60 विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला असून त्यातल्या काही विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. नाशिक जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून 4,947, दारणा धरणातून 13,250 तर नांदूर मध्यमेश्वरमधून 46,227 घनफूट प्रतिसेकंद वेगाने विसर्ग सुरू आहे. पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. जायकवाडी धरणातला पाणीसाठा 55.49% पोहोचला आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असून धरण जवळजवळ 94% भरलं आहे. आज सकाळपासून भीमा नदी पात्रात 6,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. भीमा नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावं, नदी पात्रात उतरू नये, तसंच तिथं ठेवलेलं साहित्य, पशुधन इत्यादी सुरक्षित ठिकाणी हलवावं, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या 6 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मुखेड तालुक्यात मुखेड आणि चांडोळा, कंधार तालुक्यातील पेठवडज आणि बारूड, तर देगलूर तालुक्यातील देगलूर आणि खानापूर या महसूल मंडळात 65 मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला आहे. पण जिल्ह्यातल्या एकाही प्रकल्पात पाण्याची आवक झालेली नसल्यानं जलसाठ्याची चिंता मात्र कायम आहे. हवामान. रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना तसंच पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाट परिसराला आज जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसभेत सुधारणा विधेयक सादर. जंतर मंतरवर विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचं अभिवादन आणि राज्यात विविध ठिकाणी धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तीन वाजून 10 मिनिटं झाली आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीची आजची पहिली प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. सायंकालीन प्रसारण सभा 5 वाजता सुरू होईल तेव्हा आपण भेटणार आहोत. दरम्यानच्या काळात AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचे कार्यक्रम अखंड सुरू असतील. नमस्कार.

ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. 3:11 झाली आहेत. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 8:30 नोंदवलेल्या हवामान वृत्ताचा हा सारांश आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी गेल्या 24 तासात चांगला पाऊस झाला. आगामी 24 तासांच्या हवामानाच्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा तसंच मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, कोकणात बहुतांश ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. याच कालावधीत उत्तर मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील असाही अंदाज आहे. कोकण आणि गोव्याच्या काही जिल्ह्यांमध्ये आगामी 24 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच कालावधीत मुंबई शहर आणि परिसरात आकाश मुख्यत्वे ढगाळ असेल. मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. काही भागांमध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील आणि त्याचबरोबर मुसळधार पाऊस पडेल. कमाल तापमान 31 आणि किमान 25 अंश सेल्सिअस या आसपास राहील. ठाणे, रायगड, पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये आगामी 24 तासात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता आहे. मच्छीमार बांधवांकरता इशारा. दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर किनाऱ्यापासून 75 किलोमीटरपर्यंतच्या सागरी अंतरात आगामी 24 तासात 40 ते 50 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील. हा वेग 60 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढेल. या भागात मच्छीमार बांधवांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरात दक्षिण कोकण आणि गोवा किनारपट्टी, त्याचप्रमाणे पूर्व मध्य अरबी समुद्र या भागात 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहतील. हा वेग 60 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढेल. त्याचप्रमाणे सोमालिया आणि ओमानच्या किनारपट्टीलगत तसंच नैऋत्य अरबी समुद्रामध्ये 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहतील. हा वेग ताशी 65 किलोमीटरपर्यंत वाढेल. मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकला. 3:14 होत आहेत. माझं आवार, माझं शिवार.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे पावसाळ्यातील पशुधनाचे आजार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर हिराचंद पालमपल्ले सर, उपसंचालक संशोधन मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे कार्यरत आहेत. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, पावसाळ्यात पशूंना होणारे वेगवेगळे विकार जे आहेत ते काय आहेत आणि ते कसे होतात?
1: कारण शेतकऱ्यांचा जो खरा सकासोबती असतो तो पशुधन, पावसाळ्यामध्ये त्याची विशेष काळजी घ्यायला पाहिजे. सर्वसाधारण आपल्या पशुधनाला दोन प्रकारचे रोग होतात. एक आहे की साथीचे रोग,
0: बरं,
1: आणि दुसरा आहे की विशेष करून पावसाळ्यात होणारे रोग, नेहमीचे रोग. साथीच्या रोगामध्ये जे लाळ खुरकूत रोग आहे, एक टांगे आहे, फऱ्या आहे, धनुर्वात आहे, हे झाले लार्ज ॲनिमल शिपगोटचे आजार. विशेष करून शेळ्या मेंढ्याच्या ज्या आजारामध्ये बोटोलिझम असतं, आंत्रविषार म्हणजे त्याला एन्ट्रोटॉक्सिमिया म्हणतात, आणि ब्ल्यूटंग नील जीवा, असा हे वेगवेगळे रोग होतात. ते नेहमीच्या रोगाचा जर विचार केला आपण, त्यामध्ये पावसाळ्यामध्ये प्रामुख्यानं पोटफुगे आजार होतो, नंतर त्याला पातळ शौचास होणे म्हणजे त्याला जुलाब होणे असं म्हणतो पावसाळ्यामध्ये, ते खाद्य फरक पडल्यामुळं ती

0: हे पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त जंताची बाधा होते. आणि पावसाळ्यात जे ओलसरपणा असतो, चिखल असतं, त्यामुळे स्तनदाह, ज्याला मस्टायटिस म्हणतात, जे दुभत्या जनावरांना आजार होतो. आणि तिसरा आजार आहे की जो गर्भाशयाचा दाह, त्याला मेट्रायटिस म्हणलं जातं. हे जे उल्लेख केलेले जे रोग आहेत ते पावसाळ्यामध्ये त्याचं प्रमाण सर्वात जास्त असतं.
1: बरं, आणि इतर साथीचे आजार कोणते आहेत?
0: साथीचे आजार म्हणजे असा आहे की एका एरियामध्ये, एका गावामध्ये जर साथ आली तर ते साथ इतर जनावरांना, त्या गावातील सर्व जनावरांना, शेजारच्या जनावरांना, जिथं चरायला गेले तिथं ह्याची साथ पसरते. या साथीच्या रोगामध्ये तुम्हाला लाळ खुरकूत नावाचा रोग आहे, त्याच्यामध्ये तुमचं ब्ल्यू टंग रोग आहे शेळ्या मेंढ्यामधला, त्याच्यामधलं तुमचं पीपीआर पेस्टी डे पेस्टी सुरमिनन्स हा रोग आहे, साथीचा रोग, जे ह्युमोरोजिक सेप्टिसेमिया आहे. हे जे आजार आहेत, ह्या आजाराचा प्रसार पावसातल्या पाण्यामुळं, पावसात जे खाद्याच्या कॉन्टॅमिनेशनमुळं, समजा लाळ खुरकूत नावाचा रोग झाला आणि ते जनावर जर एका ठिकाणी पाणी पिलं कॉमन हौदामध्ये, आणि त्या तोंडातून त्या पाण्यामध्ये जी जंताची बाधा होते, तर इतर जनावरांनी जर पाणी पिले तर त्याला पाण्यावाटी बाधा होते. जे खाद्याचं जे भांडं असतं त्या जनावरांना खाल्लं, तेच भांडं आपण दुसऱ्या भांड्याला टोपल्यामध्ये खाद्य दिलं तर त्याला प्रसार होऊ शकतो. असे हे संसर्गजन्य आजार हे पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात आढळतात.
1: बरं, याचा प्रसार होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो?
0: आता मी बोलल्याप्रमाणे की आपण प्रसार होऊ नये प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला ते कसं होतो हे माहीत पाहिजे शेतकऱ्यांना. शेतकरी मित्रांना मला एकच सांगायचं आहे की कोणत्याही रोगाची बाधा होते ते चार प्रकारे होते. सर्वात महत्वाचं जे माध्यम आहे ते आहे खाद्य. दुसरं माध्यम आहे ते पाणी, म्हणजे चारा पाणी. तिसरं आहे तुमचा संपर्क, म्हणजे एक जनावर जर बाधा झाली ते जनावर दुसऱ्याला चाटलं किंवा एकमेकाला खेटलं तर त्याच्यामुळे ते बाधा होऊ शकते. आणि तिसरं आहे हवा. एखाद्या जनावराच्या तोंडातून लाळ गळते, जंतू पडतात आणि ते हव्यानं दुसरीकडे गेलं, ते हवेमार्फत पसरणारे पण साथीचे रोग आहेत. हे चार माध्यमं आपल्याला समजल्यानंतर आपल्याला प्रतिबंध करता येतो. मग पहिलं आहे खाद्य. ते आपल्याला खाद्य व्यवस्थित द्यायला पाहिजे, सेपरेट द्यायला पाहिजे. एकाचं भांडं दुसऱ्याला नाही वापरायला पाहिजे. खाद्य सकस असायला पाहिजे, खाद्य समतोल असायला पाहिजे, खाद्य कोरडं हिरवं आणि खुराक्याचं व्यवस्थित मिश्रण असायला पाहिजे. तिसरं आहे पाणी, स्वच्छ निर्जंतुक पाणी. आणि पाण्याच्या ज्या टाक्या आहेत ते नियमितपणे स्वच्छ केलेले असायला पाहिजे, जेणेकरून तिथं बाधा होणार नाही. आणि जर एखाद्या जनावराला बाधा असेल तर त्याला जनावराला आपण इंडिव्हिज्युअल त्याला पाणी पाजायला पाहिजे, कॉमन ठिकाणी पाणी प्यायला नाही पाहिजे. तिसरा आहे संपर्क, की एकमेकाची एकदम जवळ, निरोगी जनावर आणि रोगी जनावर जवळ बांधायला नाही पाहिजे, एकमेकाची बाधा होऊ शकते. बसल्या ठिकाणी शेपूट जर त्या ओल्यामध्ये मिसळलं आणि ते शेपूट हललं तर इतर जनावराला 10-15 फुटापर्यंत त्याचं स्प्रे शिरकावून बाधा होण्याची शक्यता असते. आणि हवेच्या कॉन्टॅक्टमुळे ह्या व्यवस्थितपणे आपण जर प्रतिबंध केला तर आपल्याला ह्याच्यावर प्रिव्हेंट नाही करता येणार, पण प्रमाण कमी करता येत.
1: बरं, आता साथीचे आजार तुम्ही म्हणालात की पावसाळ्यामध्ये याचा खूप प्रसार होत असतो, तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काय करता येऊ शकतं?
0: सर्वात महत्वाचं साथीचे जे आजार आहेत ते साथीचे आजार आहेत जीवाणूजन्य आजार, त्याला बॅक्टेरियल, विषाणूजन्य आजार, त्याला व्हायरल, आणि थर्ड आहे परोपजीवीशास्त्र, परोपजीवीच्या जंतामुळे होणारे आजार. तर एखादी साथ आली तर त्याला आपल्याला त्या साथीच्या रोगावर काही प्रमाणामध्ये, काही रोगावर लसीकरण उपलब्ध आहे. ते आपण वेळीच लसीकरण, पावसाळ्यामध्ये हे रोग होणार आहेत त्याच्या अगोदर, एक महिना अगोदर, 21 दिवस अगोदर जर आपण त्या रोगाचं, फॉर एक्झाम्पल लाळ खुरकूत रोग, लाळ खुरकूत रोगाचं जर त्याच्या अगोदर आपण प्रतिबंध करून घेतला, किंवा जो बोटुलिझम आहे किंवा HS धनुर्वात आहे, पावसाळ्याच्या अगोदर जर लसी करून घेतलं तर वर्षभर तो प्रतिबंध होऊ शकतो. दुसरं की प्रतिबंध करण्यासाठी एखादी जनावरला आउटब्रेक आलाच तर त्या जनावरला हेल्दी निरोगी जनावरापासून वेगळ्या ठिकाणी बांधून त्याची चारा पाणी औषधोपचार व्यवस्थापन वेगळ्या पद्धतीने करायला पाहिजे, जेणेकरून त्याचं कॉन्टॅक्ट हेल्दी जनावरला नाही व्हायला पाहिजे. आणि प्रतिबंध करण्यासाठी हे दोन्ही गोष्टी करून नाही, त्याला आपल्याला आजारी असल्यानंतर त्याची देखभाल करणं, शास्त्रोक्त पद्धतीने औषधोपचार करणं आणि योग्य वेळी लसीकरण करणं हे पण तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. तर अशा प्रकारे आपण योग्य वेळी लसीकरण, योग्य वेळी जंतनिर्मूलन, योग्य वेळी औषध उपचार आणि आहार व्यवस्थापन ह्या गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्याला साथीच्या आजारावर प्रतिबंध करता येतो.
1: लसीकरणाच्या वेळी काय काळजी घ्यायला हवी?
0: हा, काही वेळेस असं असतं की आम्ही ज्यावेळेस खेड्यामध्ये शेतकऱ्याच्या दारावर जातो, सर साहेब आम्ही लसीकरण देऊनही रोग आलेला आहे, त्याची अनेक कारणं आहेत. लसीकरण देऊनही रोग येणं, आउटब्रेक होणं, उद्रेक होणं, सर्वात महत्वाचं लसीकरण करण्याचे काही पद्धती आहेत. एकदम ते सकाळी 10 अगोदर थंड हवामानामध्ये करायला पाहिजे, संध्याकाळी 5 नंतर थंड हवामानामध्ये करायला पाहिजे. जे लसीची वाहतूक आहे ते शीतपेटीमध्ये,

0: कोल्ड चेन मेंटेन करूनच न्यायला पाहिजे. आणि प्रत्येक लसीकरण करतेवेळेस जे इंजेक्शन आहे ते सेपरेट वापरायला पाहिजे. एका गावामधले सगळे 100% जनावर ते लसीकरण करून घेतले पाहिजे. काय जनावर बाहेर जरा गेलेत म्हणून ते राहिले तर त्याच्याकडून ह्या इतरांना बाधा होऊ शकते.
1: बरोबर,
0: 100% कव्हर करायला पाहिजे. तुमचे चरणाच्या ठिकाणी जे जे नेतो आपण ते करायला पाहिजे, नाहीतर आपल्याला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लसीकरण देण्याअगोदर जंतनाशकांचं औषध दिलं की त्याच्या रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे मिळू शकते. आणि आहाराचं व्यवस्थापन करणं तितकंच महत्वाचं आहे.
1: जंतांचा आता तुम्ही उल्लेख केला तर त्याबद्दल काय सांगाल आम्हाला?
0: 99% जे प्राणी आहेत त्याला त्याच्या आयुष्यामध्ये जंताची बाधा एकदा तरी झालेलीच असते.
1: बरोबर,
0: जंता जे आहेत त्याला परोपजीव जंत म्हणतात. ते खाण्यासाठी राहण्यासाठी जनावराच्या शरीरावर अवलंबून असतात आणि त्याला जनावराचे छुपे शत्रू म्हणतात. एक तर ते आतमध्ये असतात ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, जे बाहेर असतात ते डोळ्यांना दिसतात. आतमध्ये असणारे गोलक्रमी चपटेकर्मी पर्णकर्मी असे एकंदरीत वर्गीकरण आहे. ते जनावराच्या पोटातलं पचलेलं अन्न खातात.
1: अच्छा.
0: आणि ते जनावरांना मरत नाही, पण जनावराचं वजन कमी होणं, जनावराचं दूध कमी होणं, 10 लिटर दूध देणारी गाय त्या जंताची बाधा असल्यामुळं तुमचं 50 ml कमी होतं, त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही. पण असे 10 जनावरं रोज दिवसाचं महिन्याचं वार्षिक काढलं तर लाखो करोडो रुपयाचं नुकसान हे छुपे जंतू हे करतात. तर त्याचा प्रतिबंध करायला पाहिजे. नियमितपणे जंत निर्मूलनाचे औषध तज्ज्ञ डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यायला पाहिजे, स्वतःच्या मनानं नाही घ्यायला पाहिजे. आणली गोळी मार्केटमधून खाऊ घातली त्याच्यानं ठीक नाही, त्याच्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती रेजिस्टन्स लेवल डेव्हलप होऊ शकते. दुसरा ह्याला जंताचा प्रकार जे बाह्य परोपजीवी जंत, त्या बाह्य परोपजीवी जंता म्हणजे गोचिड गोमाशा, माशा, चिलटे, मच्छर, कोलिकड्स, हे वेगवेगळे जे कीटक आहेत ते पावसाळ्यामध्ये जास्त वाढतात. कारण त्याला हिरवळ असते, पाणी असतं, उबदार असतं, फेवरेबल कंडिशन असतात आणि ते जनावराचा चावा घेतात.
1: बरं,
0: आणि त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात, एक रक्त पिणाऱ्या माशा आणि एक चावणाऱ्या माशा. दोन्ही गोष्टीमुळे जनावरं बेचैन होतं. त्याच्यामुळे त्याचा प्रतिबंध करणं गरजेचं आहे. ते कसं प्रतिबंध करणं? अंगावर मारायचं औषध, मारलं किती बसणार नाहीत, चावणार नाहीत. दुसरं, त्यांचे ब्रिडिंग प्लेसेस प्रजनन ठिकाणं असतात त्याच्यावर ते औषध त्याच्या 10 पटीनं कॉन्सन्ट्रेटनं आपण स्प्रे करायचं तर ते प्रतिबंध होऊ शकतं. नुसत्या जनावराच्या शरीरावरचं प्रतिबंध केलं, गोचिड निर्मूलन किंवा माशा मारल्या तरी प्रतिबंध होऊ शकत नाही. त्यांचे छुपे जागे ठिकाणं असतात जे प्रजननचे, ते पण नष्ट करायला पाहिजे. आणि त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. ते एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीने, एकच पद्धत चालत नाही सगळीकडे. एकात्मिक पद्धत म्हणजे कसं? तुमच्या जनावराला टिकची बाधा झालेली आहे तर तुम्ही टिकचा परिसर स्वच्छ ठेवा, दुसरं टिक्स असेल ते काढा, तिसरा अगोदर जनावराला खरारा करा, हात फिरवा, चौथा असेल तुम्ही जनावर पाळता तिथं कोंबडं बदक्या हे पाळा, म्हणजे जैविक पद्धतीने नियंत्रण होतं. काय ठिकाणी तुम्ही बायोलॉजिकल पद्धतीचं वापरा. बायोलॉजिकल पद्धती म्हणजे काय? कीटकाच्या सहाय्याने कीटकाचा हे आपण मराठीत म्हणतो काट्यानं काटा काढायचा, ते कीटकाच्या सहाय्यानं हे करणं. त्याच्यामध्ये कवक आहेत, फंगस आहेत, ते फंगस त्या गोचिडाच्या बाधा किंवा त्या जंताच्या बाधा त्या खाऊन टाकतात. सेफ पद्धत म्हणजे तुमचं वेगवेगळे जे वनस्पतीजन्य ऑइल आहेत कीटकनाशके, ह्याच्यामध्ये तुम्ही कडुनिंबाचं तेल असतं, करंजचं तेल असतं, निलगिरी तेल असतं, हे वेगवेगळे हर्बल प्रॉडक्ट जे माणसाच्या जनावराच्या शरीरावर जास्त दुष्परिणाम करू शकतात, चांगले परिणाम करतात, ते तुम्ही वापरू शकता. आणि लास्टचा पर्याय म्हणून मग तुम्ही रासायनिक औषधं जे आपण म्हणतो सेंद्रिय पद्धतीनं, हे इंटिग्रेटेड अप्रोच वापरलं ना, लास्टचा पर्याय म्हणून तुम्ही वापरा. ह्या पद्धतीने जर नाही कमी झाले तुमचे जंत किंवा गोचिड तर तुम्ही लास्ट ऑप्शन म्हणून केमिकल किंवा रासायनिक कीटकनाशक, रासायनिक औषधं हे वापरू शकता. अशा पद्धतीने इंटिग्रेटेड अप्रोच जर केलं त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न निर्भेळ, कीटकनाशक रहित, चांगलं आणि आपल्याला आरोग्याला पण चांगलं राहील आणि जनावराच्या शरीराला पण चांगलं.
1: बरोबर. जंत निर्मूलनासाठी ज्या काही लसीकरण आहेत किंवा औषधं आहेत ती किती कालावधीने देणं आवश्यक आहे
0: हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. खेड्यामध्ये शेतकरी काय करतात की जनावराला जर जुलाब झाला, ह्या जंताची बाधा झाली म्हणतात, जनावराचं ओ ते जंताची गुळी द्या म्हणतात, जंत आणून देतात. जंताची गुळी ही नेहमी जनावराच्या वजनानुसार दिली पाहिजे आणि ती डॉक्टरच्या सल्ल्यानेच द्यायला पाहिजे. नुसती गुळी आणून दिलं तर ते कमी डोस जास्त डोस हे परिणामकारक नसतो आणि तो निष्क्रिय करतो. त्याच्यामुळं लसीकरण देऊन रोग झाला, जंतनाचा औषध देऊन रोग झाला तर त्याचं प्रमाण ठरलेलं आहे आणि ते तुम्हाला मनानं देता येणार नाही, डॉक्टरच्या सल्ल्यानं तुम्ही देऊ शकता आणि ते वजनानुसार असतं. त्याच्यामुळं आता शेतकऱ्यांना एवढंच आहे की आपल्या जनावरांना जर जंताची बाधा झाली, पातळ जुलाब झाले तर आपल्याला डॉक्टरांना सांगून त्याचं वजन सांगून त्यांनी जे सांगतील त्याच्याप्रमाणे औषध तुम्ही पाजू शकता स्वतःच्या मनानं, पण स्वतःच्या मनानं औषध तुम्ही निवडायचं देखील तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानं करायला पाहिजे असं माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे.
1: आता आपण लसीकरणाबद्दल जंत निर्मूलनाबद्दल बोलतो आहोत तर

0: शेतकऱ्यांनी या सगळ्या सुविधांसाठी कुठे जायला हवं, त्या संदर्भात शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
1: महाराष्ट्र शासनानं प्रत्येक गावामध्ये 10 किलोमीटरच्या 5 किलोमीटरच्या गावामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी श्रेणी 1 च्या अधिकाऱ्याचे दवाखाने असतात शासनाचे, आणि कमी शुल्कानं तिथं औषध उपचार, प्रतिबंधक उपाययोजना, लसीकरण ह्या सगळ्या सोयी उपलब्ध आहेत. तर शेतकऱ्यांनी त्या शासनाच्या दवाखान्याचा फायदा घ्यायला पाहिजे, रेग्युलर जायला पाहिजे. दुसरं, ते पशुधन विकास अधिकारी प्रत्येक गावामध्ये त्यांचे वार ठरले तुमच्या गावामध्ये पण येतात. तिसरं, जर वेळी आवेळी जर काय पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाला तर खाजगी पशुवैद्यकीय अधिकारी, खाजगी डॉक्टर जे रजिस्टर्ड व्हेटनरी प्रॅक्टिशनर आहेत, जे डॉक्टर आहेत, ते पण उपलब्ध होऊ शकतात. तर त्यांच्या तज्ज्ञाच्या सहाय्यानं आपल्या पशुधनावर उपचार करून घ्यायला पाहिजे.
0: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पशूंचा आहार कसा असायला हवा, त्यात काय बदल करायला हवेत?
1: नक्कीच, कारण पावसाळा म्हणलं की आपल्याला माहित आहे की जनावरांना जे चारा मोकाट सोडलेले जनावर असतात,
0: बरोबर,
1: आणि काय आपण दूध उत्पादन करण्यासाठी बांधून खाऊ घालतो की मोकाट सोडलेल्या जनावराला उन्हाळा संपला, पावसाळा सुरू झाला, म्हणजे कोरडं खाद्य संपलं आणि हिरवं खाद्य सुरू झालं, एकदम चेंज खाद्यामध्ये झाल्यामुळे जनावरांना सर्वात महत्वाचा चेंज म्हणजे जुलाब चालू होतात. तर त्याच्यामुळं आपल्याला खाद्यामध्ये बदल एकदम चांगल्या प्रकारे करायला पाहिजे की जनावर हिरवा चारा खाऊन डायरेक्ट जर संडास करत असेल, जुलाब करत असेल, आपल्याला त्याचं प्रमाण ठरायला पाहिजे. एक साधारण मी एक्झाम्पल देतो शेतकऱ्यांना, 500 किलोची जर गाय असेल दुधाची आपली, तर त्याला 25 ते 26-27 किलोपर्यंत आपल्याला त्याला हिरवा चारा द्यायचा,
0: बरं,
1: 5 ते 6 किलो त्याला कोरडा चारा द्यायचा, आणि आंबवन ज्याला खुराक म्हणतो आपण, 5 ते 6 किलो द्यायचं. दुसरं महत्वाचं काय, गाईला कसं असतं की मेंटेनन्स रेशन, त्याच्या बॉडीसाठी जे 500 किलोची गाय आहे त्याला, गाईला मेंटेनन्स म्हणजे स्वतःचं पालन पोषण करण्यासाठी 2 किलो खुराक लागतं, आणि त्याचं उत्पन्न 10 लिटर देणारी असेल दूध तर 5 किलो खुराक, म्हणजे ते 2 किलो मेंटेनन्स आणि 5 किलो प्रोडक्शन उत्पन्न देणार, असं 7 किलोचं खाद्य त्याला 24 तासामध्ये यायला पाहिजे. खुराक, हिरवा चारा, कोरडा चारा, ह्या तिन्हीचं मिश्रण जर दिलं तो समतोल आहार आणि ते प्रोडक्शनशी रिलेटेड आहे, तर असं शेतकऱ्यांनी देवं. दुसरं, जे मोकाट जनावरं फिरायची आहेत आपण नेऊन जंगलामध्ये चारतो, त्यांना आल्यानंतर आपल्याला पावसाळ्यामध्ये हिरवा चारा खाऊन आलेले असतात, तर संध्याकाळी जरा कोरडा चारा द्यायला पाहिजे आणि मेंटेनन्स रेस्ट द्यायला पाहिजे. त्याच्यामुळं आपल्याला साथीचे रोग आणि ह्या जुलाबापासून प्रतिबंध करता येतो, पोटफुगीपासून प्रतिबंध करता येतो, कारण हिरवा चारा पूर्ण खाल्ल्यामुळं पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त पोटफुगीची शक्यता असते, शेळ्या मेंढ्यामध्ये पोटफुगीची शक्यता असते आणि मोकाट सोडण्याच्या जनावरांमध्ये पण पोटदुखी शक्यता असते, तेवढी काळजी घ्यायला पाहिजे.
0: माशांचं नियोजन या दिवसांमध्ये कसं करायला हवं?
1: पावसाळा म्हणलं की सगळीकडे तुम्हाला पृष्ठभागावर पाणी साठलेलं असतं, हिरवं असतं, त्या हिरव्या गवतामध्ये जे कीटक आहेत, कीटक हे रोग वाहक आहेत, त्याच्या पोटामध्ये रोगाच्या वेगवेगळ्या अवस्था असतात, ते जनावर चारते वेळेस ते कीटक खातात, ते कीटक चावतात, तर अशा प्रकारे कीटकाची बाधा होते. तर त्याच्यामुळे जे पावसाळ्यामध्ये जे पॉप्युलेशन वाढलेलं आहे त्याचा प्रतिबंध करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की एकदम पावसाळा आला हिरवा चारा तुम्ही कापून खाऊ घाला, डायरेक्ट जनावराला बाहेर सोडू नका. दुसरं महत्त्वाचं की आपल्या जनावराच्या शरीरावर तुम्ही औषधाची फवारणी करा, जेणेकरून ते कीटक त्याला चावा घेणार नाही त्याच्या वासामुळं. आणि तिसरं महत्वाचं, जे कीटकच होणार नाहीत ह्याची काळजी घेण्यासाठी काय करायला पाहिजे, तुमचा गोठा कोरडा पाहिजे, तुमच्या गोठ्यामध्ये पाणी साठायला नाही पाहिजे, मलमूत्र वेळच्या वेळी कोरडं करायला पाहिजे, जे धुतो आपण गोठा रोजच्या रोज धुवायला पाहिजे, आणि त्याच्या जे चॅनल आहेत गोठ्याच्या साईडनं तिथं स्टॅग्नंट न होता ते कोरडे असायला पाहिजे, जेणेकरून ते कीटकाच्या ब्रीडिंग प्लेस प्रजनन संस्थेत नसायला पाहिजे आणि कीटकाची संख्या वाढणार नाही, त्यामुळे ऑटोमॅटिक आपल्याला कीटकाचा प्रतिबंध करता येईल.
0: बरं, गोचिड निर्मूलनासाठी काय सांगाल?
1: गोचिड निर्मूलनासाठी मी अगोदर सांगितलं की आपल्याला सर्वात महत्वाचं आपल्या जनावराला आपण वैयक्तिकरित्या काळजी घेतली पाहिजे. सर्वात महत्वाचं, गोचिड हे जे जनावर बांधतो त्या ठिकाणी पृष्ठभागावर छिद्रामध्ये असतात, ते जनावराचा उपयोग फक्त रक्त पिण्यासाठी होतो. तर आपल्याला गोचिड प्रतिबंध करण्यासाठी वेगवेगळ्या औषधाचा वेगवेगळ्या पद्धतीचा आपल्याला अवलंब करायचा, एकात्मिक पद्धतीनं गोचिड निर्मूलन करायचं आहे. परंतु त्याचे 2 माध्यमं आहेत, एक जनावराच्या शरीरावर असणारी गोचिड निर्मूलन करणं, औषध उपचार करणं, दुसरं जे छुपे आहेत जे पृष्ठभागाव्यतिरिक्त गोठ्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्याचं प्रतिबंध करणं, ह्या गोष्टी दोन महत्त्वाच्या आहेत. आता जे गुचिडावर बाजारामध्ये जे डायरेक्ट वेगवेगळे औषधं आहेत ते स्वतःच्या मनानं आणून स्प्रे करणं योग्य नाही, तर वेगवेगळ्या पद्धतीनं पहिल्या सुरू आपल्याला त्याला जैविक पद्धतीनं काय हर्बल पद्धतीनं ह्या

0: गोचिडाचा निर्माण करायचा आहे आपल्याला, आणि गोचिडजन्य जे आजार आहे त्या गोचिडजन्य आजार होऊ नये म्हणून आपल्याला एक वर्षामध्ये कोणत्या टायमाला गोचिड येतात हे आपल्याला कळतं. उन्हाळ्यामध्ये येतात, पावसाळ्यामध्ये, तर त्या अगोदर गोचिडचे काही गोचिड होऊ नये म्हणून प्रतिबंधक स्प्रे पण आहेत, हर्बल स्प्रे आहेत, त्या मारलं की काय इंजेक्शन आहेत काय. आता नवीन मार्केटमध्ये गोळ्या पण आलेल्या आहेत, खाद्य खाऊ घातलं की त्याला 3 महिन्यापर्यंत गोचिडची बाधा होऊ शकत नाही. अशा प्रकारे आपण जर केलं तर नक्कीच गोचिडाला प्रतिबंध करता येतो.
1: जनावरांना होणारे काही त्वचेचे आजार सुद्धा असतात का?
0: त्वचेचे आजार म्हणजे आपल्याकडे कीटक, आता कीटकाची संख्या वाढते पावसाळ्यामध्ये, गोचिडाची संख्या वाढते. एक महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये एक लंपी स्किन त्वचा रोग म्हणून आला होता, लंपी स्किन डिसीज म्हणायचे त्याला. तो आजार हा गोचिडामुळं, तो आजार हा रक्त पिणाऱ्या माशामुळं प्रसार होतो आणि जनावराच्या शरीरावर, पृष्ठभागावर, गायवर्गीय शरीरावर मोठे मोठे फोड येतात आणि एकदम तो विषाणूजन्य आजार आहे आणि त्याचा प्रसार हे कीटक, गोचिड, माश्या, गोमाश्या ह्याच्यामुळे होऊ शकतो. तो एक स्किनचा रोग आहे, म्हणजे दिसायला जनावर इतकं विचित्र दिसतं, म्हणजे इतका त्रास होतो जनावराला, तो गोचिडजन्य. दुसरा आहे खरूज, वेगवेगळे खरजेचे जंतू असतात त्याची बाधा पण जनावराला होते. तिसरं आहे की जे आपल्याला म्हणतो की एकमेकाच्या संपर्कानं कॉन्टॅक्ट झालं ते मेंज माईट्सचं इन्फेक्शन असतं, हे त्वचेचे वेगवेगळे रोग आहेत.
1: म्हणजे हा साथीचा आजार,
0: साथीचा म्हणजे संपर्क झाला की उवा पिसवा एकाला झाले की दुसऱ्याला होणार, एकाच्या पिसवा दुसऱ्याच्या बॉडीवर जाणार. उवा पिसवा हे बुरशीजन्य आजार आहेत. ते बुरशीजन्य खाद्यामध्ये, पावसाळ्यामध्ये खाद्य साठवणं पण खूप काळाची चांगली करायला पाहिजे, कोरडं राहायला पाहिजे, जेणेकरून त्या खाद्यामध्ये बुरशीचं प्रमाण वाढतं आणि ते संपर्कामुळे एकमेकाला जनावर बसलं त्या बुरशी तरी ते इन्फेक्शन स्प्रेड होऊ शकतं. तर हे असे वेगवेगळे बाह्य परोपजीवीचे स्किन इन्फेक्शन असू शकतात.
1: लसीकरण केल्यानंतरही काही जनावरांना आजार होतात किंवा बाधा होते, तर अशा जनावरांची कशी काळजी घ्यायची?
0: प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. जर लसीकरणानं आपल्याला प्रतिबंध केला तर हे बेस्ट आहे. जर असं होऊनही जर उद्रेक झालाच, रोग आलाच, तर आपल्या सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे की जे लक्षणं दिसणारे जे जनावर आहेत ते बाधित जनावर म्हणतो आपल्याला, ते बाधित जनावर आपल्या कंप्लीट निरोगी जनावरापासून वेगळे करायचे आहेत. म्हणजे एका गोठ्यात पण ठेवायचं नाही, दुसरीकडे न्यायचं, कारण ते परत हवेनं पसरणार. त्या बाधित जनावराचं पूर्ण खाद्य व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन हे सगळं पूर्ण वेगळं करायचं आहे. त्याचे एकमेकाचे जे खाद्यासाठी जे आपण टोपले वापरणार आहेत, पाण्यासाठी जे भांडे वापरणार आहेत आणि त्याचा जे टाकाऊ उरलेला चारा आहे, ह्या तिन्ही गोष्टीचं व्यवस्थित आपल्याला डिस्पोजल व्यवस्थित वेगळ्या ठिकाणी करायला पाहिजे, जेणेकरून हेल्दी जनावर त्याचा बिलकुल संपर्क नाही व्हायला पाहिजे. आणि त्याच्याप्रमाणे त्यांच्या शरीरामध्ये त्याला ट्रीटमेंट जे आहे ते आपल्याला लक्षणानुसार, तज्ज्ञ डॉक्टरच्या नुसार ट्रीटमेंट करायला पाहिजे. आणि ज्या कळपातून आपल्याला ते काढलेत त्या कळपामध्ये पण काही बाधित जनावरं लक्षणं न दाखवता पण राहू शकतात, त्याच्यावर पण लक्ष ठेवायला पाहिजे. कारण काय असतं, इन्क्युबेशन पिरियड जो म्हणलेला असतो, उबवणी पिरियड, जे लक्षणं दिसण्याच्या अगोदर जनता असतात परंतु लक्षणं दिसत नाहीत, त्याच्यावर लक्ष ठेवून ते आपल्या कळपातून बाहेर काढून त्याची योग्य व्यवस्थापन केलं तर तो प्रसार हेल्दी जनावरांमध्ये होऊ शकत नाही.
1: शेतकऱ्यांना जाता जाता काय सल्ला द्याल?
0: शेतकऱ्यांना मी आपल्या बळीराजाची काळजी घेण्यासाठी मी एकच सल्ला देईन की शेतकरी मित्रांनो, जसं आपल्या मूलभूत गरजा आहेत तशाच जनावराच्या पण मूलभूत गरजा आहेत. त्याच्यामुळं त्याला निवारा, म्हणजे शास्त्रीय पद्धतीनं गोठा, ऊन वारा पावसाच्या पण संरक्षण करणारा गोठा असायला पाहिजे. अन्न म्हणजे सकस समतोल आहार, ज्याच्यामध्ये आंबवन, हिरवा चारा, कोरडा चारा असायला पाहिजे. तिसरं शास्त्रोत्पत्तीनं व्यवस्थापन, लसीकरण आणि जंतरनिर्मूलन करायला पाहिजे. आणि ह्या तिन्ही मूलभूत गरजा आपण जर त्यांना पुरवल्या तर त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न स्वच्छ निर्भेळ मिळेल आणि आपला व्यवसाय किफायतशीर होईल आणि आपल्याला एक मुख्य सख्या सोबतीचं आपल्याला एक संवर्धन आणि त्याचं कल्याण करता येईल.
1: सर, आजच्या कार्यक्रमात आलात आणि आमच्या शेतकरी बंधूंना छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: माझं आवार माझं शिवार हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. 3:35 झाली आहेत. आता बालमित्रांसाठी गम्मत जम्मत.

बालदोस्तांनो नमस्कार. नागपूर आकाशवाणीची प्रस्तुती असलेल्या गंमत जम्मतच्या आजच्या भागात मी सारिकाताई तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. बालदोस्तांनो, काल संपूर्ण महाराष्ट्रभर आपण सगळ्यांनी आनंदानं आषाढी एकादशी साजरी केली आणि आपल्या विठुरायाच्या चरणी प्रार्थनासुद्धा केली. तेव्हा आषाढी एकादशीचं औचित्य साधत आपल्याकडे काही बालदोस्त मंडळी आली होती आणि त्यांनी विठुरायाच्या चरणी एक सुंदर असं भक्तिगीत सादर केलं. त्यांची नावं आहेत स्वरा लिमये, मिहिरा गोसावी, मैथिली भाटवडेकर, विजेत्री बारहाते, अस्मी पोफळी, अनुष्का जोशी, प्रत्युष कुळकर्णी आणि ओम पोफळी. चला तर ह्यांच्या गोड स्वरात आपण ऐकूया विठ्ठल माऊलीचं सुंदर असं भक्तिगीत.

आणि ती घरी वापस येत असे. जेवून थोड्या वेळ पुस्तक वाचून ती झोपत असे. तर अशी ही श्रेया अभ्यासात हुशार आणि मैदानी खेळांमध्येही खूप पुढे. पण हल्ली ना श्रेयाला जीवनात सतत दूध गुळपोळी नाही तर पोळीचा लाडू हेच पाहिजे असे. फार फार तर ती वरण भातच खायची, बाकी काही म्हणजे काही नको असायचं. हां, समोर चिवडा किंवा भाकरवडी दिसली तर त्याच्यावर मात्र ता मारायची. पण आईने डब्यात दुधी भोपळ्याची भाजी, मेथीची भाजी, केळं, चिकू असं काही दिलं तर आपला डब्बा मित्रमैत्रिणींबरोबर वाटून द्यायची आणि त्यांच्या डब्यातलं चमचमीत स्वतः खायची. आईबाबा तिला घरचे वेगवेगळे चवींचे पदार्थ करून द्यायचे, पण एक नाही की दोन नाही, श्रेयाचं एकच नको, मला लाडूच हवाय. या सगळ्यामुळे तिची जी माता तिच्यावर खूपच खुश होती. काय म्हणून काय विचारताय, जीबेलाच तर सतत गोड सटरफटर हे आवडतं ना. ती नेहमी श्रेयाला तेच मागायची आणि श्रेया पण नेहमी तेच खायची. ह्या सगळ्यामुळे पोटाला वैताग आला होता. कंटाळून एक दिवशी पोट जीबेला म्हणतं, काय ग तेच तेच सतत गोड माझ्याकडे ढकलत राहते, काही तर वेगळं पाठव, शरीराची चांगली वाढ कशी होईल. त्यावर जीभ तोंडाचं चंबू करून म्हणते, ए नाही रे, मला गोडच खूप आवडतं, मी तेच मागणार, मला नाही बुवा भाज्या वगैरे आवडत. पोट तिला किती समजवतं पण जीभ काही तिला दाद देत नाही. पोट ठरवतं आपण श्रेयाशी पण बोलून पाहू. रात्री झोपताना पोट श्रेयाला गुडगुडू गुडगुडू गुडगुडू असा आवाज काढून दाखवतो. मग नंतर चक्क पोटाने श्रेयाला हाक मारली असते. श्रेया म्हणते, काय रे पोटा, आता तू पण जीभेसारखं माझ्याशी बोलायला लागला. पोट म्हणतं, काय करू, काहीच उपाय उरला नव्हता. मी जीभेला किती समजलं की पौष्टिक पदार्थांनी शरीराची चांगली वाढ होते, पण जीभ काय माझं ऐकत नाही. खूप रात्र झाली होती म्हणून श्रेयाही म्हणते, हो उद्या पाहू ना. दुसऱ्या दिवशी ती हा विषय विसरूनही जाते, पण तिला काही जाणवतं, आपलं पोट रुसून बसलंय म्हणजेच फुगून बसलंय. ती हा विषय दुर्लक्ष करते. तिला वाटतं की संध्याकाळी धावलं ना तर सगळं बरोबर होऊन जाईल. ती धावते, रोजच्यासारखं दूध गोड पोळी खाते, पण पोट मात्र तसंच, अजूनच जड वाटायला लागतं तिला. दुसऱ्या दिवशी त्याच्या खेळाच्या ताईनी म्हणजेच अमृताताईनी शाळेत लवकर बोलवलं असतं. आज श्रेयाला सायकलवरून शाळेत पोहोचायला चांगला अर्धा तास उशीर झाला असतो. शाळेत पोहोचल्यावर सगळे तिला विचारतात, काय ग श्रेया आज एवढा उशीर कसा झाला, काय बरं नाही आहे का. श्रेया वेळ मारून न्यायला काहीतरी कारण सांगते. थोड्याच वेळात अमृताताई सगळ्यांना म्हणते, मुलांना आजपासून 3 आठवड्यांनी आपला खेळाचा दिवस असणार आहे. सगळे आनंदानी म्हणतात, हुर्रे. पण श्रेयाला तर प्रचंड आनंद होतो, कारण की धावणं हा तिचा सगळ्यात आवडता प्रकार असतो आणि त्याच्यात स्पर्धा ती थोडी मागे हटणार होती. थोड्याच वेळात सगळे मैदानावर सरावासाठी जातात. साडे माडे 3 म्हटल्यावर सगळ्यांना धावायचं सुरुवात करायची असते. श्रेया पोटाचं रुसून बसणं विसरून धावायची सुरुवात करते, पण नेहमी पहिली दुसरी येणारी श्रेया आज सगळ्यात मागे राहते. हा सगळ्यांसाठी आश्चर्याचा धक्काच असतो. श्रेया तर रडायलाच लागते. अमृताताई तिला शांत करते आणि म्हणते की पौष्टिक पदार्थांनी शरीराची चांगली वाढ होते आणि शरीराला ताकद मिळते. श्रेया म्हणते, हो असं नक्कीच होईल. अमृताताई म्हणते, नक्कीच होईल. घरी गेल्यावर श्रेया आईला फळं मागते आणि रात्री जेवताना पोळी भाजी खाते. यांनी तर तिच्या आईला आश्चर्याचा धक्काच बसला असतो. रात्री झोपताना ती पोटाला म्हणते, आता मला समजलं तू मला काय सांगण्याचा प्रयत्न करत होता. आता असं रुसू नकोस ना रे, उलट मला तुझी मदत पाहिजे स्पर्धा जिंकायला. काहीच दिवसात श्रेयाला तिच्या धावण्यात फरक दिसायला लागतो आणि ती सरावाती थकत नसते. स्पर्धेच्या दिवशी तिला एवढं हलकं आणि प्रसन्न वाटत असतं. ती एवढी चांगली पळते की तिचा दुसरा नंबर येतो आणि एक छानसं बक्षीसही मिळतं. सगळ्यांनाच आनंद होतो, पण सगळ्यात जास्त आनंद अमृताताईला होतो. श्रेया अमृताताईना आनंदाने मिठ्ठीच मारते आणि पोटाला धन्यवाद म्हणते.

0: आणि जिभेला सांगते, तुझा असतो रोजचा चटपटीत खाण्याचा हट्ट, पण हिरव्या पालेभाज्यांनीच तर शरीर बनतं घट्ट. धन्यवाद.
1: वा, रुद्रकोंडावरनं सांगितलेली गोष्ट सुंदरच होती. आणि आता भरतनाट्यम पारंगत काया खोब्रागडे या बालमैत्रिणीशी साधलेला संवाद आपण ऐकूया. गम्मत जम्मत या कार्यक्रमात मी स्वप्ना आपलं सहर्ष स्वागत करते. आज आपण आमंत्रित केलंय आपली बालमैत्रीण काया खोब्रागडे हिला. ती उत्तम भरतनाट्यम करते, तेव्हा आज आपण तिच्याशी गप्पा करून तिच्याविषयी आणि भरतनाट्यमविषयी बातचीत करूया. काया, तुझं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: सगळ्या आधी विचारते, तुझा थोडक्यात परिचय सांगशील का?
2: नमस्कार, माझे नाव कायमतीन खोब्रागडे आहे. मी सेंट विन्सेंट पलोटी स्कूलमध्ये शिकते, 6वी कक्षामध्ये. अजून मला भरतनाट्यम नृत्य खूप आवडतो. मी 11 वर्षाची आहे. अजून 3 वर्षापासून मी भरतनाट्यम करत आहे.
1: वा, खूपच छान. काया, तुला भरतनाट्यमची आवड कशी काय निर्माण झाली?
2: लहानपणीपासून मला नृत्य पाहायला खूप आवडायचे.
1: अच्छा.
2: त्याच्यासोबत भरतनाट्यमचे जे वेशभूषा आहेत, त्याचे मूव आहे, स्टेप्स आहेत, ते मला पाहण्यात खूप आकर्षक वाटत होते.
1: अच्छा.
2: तर त्याच्याने माझ्यामध्ये आवड निर्माण झाली.
1: वा, खूपच छान. तसंच तू भरतनाट्यम शिक्षण कोणाकडे घेते आहेस आणि तू तुझ्या गुरूंबद्दल काय सांगू इच्छिते?
2: मी गेली 3 वर्षापासून श्री प्रमिला उन्नीकृष्णनकडे भरतनाट्यम शिकत आहे. अजून ती माझी गुरु आहेत. तिने मला भरतनाट्यम शिकवलं आहे 3 वर्षापासून. अजून तिने मला खूप सारी गोष्टी शिकवली आहेत की आपल्यावर संयम ठेवायचं, हार्डवर्क करायचं, कॉन्फिडन्स कसा वाढवायचं, अभ्यासात पण लक्ष द्यायचं, भरतनाट्यम पण करायचं.
1: खूपच छान सांगते आहेस. आणि तू किती वर्षापासून भरतनाट्यम शिकते आहेस काया?
2: मी गेली 3 वर्षापासून भरतनाट्यम शिकत आहे, अभ्यासाबरोबर ते पण करते मी.
1: अरे वा. आणि भरतनाट्यम करताना किंवा भरतनाट्यम शिकताना सुरुवातीला तुला कुठल्या कुठल्या अडचणी आल्या?
2: सुरुवातीला मला हातापायात थोडं झालं की कसं करायचं. मी विचारलं दीदी आणि मॅमला की कसं करायचं. तिने सांगितलं, आतापर्यंत मी चांगलं करते, अजून मला कॉम्प्लिमेंट पण भेटतात.
1: अरे वा. आणि तुझा रोजचा सराव, तुझी रोजची प्रॅक्टिस कशी असते?
2: शाळेतून आल्यानंतर पहिले मी गृहपाठ करते, त्याच्यानंतर थोडा वेळ भरतनाट्यमला देते, परत थोडा वेळ गृहपाठ करते, मग झोपून जाते.
1: अरे वा, म्हणजे भरतनाट्यम आणि होमवर्क, शाळेचा अभ्यास तू मस्त मॅनेज करते आहेस. आणि त्याचप्रमाणे शाळेचा अभ्यास आणि भरतनाट्यम यांचा बॅलन्स, यांचा समतोल तू कसा काय राखतेस?
2: पहिले मला वाटत होतं की भरतनाट्यममुळे अभ्यासामध्ये मी कमी होणार, अजून झाले पण होते मनात. पण मग मला समजलं की दोघंही खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. भरतनाट्यम पण करणं इम्पॉर्टंट आहे, स्टडीज पण इम्पॉर्टंट आहे. तर मला वाटलं की जेवढा वेळ आपण भरतनाट्यमला देतो तेवढाच याला अभ्यासाला पण द्यायला पाहिजे. अजून आता अभ्यासात पण मी छान आहे, भरतनाट्यम मी छान आहे.
1: खूप छान गोष्ट आहे काया, की तू इतक्या लहान वयात दोन्ही मॅनेज करते आहे आणि तुला ते समजलं सुद्धा की अभ्यास पण तेवढाच करायचा आहे आणि भरतनाट्यम सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे. तर आता असं विचारावंसं वाटतं की तू अनेक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये यश मिळवलं आहे, तर त्याबद्दल तू काय सांगशील आम्हाला?
2: खूप सारे कॉम्पिटिशन केले आहेत मी.
1: अच्छा.
2: त्याच्यात पहिल्यांदा मी पुण्यात गेलती.
1: हा.
2: त्याच्यात आम्ही 2 ग्रुप केलते.
1: हा.
2: अजून त्याच्यामध्ये पण आम्हाला वाटलं की पहिल्यांदा आता कसं करायचं, पण आमची मॅम खूप सपोर्टिव्ह होती. तिने सांगितलं की करा, नथिंग हॅपन्स. तर आम्ही केलो. त्याच्यानंतर आम्ही गेलतो रायपूरला.
1: बरं.
2: तिकडे आम्ही 3 डान्स केलतो, एक क्लासिकल, फोक आणि सेमी क्लासिकल. तो पण आमचा चांगलाच होता. त्याच्यानंतर आम्ही गेलतो उज्जैनला. तिकडे मी पहिल्यांदा सोलो केलतं, तो पण एक्सपिरियन्स माझा खूप छान होता. अजून एक सेमी क्लासिकल गेलतं.
1: बरं.
2: त्याच्यानंतर वर्धेला गेलतो, त्याच्यामध्ये दुसऱ्यांदा मी सोलो केलं. अजून 2 ग्रुप केलं.
1: हा.
2: ती सगळ्यात मला फर्स्ट भेटला होता.
1: वा, खूपच छान. खूप खूप अभिनंदन तुझं. तर तू जेव्हा बाहेर गेली कॉम्पिटिशन्स करता, तर तुझ्याबरोबर कोण कोण होतं अजून?
2: माझे दीदी होती काही.
1: हा.
2: अजून जे माझ्यासोबत शिकतात ते होते.
1: हा.
2: सोबत एव्हरी कॉम्पिटिशन मध्ये आमची मॅम पण येते.
1: अच्छा.

0: पेरेंट्स
1: पेरेंट्स बरोबर. आणि तुला मिळालेल्या पुरस्कारांपैकी कुठला पुरस्कार तुझ्यासाठी सगळ्यात विशेष आहे, सगळ्यात स्पेशल आहे?
0: तसं तर सगळेच मला खूपच स्पेशल वाटतात.
1: बरोबर.
0: पण तुम्ही विचारते पर्टिक्युलर दोन मी सांगते.
1: हा,
0: एक आहे रायपूर मधील, अजून एक आहे वर्धा मधील.
1: हा, आणि ते पुरस्कार कोणते होते?
0: तर रायपूर मध्ये आम्हाला ग्रुप मध्ये भेटलेला होता पहिला फर्स्ट प्राइज, त्याच्यानंतर अजून एक केलतो त्याच्यात सेकंड, अजून फोक सांगितलं त्याचा थर्ड. मग वर्ध्यात मी जसं सांगितलं दुसऱ्यांदा सोलो केलं, त्याच्यात मला फर्स्ट प्राइज भेटला होता, अजून ग्रुपमध्ये पण फर्स्ट भेटला.
1: वा, खूपच कौतुक आहे तुझं काय. आणि आता तू इतके बाहेर स्टेजवर परफॉर्म केलं आहे, सादर केलेले आहेत प्रोग्राम्स, तर तुला ते करण्यापूर्वी कुठली भीती वाटली होती का?
0: आधी मला वाटायची की काही मिस्टेक झाली तर कोणी काय म्हणणार, कसं लोक सोचणार. पण मग मला समजलं की आपल्याला परफॉर्म करणं महत्वाचं आहे, बाकी सगळं सोडायला.
1: बरोबर.
0: फक्त परफॉर्म करा, या काय नाही होत.
1: अगदी बरोबर. काया, भरतनाट्यममुळे तुझ्यामध्ये कुठले कुठले चांगले बदल झाले ते आम्हाला सांग.
0: भरतनाट्यममुळे मला आत्मविश्वास, शिस्त, संयम आलं. मी मेहनत करायला लागली पहिलेपासून जास्त. अजून अभ्यासामध्ये पण मला आता बदलाव दिसत आहे.
1: कॉन्सन्ट्रेशन पण वाढलं तुझं,
0: फोकस लेवल वाढलं.
1: वा, खूपच छान सांगते आहेस. काय, तुझे आई वडील तुझ्या या प्रवासात, भरतनाट्यमच्या प्रवासात कशी मदत करतात तुला?
0: माझे आई वडील मला खूपच सपोर्ट केला आहे, मोटिवेट केला आहे. जेव्हा जेव्हा मला वाटलं मी नाही करू शकतील, त्यांनी म्हटलं काही नाही होत, वी आर विथ यू, विल हेल्प यू एव्हरी टाइम. ते माझ्यासोबत आहेत. माझे वडील ज्यांनी माझ्यासाठी त्यांची नोकरी सोडली, आता ते शेतकरी आहेत. पहिले ते फर्निचर चे सांभाळायचे, जे ते असायचं. अजून माझी आई जे पलोटी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवते, ते पण इथे आलती, ते पण मला खूपच मदत करते. दोघांची आभारी आहे. जेही मी काही आहे आता, ते त्यांच्यामुळेच आहे.
1: वा, खूपच छान. आणि तुला तुझ्या गुरूंकडून तुला सगळ्यात महत्वाचा कोणता धडा मिळाला?
0: मला जे माझे गुरु शिकवतात ते सगळंच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. पण जे तिने शिकवलं आहे ते आहे मेहनत.
1: हो,
0: हार्डवर्कने सगळं मिळेल. तुम्ही जर तुम्हाला काही बनायचं आहे, त्याच्यासाठी पहिले तुम्हाला हार्डवर्क करायचं आहे, त्याच्यानेच तुम्ही आपला पॅशन जे तुम्हाला आहे ते अचीव करू शकता. त्याच्यामुळे काहीच नाही होऊ शकत.
1: अगदी बरोबर. काया, शाळेतले शिक्षक आणि मित्रमैत्रिणी जे तुझे आहेत, तुझे फ्रेंड सर्कल, तुझ्या यशाकडे कसे बघतात?
0: शाळेतले शिक्षक तर मला खूपच सपोर्ट करतात, खूप कॉम्प्लिमेंट देतात. त्याच्यासोबत माझे मित्रमैत्रिणी जे आहेत, बेस्ट फ्रेंड्स, अनाबिया, मेहरीन, माहीब, ईशर, कॉकअप, सगळेच मला खूपच सपोर्ट करतात. जेही काही मिनी परफॉर्म केला आहे ते सांगतात तुने कितना अच्छा किया है, ये वो, तेरे एक्सप्रेशन्स सगळे म्हणतात. जे काही काम क्लासमध्ये झालेलं आहे सगळं सांगतात, एक्सप्लेन करतात, जेणून खूप मोटिवेटिव्ह आहेत.
1: तुझ्या बोलण्यातून पण तुझे एक्सप्रेशन खूप छान दिसतात आहे अगदी. आणि त्याचप्रमाणे काया, तुला कुठला नृत्य प्रकार किंवा सादरीकरण सगळ्यात जास्ती आवडतं?
0: तसं मी जे भरतनाट्यम करते ते मला खूप आवडतो. त्याच्यासोबत आज आम्ही नवीन मोहिनीअट्टम लावलाय त्याच गुरुकडून, तो पण मला खूप आवडतो. त्याच्यासोबत ओडिसी हा मला खूप आवडतो, कारण की जेही मूव्स आहेत, जे त्यांचा प्रकार आहेत त्या डान्सला परफॉर्म करायचा, तो मला खूपच आनंदी वाटतो पाहायला.
1: वा, नृत्य करताना तुला आनंद पण मिळतो, खूपच छान वाटतंय. काय, आता असं विचारावं असं वाटतं की भरतनाट्यम ज्यांना शिकायचं आहे त्या मुला मुलींना तू काय सांगशील?
0: माझ्याप्रमाणे भरतनाट्यमनी तुम्हाला खूप काही भेटते. पहिली तुम्हाला भेटते तुमची हेल्थ.
1: बरोबर.
0: जे आहे, जे लोक त्यांना वाटते ते फ्लेक्झिबल नाही आहेत, ते लोक खूप लेझी आहेत, त्यांच्यामध्ये खूप सुधार येतो. सोबत प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स, फोकस सगळं वाढतो. तर तुम्हाला भरतनाट्यम लावायला पाहिजे, करायला पाहिजे.
1: बरं, आणि भविष्यात तुला कोणतं स्वप्न पूर्ण करायचे आहेत?
0: भविष्यात तर मला डॉक्टर बनायचं आहे, अजून लोकांना खूप मदत करायचं आहे कमी पैशात, असं माझं स्वप्न आहे. त्याच्यासोबत मी भरतनाट्यम नाही सोडणार. मी त्याला करणार जेव्हापर्यंत मी आहे तेव्हापर्यंत माझ्यासोबत भरतनाट्यम राहणारच आहे.
1: खूपच छान सांगतेस काया. काया, तू आज आकाशवाणीला आली, तर आकाशवाणीवर बोलण्याचा अनुभव तुला कसा वाटतोय?
0: आकाशवाणीवर बोलण्याचा अनुभव मला खूप

0: चांगलं वाटतंय. लहानपणीपासून मी आपले आजोबांसोबत रेडिओवर खूप सारा खूप जे लोक म्हणतात ते ऐकत होती, स्टोरीज ऐकत होती, तर माझं पण मन होतं की मी हे करू, मी पण येऊ रेडिओवर. तर माझी मम्मीने जेव्हा आली तिने सांगितलं मी भरतनाट्यम करते, आता मी म्हणताय तर तो खूपच आनंद वाटतो मला करायला.
1: तुझ्या चेहऱ्यावरून पण खूप आनंद दिसतोय. आणि काया, जाता जाता आपल्या बाल श्रोत्यांना काही संदेश देशील का?
0: जाता जाता मी आपल्या मित्रमैत्रिणींना हेच संदेश देणार, तुम्हाला जेही काही आवडतो करायला, तुम्हाला स्केटिंग, बॅडमिंटन, कराटे, जेही काय आवडतं तर तुम्ही ते करा. भरतनाट्यम सोबत मी कराटेही करते.
1: अच्छा.
0: ते पण मला खूप आवडते. आता माझ्या घराच्या जवळच आहे क्लास, ते पण मी करते. तर माझं म्हणणं आहे की काही एक वर तुम्ही डिपेंडेंट नको राहा, नाही जमत आहे सोडा, काही दुसरं करा, पण स्किल इम्पॉर्टंट आहे करणं.
1: क्या बात है, तुला इतक्या लहान वयात इतकं सगळं समजलं ही खूप मोठी गोष्ट आहे काया. काया, आज तू आकाशवाणीच्या स्टुडिओत आली, तुझा अनुभव आमच्याशी शेअर केला, त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहो. आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण भरतनाट्यम पारंगत काया खोब्रागडे या बालमैत्रिणीशी स्वप्ना देव यांनी साधलेला संवाद ऐकलात. आपण ऐकूया विठ्ठल माऊलीचं सुंदर असं भक्तिगीत.
2: विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.

0: आणि याबरोबरच आजचा गम्मत जम्मतचा भाग संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे. तेव्हा श्रोते हो, या कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे ह्यांच्यासह मी सारिकाताई आता तुमची रजा घेते. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा, नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: गम्मत जम्मत कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून, तसंच न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरून. 4 वाजलेत आता. गीतबहार, चित्रपट संगीत.

खरे परीक्षक श्रोते बसले सवाल तर तो अकडीचा विडा उचलून तिढा घालतो।

0: महाशिष्य ब्राह्मण अंकाशिष्य ब्राह्मण द्याव्यामधन घडल तुझ पुण्य ए
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश।
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य
1: या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत।
3: पहिले तर आपली प्रकृती जपावी, अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर डोळणं टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, संपेनुसार सहकार्याची भावना बाळगावी, पैशाचा योग्य विनियोग करावा, या उद्योग करात महत्वाच्या वाटतात।
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश।

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय। श्रोतेहो संगीतकार राम कदम यांच्या लावण्यांवर आधारित आज 39वा भाग। त्यांच्या जीवनात घडलेले विविध सुखदुःखाचे प्रसंग, आलेल्या अडचणी आणि त्या अडचणींवर त्यांनी केलेली मात आणि त्यातून त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी, या सगळ्यांचा संगम लावण्य रंग कार्यक्रमातून आपल्याला ऐकायला मिळतोय। गल्ली ते दिल्ली या चित्रपटाला राम कदम यांचं संगीत होतं। गल्ली ते दिल्ली हा शंकर पाटलांचा एका वेगळ्या कथेच्या नावावरून बेतलेला चित्रपट होता।

यामध्ये दोघं नायक राजकीय पुढारी आहेत असं भासून सुधारणेच्या नावाखाली गावकऱ्यांकडून पैसे उकळतात आणि त्या पैशातून दिल्लीला मंत्र्याला भेटायला जायचा बहाणा करून स्वतः त्या गावकऱ्यांच्या पैशावर चैन करतात. अशी ही राजकीय पुढाऱ्यांची खिल्ली उडवणारी विनोदक कथा या चित्रपटासाठी निवडण्यात आली होती. या चित्रपटामध्ये पुढारी मंडळीवर जाहीर टीका होती, त्यामुळं त्या काळात हा चित्रपट फार रखडला होता. सेन्सॉरनं हा चित्रपट खूप दिवस अडकवून ठेवला होता, पण या चित्रपटाचे निर्माते सतीश कुलकर्णी हे फार जिद्दी माणूस होते. मोठ्या चिवटपणे त्यांनी बाजी लावून कोर्टातून लढा देऊन हा चित्रपट सोडवला आणि सेन्सॉरकडून पास करून घेतला. गल्ली ते दिल्ली या चित्रपटाबद्दल अधिक बोलण्यापूर्वी या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गाणं आपण ऐकूया.

0: दीडदमडी चारो बाब तुमचा मंत्री म्हणो का संत्री र दीडदमडी चारो बाब तुमचा मंत्री म्हणो का संत्री र।
1: हा चित्रपट बऱ्यापैकी चालला देखील। यामध्ये तीन गाणी होती पण संगीताला काही फारसा वाव नव्हता। एक गाणं म्हणजे मंत्री म्हणू का संत्री र, ते उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गाणं आपण जाणतोच। दुसरं मुला मुलींचा बागम।

नोहर उषा मंगेशकर आणि सहकार्याने गायलेलं गाणं आहे. आणि तिसरं गाणं जे आता आपण ऐकणार आहोत ते उषा मंगेशकर यांनी गायलेलं आहे, रंगीन रात आली. या तिन्ही गीतांसाठी राम कदम यांनी अतिशय सुंदर असं संगीत तयार केलेलं आहे, सुंदर रचना तयार केलेली आहे. आणि ही तिन्ही गाणी जगदीश खेबुडकर यांनीच लिहिलेली आहेत. आपण ऐकूया गल्ली ते दिल्ली चित्रपटातली ही लावणी.

0: ಬಾಣನ್ನ ಕಾಮಾರು ಬಾಣನ್ನ ಕಾಮಾರು ಸಖ್ಯಾರೇ ದಿಲ್ವರ
1: गल्ली ते दिल्ली हा राम कदम यांनी संगीतबद्ध केलेला 100वा चित्रपट होता. गंमत म्हणजे अनंत माने यांच्या दिग्दर्शनाचाही हा 50वा चित्रपट होता. योगायोगानं अनंत माने यांच्या रुपेरी कारकिर्दीचा सुवर्ण महोत्सव त्याच वर्षी साजरा झाला. अनंत माने यांच्या कोणत्याही चित्रपटाचं बजेट ओलांडून फार खर्च झालाय असं कधीही होत नव्हतं. मराठी चित्रपटसृष्टीच्या गलितगात्र अवस्थेत अनंत माने यांची चित्रनिर्मिती थंडावली नव्हती. मिमी म्हणणारे निर्माते मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवत असत, पण अनंत माने मात्र मोठ्या जोमानं चित्रनिर्मिती करत राहिले. मराठीच्या पडत्या काळामध्ये चित्रपटसृष्टीत अनंत माने यांनीच चैतन्य कायम ठेवलं होतं. मराठी चित्रपटसृष्टीला जिवंत ठेवलं होतं. खरं तर अनंत माने यांचे मराठी चित्ररसिकांवरती फार मोठे उपकारच आहेत. आता जे गाणं आपण ऐकणार आहोत ते एक माती अनेक नाती या चित्रपटातलंय. आल्या आल्या पाच जणी आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत, रचना पी बी पाटील यांची आहे.

1982 साली आलेला गल्ली ते दिल्ली हा राम कदमांचा 100वा चित्रपट होता, अनंत माने यांचा 50वा चित्रपट होता आणि त्यानंतर अनंत माने यांनी फक्त 7 चित्रपट दिग्दर्शित

0: बाईसाहेब आणि चव्हाटा हे दोन्ही चित्रपट राम कदम यांनी संगीतबद्ध केले होते, पण ते चित्रपट साफ कोसळलेच. त्यानंतर गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं हा चित्रपट अनंत माने यांनी दिग्दर्शित केलेला होता, पण तोही कोसळला. आता आपण एक माती अनेक नाती या चित्रपटातलं आणखीन एक गाणं ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये. रचना पी बी पाटील यांचीच आहे.
1: गिरजा गिरजा

खड़क।

अनंत माने यांनी प्रदर्शित केलेला एक शेवटचा चित्रपट होता तोच गाव तसं चांगलं पणवेशीला टांगलं. त्यानंतर आलेल्या बिजली चित्रपटाचं संगीत राम कदम यांनी 6 वर्षापूर्वीच तयार करून ठेवलं होतं, पण हा चित्रपटही फार रेंगाळला. जयश्री गडकर यांचा हा शेवटचा चित्रपट समजला जातो. बिजली, चव्हाटा, बाईसाहेब या तिन्ही चित्रपटातली गाणी जगदीश खेबुडकर यांनीच लिहिलेली होती. गड जेजुरी जेजुरी हा चित्रपटही राम कदमांचा त्याच काळामध्ये पूर्ण झाला होता. आणि हा चित्रपट म्हणजे राम कदम यांच्या आयुष्यातली एक फार मोठी महत्वाकांक्षा पूर्ण झाली होती. गड जेजुरी जेजुरी या चित्रपटाची पटकथा राम कदम यांनीच तयार केली होती. संवाद मात्र श्रीनिवास भणगे यांच्याकडून त्यांनी लिहून घेतले. स्थिर चित्रणासाठी चिमासाहेब घोरपडे, कला दिग्दर्शक म्हणून पांडुरंग भावळ, छायाचित्रणासाठी व्ही बारगीर ही घरचीच जुनी मंडळी होती. चित्रपटाच्या नायकाच्या रोलसाठी अशोक सराफ यांना घ्यायचं ठरवलं.

त्यावेळेला अशोक सराफ हे चतुरस्त्र कलाकार मराठी चित्रपटामध्ये फार झपाट्यानं पुढे आलेले कलावंत होते. हमीदाबाईची कोठी या प्रयोगाच्या वेळी राम कदम अशोक सराफांना बालगंधर्वमध्ये भेटले आणि अशोक सराफांना त्यांनी विचारलं, मला फक्त 20 दिवस तुम्ही द्या, त्या 20 दिवसामध्ये मी सगळं चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करतो. शिवाय यामध्ये तुम्हाला जर एखाद्या प्रयोगाला जावं लागलं तर तिथं पोहोचवण्याची देखील मी व्यवस्था करीन. पण अशोक सराफ यांचं शेड्यूल त्यावेळीसुद्धा इतकं टाईट होतं की त्यांना होकार देणं शक्यच नव्हतं. शेवटी अरुण सरनाईक यांनी त्याच नाटकातल्या एका नटाचं नाव राम कदमांना सुचवलं. पुढं काय झालं हे जाणून घेऊया एका गाण्यानंतर. तोतया आमदार चित्रपटातली राम कदम यांनी संगीतबद्ध केलेली एक ढंगदार लावणी आपण ऐकूया.

गडचेजुरी जेजुरी चित्रपटासाठी अशोक सराफ यांच्या तारखा मिळत नव्हत्या, त्यामुळं राम कदम यांचे मित्र पंडित यांच्याबरोबर राम कदम पुन्हा एकदा बालगंधर्व इथं हमीदबाईची कोठी या प्रयोगाला गेले आणि त्यावेळेला ग्रीन रूमपाशी पोहोचले. त्यावेळेला आतून एक अतिशय धीरगंभीर आवाजात कोणीतरी बोलत होतं. राम कदम माणके यांना म्हणाले, माणके, हा आवाज ज्याचा असेल तोच माझ्या चित्रपटाचा हिरो. आणि नेमकं त्याचवेळी ग्रीन रूमचं दार उघडून ती गंभीर आवाजाची व्यक्ती बाहेर आली. उंच शिडशिडीत पण किरकोळ अंगयष्टी वाटणारा तो दाढीवाला तरुण होता नाना पाटेकर. राम कदमांनी नाना पाटेकरांशी बोलणं केलं, त्यांच्या नाटकाला प्रयोगाला त्यांना गाडीनं पाठवण्याचंही मान्य केलं आणि नाना पाटेकर यांनी पहिला चित्रपट साईन केला, गड जेजुरी जेजुरी. या चित्रपटासाठी राम कदम यांनी नाना पाटेकर यांना 500 रुपयांचा आगाऊ चेक लगेच देऊनही टाकला. नाना पाटेकर त्यावेळेला राम कदमांना म्हणाले, स्वप्नातच मी आहे की काय असं मला वाटतंय. आता तोतया आमदार चित्रपटातली आणखीन एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया.

0: नमस्कार, आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजतात. आता आमची दुसरी सभा सुरू करीत आहोत. सभेच्या सुरुवातीला काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी अंकिता आपटे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. पेपर फुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत मांडलं. विरोधकांनी घोषणाबाजी न करता त्यावर चर्चा करावी असं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी केलं, पण गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेच्या कामातही वारंवार व्यत्यय आल्यानं कामकाज 5:15 थांबवण्यात आलं. अयोध्येतल्या राम मंदिरातल्या देणग्यांमधल्या अपहार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकात फॉरेन्सिक ऑडिटरचा समावेश करावा अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं केली. इथेनॉल मिश्रित इंधनाशी संबंधित व्यवसायातल्या नफ्याशी संबंध असल्याच्या समाजमाध्यमावरच्या पोस्टविरोधात मेटा आणि इतर समाजमाध्यमांविरुद्ध बदनामीचा दावा दाखल करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिली आहे. नफा मिळत असल्याचा दावा करणारे खोटे संदेश, डीप फेक फोटो आणि व्हिडिओ प्रसारित होत असल्याचं गडकरी यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे. आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या ईशा सिंगनं सुवर्णपदक पटकावलं, तर ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिनं कांस्यपदकाची कमाई करून भारताला दुहेरी यश मिळवून दिलं. ईशानं उत्तम कामगिरी करत 40 नेम साधले, तर मनूनं अटीतटीच्या सामन्यात 28 नेम मारले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 776 अंकांची वाढ झाली आणि तो 76,836 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 229 अंकांची वाढ नोंदवत 23,996 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झालेली आहेत. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म आज दीपिका भिडे यांनी गायलेला राग पूर्वी आपण ऐकणार आहात. विलंबित ख्यालाची बंदी झुमरा तालात आहे, द्रुतबंदीश एक तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियमची साथ जयंत फडके यांनी

दीपिका भिडे यांनी गायलेला राग पूर्वी आत्ता आपण ऐकलात, विलंबित ख्यालाची बंदिश झुमरा तालात निबद्ध होती, द्रुतबंदिश एक तालात होती, त्यांना तबल्याची साथ प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियमची साथ जयंत फडके यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: हाय फ्रेंड्स, यो वणीच्या विशेष कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते.
1: चल पडा है तेरे संग.

मंडळी, आजच्या काळात सोशल मीडियावर प्रेरणादायी व्याख्यानांमध्ये आणि करिअरविषयक चर्चांमध्ये आपण वारंवार एक वाक्य ऐकतो, तुमची आवडच तुमचा व्यवसाय बनवा. हे वाक्य ऐकायला खूप छान आहे. जी गोष्ट आपल्याला मनापासून आवडते तीच आपल्याला आपला व्यवसाय म्हणून हवी असते. पण मित्रांनो, बऱ्याचदा आपल्या आवडी, आपले छंद हे आपण फक्त जपण्यासाठी बाळगतो. प्रत्येक छंद, प्रत्येक आवड व्यवसायात रूपांतरित होईल असं नसतंच मुळे. कारण प्रत्येक आवडीला व्यवसायाचं रूप दिलं तर त्या आवडीचा निव्वळ आनंद हरवण्याची शक्यता असते. छंद हा शब्द उच्चारला की मनात एक वेगळीच प्रसन्नता निर्माण होते. कारण छंद म्हणजे वेळ घालवण्याचं साधन नाही, तर मनाला आनंद देणारी, स्वतःशी जोडणारी आणि आयुष्याला रंग देणारी गोष्ट आहे. आपण लहान असताना किती सहजपणे छंद जोपासायचो. शाळेतून घरी आल्यावर चित्र काढणं, त्यात रंग भरणं, वहीच्या शेवटच्या पानावर काहीतरी रेखाटणं, सायकल चालवणं, मित्रांसोबत क्रिकेट खेळणं, गोष्टींची पुस्तकं वाचणं, रेडिओवर गाणी ऐकणं, नाचणं, गाणं, यापैकी कितीतरी गोष्टी आपण फक्त आनंदासाठी करायचो. तेव्हा कोणीच विचारत नव्हतं की यातून पैसे मिळतील का किंवा यातून भविष्यात करिअर होईल का. आपण ते फक्त करत राहायचो कारण ते करताना मन आनंदी असायचं. पण जसं वय वाढत गेलं तसे अनेक प्रश्न आपल्या भोवती जमा झाले. अभ्यास, परीक्षा, नोकरी, जबाबदाऱ्या आणि स्पर्धा, आणि या सगळ्यात आपले छंद कुठेतरी मागे पडले. आज अनेक जण असं म्हणताना दिसतात, पूर्वी खूप चित्र काढायचो पण आता वेळच मिळत नाही, कॉलेजमध्ये असताना छान गायचे पण आता अनेक वर्ष झाली गायलेच नाही, मला ना पूर्वी वाचनाची खूप आवड होती पण आता मोबाईलमुळे पुस्तक हातातच घेता येत नाही. नियमितपणे छंद जोपासणाऱ्या व्यक्तींमध्ये तणावाचं प्रमाण कमी असतं. संगीत, चित्रकला, बागकाम, लेखन, विणकाम, स्वयंपाक, योग, पक्षी निरीक्षण किंवा फोटोग्राफी यासारखे छंद मानसिक आरोग्यासाठी सकारात्मक ठरतात. पण हल्ली एक वेगळंच रूप पाहायला मिळतं. एखादी व्यक्ती सुंदर चित्र काढते आणि लगेच तिला सांगितलं जातं, ऑनलाईन क्लास सुरू कर, किंवा कोणी छान केक बनवतो म्हणून त्याला लगेच सल्ला मिळतो, बेकरी सुरू कर, कोणी छान गात असेल तर स्वतःचं चॅनल सुरू कर असंही म्हटलं जातं. आता हे सल्ले चुकीचे नाहीच आहेत, पण प्रत्येक व्यक्तीची इच्छा तशी असतेच असंही नाही. काही जणांना गाणं हे फक्त स्वतःसाठी गावं वाटतं, काहींना फोटो काढायचे असतात पण त्याचं प्रदर्शन भरवायचं नसतं, काहींना लिहायचं असतं पण लेखक व्हायचं नसतं, आणि यात काहीच गैर नाहीये. कारण काही गोष्टी या फक्त मनासाठी असतात. आपण एखाद्या बागेत फेरफटका मारतो, त्यासाठी आपल्याला पैसे मिळत नाहीत. आपण एखादा सुंदर सूर्यास्त पाहतो, त्यातून करिअर होत नाही. आपण मुलांसोबत खेळतो, त्यासाठी प्रमाणपत्र मिळत नाहीत. पण या प्रत्येक गोष्टी आपल्याला आनंद देऊन जातात. म्हणूनच आनंदाचं मोजमाप हे नेहमी यशाने किंवा उत्पन्नाने करता येत नाही. आज अनेक यशस्वी व्यक्ती याच गोष्टीवर भर देतात. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना संगीताची आवड होती. संगीत ही त्यांच्या मनशांतीची जागा होती. आजूबाजूचं निरीक्षण केलं तर आपल्याला पाहायला मिळतं, अनेकदा डॉक्टर सुट्टीच्या दिवशी चित्र काढतात किंवा अभियंते कविता लिहितात, शिक्षक बागकाम करतात. कारण करिअर हे माणसाला ओळख देतं, पण छंद हे माणसाला स्वतःशी जोडतं.

मित्रांनो, आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण वेळेचं इतकं गणित मांडू लागलोय की प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी उद्देश, फायदा किंवा परिणाम शोधू लागतो. एखादी गोष्ट केली तर त्यातून काय मिळणार, किती कमाई होईल, किती प्रसिद्धी मिळेल आणि किती लोक आपल्याला ओळखतील, हे प्रश्न आता सहज विचारले जातात, आपल्या मनातही येतात. परंतु प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे पैसा किंवा प्रसिद्धी नसतंच. म्हणजे बघा ना, आपण कधी एखाद्या लहान मुलाकडे शांतपणे लक्ष दिलं तर आपल्याला पाहायला मिळतं की एखादं मूल जमिनीवर बसून रंगीत खडूंनी चित्र काढत असतं. त्या चित्रात प्रमाण नसतं, नियम नसतात, रंगांची सांगडही नसते. पण त्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र खरा असतो, कारण तो चित्र काढतो ते स्वतःसाठी. मोठं झाल्यावर मात्र आपण चित्र काढण्यासाठी विचार करतो, हे पुरेसं चांगलं आहे का, लोकांना आवडेल का, सोशल मीडियावर टाकलं तर किती प्रतिसाद मिळेल. आणि याच क्षणी आनंदाचं रूपांतर दडपणात होतं. मानसशास्त्रात एक संकल्पना सांगितली जाते, आंतरिक प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा. एखादी गोष्ट केवळ ती करताना आनंद मिळतो म्हणून केली जाते तेव्हा ती आंतरिक प्रेरणा असते. पण जेव्हा तीच गोष्ट फक्त पैसा, प्रसिद्धी किंवा बक्षीस मिळवण्यासाठी केली जाते तेव्हा ती बाह्य प्रेरणा बनते. हां, आता याचा अर्थ असा नाही की व्यवसाय करणं चुकीचं आहे. अनेकांनी आपल्या आवडीचं आणि यशस्वी करिअर घडवलंय आणि ते प्रेरणादायीही आहे. पण प्रत्येक व्यक्तीने तसाच मार्ग निवडायला हवा असाही नियम नाही. मित्रांनो, छंदाचं सौंदर्य हे त्याच्या स्वातंत्र्यात असतं. त्यात तुलना नसते, स्पर्धा नसते, अट नसते, असतो तो फक्त आनंद. आज अनेक कुटुंबांमध्ये मुलांना विविध कला शिकवल्या जातात. संगीत, नृत्य, चित्रकला, क्रीडा हे सर्व अत्यंत चांगलं आहे. पण त्या प्रत्येक छंदामध्ये मुलाला आनंद मिळतोय का, की केवळ यश मिळवण्याचा दबाव आहे, याचाही विचार पालकांनी करायला हवा. कारण एखाद्या मुलाला गाणं शिकायला आवडतं म्हणून तो गायक झालाच पाहिजे असं नाही. किंवा एखाद्या मुलीला चित्रकला आवडते म्हणून ती चित्रकारच झाली पाहिजे असंही नाही. काही वेळा छंद हा आयुष्यभराचा मित्र असतो, व्यवसाय नाही. मंडळी, जपानमध्ये एक सुंदर संकल्पना सांगितली जाते, इकिगाई. आयुष्याला अर्थ देणारी गोष्ट शोधण्याची ही कल्पना आहे. पण त्यामध्येही एक महत्त्वाचा संदेश आहे, आपल्या आयुष्यात आनंद देणाऱ्या सर्वच गोष्टी उत्पन्नाचं साधन असतीलच असं नाही. कधीकधी संध्याकाळी पुस्तक हातात घेऊन बसणं, जुन्या गाण्यांची मैफिल ऐकणं, टेरेसवर उभं राहून छान चहाचा आस्वाद घेणं, झाडांना पाणी घालणं, या गोष्टी आपल्या मनाला शांत करतात आणि आपल्याला स्वतःशी भेटवतातही. कारण स्वतःशी भेटणं ही आयुष्यातील एक मोठी गरज आहे. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमचा एखादा जुना छंद पुन्हा हातात घ्याल तेव्हा स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी हे कोणाला दाखवण्यासाठी करतोय की स्वतःच्या आनंदासाठी? जर उत्तर दुसरं असेल तर समजा.

मित्रांनो, काही वर्षांपूर्वी मोकळा वेळ हा शब्द खरोखर मोकळा वाटायचा. संध्याकाळ झाली की घराबाहेर गप्पा, पुस्तकांचं वाचन, बुद्धिबळ, बॅडमिंटन, तबला, हार्मोनियम, शिवणकाम, विणकाम, बागकाम, प्रत्येक घरात कोणाचा ना कोणाचा एखादा छंद असायचाच. आजही छंद आहेत, पण वेळ कमी झालाय, किंवा कदाचित आपण वेळ देणं कमी केलंय. आता ही विचार करण्याची बाब आहे. एका क्लिकवर माहिती मिळते, मित्रांशी संपर्क होतो, नवीन गोष्टी शिकता येतात, पण त्याचबरोबर नकळत आपण स्वतःसोबत घालवायचा वेळ कमी केलाय. काही संशोधनांमध्ये असं दिसून आलंय की दिवसातील काही काळ मोबाईल, संगणक किंवा इतर डिजिटल उपकरणांपासून दूर राहून आवडीची एखादी कृती केल्यास मन अधिक शांत राहतं आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमताही वाढते. म्हणूनच अनेक मानसोपचार तज्ज्ञ आठवड्यातील काही वेळ स्क्रीन फ्री टाईम ठेवण्याचा सल्ला देतात. मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कलेला केवळ व्यवसाय म्हणून पाहिलं गेलं नाही आहे. संगीत ही साधन आहे, चित्रकला ही अभिव्यक्ती आहे, नृत्य ही भावना आहे आणि साहित्य हे मनाचं प्रतिबिंब. या सर्व गोष्टी माणसाला अधिक संवेदनशील, अधिक सर्जनशील आणि अधिक समृद्ध बनवतात. आज अनेक कंपन्यांमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांचे छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. कार्यालयांमध्ये संगीत, चित्रकला, क्रीडा, पुस्तक वाचन किंवा स्वयंसेवा यासारखे उपक्रम आयोजित केले जातात, कारण आनंदी आणि मानसिकदृष्ट्या संतुलित व्यक्ती अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकते. मित्रांनो, मला सांगा, आपण स्वतःला शेवटचा प्रश्न कधी विचारला होता की मला खरंच काय करायला आवडतं? कदाचित उत्तर असेल पुस्तक वाचणं, गाणं ऐकणं, कविता लिहिणं, झाडं लावणं, स्वयंपाक करणं किंवा फक्त शांत बसून पाऊस पाहणं. जर तुमच्या मनात अशा कोणत्याही गोष्टीचं उत्तर आलं असेल तर या आठवड्यात त्यासाठी थोडासा वेळ नक्की काढा, कारण स्वतःला दिलेला वेळ हा कधीच वाया जात नाही. तो आपल्या मनात आनंदाची गुंतवणूक करून जातो आणि आनंद हा असा खजिना आहे जो जितका वाटतो तितका वाढतो. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावत आहे आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

पांडू हवालदार या सिनेमातलं हे गीत होतं उषा मंगेशकर यांनी गायलेलं. याबरोबर श्रोते हो गीत बहार कार्यक्रम संपला. थोड्याच वेळात संस्कृत समाचार दिल्लीहून.

0: आता साहित्य सौरभ कार्यक्रम
1: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ। श्रोते हो नमस्कार। साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण अरुणा सबाने यांची कथा ऐकणार आहोत। कथेचं शीर्षक आहे मनी प्लांट।
2: खूप दिवसांपासून जयाचं शिलाकडे जायचं सुरू होतं, पण वेळच मिळेना। ती कुठेही भेटली की म्हणायची, तू पक्की काकूबाई झालीस, घर कोंबडी नुसती, अजिबात येत नाहीस माझ्याकडे। आज वेळ होता तर जया लगेच मनीषला घेऊन शिलाकडे निघाली। त्याला तर शिला मावशी फारच आवडते। ते दोघेही शिलाकडे पोचले। पोर्च मध्ये विजय वर्तमानपत्र वाचत बसला होता। अरे विजय, कधी आलास तू हॉस्टेलवरून? 5-6 दिवस झाले मावशी। ये ना बैस। कसे गेले पेपर्स? मॅट्रिकला होतास ना? होय, छान गेलेत। घरी नाही आला रे, वेळच नाही मिळाला मावशी। मम्मी गेली होती डेहराडूनला, तिच्या माघारी घराकडे लक्ष द्यायला सांगून गेली होती, म्हणून मी सारखा घरातच होतो। अरे पण अजय होता ना, तो कशाचा सुट्ट्यांमध्ये घरी राहतो? तो आधीच ट्रेकिंगला निघून गेला। बसा तुम्ही दोघं, मी येतोच। बोलत बोलत ते हॉलपर्यंत येऊन पोचले। आधुनिक फर्निचर, ब्रांडची मोठी विवेकानंदाची मूर्ती, शेजारीच असलेला डेक, सगळं सामान शिलाच्या उच्च अभिरुचीची आणि आर्थिक संपन्नतेची साक्ष देत होते। पण तिच्या डोळ्यात तिथली एकही सुंदर वस्तू उतरत नव्हती। तिच्या समोर येत होता तो सारखा विजयचा सायंकाळच्या वेळी घरात एकटाच बसलेला हिरमुसलेला चेहरा। शिलाला दोन मुलं, अजय आणि विजय। विजयला लहानपणापासून तिने पाचगणीला वसतिगृहात ठेवले, त्याच्याकडे इथे नीट लक्ष द्यायला वेळ मिळत नाही म्हणून। शिवाय इथल्यापेक्षा तिथलं वातावरण चांगलं। दर महिन्याला ती त्याला भरपूर मनी ऑर्डर पाठवते, नोकरासोबत डबेही पाठवते। वर्षातून दोनदा अजय मम्मीजवळ येतो, पण फारसं कुणाकडे जाणं नाही का कुणासोबत बोलणं नाही। एकटं बसून राहायचं, वाचायचं, नाहीतर पेंटिंग। अजय सारखा विजयला भडाभडा बोललेला, खळखळून हसलेला तिनं कधीच पाहिला नाही। प्रसन्नपणा, मोकळेपणा विजयच्या चेहऱ्यावर तिला कधी दिसला नाही। काय बाईसाहेब, आज कशी काय वाट चुकला तिकडे? चुकली काय म्हणतेस ग, मुद्दाम आले तुला भेटायला। वा वा, चांगला दिवस उजाडला बुवा। अरे वा मनीष, तू पण आला, काय रे कसा आहेस? मस्त। अरे विजय, मनीषला बोलव ना तिकडे खेळायला, एवढं साधं कळत नाही का रे तुला? काय म्हणते जया, कशी आहेस तू? किती दिवसांनी आलीस ग? अगं वेळच मिळत नाही। काय करते दिवसभर? नोकरी तर करत नाही, मग दिवसभर कशात बिझी असते? वागवा, नोकरी केली नाही म्हणजेच बिझी असते होय। मला मेलीला दिवसभर घरकामातून फुरसत मिळत नाही। किती कामं असतात ग, सकाळी तर अगदी लगीन घाई असते, मरायला सुद्धा वेळ नाही। काय हे जया, भलतंच काय बोलतेस? खोटं बोलते हो मी? अगं तुला मध्यमवर्गीय स्त्रियांच्या घरकामाची कल्पनाच नाही। हो बाई हो, तुलाच तेवढा एकटीला संसार। अगं हे सारेच करतात, या पल्याडही काही जग आहे की नाही? आहे, पण आधी मला माझं जग पेलू दे। मुलं मोठी झाली की मग येईन मी तुझं जग पेलू लागायला। अगं शिला, असं दुसऱ्याचं जग पेलता पेलता स्वतःच्या संसाराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पश्चाताप करणारे खूप पाहिले बरं मी। तिच्या या वक्तव्यावर शिला जोरात हसली। तेवढ्यात विजय सरबतचे ग्लास घेऊन आला। घरात नोकर असताना आणि त्याच्या मम्मीने त्याला न सांगता अगत्यपूर्वक सरबत करून आणलं, ह्याचं तिला भारी कौतुक वाटलं। कौतुक भरल्या नजरेनं तिनं त्याच्याकडे बघितलं आणि सरबतचा ग्लास त्याच्या हातातून घेणार त्याच क्षणी तिला विजयच्या कॉलरवर मोठा हिरवा किडा दिसला। अचानक दिसलेल्या किड्यामुळे ती इतकी घाबरली की अरे विजय म्हणून किंचाळली आणि त्या गडबडीत तिच्या हातातून ग्लास पडला। त्यातलं सरबत तिच्या साडीवर सांडलं, थोडं शिलाच्याही साडीवर सांडलं। ग्लास पडताच भयाकुल नजरेने विजयने त्याच्या आईकडे बघितलं। यू रास्कल, वेंधळा आहेस नुसता, साधा सरबत तुला नीट सर्व करता येत नाही? डॅमिट, माझी स्टारची सगळी साडी खराब केलीस मूर्ख। स्मार्टनेस म्हणून कसा नाहीच तुझ्यात? काय फायदा तुला एवढं त्या महागड्या स्कूलमध्ये टाकून? हॉस्टेलची मुलं कशी स्मार्ट असतात। विजय अगदी चोरासारखा उभा होता, जणू त्याच्याकडून फारच मोठा अपराध घडला होता। त्याचे दोन्ही खांदे इतके झुकले की जयाला तो त्याच्या मम्मी समोर एखाद्या गरीब कोकरासारखा वाटला। वाघासमोर हरणाच्या पिलांनी घाबरून उभं राहावं तसं। एवढ्या 15-16 वर्षाच्या मुलामध्ये एवढी भीती, असं लाचार होऊन आपल्या आईसमोर उभं राहणं जयाला अजिबात आवडलं नाही। त्याने म्हणायला हवं होतं, मम्मी किती बोलतेस, माझ्या चुकीनं नाहीच ग पडला तो, पण शांत सालस सुस्वभाव विजय असं बोलू शकला नाही. पण जयाला मात्र राहुलं नाही. ती शिलाला म्हणाली, अगं काय हे शिला, त्याचा काय दोष? तो किडा मला दिसला म्हणून मी ओरडले आणि माझ्याच हातून खरं तर तो ग्लास पडला. आणि पडला तर पडला ग, एवढं काय रागावतेस तू त्याला? अगं पण माझी साडी, मला लगेच मिटिंगला बाहेर जायचंय, आता परत साडी चेंज करा. आणि हा हा गालीचा बघ ना किती घाण झाला, ड्रायक्लीन करायलाच आता मला 400-500 रुपये खर्च येतो. तेवढे काही तुला जास्तचे नाही ग आंटी, जाऊ द्या ना, काय रागावतेस तू एवढ्या मोठ्या दादाला? आधीच बिचारा वर्षभर हॉस्टेलला असतो. मनीषने गोड आवाजात शिलाला आर्जव केलं आणि त्यात यशस्वी झाला. लब्बाड आहे हं म्हण्या तू, एक नंबरचा बदमाश. बसा तुम्ही, येते मी आता साडी चेंज करून. मनीषच्या गालगुच्चा घेत शिला बाहेर पडली आणि साडी बदलायला वर गेली. विजयने परत आणलेलं सरबत पिता पिता ती त्याच्याशी त्याच्या शाळेबद्दल हॉस्टेलबद्दल गप्पा मारत होती. पण तो काही खुलत नव्हता. त्याचा गेलेला मूड असा पटकन परत येणं शक्यही नव्हतं. शिला हॉलमध्ये येताच जयाने तिचा निरोप घेतला आणि विजयला घरी येण्याचं निमंत्रण देऊन ती मनीष सह बाहेर पडली. घरात आल्या आल्या नवऱ्याने त्यांचं हसत स्वागत केलं आणि म्हणाले, मन्या मी मनी प्लांट आणला बरं. मनी प्लांट? तो आणखी कशाला हो, आहेत ना आपल्याकडे 2-4 प्रकारचे मनी प्लांट, ते सोड ग, हा वेगळाच आहे. बघू बघू. अय्या खरंच मोठ्या पानांचा आहे की हो? दुसऱ्या दिवशी जयाच्या मिस्टरांनी एका कुंडीत मनी प्लांटची प्रतिष्ठापना केली आणि ती कुंडी हॉलमध्ये आणून ठेवली. हॉलमध्ये कुंडी आणून ठेवल्या ठेवल्या जयाचं लक्ष तिकडे गेलं. अहो हे काय करता, आधीच हॉलमध्ये भरपूर कुंड्या आहेत ना. अर्थातच मिस्टरांनी तिच्या बोलण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं आणि त्या कुंडीची स्थापना खिडकीजवळ केली. कधीपासून मनीष हा सगळा प्रकार निहाळत होता. त्यांनी सुद्धा लगेच बाहेर बगीचातला एक मनी प्लांट तोडला आणि एका बॉटल मध्ये पाणी टाकून पोर्च मध्ये कुंडी जवळ नेऊन ठेवला आणि म्हणाला, पप्पा बघूया आपण कुणाचा मनी प्लांट आता लवकर वाढतो ते. काहीही करा पण आपापल्या झाडांना पाणी द्यायला विसरू नका, नाहीतर द्याल माझ्याच मागे लावून. जयाने कडक आवाजात दोघांवरही हुकूम सोडला. मग रोज दोघांचंही त्या रोपट्याला पाणी घालणं सुरू झालं. जयाचं त्याकडे लक्षही नव्हतं. मात्र 5-6 दिवसातच मनीषची नवलाई संपली. त्याला त्याची शाळा, अभ्यास, खेळ या सगळ्या व्यापातून त्या रोपट्याला पाणी द्यायला वेळ मिळेनासा झाला. इतर झाडांसोबत रोपटं आपलं वाढू लागलं. जयाच्या मिस्टरांचं मात्र रोज त्या लहानशा मनी प्लांटला पाणी देणं, त्याला इकडून तिकडे हलवणं सुरू होतं. 15-20 दिवसानंतर ऑफिसला जाताना ते म्हणाले, अगं आज जरा गडबडीत मी मनी प्लांटला पाणी द्यायला विसरलो, प्लीज जरा देशील? जयाच्या कामाच्या गडबडीत आणखी एक झंझड. पण ऐकतोय कोण, हातातलं काम टाकून ती रोपट्याजवळ आली, पाणी घातलं. काही दिवसांनी आपोआपच इतर झाडांप्रमाणे मनी प्लांटची देखभाल तिच्याकडेच आली. एका दुपारी सगळी कामं आटोपून खिडकीचं तावदान पुसायला खिडकीजवळ जया

0: गेली, सहज मनी प्लांटकडे तिचं लक्ष गेलं तर काय आश्चर्य, गडद हिरव्या टवटवीत पानांच्या देठाला एक छोटासा कोंब फुटला होता. त्या अगदी लहानशा ठिपक्याने तिचं लक्ष वेधून घेतलं. मग लगेच लहान मुलाच्या उत्साहानं मनीषनं लावलेल्या रोपट्याला बघायला ती गेली. बॉटल मागे पुढे करून शोध घेतला. कुठे नवा कोंब दिसतोय काय, तिथेही एक पोपटी खूण होती. अहो, तुम्हा दोघांच्याही मनी प्लांटला नवा कोंब फुटला. खरं, तू बघितलं? बघितलं ना दुपारी. दोघेही हरखून मनी प्लांटचा कोंब बघत होते. मनीष तर सारखा इकडून तिकडे फिरवून फिरवून बघत होता. मग रोजच मनी प्लांटचं निरीक्षण सुरू झालं. आता त्याची धाव खिडकीकडे जाऊ लागली. एक दिवस ते म्हणाले, मनी प्लांट इकडच्या बाजूने का धावतो? अहो, वनस्पती सूर्यप्रकाशाकडेच धाव घेईल ना. तसं नव्हे ग, त्यांनाही आधार हवा असतो. खिडकीच्या गजाच्या आधाराने आता मनी प्लांट वर जाणार, बघच तू. हो का मम्मी? माझं मनी प्लांट का नाही वाढत ग? मी याची जागा बदलते. हो हो, बदल. दोन्ही मनी प्लांट आपापल्या प्रगतीने वाढत होते. पाळण्यात वाढणाऱ्या बाळाच्या वाढीवर आईचं लक्ष असतं, तसंच त्यांचं झालं. ते रोप फक्त वाढत होतं, चालत नव्हतं की हसतही नव्हतं. पाणी कमी पडलं म्हणून एखाद्या दिवशी रडतही नव्हतं. पण ते रोपटं आता तिच्या कुटुंबाचा एक भाग झालं होतं. जया आपोआप त्यात गुंतून पडली, चक्क त्याच्या प्रेमात पडली. वनस्पतींना जीव असतो, त्या श्वास घेतात, त्यांना अन्न पाणी लागतं वगैरे सर्व वनस्पतीशास्त्रात ती शिकली होती. पण वनस्पती लढाही लावतात हे मात्र ती आताच अनुभवत होती. मनीषने मनी प्लांटची जागा बदलून 8-10 दिवस झाले तरी त्यात मात्र फारसा फरक पडलाच नाही. आपलं मनी प्लांट वाढत का नाही म्हणून मनीष खूप हिरमुसला. म्हणाला, आई, बगीचात प्रत्येक झाड कसं छान हिरवगार ताज तवानं टवटवीत दिसतं. पप्पांचा मनी प्लांट बघ कसा छान वाढला. त्यांना झाडाबद्दल प्रेम आहे बेटा, मग मला नाही का? तसं नव्हे रे, त्याला कसं सांगावं जयाला कळेना. त्याच्या पप्पांची प्रेमळ नजर सारख्याच वात्सल्याने सगळ्या झाडांवरून फिरत असते. वनस्पतीच्याही वाढीला माणसांच्या प्रेमाचीच आवश्यकता आहे. मनीषच्या खुरडलेल्या मनी प्लांटने जयाला या सगळ्या गोष्टी मान्य करायला लावल्या. दोन्ही मनी प्लांटला खतपाणी माती सगळं सारखं होतं, पण पप्पांचा मनी प्लांट भराभर वाढला, तरारला. मात्र मनीषचा खुरटला, कारण तिकडे माणसांची ये जा कमी. शिवाय त्याला नुसतंच कर्तव्य भावनेतून किंवा त्या लहानग्या हौस म्हणूनच पाणी मिळालं, प्रेम मिळालं. पण त्याच्या अंगावरून ममत्वाची वात्सल्याची नजर कुठे फिरली? त्याला ऊन जास्त झालं असेल म्हणून एक दोनदा मनीषने त्याची जागा बदलली. पण वारंवार त्याच्याकडे लक्ष कोणी दिलं? त्याच्या जातीने कोणी विचारपूस केली? जयाला एकदम शिलाच्या विजयची आठवण झाली. अजय विजय जोडीने तिच्या समोर उभे राहिले. दोघे एकाच घरातली एकाच आईची मुलं. एक घरी वाढतो, दुसऱ्याला उच्च शिक्षणासाठी वसतिगृहात ठेवले. त्याला पाहिजे त्या सुखसोयी पुरवल्या, पाहिजे तेवढा पैसा पाठवला. वसतिगृहातलं स्वच्छंदी जीवन तो उपभोगत होता. कोणाचा धाक नाही, दडपण नाही. तरीही झपाट्याने शारीरिक आणि मानसिकरित्या वाढ झाली ती घरी राहणाऱ्या अजयची. कारण त्याला आई वडिलांची ऊब मिळाली. शेवटी आईचाच पदर हवा असतो ना मुलांना. पण आज परिस्थिती बदलली. मुलांना आईचा पदर मिळणं म्हणजे आज पर्वणी झाली आहे. मग आजची पिढी चांगली तयार होणार कशी? त्यांना प्रेमाची ऊब मिळणार नाही तर त्यांची गत मनीषच्या मनी प्लांट सारखीच होणार. खुरटलेली त्यांचाही निकाल असाच लागणार विजयच्या द्वितीय श्रेणी सारखा.
1: श्रोते हो, आताच आपण अरुणा सबाने यांची कथा ऐकलीत. कथेचं शीर्षक होत मनी प्लांट. यानंतर आपण डॉक्टर श्यामल सराडकर यांच्या कविता आणि गझल ऐकणार आहोत.
2: माझी पहिली गझल, बेचैनीला पंख दिले अन झोप उडाली, डोळ्याला तू काय दिले अन झोप उडाली. बेचैनीला पंख दिले अन झोप उडाली, डोळ्याला तू काय दिले अन झोप उडाली. छान चालले होते सारे मनमेंदूचे, छान चालले होते सारे मनमेंदूचे, डोक्याला तू पाय दिले अन झोप उडाली. चार दिसांचा मोहर होता या फुलण्याचा, पानगळीची याद दिली अन झोप उडाली. आता कुठे तर जगावयाची इच्छा झाली, आता कुठे तर जगावयाची इच्छा झाली, मृत्यू म्हणे चल निघायचे अन झोप उडाली. रात्र कशी जागून काढली आनंदाने, सकाळ पारी कशी कळेना झोप उडाली. गुरुजी झोपे बद्दल नेहमी सिरियस होते, गुरुजी झोपे बद्दल नेहमी सिरियस होते, आयुष्याच्या संध्याकाळी झोप उडाली. बालपणीचे कंचे फुटले गारा सुटल्या, बालपणीचे कंचे फुटले गारा सुटल्या, डोळे कंचे

आशेने वादळ सुटले उन्मळताना पाय वाकला, गळून पडल्या फांदीवर मग उधळीने संसार फुलवला. निसर्ग अपुल्या तालावरती गातो अविरत हळवे गाणे, अस्तित्वाचे रंग सोहळे काळाचे विझणे अंकुरणे. माझी तिसरी कविता. लिहिता लिहिता ना सुटलेले त्यावर आता लिहायचे, लिहिता लिहिता ना सुटलेले त्यावर आता लिहायचे, अंधुक अंधुक आठवलेले त्यावर आता लिहायचे. कशा कशाच्या मागे तेव्हा किती कसे मी पळायचो, पळताना जे मागे उरले त्यावर आता लिहायचे. जगता जगता वाटेवरती वळणे आली कितीतरी, मार्ग मनाचे उरले सुरले त्यावर आता लिहायचे. देह किनारा किती सजवला घरटे मातीचे विणले, लाटांनी जे पुसून नेले त्यावर आता लिहायचे. काडी कचरा जमवत गेलो कुणास आता सांगावे, मागे सुटले शंख शिंपले त्यावर आता लिहायचे. चतुर होतो तेव्हा आपण उगाच स्वार्थी बनायचो, ज्यांना ज्यांना उगा फसवले त्यावर आता लिहायचे. उगाच मांडत होतो आपण खेळ भांडुले शब्दांचे, शब्दा पल्याड अनुभवलेले त्यावर आता लिहायचे. माझी पुढची कविता. उत्तर नव्हते माझ्या पाशी तळहाताच्या रेषेपाशी, उत्तर नव्हते माझ्या पाशी तळहाताच्या रेषेपाशी, जंगल जंगल भटकत गेलो प्रश्न मांडले हरिणापाशी. कोण शिकारी बोलत होता बकरी होतो वाघापाशी, धाप लागलेली जगण्याला कोण साचले हृदयापाशी. वादळ वारा सुसाट आला पान बिलगले झाडापाशी, श्वास बावरा खरचटलेला जगणे जखमी मृत्यूपाशी. उत्तर नव्हते माझ्या पाशी तळहाताच्या रेषेपाशी. माझी पुढची गजल. आसवांच्या पावलाला शेवटी लागो किनारा, आसवांच्या पावलाला शेवटी लागो किनारा, पंख झडल्या पाखराला शेवटी लागो किनारा. जन्मभर पिसले जीवाला पण अखेरी हात खाली, जन्मभर पिसले जीवाला पण अखेरी हात खाली, पीठ झाल्या दरवळीला शेवटी लागो किनारा. थांबली ही झुंज माझी संपली आता लढाई, थांबली ही झुंज माझी संपली आता लढाई, दोष देणाऱ्या जगाला शेवटी लागो किनारा. पेरले मी रक्त माझे पण उडाली धूळ पदरी, पेरले मी रक्त माझे पण उडाली धूळ पदरी, ह्या नशिबाच्या खळाला शेवटी लागो किनारा. कोरड्या डोळ्यात ज्याच्या साचले होते समंदर, त्या जळालेल्या घराला शेवटी लागो किनारा. काय हाती लागते मग शेवटाला माणसाच्या, काय हाती लागते मग शेवटाला माणसाच्या, शून्य होणाऱ्या मनाला शेवटी लागो किनारा. शोधताना ताल माझा गात होतो एक गाणे, भटकलेल्या वासराला शेवटी लागो किनारा. जिंदगानी काच होती रुतत गेली काळ झाला, जिंदगानी काच होती रुतत गेली काळ झाला, मुखवट्याच्या आरशाला शेवटी लागो किनारा, मुखवट्याच्या आरशाला शेवटी लागो किनारा. माझी नंतरची गजल. काय बरोबर काय चुकीचे कधी कुणाला कळले आहे, काय बरोबर काय चुकीचे कधी कुणाला कळले आहे, कसे माजते मनात काहूर कधी कुणाला कळले आहे. प्रत्येकाची कथा निराळी जगता जगता फुलते विजते, प्रत्येकाची कथा निराळी जगता जगता फुलते विजते, एकसारखे नाटक नसते कधी कुणाला कळले आहे. मनात घर झालेच कुणाचे, मनात घर झालेच कुणाचे, घरात मनमग लागत नाही, मनातले हे चिंब निखारे कधी कुणाला कळले आहे.

निरागसांचे बकरी होणे परिस्थितीचे वाघ सभोवती. निरागसांचे बकरी होणे परिस्थितीचे वाघ सभोवती, हिंसक नसणे तरीही मरणे कधी कुणाला कळले आहे. काय बरोबर काय चुकीचे कधी कुणाला कळले आहे, कसे माजते मनात काहूर कधी कुणाला कळले आहे. पुढची कविता. तुझ्या पावलांचा ठेका पाचोळ्याला खुणावतो, तुझ्या पावलांचा ठेका पाचोळ्याला खुणावतो, स्वर पाखराचा गळा उंच उंच ओघळतो. खारू ताई भीर भीर कशी बघते भयाने, खारू ताई भीर भीर कशी बघते भयाने, शोधी दाणे इवलेसे तूर तूर नजरेने. राणी वनी खडकाळ झुळ झुळ डोहापाशी, राणी वनी खडकाळ झुळ झुळ डोहापाशी, बिया गाठते अंबर रुजू येते पाण्यापाशी. गाव वारुळ मुंगीचे, गाव वारुळ मुंगीचे, गर्द सावली हिरवी, भूर भूर पीठ करी चक्की गाताना भैरवी. वळणांची रान वाट जसा भांग जंगलाचा, वळणांची रान वाट जसा भांग जंगलाचा, पेरू आभाळ मनात शुभ्र अंकुर मातीचा, पेरू आभाळ मनात शुभ्र अंकुर मातीचा. पुढची गजल. फुलण्याआधी खुडतो जोतो हेच फुलांचे दुखणे आहे, फुलण्याआधी खुडतो जोतो हेच फुलांचे दुखणे आहे, खुलण्याआधी तळतो जोतो हेच ऋतूंचे दुखणे आहे. किती खोल ही नदी तळाला, किती खोल ही नदी तळाला, लोक आताशा थरथरलेले, कसे विसरती टोकावरती हेच पुलांचे दुखणे आहे. जरजर जगणे कातर वेळी खादल झालो पाखर ओठी, जरजर जगणे कातर वेळी खादल झालो पाखर ओठी, साथ सोडली फांदी नेही हेच फळांचे दुखणे आहे. फुलण्याआधी खुडतो जोतो हेच फुलांचे दुखणे आहे, खुलण्याआधी तळतो जोतो हेच ऋतूंचे दुखणे आहे. माझी पुढची गजल. पोहून पार केली कुठली नदी मनाची, पोहून पार केली कुठली नदी मनाची, डोळ्यात साचलेली कुठली नदी मनाची. गजरा कसा मनाला ओऊन श्वास देतो, केसात माळलेली कुठली नदी मनाची. मकडी कशी फुलवते जाळे हवे किनारी, मकडी कशी फुलवते जाळे हवे किनारी, पंखात वेढलेली कुठली नदी मनाची. फुलपाखरू निघाले सोडून डोह हिरवा, फुलपाखरू निघाले सोडून डोह हिरवा, रानात वाचलेली कुठली नदी मनाची. पंखात त्राण नाही आता उडावयाला, चोचीत राहिलेली कुठली नदी मनाची. होते हवे मलाजे झाले अखेर माझे, हृदयात पोचलेली कुठली नदी मनाची. गाणे अखेर न्हाले तालात झुळझुळीच्या, गाणे अखेर न्हाले तालात झुळझुळीच्या, कंठात पेरलेली कुठली नदी मनाची. पोहून पार केली कुठली नदी मनाची, डोळ्यात साचलेली कुठली नदी मनाची. माझी पुढची कविता. अवकाशातून बघितले तर दिसतो इवला ठिपका, अवकाशातून बघितले तर दिसतो इवला ठिपका, पृथ्वी म्हणजे नदी काठच्या वाळूचा पापुद्रा. शून्यातून शून्यात जायचे बाकी काही नाही, जगणे म्हणजे झुळूक हवेची विरघळलेला पारा. उगाच जाती धर्म देश अन किती लंगड्या बाता, भ्रमात जगणे मरणे अपुले पोकळ नखरा सारा. अवकाशातून बघितले तर दिसतो इवला ठिपका, पृथ्वी म्हणजे नदी काठच्या वाळूचा पापुद्रा. माझी शेवटली गजल. काठावरती पाय घसरला नदी समजणे सोपे नसते, काठावरती पाय घसरला नदी समजणे सोपे नसते, कुठवर

0: असतो प्याला भरला नदी समजणे सोपे नसते. खळखळ लाटे सोबत नेते शिंप शिंपले रेती माती. खळखळ लाटे सोबत नेते शिंप शिंपले रेती माती. कुठवर करते चिंब मनाला नदी समजणे सोपे नसते. उडून जाते मिठीत घेते आभाळाला जीव लावते. उडून जाते मिठीत घेते आभाळाला जीव लावते. साद घालते कशी घनाला नदी समजणे सोपे नसते. मातीमध्ये स्वतः मिसळते साय राखडी लोणी होते. मातीमध्ये स्वतः मिसळते साय राखडी लोणी होते. थंड चिखल कोमल पायाला नदी समजणे सोपे नसते. काठावरती पाय घसरला नदी समजणे सोपे नसते. कुठवर असतो प्याला भरला नदी समजणे सोपे नसते. नदी समजणे सोपे नसते. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण डॉक्टर श्यामल सराडकर यांच्या कविता आणि गझल ऐकल्यात. याचबरोबर वेळ झाली आपली रजा घेण्याची. पुन्हा भेटूया पुढील साहित्य सौरभ या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता रसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
2: साहित्य सौरभ कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजता आता प्रादेशिक बातम्या.
1: तिन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस.
1: फीस पाहिलीस का? काय कसे आहात? काय झालं?
2: फीस अटेन्शन.
1: राहुलचा बँक अकाउंट आहेच तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
3: आरबीआय सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
4: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बा भरणार. पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
5: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्यघर .gov.in वर

0: आकाशवाणी मुंबई, सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ. पेपर फुटी विरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. पक्षांतरबंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. टीईटी पेपरफुटी प्रकरणी एका आरोपीचं न्यायालयात आत्मसमर्पण. आणि विशेष सखोल पुनरीक्षण काम 100% पूर्ण करणारा चिपळूण ठरला राज्यातला पहिला मतदारसंघ. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या आजच्या पहिल्या दिवशीही दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाल्यानं कामकाज होऊ शकलं नाही. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधातले FIR मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी आज दोन्ही सभागृहात घोषणाबाजी केली. त्यामुळे 4 वेळा कामकाज तहकूब झाल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच पेपर फुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत मांडलं. विधेयकावरच्या चर्चेसाठी 6 तासांचा कालावधी राखून ठेवला असून आवश्यकता पडल्यास अधिक वेळ देऊ असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला म्हणाले. 2024 कायद्यात असलेली शिक्षेची तरतूद या सुधारणा विधेयकात कडक करण्यात आली आहे. त्याअंतर्गत पेपरफुटीच्या प्रकरणांचा तपास 2 महिन्यात पूर्ण करणं बंधनकारक होणार आहे. पेपरफुटी किंवा परीक्षांमध्ये अवैध मार्गांचा वापर करणाऱ्यांना किमान 5 वर्ष ते जास्तीत जास्त 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद या विधेयकात आहे. संघटित गुन्ह्यांसाठी किमान 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. या प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत खटला चालवण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जलदगती न्यायालय स्थापन करायचे अधिकारही या विधेयकाद्वारे दिले आहेत. तसंच विशिष्ट परिस्थितीत या प्रकरणांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करायचे अधिकारही केंद्र सरकारला दिले आहेत.
0: छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना आणण्याचा कोणताही विचार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करण्याचा अधिकार संविधानानं दिला असून केवळ आंदोलन आहे म्हणून लाठीमार करणं समर्थनीय नाही असं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज व्यक्त केलं. जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवरच्या सुनावणीदरम्यान ते बोलत होते. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली असून त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयानं सांगितलं. अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातल्या जलालपूर इथल्या एका 19 वर्षांच्या विद्यार्थिनीनं 2 दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. नीट परीक्षेतल्या अपयशामुळे नैराश्य आल्याचं या विद्यार्थिनीनं आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नमूद केलं आहे. पक्षांतरबंदी कायद्याच्या तरतुदींचा पुनर्विचार करावा या मागणीसाठी ज्येष्ठ वकील आणि खासदार कपिल सिब्बल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला नोटीस जारी केली. याचिकेसंदर्भातल्या अनेक बाबींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं नोंदवलं. आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही खासदार अलीकडेच या तरतुदींचा आधार घेऊन इतर पक्षात गेले. या पार्श्वभूमीवर सिब्बल यांनी वैयक्तिक स्वरूपात ही याचिका दाखल केली आहे. अशा पक्षांतरामुळे बहुमताचं चित्र पालटू शकतं असं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. 1993 मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतला प्रमुख आरोपी अबू सालेम याच्या सुटकेच्या अर्जावरचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला. 2005 पोर्तुगालमधून सालेमचं प्रत्यार्पण झालं तेव्हा त्याला 25 वर्षांचा कारावास दिला होता. या काळात चांगल्या वागणुकीबद्दल 3 वर्षांची सूट शिक्षेतून मिळाल्याचा दावा करून त्यानं मुंबई उच्च न्यायालयात सुटकेसाठी अर्ज केला होता. मात्र त्याचा दावा कायद्याच्या चौकटीत नसल्याचा निवाडा उच्च न्यायालयानं दिल्यावर सालेमनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्याची सुनावणी आज न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठासमोर झाली. उद्या सविस्तर निवाडा दिला जाईल. इथेनॉल मिश्रित इंधनाशी संबंधित व्यवसायातून नफा मिळवल्याच्या समाजमाध्यमावरच्या पोस्टविरोधात मेटा, गुगलसह इतर समाजमाध्यमांविरुद्ध बदनामीचा दावा दाखल करायला मुंबई उच्च न्यायालयानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना परवानगी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमधले काही दूध पुरवठादार आणि विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं हंगामी स्थगिती दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणातल्या आग्रा इथल्या सोनू कुमार या आरोपीनं भिवंडी न्यायालयात आत्मसमर्पण केलं आहे. त्यानंतर त्याला भिवंडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची संख्या आता 15 पोहोचली आहे. या आंतरराज्य रॅकेटशी संबंधित इतर आरोपींच्या भूमिकेबाबतही पोलीस सखोल तपास करत असल्याचं भिवंडीचे पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांनी सांगितलं. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यासाठी 335 कोटी रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याच्या निधीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. या निधीतून सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती, जमिनीचं आरोग्य व्यवस्थापन तसंच राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विविध प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेसंदर्भात प्राप्त झालेली तक्रार, पुरावे आणि निवेदनांची चौकशी करण्यासाठी एमपीएससीनं पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 22 मार्च रोजी ही परीक्षा झाली होती. या परीक्षेच्या मुलाखतीच्या संपण्याच्या एक दिवस आधी म्हणजे 21 जुलैला एका व्यक्तीनं पेपर फुटल्याची तक्रार एमपीएससीकडे केली होती. नंतर हा दावा चेष्टेनं केला असल्याचं तक्रारदारानं एमपीएससीला कळवलं असल्याचं एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी सांगितलं.
2: मी तक्रार केली होती, ती तक्रार चुकीची आहे. प्रत्यक्षात एक उमेदवार आहे, तो उमेदवार या परीक्षेमध्ये सिलेक्ट होऊ शकला नाही आणि त्याला वाटलं की ही परीक्षा 12-14 वर्षांनी झालेली आहे, आता पुढची 10-12 वर्ष परीक्षा होणार नाही आहे, त्यामुळे आपण या सध्याच्या जर आपण अशी तक्रार केली तर कदाचित ही परीक्षा रद्द होईल आणि फेर परीक्षा होईल, म्हणून त्यांनी मी अशी तक्रार केलेली आहे. मी अशी तक्रार माझी वापस घेतो आहे.
0: टीईटी पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी 7 दिवसात राजीनामा द्यावा, अन्यथा काँग्रेस राज्यभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा काँग्रेसच्या युवक आणि विद्यार्थी संघटनांनी दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातला 265 चिपळूण हा मतदारसंघ मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम 100% पूर्ण करणारा राज्यातला पहिला मतदारसंघ ठरला आहे. मतदान अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस काम केल्यामुळे हे शक्य झाल्याचं चिपळूणचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी आकाश लेगाडे यांनी सांगितलं. मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचं काम 100% पूर्ण करणारं राज्यातलं

0: पहिलं गाव ठरण्याचा मानही चिपळूण तालुक्यातल्याच मौजे टेरव बुद्रुक गावानं पटकावला होता. केंद्र सरकारनं 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटांची चाचणी घ्यायला रिझर्व्ह बँकेला परवानगी दिली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यावर या नोटा नियमित वापरात येऊ शकतील. कागदी नोटांच्या ऐवजी पूर्णपणे प्लास्टिकच्या नोटा वापरण्याचा रिझर्व्ह बँकेचा कोणताही विचार नसल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी, तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ. पेपरफुटीविरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. पक्षांतरबंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. टीईटी पेपरफुटी प्रकरणी एका आरोपीचं न्यायालयात आत्मसमर्पण. आणि विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम 100% पूर्ण करणारा चिपळूण ठरला राज्यातला पहिला मतदारसंघ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ताई, हे बघ.
2: हॅपी बर्थडे टू यू.
1: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
2: नेहमी शॉपिंग.
1: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
3: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
1: आय नो बाबा. सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
4: आय नो ना.
1: आरबीआय सांगते,
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल विकसित व्हायब्रंट विलेज प्रोग्राम 2026 या कार्यक्रमांतर्गत सहभागी झालेल्या युवा वर्गाशी संवाद साधला. या निमित्तानंच हा कार्यक्रम तसंच प्रधानमंत्र्यांच्या या संवादाचं महत्व आणि वैशिष्ट्यांशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोतेहो, गेली अनेक दशकं देशाच्या उत्तर सीमेलगतची अनेक गावं विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत. स्वाभाविकपणे विकासाच्या अभावानं निर्माण होणाऱ्या अनेक समस्याही या गावांमध्ये आहेत. ही परिस्थिती बदलावी हा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला होता. त्याच अनुषंगानं केंद्र सरकारनं 2023 व्हायब्रंट विलेज प्रोग्रामच्या पहिल्या टप्प्याला मान्यता दिली होती. या पहिल्या टप्प्यात अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड आणि लडाख ही 5 राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांमधल्या 19 जिल्ह्यातल्या 46 विभागांमधल्या 662 सीमावर्ती गावांचा सर्वांगीण विकास करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर 2025 सरकारनं या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यालाही मान्यता दिली. प्रधानमंत्र्यांच्या दृढ संकल्पातून सुरू झालेल्या या कार्यक्रमानं देशाच्या उत्तर सीमावर्ती भागातल्या गावांचा कायापालट होऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाविषयी अधिक सांगतायत ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक सारंग दर्शने.
1: पंतप्रधान मोदींनी सरकार आल्यानंतर जे वेगवेगळे कार्यक्रम सुरू केले होते त्याच्यातला व्हायब्रंट विकसित व्हिलेज असा एक कार्यक्रम 2-3 वर्षांपूर्वी सुरू केला होता. आणि त्या कार्यक्रमाची संकल्पना अशी आहे की भारतातल्या सीमावर्ती प्रदेशांमधल्या राज्यांमधल्या ज्या विकसनशील गावांचा प्रगतीचा वेग आहे किंवा त्यांची वाटचाल जी आहे त्याच्याकडे लक्ष देणं, तिथे जाणं आणि त्या गावांना मुख्य भारताच्या विकास यात्रेमध्ये सहभागी करून घेणं. म्हणजे पूर्वी आपल्याला या गावांचा उल्लेख शेवटची गावं, सीमावर्ती गावं अशी केली जायची. मोदींनी ही परिभाषा बदलून पहिली गावं असं केली. त्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्यात उत्तरेकडची किंवा पूर्वेकडची जी गावं आहेत ती गावं ही भारतातली पहिली गावं आहेत. म्हणजे पहिल्यांदा तिथे सूर्यप्रकाश मिळतो, पहिल्यांदा तिथून आपण भारतात प्रवेश करतो, म्हणून त्याला त्यांनी पहिली गावं असं म्हटलं. म्हणजे त्याच्यात एक प्रकारचं प्राधान्य देणं हा जो आहे प्राधान्यक्रम बदलणं या अर्थाने एक मानसिक प्रक्रिया असते आणि ती महत्वाची आहे असा एक संदेश त्याच्यातून गेला. तेव्हापासून एक सुरू झालं की वेगवेगळी ईशान्येतली किंवा पूर्व भारतातली किंवा पश्चिम भारतातली जी सीमावर्ती गावं आहेत ती गावं निवडायची आणि त्या गावांकडे विशेष लक्ष द्यायची. म्हणजे विकासाच्या ज्या राज्यातल्या देशातल्या चालणाऱ्या ज्या योजना आहेत त्या योजनांमधल्या महत्वाच्या सगळ्या योजना त्या गावांमध्ये प्राधान्याने राबवायच्या. त्यांचं GDP कसं वाढेल याच्याकडे लक्ष द्यायचं, रोजगार कसा वाढेल याच्याकडे लक्ष द्यायचं. आता अनेक त्या गावांमध्ये शाळा नव्हत्या, त्या गावांमध्ये शाळा सुरू झाल्या, छोटी रुग्णालय सुरू झाली, ग्रामीण रुग्णालय सुरू झाली. हा त्या व्हायब्रंट व्हिलेजचा एक भाग. आणि दुसरा त्याच्यातला भाग असा की या गावांना आणि या गावातल्या लोकांना भारतातल्या इतर सगळ्या लोकांच्याशी जोडून देणं अशा दोन पातळीवरती पंतप्रधानांनी हा कार्यक्रम सुरू केला. आणि त्याच्यातलं विकसित किंवा व्हायब्रंट व्हिलेजच्या कन्सेप्टमध्ये एक त्याच्यातला भाग असा आहे की मोदी स्वतः हे अनेक वर्ष पंतप्रधान होण्याच्या आधी देखील या गावांमध्ये जात असत आणि त्या गावांना भेटी देऊन तिथले कार्यक्रम पाहत किंवा विकासाची कल्पना त्यांची लक्षात घेत. याला एक आणखीन वेगळा अँगल आहे की सगळ्या देशातल्या सीमावर्ती गावांमध्ये जाऊन तिथल्या लष्करी ठाण्यांना, लष्करी छावण्यांना भेट द्यायची आणि त्या जवानांबरोबर दिवाळी असेल किंवा इतर काही सण असतील तर ते त्यांच्यासोबत तिथे साजरे करायचे. याच्यामध्ये जसा लष्करी जवानांशी संवाद साधण्याचा एक भाग होता त्याचप्रमाणे तिथल्या लोकांना एकूण सगळ्या आपल्या विकास प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणं असा सुद्धा त्याच्यामध्ये भाग होता. थोडक्यामध्ये असं आहे की भारतातल्या सगळ्या भागांमध्ये होणाऱ्या विकासाच्या एकूण वाटचालीमध्ये अगदी दूरस्थ असं म्हणतो अशा छोट्या छोट्या गावांना सुद्धा सहभागी करून घेणं हा या सगळ्या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. आणि काही दिवसांपूर्वी याची जी पाहणी झाली त्या पाहणीत असं आढळून आलं होतं की यातल्या अनेक गावांमध्ये पहिल्यांदाच विजेचा पुरवठा चांगला झाला, सॅनिटेशनची जी व्यवस्था झाली, काही गावांमध्ये शाळा नव्हत्या तिथे शाळा झाल्या. अशा प्रकारे हा जो कार्यक्रम बऱ्यापैकी एक टप्पा गाठून आता पुढच्या टप्प्यात प्रवेश करतोय आणि दर काही वर्षांनी ती गावांची एक पाहणी होते आणि त्या योजनेमध्ये नवीन नवीन गावं समाविष्ट केली जातात.
0: श्रोते हो, विकसित व्हायब्रंट विलेज प्रोग्राम या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित एका प्रश्नमंजुषा उपक्रमानंतर देशभरातल्या 3 लाखांपेक्षा जास्त युवा प्रतिनिधींमधून 400 जास्त जणांची निवड करण्यात आली होती. निवड झालेल्या या युवा प्रतिनिधींनी लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधल्या 74 सीमावर्ती गावांमध्ये राहून तिथली जीवनशैली, संस्कृती आणि विकासाशी संबंधित प्रत्येक पैलूचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. कालच प्रधानमंत्र्यांनी या युवा प्रतिनिधींशी संवाद साधला. विकसित भारत घडवण्यासाठी विकसित गावं हाच पाया असल्याचा मंत्र प्रधानमंत्र्यांनी या संवादातून दिला. प्रधानमंत्र्यांनी साधलेल्या या संवादातले ठळक मुद्दे ऐकूयात त्यांच्याच शब्दात.
2: आज का ये कार्यक्रम बहुत विशेष है. देश भर के करीब 250 जिलों के युवा साथी इस प्रोग्राम से जुड़े हैं. साथियों, कुछ साल पहले हमने माय भारत मंच बनाया और आज पूरे देश में माय भारत के युवा साथी बहुत प्रशंसनीय काम कर रहे हैं. साथियों, विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग के दौरान मैंने एक विचार युवाओं के सामने रखा. विचार ये था कि क्यों ने युवा साथी वर्चुअल माध्यम के बजाय जमीन पर उतरकर भारत को जाने, भारत से जुड़े, भारत को जीने की कोशिश करें, भारत को समझे, भारत के गांवों में विकसित होने के लिए कितनी आकांक्षाएं ये गांवों में जाकर पता चलती है. देश पहले, बाकी सारी सुविधाएं बाद में, ये हमको सीमावर्ती गांवों में खास अनुभव आ गया है. और इसलिए उद्देश्य ये था कि देश के अलग अलग जिलों के युवा हिमाचल, उत्तराखंड और लद्दाख के गांवों की यात्रा करें. वहां लोग कैसे रहते हैं, खान पान कैसा है, कामकाज, संस्कृति, जीवन व्यवहार, ये सारी बातें क्या है, चुनौतियां क्या है. देश के प्रथम गांव में बैठे हुए लोग देश की सुरक्षा के लिए कितने जागरूक है, देश के अन्य भागों से उनका लगाव, निकटता कितनी है, इन सभी चीजों का अनुभव मेरे देश के नौजवानों को मिले, ये हमारा उद्देश्य. और जो उत्साह पूरे देश के युवाओं में दिखा वो अद्भुत है. लगभग 3 लाख युवाओं ने इस प्रतियोगिता में भाग लिया और उनमें से 400 से अधिक युवाओं का चयन हुआ. आप सभी एक सप्ताह तक इन दूर सुदूर के गांवों में रहे. अननोन जगह थी आपके लिए. आपने वहां के जीवन को जीने की कोशिश की. आप उसके अंदर घुल मिल गए. अपनी संस्कृति को वहां की संस्कृति के साथ जोड़ा, कनेक्ट किया. एक भारत श्रेष्ठ भारत का इसमें और इससे उत्तम उदाहरण शायद ही कोई और हो सकता है. साथियों, आज का ये कार्यक्रम मेरे लिए बहुत खास इसलिए भी है क्योंकि जब मैं सरकार और राजनीति के जीवन से दूर था तब मैंने ऐसे सीमावर्ती गांवों में कई बार जाने का मुझे अवसर मिला. अभी इस यात्रा का हिस्सा रहे जिन साथियों से मेरी बात हुई उनमें से भी कई गांव ऐसे हैं जहां मैं पहले जा चुका हूं. और आप जब वहां का वर्णन कर रहे थे तो मुझे वो पुरानी सारी चीजें नजर आ रही थी. साथियों, विकसित गांव विकसित भारत की आधारशिला है. विकसित भारत के निर्माण की यात्रा लगातार चल रही है और इसमें आप सभी युवा साथियों की बड़ी भूमिका है. इसलिए जब देश का युवा जमीन से जुड़ता है तो वो विकसित भारत के विजन को और व्यापक बनाता है. साथियों, इस अभियान में आपने अनुभव किया होगा कि बॉर्डर के गांवों का जीवन कितना कठिन होता है, लेकिन हर कठिनाई के

0: बावजूद सीमावर्ती गांवों के लोग देशभक्ति को पल प्रतिपल जीते। साथियों, हमारी सरकार ने इन सीमावर्ती गांवों को देश का प्रथम गांव माना। भारत का युवा जितना ज्यादा भारत के सीमावर्ती गांवों को जानेगा, उतना ही वो भारत को सरलता से जानेगा, भारत के कोने कोने के साथ सरलता से जुड़ेगा और ये प्रयास नई मजबूती का कारण बनेगा।
1: श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी साधलेला हा संवाद कोणत्याही प्रकारे औपचारिक नव्हता, तर त्यातून देशाच्या सीमावर्ती भागांकडे पाहण्याचा एक नवा राष्ट्रीय दृष्टिकोन अवघ्या देशासमोर आला। याच पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांच्या या संवादाची वैशिष्ट्ये, त्यातनं काय साध्य झालं, तसंच आता या उपक्रमाची पुढची दिशा काय असायला हवी, याबद्दल अधिक बोलतायत ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक सारंग दर्शने।
2: सीमावर्ती भागामधल्या खेड्यांमध्ये किंवा गावांमध्ये जाऊन तिथल्या जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेणारे जे तरुण मंडळी आहेत, त्यांच्याशी पंतप्रधानांनी 26 तारखेला थेट संवाद साधला। आणि या संवादाचं वैशिष्ट्य असं की या गावांमध्ये जाण्यासाठी देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये 300 हून अधिक तरुणांची तरुणींची निवड झाली होती। विशेष म्हणजे हा केंद्र सरकारतर्फे चालवला जाणारा जो कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमासाठी जवळपास 3 लाखाहून जास्त मुलामुलींनी नोंदणी केली होती आणि त्याच्यामधली ही मुलं निवडून त्यांना वेगवेगळ्या सीमावर्ती प्रदेशातल्या खेड्यांमध्ये गावांमध्ये प्रत्यक्ष जीवनाचा अनुभव घेण्यासाठी सरकारने 7 दिवस 8 दिवस असं पाठवलं होतं। या सगळ्या तरुण मुलांच्याशी संवाद साधताना पंतप्रधानांनी जे मुद्दे मांडले ते राष्ट्रीय एकात्मता, विकास आणि तरुणांचा स्वतःचा विकास या सगळ्या संघाने खूप महत्वाचे होते। पंतप्रधानांनी या सगळ्या तरुणांना सांगितलं की तुम्ही त्या गावांमध्ये जेव्हा जाताय तेव्हा त्या गावांमधले एक नागरिक म्हणून किंवा त्यांच्या कुटुंबातले एक म्हणून त्याच्यामध्ये मिसळून जा आणि तुम्हाला तिथे तशी वेगळी वागणूक मिळणारही नाही। तुम्ही त्या गावांमध्ये, खेड्यांमध्ये, त्या घरांमध्ये जाल तेव्हा तुम्ही त्या घराचा एक भाग बनून जाल। याच्यातलं मोदींचं सांगणं असं होतं की इथलं जे जीवन आहे, लोकजीवन आहे, त्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांची संस्कृती आहे, त्यांची भाषा आहे, त्यांचं रहनसहन आहे, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला प्रत्यक्ष, ज्याला फर्स्ट हँड असं आपण म्हणतो, तेव्हा फर्स्ट हँड अनुभव तुम्हाला मिळेल आणि त्या अनुभवातून तुम्ही एकतर शिकाल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला भारत किती वैविध्यपूर्ण आहे, किती वेगवेगळ्या प्रकारचे लोक कुठे कुठे राहतात याचा अनुभव या सगळ्या तरुण मुलांना येईल। या मुलांनी तिथे जाऊन प्रत्यक्ष काही काम करणं किंवा लगेच काही सामाजिक उपक्रम करणं असं अपेक्षित नाहीये। या मुलांनी केवळ तिथे जायचं, त्या गावांमध्ये राहायचं, त्या लोकांच्याशी संवाद साधायचा आणि त्यांचं जीवन, त्यांचे प्रश्न समजावून घ्यायचे अशी या योजनेची एक कल्पना आहे। आणि आतापर्यंत अशी शेकडो मुलं ही सीमावर्ती राज्यांमधल्या अनेक गावांमध्ये जाऊन आली आहेत। आता त्याच्यातल्या एका तुकडीशी संवाद साधताना पंतप्रधानांनी आज सांगितलं की तुमचं जे शिक्षण आहे किंवा तुमचे जे अनुभव आहेत किंवा तुमचं रोजचं जे दैनंदिन जीवन आहे ते आणि तुम्ही ज्या गावांमध्ये जाणार आहात तिथलं जीवन, तिथले सगळं लोकांचं राहणीमान याचा सांधा जोडताना तुम्हाला एक वेगळा अनुभव येईल। आणि ते एका अर्थाने खरंच आहे की शहरांमधली मुलं किंवा निमशहरी भागांमधली मुलं ज्या पद्धतीने राहतात किंवा जगतात तेव्हा त्यांना भारतातल्या अगदी टोकाच्या किंवा दूरस्थ अशा राज्यांमधले लोक कसे राहतात, त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांचं जीवन कसं आहे, त्यांची परंपरा किंवा संस्कृती कोणती आहे याचा काही अनुभव फक्त नुसता परोक्ष असतो, म्हणजे वाचून असेल किंवा ऐकून असेल, पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं हे एका अर्थाने त्यांचं जीवन समृद्ध करणारा असा अनुभव असतो। आणि याच्यातून एक शक्यता अशी असते की ही जी सगळी तरुण मुलं जातात ते अतिशय संवेदनशील असतात, त्याच्यामुळे याच्यामधून काही आपल्याला पुढच्या काळामध्ये चांगलं काम करणारे कार्यकर्ते सुद्धा त्याच्यातून जन्माला येऊ शकतात। ते कोणत्याही एका संघटनेचे, एका पक्षाचे असावेत असं नाही, पण त्यांना तिथे गेल्यानंतर जी दृष्टी मिळेल, जो अनुभव मिळेल, त्याच्यामधून त्यांच्यामध्ये नवीन काहीतरी काम करण्याची अशी एक प्रेरणा सुद्धा निर्माण होऊ शकेल। केंद्र सरकारने हा देशभरातल्या विद्यार्थ्यांसाठी गेली काही वर्ष राबवलेला उपक्रम आहे आणि त्याला आता एक चांगलं वळण असं लागतंय की दरवर्षी शेकडो हजारो मुलं त्यासाठी उत्सुक असतात जाण्यासाठी, त्याच्यातून चांगल्या होतकरू मुलांची निवड होते आणि ती मुलं या ठिकठिकाणच्या राज्यांमध्ये जाऊन राहतात, तिथल्या स्थानिक नागरिकांच्या घरांमध्ये जाऊन ती राहतात आणि तिथे त्यांच्यासोबत 8-10 दिवस संवाद साधतात, अनुभव घेतात। याच्यातून एक गोष्ट होऊ शकते की सरकारने जसा हा उपक्रम सुरू केलाय तसाच खाजगी पातळीवरती वेगवेगळ्या संस्था असा उपक्रम करतात किंवा अनेक शैक्षणिक संस्था आहेत, अनेक विद्यापीठं आहेत, त्यांनी याच्यापासून जर स्फूर्ती घेतली आणि अशा प्रकारे विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतात किंवा अनेक कोर्सेस असतात त्यानुसार किंवा स्वतंत्रपणे सुद्धा विद्यापीठांनी जर असे विद्यार्थी पाहण्यासाठी हे वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या छोट्या खेड्यांमध्ये गावांमध्ये जर पाठवले तर त्याचा खूप उपयोग होईल आणि काही वेळेला तिथले प्रश्न सोड

0: वापरण्यासाठीची एक दृष्टी किंवा एक नवीन कल्पना ही या मुलांना सुद्धा सुचू शकते आणि त्याच्यामधून सगळा भारत एक आहे अशी भावना मनामध्ये निर्माण होणं आणि सगळे भारतीय माझे बांधव आहेत असं आपण प्रतिज्ञेमध्ये म्हणतो पण प्रत्यक्ष तो अनुभव जगणं आणि तो अनुभव घेणं यासाठी ही योजना मला खूप महत्वाची वाटली आणि पंतप्रधानांनी या सगळ्या तरुण मुलांना उद्देशून जे भाषण केलं ते अतिशय स्फूर्तीदायक होतं आणि त्या भाषणानुसार जर अशा प्रकारची योजना पुढे अनेक वर्ष चालू राहिली तर भारतातल्या हजारो मुलामुलींना ग्रामीण जीवनाचा हा प्रत्यक्ष अनुभव येईल.
1: होते हो, विकसित व्हायब्रंट विलेज प्रोग्राम या उपक्रमामुळे सीमावर्ती गावांचा सर्वांगीण विकास आणि तिथल्या जीवनमानाशी देशभरातला युवा जोडला जात आहे. देशाच्या या पहिल्या गावांपासून उर्वरित भागाच्या विकासातली दरी दूर होण्याचा मार्गही प्रशस्त होत आहे. हेच या उपक्रमाचं खरं यश. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. माझा वार माझं शिवार कार्यक्रम.

0: नमस्कार मंडळी. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 5 श्रावण शके 1948 अर्थात 27 जुलै 2026. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आजच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारण. शेतकरी बांधवांनो नमस्कार. आजच्या आपल्या माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करते. मंडळी, आज दिनांक 27 जुलै 2026 आणि दिवस सोमवार. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर आपण जाणून घेणार आहात. तज्ज्ञ आहेत शरद भोरे. चला तर त्यांच्या मुलाखतीतून जाणून घेऊयात या अतिशय महत्त्वपूर्ण विषयासंबंधित ही माहिती.

0: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित आहेत तज्ज्ञ शरद भुरे सर, जे कृषी विद्यापीठात कार्यरत आहेत. तर सर, सर्वात पहिला प्रश्न असा राहील की आजकाल रसायनमुक्त शेती हा शब्द आपण वारंवार ऐकतो, तर सर्वप्रथम आमच्या श्रोत्यांना सांगाल का की रसायनमुक्त शेती ही आजच्या काळाची गरज का बनली आहे?
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आकाशवाणीच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांशी संवाद साधण्याची जी संधी मला मिळाली आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे आणि शेतकरी बंधूंना माझा सस्नेह नमस्कार. तर आज जो आपण विषय घेऊन आलेलो आहोत, रसायनमुक्त शेती ही काळाची गरज का बनलेली आहे, तर बघा शेतकरी बंधूंनो, हा अगदी महत्त्वाचा विषय आज आपल्याला दिसून येतो आहे. आपला कृषीप्रधान देश भारत देश, निम्म्याहून जवळपास अर्धी लोकसंख्या आपल्या ह्या शेतीवर अवलंबून आहे आणि हरित क्रांतीनंतर अन्नधान्य उत्पादनात खूप मोठी वाढ आपल्याला झालेली दिसतो आहे, कारण ती त्यावेळी अत्यंत महत्त्वाची होती. अन्न पुरवठा मिळवून देणे हे खूप गरजेचं होतं, पण त्यामागे रासायनिक खते, सुधारित वाण आणि सिंचन यांचा खूप मोठा वाटा होता. परंतु काही गेल्या दशकांमध्ये रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा अतिवापर होऊ लागलेला आहे आणि त्याचे परिणाम आज शेतकरी बंधूंनो आपण अनुभवतो आहोत. ते म्हणजे कसे, तर आपल्याला म्हणता येईल की जमिनीत आपल्या शेतीचे कर्ब कमी होत आहेत आणि त्यामुळे काय होत आहे की उपयुक्त जे सूक्ष्मजीव आपल्या जमिनीमध्ये आहेत त्यांची संख्या खूप घटत आहे, जे की आपल्या पिकाला खूप नुकसानकारक आहे समजा. तसेच त्यामुळे काय होत आहे की मातीची जी सुपीकता आहे ती खूप मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. एकंदरीतच आपल्याला आपल्या शेतीमधून जे उत्पादन मिळणार आहे तो खूप कमी प्रमाणात मिळत आहे. त्यामध्ये काय झालं की उत्पादन जो खर्च आहे तो सातत्याने वाढत आहे दिवसेंदिवस. आपल्याला जे आपले रासायनिक खतं आहेत त्यांची किंमत वाढताना आपल्याला दिसत आहे. कीटकांमध्ये कीटकनाशकांविरुद्ध जी प्रतिकार शक्ती निर्माण झालेली आहे ती खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे, कारण आपल्याला वारंवार कीटकनाशके फवारणी करताना आपण आज शेतकरी बघत आहोत. तर आणि याचा परिणाम काय होत आहे की अन्नामध्ये रासायनिक जे अवशेष आहेत त्यांची समस्या वाढत आहे आणि याचे आरोग्यावर जे दुष्परिणाम आपण जे बघत आहोत ते आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे पर्यावरणाचा समतोल या गोष्टीमुळे बिघडत आहे. म्हणूनच आता जास्त रसायने वापरण्यापेक्षा शेतकरी बंधूंनो योग्य तंत्रज्ञान वापरणे हे खूप महत्त्वाचे झालेले आहे.
0: अगदी बरोबर, म्हणजेच रसायनमुक्त शेती ही केवळ पर्यावरणाचा विषय नाही तर शेतकऱ्यांच्या अर्थकारणाशी संबंधित आहे.
1: अगदी बरोबर सर, कारण रसायनमुक्त शेती म्हणजे उत्पादन कमी करणे नव्हे, रसायनमुक्त शेती म्हणजे काय तर मातीला जिवंत ठेवणे, निसर्गातील उपयुक्त जे घटक आहेत त्यांचा योग्य वापर करणे आणि खर्च कमी करून एक शाश्वत उत्पादन घेणे. कारण आज जगभरातील ग्राहक आज सुरक्षित अन्नधान्याला प्राधान्य देत आहेत आणि ते साहजिकच आहे, कारण भविष्यामध्ये बाजारपेठही रसायनमुक्त जे उत्पादन मिळत आहे त्याकडे वेगाने वळणार आहे. कारण आपल्याला माहीत आहे की रसायनयुक्त अन्नामुळे होणारे दुष्परिणाम आणि आपल्या आरोग्यास होणारे त्याचे दुष्परिणाम आपण आज अनुभवतो आहोत, बघतो आहोत.
0: तर सर, मग जैविक तंत्रज्ञान, अनेक शेतकरी हा शब्द ऐकतात पण त्याचा नेमका अर्थ आणि उपयोग समजत नाही त्यांना, त्याबद्दल काय सांगाल?
1: अगदी महत्त्वाचा विषय आहे हा, पण आपण याला एक थोड्या सोप्या भाषेत समजून घेऊया. समजा आपल्या शेतामध्ये लाखो कोटी म्हणजे कोट्यावधी सूक्ष्मजीव आज काम करत आहेत, ते आपल्याला माहीतही नाही आणि दिसतही नाही, बरेचसे शेतकरी लोकांना त्यांचा अनुभव नाही, पण ते जमिनीला खरंच जिवंत ठेवत आहेत. त्यांच्याशिवाय आपली जमीन ही जीवित नाही. आता सूक्ष्मजीव कोणते आहेत किंवा त्यांचा उपयोग काय आहे, तर ते काय करतात, आपल्या जमिनीमध्ये नत्र उपलब्ध करून देतात आणि आपल्या जमिनीमध्ये जे अघुलनशील जे स्फुरद आहे ते विरघळण्याकरिता मदत करतात, जेणेकरून आपल्या पिकाला त्याचा लवकर फायदा मिळेल. दुसरी आहे की मुळांच्या ज्या वाढी आहेत त्या वाढीसाठी ते महत्त्वाचे आहेत. जे पिकाची रोग निर्माण करणाऱ्या बुरशींची संख्या आहे त्यांना ते रोखतात, त्याच्यामुळे काय होते की बा जे जमिनीमधून जे बुरशी लागते पिकांना त्यातून थोडीशी सुटका मिळते आपल्या शेतकऱ्यांना किंवा पिकाला. तसेच पिकाची नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती आहे ते सुद्धा वाढते आणि या उपयुक्त सूक्ष्मजीवांचा वैज्ञानिक पद्धतीने शेतीमध्ये उपयोग करणे म्हणजेच काय आहे तर जैविक तंत्रज्ञान आहे. आणि हे तंत्रज्ञान निसर्गावर आधारित आहे पण त्यामागे आधुनिक विज्ञानाची भक्कम साथ आहे.
0: म्हणजे जैविक तंत्रज्ञान हे आधुनिक विज्ञान आणि पारंपरिक शेती यांच्यामधील एक सुंदर पूल आहे असे म्हणायला हरकत नाही.
1: बरोबर सर. कारण आपण एक उदाहरण घेऊया की जसं कडधान्याच्या मुळावरील गाठी आपण सर्व शेतकरी बंधूंनी बघितल्या असेल, तर बंधूंनो या गाठीमध्ये काय असते तर रायझोबियम नावाचे जीवाणू राहतात. आणि हे जीवाणू काय करतात तर पिकाला वातावरणातील नत्र उपलब्ध करून देतात. आणि त्यामुळे काय होते की शेतकऱ्याला जो नत्राचा प्रमाण आहे तो कमी प्रमाणात वापरावा लागतो. आणि हेच तर निसर्गाचे विज्ञान आहे. तसेच हे झाले रायझोबियम. त्याचप्रमाणे पुढील आणखी ज्या आपल्याला जैविक घटक आहेत ते आहेत अझोटोबॅक्टर, अझोस्पिरिलियम, PSB ज्याला आपण फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजेच स्फुरत घुलनशील जे जीवाणू आहेत ते आहेत, मायक्रोराइज आहे. आणि यांसारखे हे जे सूक्ष्मजीव आहेत हे काय करतात तर जमिनीची सुपीकता वाढवतात. आणि यामुळे केवळ उत्पादनच नव्हे तर जमिनीचे आरोग्य सुधारते. आणि हेच आपल्याला खूप आज काळाची गरज होऊन गेलेली आहे.
0: सर मग शेतीचे भविष्य केवळ रसायनांमध्ये नाही तर विज्ञानांवर आधारित जैविक तंत्रज्ञानामध्ये आहे, तर आता याबद्दल काय सांगाल आपण सर?
1: तर शेतकरी बंधूंनो काय असते की जमिनीमध्ये असंख्य उपयुक्त सूक्ष्मजीव एक नैसर्गिकरित्या कार्यरत आहेत. आणि हे जैविक खते म्हणजे अशाच उपयुक्त सूक्ष्मजीवांचे प्रमाणित स्वरूपातील उत्पादने आहेत. याचा योग्य वापर केल्यास रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते. आणि काय होते तर काही प्रमाणात त्यांची गरजही कमी होते. उदाहरणार्थ आपण जरी रायझोबियमचा विचार केला तर रायझोबियम हे जैविक खत आहे. हे कुठल्या पिकासाठी एक महत्त्वाचं आहे हेही आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. तर रायझोबियम आहे हा जसा कडधान्य पीक आहे, जे आपले तूर आहे, मूग आहे, उडीद आहे, हरभरा आहे आणि सोयाबीन यासारख्या हे जे कडधान्य पीक आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तर हे काय करते तर हे मगाशी सांगितल्याप्रमाणे यांच्या मुळावर ज्या गाठी असतात त्या गाठीमध्ये जे नत्राचे प्रमाण आहे हे वाढवते आणि पिकाला स्थिर प्रमाणात उपलब्ध करून देते. त्याच्यामुळे पिकाला चांगला फायदा होतो. दुसरा आहे की अझोटोबॅक्टर, अझोस्पिरिलियम हे जे जीवाणू आहेत हे कुठल्या पिकामध्ये महत्त्वाचे आहेत तर हे आहेत भात, मका, ज्वारी, बाजरी आणि इतर जी पिकं आहेत जे आपले कडधान्य सोडून ह्या अशा सर्व पिकांना तो नत्र उपलब्ध करून देण्यास मदत करतात. तसेच पुढीलसुद्धा एक फॉस्फेट सोल्युलायझिंग बॅक्टेरिया ज्याला आपण PSB म्हणतो ते सुद्धा काय करतात तर जमिनीतील जे अघुलनशील स्फुरद आहे ते पिकांना उपलब्ध करून देतात. तसेच मायक्रोराइज आहे हे मुळांची वाढ सुधारून काय करते तर पाणी आणि अन्नद्रव्याचे शोषण वाढवण्यास खूप मदत करते.
0: तर सर मग अनेक शेतकरी विचारतात की जैविक खते वापरण्याची योग्य पद्धत म्हणजे कोणती?
1: तर बरोबर आहे, आपल्याला जरी जैविक खते हे माहीत झालेले असतील परंतु यांची वापरण्याची पद्धतसुद्धा आपल्याला माहीत होणे अति आवश्यक आहे. तर जैविक खते वापरण्याच्या 3 प्रमुख पद्धती आहेत. आणि पहिली पद्धत अशी म्हणता येईल की जे सर्व शेतकऱ्यांना परिचयाची आहे किंवा ऐकली आहे, बरेचसे शेतकरी करतात किंवा करत नाही, परंतु बियाणे प्रक्रिया ही जी पहिली प्रक्रिया आहे. पेरणीपूर्वी शिफारशीनुसार जे जैविक खते आहेत त्यांचा बियाण्यावर वापर किंवा प्रक्रिया केल्यास मुळांजवळ ते काय करतात तर लवकर जे सूक्ष्मजीव आहेत ते लवकर पोहोचतात आणि रोपांना त्याचा चांगला फायदा होतो. दुसरी गोष्ट आहे की रोपांची काय मुळे पाण्यामध्ये बुडवून ठेवणे. हे कुठल्या पिकांना योग्य आहे तर भातासारख्या पिकांना आपण जे त्यांची ट्रान्सप्लांटिंग करतो म्हणजे भातासारख्या पिकांमध्ये जे रोपे लावण्यापूर्वी आपण ह्या जैवखतांच्या द्रावणामध्ये मुळे काही काळ बुडवल्यास चांगला फायदा मिळतो. तिसरं आहे शेणखत किंवा कंपोस्टमध्ये मिसळून जमिनीत देणे. म्हणजे कसं की यामुळे काय होते की जमिनीमध्ये सूक्ष्मजीव चांगले स्थिरावतात. एक महत्त्वाची सूचना शेतकरी बंधूंना किंवा ही जी जैविक खते आपण नियमित सावलीत ठेवली पाहिजे आणि ती वापरताना किंवा एखाद्या दुकानातून घेताना ती कालबाह्य नसावीत हे बघणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच रासायनिक बुरशीनाशकांसोबत ते लगेच मिसळू नये. बरोबर बरं, हे प्रक्रिया करताना बियाणे प्रक्रिया करते वेळेस किती प्रमाण वापरायला पाहिजे हेही महत्त्वाचं आहे. तर हे प्रमाण आपल्याला जशी रायझोबियम वगैरे आहे तर बियाणे प्रक्रिया करताना आपण 25 ग्रॅम रायझोबियम किंवा जे बायोमिक्स आहेत ते प्रति किलो बियाण्याला लावायला पाहिजे. तसेच ट्रायकोडर्मासारखे जे फायदेशीर बुरशी आहे ते जे हानिकारक जमिनीतील बुरशी आहे त्याच्या विरोधी काम करते तर ते सुद्धा एक शेतकऱ्यांना बियाण्यासोबत लावायला पाहिजे. आणि ते ट्रायकोडर्मा लावण्याचं प्रमाण आहे 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे. तसेच आपण दुसरी पद्धत बघितली होती की रोपाची मुळे बुडवून ठेवणे, तर अशा वेळेस काय करायची किंवा 500 ग्रॅम जो रायझोबियम किंवा ट्रायकोडर्मा वगैरे आहे तर तो आपण 5 लिटर पाण्यामध्ये बुडवून त्या द्रावणामध्ये रोपे बुडवायला पाहिजे. आणि आपण तिसरी गोष्ट म्हटलं होतं की शेतीमध्ये आपण शेणखत मिसळायला पाहिजे किंवा फेकून द्यायला पाहिजे. तर याचे प्रमाण कसं राहील तर 5 किलो जो ट्रायकोडर्मा वगैरे आहे तो 500 किलो म्हणजे 5 क्विंटल या शेणखतामध्ये, चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून आपण पूर्ण शेतीमध्ये मिसळून द्यावे.
0: सर, मग कीड नियंत्रणासाठी कोणते जैविक पर्याय शेतकऱ्यांनी स्वीकारावेत?
1: कीड नियंत्रण करणे महत्त्वाचं आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आज जैविक तंत्रज्ञान प्रभावी ठरलेलं आहे. त्याच्यामध्ये ट्रायकोग्रामा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. ट्रायकोग्रामा काय आहे की हा परजीवी मित्र कीटक आहे. हा पिकांवरील किडींमध्ये जे अंडे आहे त्यांच्यावर तो भक्षण करतो आणि त्या शत्रुओळींना बाहेरच येऊ देत नाही अंड्यामधून. त्याच्यामुळे काय होते की किडींची वाढ थांबते. मग हे कशावर प्रभावी आहे तर खोडकीड आहे, धानावरील पाणी गुंडाळणारी अळी आहे, कपाशीवरील बोंडअळी आहे, फोडोप्टेरा आहे, पाने फळ पोखरणारी जी अळी आहे याच्यावर आहे. तसेच आपण ट्रायकोग्रामा कार्ड जे आहेत याचे प्रमाण कसे आहे तर एकरी काय आहे ते 6 ते 8 कार्ड वापरायला पाहिजे. म्हणजे जे परजीवी आहेत ते 50,000 ते 1,00,000 परजीवी प्रति एकराला किंवा 2.5 ते 5 लाख परजीवी एका एकरामध्ये आपण सोडले तर आपल्याला नियंत्रणास चांगली मदत होते. याची वापरण्याची पद्धत काय आहे तर थोडे लहान तुकडे करायचे या तुकड्यांचे आणि ते सावलीमध्ये म्हणजे झाडाच्या खालच्या बाजूला बांधून घ्यायचे आणि 7-8

0: तर त्याच्यामध्ये फेरोमोन सापळा म्हणजे फेरोमोन ट्रॅप, याच्यामध्ये काय होते की जो नर पतंग आहे मेल, तो ह्या फेरोमोन ल्युअर जे असते गोळी याच्याकडे अट्रॅक्ट, याच्या गंधाकडे खूप अट्रॅक्ट होते, आणि त्याच्यामुळे काय होते की मेल कीड आपण पकडतो आणि त्याच्यामुळे काय होते प्रजनन प्रक्रियेवर आडा येतो. आणि तसेच दुसरे आहे की बा पिवडे चिकट सापडे, याच्यावर पांढरी माशी, मावा आणि इतर रसशोषण करणाऱ्या किडी आहेत त्यांच्याकडे तर उपयुक्त असते. तसंच आपल्या सर्वांना माहीत आहे की लाईट ट्रॅप, जे आपण लाईट सुरू ठेवला की त्या लाईटाकडे जसे कीटक येतात त्याप्रमाणे प्रकाश सापडे हे रात्री सक्रिय असणाऱ्या किडींवर नियंत्रण करतात, आणि त्यामुळे काय होते की शेतकऱ्यांना त्या किडीपासून जो प्रादुर्भाव होतो तो टाळता येतो.
1: आता जर आपण खरीपातील प्रमुख पिकांचा विचार केला तर शेतकऱ्यांनी कोणत्या बाबींवर विशेष भर द्यावा?
0: काय असते शेतकरी बंधूंनो की खरीपामध्ये आता भात पीक आहे, भात पिकाला काय रोगमुक्त रूपे वापरणे आवश्यक आहे. ट्रायकोडर्मा मगाशी सांगितल्याप्रमाणे सुडोमोनस वगैरे यांची बीज प्रक्रिया करावी, संतुलित पाणी व्यवस्थापन ठेवावे, तुडतुडे आणि खोडकिडे यांच्या नियंत्रणाकरिता मगाशी सांगितल्याप्रमाणे ट्रायकोग्रामाचे जे कार्ड्स आहेत ते लावायला पाहिजे, याकरिता ट्रायकोग्रामा जापोनियोकमचा कार्ड वापरायला पाहिजे. सोयाबीनकरिता रायझोबियम आहे, PSB आहे. पिकाची फेरपालट करणे महत्त्वाचे आहे. सुरुवातीच्या अवस्थेत रोगांची जी लक्षणे आहेत ते दिसतात जैविक उपाय वापरणे किंवा त्याला अवलंब करणे महत्त्वाचे आहे. सोयाबीनकरिता ट्रायकोग्रामा चिलोनिसचा कार्ड वापरणे महत्त्वाचं आहे. किंवा कापसामध्ये फेरोमोन ट्रॅप आहेत, ट्रायकोग्रामा आहे, क्रायसोवरला आहे, आणि नीम आधारित जे आपल्याला औषधी आहेत उपलब्ध झालेले घटक आहेत ते वापरायला पाहिजे. आणि कापसामध्ये जर ट्रायकोग्रामा चिनोलिस आहे हे बोनवडीकरिता चांगलं फायदेशीर आहे. तर प्रत्येक पिकांसाठी स्थानिक कृषी विद्यापीठ किंवा कृषी विभागाच्या शिफारसीचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
1: एखादा शेतकरी आजपासून या दिशेने सुरुवात करू इच्छित असेल तर त्याने कोणती पावले उचलावीत याबद्दल सांगा.
0: बरोबर, कारण काय असते की प्रत्येक शेतकऱ्यांनी 5 गोष्टी पाळल्या पाहिजे. त्या अगदी सोप्या पद्धतीने सांगतोय की पहिली गोष्ट आहे शेतामध्ये संपूर्ण क्षेत्रात एकदम बदल करू नका. सुरुवातीला एका छोट्या तुकड्यावर, आपल्या शेत जमिनीपैकी एक छोट्या तुकड्यावर रसायनमुक्त व्यवस्थापनाचा प्रयोग करा. दुसरी गोष्ट काय की माती परीक्षण करून त्यानुसार द्रव्य जे आहे त्यांचं व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. अंदाजे कुठलंही खत टाकू नका. तिसरी गोष्ट आहे बियाणे पेरण्यापूर्वी ट्रायकोडर्मा सुडोमोनस आणि शिफारसीनुसार जैविक खतांची प्रक्रिया करा. चौथी गोष्ट आहे शेणखत, कंपोस्ट, हिरवडीचे खत आणि पीक अवशेषांचा वापर करून जमिनीचे कर्ब, जे सेंद्रिय कर्ब आहे ते वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. आणि पाचवी म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी का नियमित शेत निरीक्षण करा. फेरोमोन सापडे, चिकट सापडे आणि मित्र कीटकांचा उपयोग करून कीड रोग नियंत्रणाचे व्यवस्थापन करा. आवश्यक असल्यास रासायनिक फवारणी करू नका.
1: रसायनमुक्त खरीप, जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा याविषयी भुरे सर आपण इथे आलात आणि ही माहिती आमच्या कास्तकार बांधवांना दिली, त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे आपलं खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

मंडळी, आताच आपण रसायनमुक्त खरीप, जैविक तंत्रज्ञानाची एक नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भोरे यांची निहास लोखंडे यांनी घेतलेली ही मुलाखत ऐकलीत. यानंतर आपल्या कार्यक्रमाची पुढली प्रस्तुती म्हणजे माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग, या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते, मुक्काम मौदी, पोस्ट पौनी, तालुका रामटेक, जिल्हा नागपूर यांचे त्यांच्या प्रगत शेतीविषयीचे अनुभवाचे बोल जाणून घेऊयात त्यांच्या या मुलाखतीतून.

0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर्वप्रथम आपला परिचय द्या.
1: मी वामन नारायणराव निचंते.
0: आपल्या पारंपरिक संत्रा शेतीचा प्रवास आणि त्यासोबतच ड्रॅगन फ्रूट शेती सुरू करण्यामागची प्रेरणा काय होती?
1: देवलापरला स्वामी विवेकानंद विद्यालयात शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर त्या शाळेमध्ये मी सुपरवायझर म्हणून रिटायर झालो.
0: अच्छा.
1: हा माझा नोकरीचा काळ झाला. माझं गाव रामटेक तालुक्यामध्ये एक छोटंसं मौदी नावाचं आहे. तोतलाडो पेच प्रकल्प अंतर्गत हे गाव समाविष्ट आहे. या गावात माझा जन्म झाला तेव्हापासून माझा संबंध शेतीशी आला. आई वडील लहानपणापासून मला शेतावर घेऊन जायचे, त्यामुळे साहजिकच शेतीबद्दल आपुलकी वाढली.
0: आपल्याकडे शेती किती एकर?
1: माझ्याकडे वडिलोपार्जित शेती आहे, 15 एकर.
0: अच्छा. आणि मग यात तुम्ही संत्रा शेतीचा अनुभव ड्रॅगन फ्रूट शेती करताना किती उपयोगी पडला आणि याची प्रेरणा काय होती, कशी काय सुरुवात केली?
1: मी नोकरी करत असताना

0: शेतीची आवड असल्यामुळे शेती सांभाळत होतो. यापूर्वी माझे वडील शेती करायचे, घरी गाई म्हशी दुधाचा व्यवसाय होता. त्यापासून जे शेणखत आणि गोमूत्र मिळायचं ते पूर्ण शेतावर जायचं आणि त्यातून शेतातील उत्पादन आम्हाला मिळत होतं. वडिलापासून आमची सेंद्रिय शेती असल्यामुळे आणि मी नोकरी करत असल्यामुळे एका त्या संस्थेच्या गोरक्षणाशी माझा संबंध आला. देवलापारला गो अनुसंधान केंद्र आहे, आंतरराष्ट्रीय लेवलचं आहे आणि या केंद्रामध्ये त्याची स्थापना झाली तेव्हापासून आम्ही तिथे काम केलेलं आहे.
1: अच्छा.
0: म्हणजे नोकरी करत असताना तिथे मुक्कामी राहायचं आणि त्यावेळेस कर्मचारी नव्हते तिथे, त्यामुळे आम्ही तिथलं शेतीशी संबंधित औषधी उत्पादन आणि त्या शेणखतापासून गोमूत्रापासून माणसाचं आरोग्य दुरुस्त कसं होईल याकरता औषधं तयार करण्याचं काम आम्ही केलं.
1: अच्छा.
0: आणि वडिलांची पारंपरिक शेती जी आहे ती सेंद्रिय शेती असल्यामुळे मलाही काहीतरी नवीन करायची आवड निर्माण झाली. शेतात धान, ज्वारी, गहू अशा प्रकारचे पिकं व्हायचे. मला असं वाटलं की आपण काहीतरी नवीन करायचं, म्हणून मी बागायती शेतीकडे वळलो. त्यामध्ये सुरुवातीला 2 पिढ्या मी संत्र्याची शेती केली, त्यानंतर मोसंबीची शेती केली आणि या 10 वर्षाच्या अगोदर मला कल्पना सुचली की आपण काहीतरी नवीन करायचं जे आपल्या इथे होत नाही आणि त्यातून मी ड्रॅगन शेतीकडे वळलो.
1: अच्छा. मग ड्रॅगन फ्रूट शेती सुरू करताना कोणती तयारी केली आणि सुरुवातीच्या काळात कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला, थोडक्यात सांगा.
0: आता मी मोबाईलमध्ये पाहिलं ड्रॅगन शेती होत असते, त्याचा अभ्यास केला थोडंसं, कुठं मिळेल आपल्याला रोप. मी हैदराबादला एकदा प्रवासाला गेलो, तिथे एक आम्हाला फिरवणारा ड्रायव्हर होता, त्याच्याकडे ते शेती होती मला कळलं. म्हणून मी हैदराबादला जाऊन तिथून रोपं आणली, त्याला विचारलं, त्याच्याकडून अनुभव घेतला आणि ती शेती करायचा विचार पूर्णपणे केला. तिथून रोपं आणून लावली. सुरुवातीला मी 100 रोपं लावून पाहिली. आपल्याकडे होते का नागपूर जिल्ह्यामध्ये? त्यामध्ये मला अनुभव आला की त्यावर एक विषारी रोग येत असतो आणि तो म्हणजे फंगस, जो झाडाला जेवढं झाड वाढलं आहे ते 2-4-8 दिवसामध्ये पूर्ण नष्ट करून टाकतो. त्या कारण तो फंगस यामुळे येतो की ऊन, वारा आणि थंडी या 3 गोष्टीपासून त्याला वाचवावं लागतं.
1: अच्छा. मग आता ड्रॅगन फ्रूट या पिकासाठी जमीन, हवामान, पाणी आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत?
0: ड्रॅगनला साधारणतः खूप कमी पाणी लागतं. त्याला कशाही प्रकारची जमीन असेल, मुरमाडी जमीन असेल, रेताळी जमीन असेल, दगडाची जमीन असेल किंवा काळी जमीन असेल, कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर त्याचं उत्पादन घेता येतं. आणि त्याला जर तुम्ही कमी पाणी दिलं तर त्याची वाढही लवकर होते आणि फळं द्यायलाही लवकर सुरुवात होते. जर त्याला जास्त पाणी झालं तर त्यावर रोग येतात आणि त्याची वाढ होत नाही बरोबर. आणि म्हणून त्याला कमी पाणी आणि सेंद्रिय खत या दोनच गोष्टीची आवश्यकता आहे. कारण ते ड्रॅगनचं झाड असं आहे की केमिकलचं कोणत्याही प्रकारचं खत ते सहन करत नाही, त्यामुळे त्याच्यावर रोग येतात किंवा त्याला नष्ट करण्यासाठी जो फंगस असतो तो फंगस या केमिकलमुळे जास्त येत असतो.
1: तर मग आता या पिकासाठी सुरुवातीचा खर्च, उत्पादन मिळण्याचा कालावधी आणि एका एकरातील सरासरी उत्पादनाबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: तर सुरुवातीला लागवड करायची आहे तर ड्रॅगनच्या झाडाचं वय जे आहे साधारणतः आज लावलं आपण तर हे 30 ते 40 वर्ष किंवा लॉंग लाईफ ज्याला म्हणू आपण, कारण ते झाड मरत नाही कधीच. 30 ते 40 वर्ष लावल्यानंतर त्याचीच आपण कलमा करून त्याला पुढे वाढवू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याला जर चांगले जोपासना झाली तर 1-1.5 वर्षानंतर त्याला फळं यायला सुरुवात होते.
1: तर मग याच्यासाठी जमिनीची काय काळजी घ्यावी लागते किंवा बाकी रोगराईची काय काळजी घ्यावी लागते?
0: म्हणजे जमीन मी पूर्वी सांगितलं की तुम्हाला कोणत्याही प्रकारची जमीन असेल तरी त्यावर ड्रॅगनचं झाड जगतं. त्याला पाणी कमी लागतं, त्यामुळे ते पहाडीवर जरी लागवड केली त्याची तरी ते झाड वाढेल. फक्त त्याला आवश्यक तेवढं, म्हणजे साधारणतः आठवड्यातून एका झाडाला 1 ते 2 लिटर पाणी लागतं. बस याच्यावर जास्त पाणी दिलं तर त्या झाडाला घातक आहे. त्याची विशेषता एक आहे का, तुमच्याकडे उन्हाळ्यामध्ये पाणी नसेल आणि 4 महिने तुम्ही पाणी नाही दिलं तरी ते झाड मरणार नाही, कोमेजून जाईल. पण जेव्हा त्याला पावसाळा सुरू झाल्यानंतर त्याला पाणी मिळेल तेव्हा ते पूर्ण टवटवीत होईल.
1: अच्छा. आता मग तुम्ही सेंद्रिय शेती करता की रासायनिक?
0: मी

0: सुरुवातीपासून पारंपरिक शेती आमची सेंद्रियच आहे आणि मी देवलापारला गोरक्षणशी जुळलो असल्यामुळे मी जेव्हा शेती करायला लागलो ती शेतीसुद्धा माझी सेंद्रिय शेती आहे. सेंद्रिय शेतीमध्ये मी स्वतः औषधं तयार करतो आणि आपल्या शेतात वापर करतो.
1: मग सध्या ड्रॅगन फ्रूटची जी बाजारपेठ आहे, विक्री व्यवस्था आणि याचा या पिकाचा फायदा कसा मिळतो आहे त्याबद्दल सांगा.
0: आता आपण बाजाराचा विचार केला तर बाजारामध्ये साधारणतः 150-200 रुपयाचं एक फळ मिळतं, 250 ग्रामचं फळ असतं. आणि माझ्याकडे जे फळं निघतात साधारणतः एका झाडाला आता सध्या 70-80 फळं लागतात.
1: अच्छा,
0: एका झाडाला भरपूर फळं येतात, असं पूर्ण झाड फळांनी भरून जातं. परंतु मी मार्केटमध्ये अजूनपर्यंत फळं नेली नाही, कारण माझ्याकडे त्या क्षेत्रामध्ये रामटेक तालुका किंवा इथून नागपूरपासून पुढे तो भाग जो आहे फक्त माझ्याकडे ड्रॅगनची शेती आहे. त्यामुळे ज्या लोकांना माहीत आहे ते मला फोन करून सांगतात, सर मला 5 किलो ड्रॅगन पाहिजे, 10 किलो ड्रॅगन पाहिजे, त्याचे पॅकिंग करून ठेवायचं, पार्सलनी पाठवायचं, किंवा कोणी ते स्वतः घ्यायला येतात आणि तिथूनच जातात, फळं कमी पडतात मला पुरवायला.
1: अच्छा, तर आता मग एक सांगा की संत्रा आणि ड्रॅगन फ्रूट ही दोन्ही पिके एकत्र घेताना नियोजन म्हणा किंवा वेळेचं व्यवस्थापन, उत्पन्नाच्या दृष्टीने तुमचा अनुभव कसा आहे?
0: आता माझ्याकडे 300 झाडं आहेत संत्र्याचे, 300 मोसंबीचे आहेत आणि 800 झाडं आहेत ड्रॅगनचे. तर यामध्ये मला असं अनुभव आला आहे की संत्र्याचे झाड जे आहे हवामानात बदल झाल्यामुळे संत्र्याचं झाड हमकास येईल याची शाश्वती नाही. परंतु ड्रॅगनचं असं झाड आहे की प्रत्येक वर्षी ते पाऊस झाला नाही झाला तरी उत्पादन देत असतं. आणि संत्र्याच्या झाडापेक्षा संत्र्याचं झाड काय 4-5 वर्षातून एकदा आलं तर तुम्हाला एकदाच उत्पन्न देईल, पण ड्रॅगन फ्रूटचं झाड जे आहे आज मला एक झाड कमीत कमी 1000 रुपयाचं उत्पादन देतो.
1: अच्छा, मग आता पारंपरिक शेतीसोबत नवीन फळपिकांचा विचार करणारे जे काही शेतकरी आहेत अशा शेतकरी बांधवांना तुम्ही काय मार्गदर्शन सल्ला द्याल?
0: आता शेतकरी बांधवांना माझा सल्ला हा राहील की त्या अगोदर मी सांगतो की मी सेंद्रिय शेती करणारे माझ्याकडे स्वतः तयार केलेले शेतकऱ्यांचे गट आहेत, त्या गटांना मी सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहित करतो आणि त्यांना मार्गदर्शन करतो. आता आपल्याला ज्या पिकामधून उत्पादन हमकास मिळू शकते त्याच्यावर पावसाचा किंवा वरचं जे पाणी येतं त्याचा काही परिणाम होणार नाही अशा पिकाची, अशा फळपिकांची त्यांनी निवड करायला हवी आणि त्याची लागवड करावी होईल, ज्यामुळे आपल्याला प्रत्येक वर्षी हमखास आपला झालेला खर्च नफ्यासहित मिळू शकते. संत्र्याचे झाड आज पाहिलं आपण तर वातावरणच बदललं, कधी मे महिन्यात पाऊस पडतो, कधी उशिरा मृगाचा पाऊस पडत नाही किंवा उशिरा पाऊस येतो, त्यामुळे संत्र्याच्या झाडाला फळधारणा होत नाही, खूप कमी प्रमाणात फळधारणा होऊन राहिली. लोक संत्र्याची झाडं कापून त्या ठिकाणी दुसरं पीक घेऊन राहिलेले आहे. याचं कारण हेच आहे की हवामानात बदल झाल्यामुळे या संत्र्याच्या पिकांना पाहिजे तसं आपल्याला त्यापासून नफा मिळत नाही. ड्रॅगनचं झाड असं आहे की तुम्हाला हमखास प्रत्येक वर्षी उत्पादन देऊ शकतं आणि त्याला कोणताच खर्च नाही, फक्त एकदाच तुम्हाला त्याची लागवड करताना खर्च करावा लागतो. पुढच्या 30 वर्षामध्ये तुम्हाला त्याला फक्त पाणी आणि शेणखत देणे आवश्यक आहे.
1: तर निचंतेजी, खरंच खूप छान माहिती आपण आपल्या या ड्रॅगन फ्रूट व्यवसायाबद्दल आमच्या कास्तकार बांधवांना दिलीत, त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे आपलं खूप खूप आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: नमस्कार.

मंडळी, आताच आपण माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निसंते, मुक्काम मोदी, पोस्ट पवनी, तालुका रामटेक, जिल्हा नागपूर यांची निहास लोखंडे यांनी घेतलेली ही मुलाखत ऐकलीत आणि त्यासोबतच जाणून घेतलं आपण त्यांच्या प्रगत शेतीविषयी. तर मंडळी, आजच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात इतकंच. पुन्हा भेटूया नवे विषय घेऊन नव्या माहितीसह आपल्याच माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात. तोपर्यंत रोहिणीला दाराजा, नमस्कार, शुभरात्री. आजच्या आपल्या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे, निवेदन रोहिणी सूर्यवंशी यांचं. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: माझ्यावर माझे शिवार कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य
1: या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत.
3: पहिले तर आपली प्रकृती जपावी, अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर डोरणं टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, संपतेनुसार सहकार्याची भावना बाळगावी, पैशाचा योग्य विनियोग करावा, या उद्योग करात महत्वाच्या वाटतात.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.

0: आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ। पेपरफुटी विरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर। 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिकच्या नोटांची चाचणी घ्यायला केंद्र सरकारची रिझर्व्ह बँकेला परवानगी। पक्षांतर बंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत। आणि ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय महिलांना 1 सुवर्ण आणि 1 कांस्य पदक। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या आजच्या पहिल्या दिवशीही दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाल्यानं कामकाज होऊ शकलं नाही। याविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून।
1: नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधातले FIR मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी आज दोन्ही सभागृहात घोषणाबाजी केली, त्यामुळे 4 वेळा कामकाज तहकूब झाल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। विरोधकांच्या गदारोळातच पेपरफुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत मांडलं। विधेयकावरच्या चर्चेसाठी 6 तासांचा कालावधी राखून ठेवला असून आवश्यकता पडल्यास अधिक वेळ देऊ असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला म्हणाले। 2024 कायद्यात असलेली शिक्षेची तरतूद या सुधारणा विधेयकात कडक करण्यात आली आहे। त्याअंतर्गत पेपरफुटीच्या प्रकरणांचा तपास 2 महिन्यात पूर्ण करणं बंधनकारक होणार आहे। पेपरफुटी किंवा परीक्षांमध्ये अवैध मार्गांचा वापर करणाऱ्यांना किमान 5 वर्ष ते जास्तीत जास्त 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद या विधेयकात आहे। संघटित गुन्ह्यांसाठी किमान 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो। या प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत खटला चालवण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जलदगती न्यायालय स्थापन करायचे अधिकारही या विधेयकाद्वारे दिले आहेत। तसंच विशिष्ट परिस्थितीत या प्रकरणांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करायचे अधिकारही केंद्र सरकारला दिले आहेत।
0: केंद्र सरकारनं 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटांची चाचणी घ्यायला रिझर्व्ह बँकेला परवानगी दिली आहे। ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर या नोटा नियमित वापरात येऊ शकतील। कागदी नोटांच्या ऐवजी पूर्णपणे प्लॅस्टिकच्या नोटा वापरण्याचा रिझर्व्ह बँकेचा कोणताही विचार नसल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितलं। छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना आणण्याचा कोणताही विचार नसल्याचं त्यांनी दुसऱ्या एका प्रश्नावरच्या लेखी उत्तरात स्पष्ट केलं। 2025-26 या आर्थिक वर्षात 576 जणांनी प्राप्तिकर परतावा भरताना 1 अब्ज रुपये किंवा त्यापेक्षा जास्त एकंदर उत्पन्न दाखवलं आहे। 2021-22 ही संख्या 142 इतकी होती असं केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात म्हटलं आहे। शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करण्याचा अधिकार संविधानानं दिला असून केवळ आंदोलन आहे, त्यामुळे लाठीमार करणं समर्थनीय नाही असं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज व्यक्त केलं। जंतर मंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवरच्या सुनावणीदरम्यान ते

बोलत होते. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली आहे. त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयानं सांगितलं आहे. पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदींचा पुनर्विचार करावा या मागणीसाठी ज्येष्ठ वकील आणि खासदार कपिल सिब्बल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला नोटीस जारी केली. याचिकेसंदर्भातल्या अनेक बाबींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती पी एस नरसिम्हा आणि न्यायमूर्ती अलोक आराधे यांच्या पीठानं नोंदवलं. आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही खासदार अलीकडेच या तरतुदींचा आधार घेऊन इतर पक्षात गेले. या पार्श्वभूमीवर सिब्बल यांनी वैयक्तिक स्वरूपात ही याचिका दाखल केली आहे. अशा पक्षांतरामुळे बहुमताचं चित्र पालटू शकतं असं त्यांनी या याचिकेत म्हटलं आहे. नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयानं दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांना दिल्ली उच्च न्यायालयानं आज 3 आठवड्यांची मुदत दिली. आता या प्रकरणाच्या सुनावणी 10 सप्टेंबरला होणार आहे. डॉक्टरांना मारहाण केल्याचा आरोप असलेले शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावरच्या आरोपांचा तपास संबंधित विभागाच्या पोलीस उपायुक्तांकडे सोपवण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. म्हात्रे यांच्यावरच्या आरोपांचा तपास आणि त्यांना पोलिसांकडून मिळणाऱ्या कथित अनुकूल वागणुकीविषयी न्यायालयानं नाराजी देखील व्यक्त केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. BS6 प्रकारातल्या वाहनांना दिलं जाणारं PUC प्रमाणपत्र 3 वर्ष कालावधीसाठी देण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सादर केला आहे. BS6 प्रकारातल्या आणि 6 वर्षापर्यंत जुन्या असलेल्या वाहनांना याचा लाभ मिळणार आहे. सध्या दिलं जाणारं प्रमाणपत्र 1 वर्षासाठी वैध असतं. 6 ते 10 वर्ष जुन्या वाहनांना दरवर्षी तर त्यापेक्षा जुन्या वाहनांना 6 महिन्यांनी हे प्रमाणपत्र नवीन काढावं लागेल. BS 1, 2, 3 प्रकारातल्या वाहनांना दर 3 महिन्यांनी तर BS 4 प्रकारातल्या वाहनांना 6 महिन्यांनी या प्रमाणपत्राचं नूतनीकरण करावं लागेल. MSRDC अर्थात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला अतिरिक्त व्याज दिल्याच्या प्रकरणात HDFC बँकेनं 3 अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना 1 लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे. व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शशीधर जगदीशन, मुख्य वित्तीय अधिकारी श्रीनिवासन वैद्यनाथन आणि किरकोळ मालमत्ता विभागाचे प्रमुख अरविंद वोहरा अशी या तिघांची नावं आहेत. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशाचं उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई झाली आहे. 2017 ते 2021 या काळात मार्केटिंग खर्च या शीर्षकाखाली सुमारे 45 कोटी रुपये देऊन MSRDC कडून मोठ्या प्रमाणात त्यांनी ठेवी मिळवल्या होत्या. या प्रकरणात कोणताही गैरप्रकार झाल्याचा इन्कार HDFC बँकेच्या प्रवक्त्यानं मे महिन्यात केला होता. सिक्कीममधल्या नाथुला खिंडीतून भारत आणि चीन यांच्यातला सीमावर्ती व्यापार येत्या 1 ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहे. कोविड महामारीमुळं 2020 पासून हा व्यापार स्थगित केला होता. MV ओमोर्फी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर भारतानं याचा तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयानं आज युक्रेनचे भारतातले राजदूत डॉक्टर अलेक्झांडर पोलिशचुक यांना बोलावून घेतलं. व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्याबाबत भारताची तीव्र चिंता, युक्रेनच्या संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची विनंती या राजदूतांना केल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा वाटाघाटींसाठी एकत्र आणण्याचा आणि मध्य पूर्वेतलं युद्ध टाळण्याच्या प्रयत्नांमध्ये मध्यस्थांनी प्रगती साधली आहे. कतार आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाखालील मध्यस्थ दोन्ही देशांमधली दरी कमी करण्यासाठी काम करत असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. गेले 3 दिवस दोन्ही देशांनी एकमेकांवर कोणताही लष्करी हल्ला केला नसल्यामुळं संघर्षातून वाढणारा तणाव काही प्रमाणात निवळला आहे. ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या ईशा सिंगनं सुवर्णपद पटकावलं तर ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिनं कांस्यपदकाची कमाई करून भारताला दुहेरी यश मिळवून दिलं. ईशानं उत्तम कामगिरी करत 40 नेम साधले तर मनूनं अटीतटीच्या सामन्यात 28 नेम मारले.
ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 1 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्यपदक मिळवलं आहे. भारोत्तोलक ज्ञानेश्वरी यादवनं आज 53 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ. पेपरफुटी विरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिकच्या नोटांची चाचणी घ्यायला केंद्र सरकारची रिझर्व्ह बँकेला परवानगी. पक्षांतर बंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. आणि ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय महिलांना 1 सुवर्ण आणि 1 कांस्यपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आता निघून चाललेला असायला
1: कुठेतरी माणसान माणसा रूप करून गेले माणूस म्हणतो निधन चादर पाच म्हणतोय
0: तसा मला काहीतरी आशीर्वाद द्या बाबा
1: भगवंता मी तुम्हाला माझ्या जावळ्यामध्ये सामावून घेतलं
0: तर मला काहीतरी आशीर्वाद द्या
1: मला काहीतरी वर देऊन जावा म्हणून त्या काय केलं
0: त्या वेळेला महाराजा नारळाच्या झाडानं
1: काय केलं मागणी मागितली.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नादब्रह्म. पंडित डी के दातार यांनी व्हॉलिनवर वाजवलेला राग शुद्ध कल्याण आपण ऐकणार आहात. विलंबित ख्यालाची बंदिश 1 तालात आहे, द्रुत बंदिश 3 तालात आहे. त्यांना तबल्याची साथ विभव नागेशकर यांनी केलेली आहे. ऐकूया पंडित डी के दातार यांनी व्हॉलिनवर वाजवलेला राग शुद्ध कल्याण.

पंडित डी के दातार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग शुद्ध कल्याण आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ विभव नागेशकर यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आता पंडित जसराज यांनी गायलेला राग

जो आपण ऐकणार आहात, विलंबित खलाची बंदिश 1 तालात आहे, द्रुतबंदिश 3 तालात आहे, त्यांना तबल्याची साथ निजामुद्दीन खान यांनी आणि हार्मोनियमची साथ रतन मोहन शर्मा यांनी केलेली आहे. ऐकूया पंडित जसराज यांनी गायलेला राग जोग.

श्रोत्या नाद्यब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात पंडित जसराज यांचं गायन. आपण ऐकत होतात राग जोग. नाद्यब्रह्म हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. रात्री ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. आम्ही ते सहक्षेपित करू.

श्रोत्या आपण ऐकत होतात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या 5:50. या दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. शुभरात्री. जय हिंद.

नमस्कार श्रोत्यो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या ॲपवर देखील ऐकू शकता.

रात्रीचे ठीक 11 अजून 11 मिनिटं होत आहेत. रात्रीचे ठीक 11 अजून 11 मिनिटं होत आहेत. जाणून घेऊया कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद करण्यात आली. कमाल तापमान कुलाबा इथे 30 आणि सांताक्रूज इथे 26 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान कुलाबा इथे 31 आणि सांताक्रूज इथे 25 अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे 86% आणि सांताक्रूज इथे 82% एवढी नोंदवण्यात आली. पाऊस सरासरी कुलाबा इथे 4 मिलीमीटर तर सांताक्रूज इथे 3 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आला. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश साधारणतः ढगाळ असेल. पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरींची तर काही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वाहणाऱ्या वाऱ्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. मच्छीमार बांधवांसाठी सूचना. मुंबई आणि गोवा किनारपट्टीच्या अरबी समुद्रात 75 किलोमीटर पुढील क्षेत्रात 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग 65 किलोमीटर प्रतितास एवढा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. तर या समुद्र क्षेत्रात मच्छीमार बांधवांनी जाऊ नये. आपण ऐकत होतात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोते आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. सादर करत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

अरुण दाते आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

आपण ऐकत होतात सुरेश वाडकर यांनी गायलेलं, प्रवीण दवणे यांचं, संजयराज गोवर्धन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत.

श्रीधर फडके यांनी गायलेलं गीता पणेकत होतात आणि या गीताबरोबरच भावधारा या कार्यक्रमाची आम्ही समाप्त करत आहोत. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. वेळ झालेली आहे शास्त्रीय संगीताची. ऐकूया कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात प्रदीप बारोट यांचं सरोदवादन. ऐकूया राग दुर्गा. मध्यलयगत रूपक तालात आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. तबलासात आहे प्रसून चॅटर्जी यांची.

श्रोते आपण ऐकत होतात नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रदीप कुमार बारोट यांचं स्वरदवादन. आपण ऐकलात राग दुर्गा. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य
0: या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत।
2: पहिले तर आपली प्रकृती जपावी, अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर डोरणं टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, संपेनुसार सहकार्याची भावना बाळगावी, पैशाचा योग्य विनियोग करावा, या उद्योग करात महत्वाच्या वाटतात।
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
3: श्रोता, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम। मध्यरात्रीचे 12:40 होत आहे। सादर करत आहोत कार्यक्रम आकाशवाणीच्या संग्रहातून। या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात अष्टोप्रहर या कार्यक्रम मालिकेचा भाग 9। लेखिका आहेत वीणा सावळे।

रसिको हो, नमस्कार. अष्टप्रहर एक अविरत नादयात्रा या मालिकेच्या 9व्या भागात आपलं सुश्राव्य स्वागत. आजच्या या भागात उत्तररात्रीच्या समयातले आज कोणते बरं राग असणार आहेत ह्याची उत्सुकता आपल्याला निश्चितच असेल. तर आज आपण प्रामुख्याने मालकंस राग आणि त्याच्यावर आधारित अशा रचना ऐकणार आहोत. भैरवी थाटातला हा राग गंधार, दैवत, निषाद कोमल असणारा आणि षड्ज मध्यम हे वादी संवादी असणारा आणि त्याचप्रमाणे केवळ 5 स्वरांचा अवढव जातीचा हा राग असूनही अत्यंत विस्तारक्षम आहे. धीर गंभीर वृत्तीचा आहे, भारदस्त आहे, परंतु तितकाच मनाला मोहून टाकणाराही आहे. मालकंसचा प्रवासही यमनसारखाच उत्कंठावर्धक आहे. मालकंस रागाला मालकोश, मालवकौशिक अशी नावं प्राचीन काळात होती. काहींच्या मते मालकोश हा मल्लकौशिक या शब्दाचा अपभ्रंश आहे. कौशिक शब्दाचा एक अर्थ सातपुडा पर्वत असा आहे. सातपुड्यालाच माल असंही म्हणतात. प्राचीन काळी या प्रांतातले लोक चांगले गाणारे वाजवणारे होते. त्यांच्या मुलखात लोकप्रिय झालेला तो मल्ल कौशिक राग. हेमंत ऋतूत सर्व घाट सुकून मोकळे झाले म्हणजे माल देशाचे लोक उत्तरकडे येत. आपल्या प्रांतातला मल्ल कौशिक म्हणजेच मालव कौशिक तिथं गात. मालव म्हणजे माळवा. तिथून हा राग उत्तरेकडे आला. मालकंस रागाचा हा प्रवास अतिशय गमतीशीर वाटतो. शास्त्रानुसार शारंगदेवानं म्हटलं, मालकंस हा वीर आणि अद्भुत रसाचा परिपोष करतो. तर लोचन पंडितानं मालकौशिक असं रागाचं नाव सांगून त्याचा मेळ म्हणजे थाट कर्नाट सांगितला आहे. आता छंद साधण्यासाठी किंवा शब्द सौंदर्य साधण्यासाठी मालव ह्या शब्दातला व त्यांनी काढून टाकला आणि त्याचं झालं मालकोश. कल्पद्रुमात सांगितलेलं मालवकोश रागाचं वर्णन आजच्या प्रचलित मालकंसच्या रूपाशी जुळणारं असं आहे. त्यात वर्णन असं आहे की मालकंस गायल्यानं दगडाचं पाणी होतं. म्हणजेच काय आहे, मालकंसच्या सुरांनी दगडासारख्या काळजाचा माणूसही द्रवतो असं म्हणण्याचा कदाचित कल्पद्रुमकारांचा हेतू असावा. प्रतापसिंहांच्या मते शिवाच्या वामदेव या दुसऱ्या मुखातून मालकंस आला. दैत्यांबरोबरच्या युद्धात देवतांचं अंग छिन्न विछिन्न झालं होतं. ते नीट करण्यासाठी मालकंस हे अमृतरूप आलं. आणि मालकंसविषयीच्या अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजेच श्रोते हो, संगीताचं रूप किंवा संगीताचं श्रवण हे एक चिकित्सा पद्धतीतही अस्तित्वात होतं असं म्हणायला निश्चितच हरकत नाही. तर ऐकूया उत्तररात्रीतल्या ह्या संगीत मैफिलींचा जणू बादशाह असणारा राग मा

मालकंसनंतर कंस हे रागांग असणारा दुसरा आणखी एक राग म्हणजे चंद्रकंस. आता कंस हा शब्द मालकंसच्या व्युत्पत्तीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे कोश ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे हे तर नक्कीच आहे. त्याच्यात कृष्णयुगातल्या कंसाशी काही संबंध नसावा बरं का, अर्थातच गमतीनं म्हणते मी हे. आता चंद्रकंस विषयी सांगायचं झालं तर चांद्रे कंस म्हणजेच कंस अंगात चंद्रकोरी एवढा ऋषभ अशी पंडित दस्तुरांनी केलेली व्याख्या आणि त्यांनीच रचलेला चांद्रे कंस. मुळात चंद्रकंस हा मालकंस रागाच्या अगदी जवळचा, परंतु जसं मिट्ट काळोखात बॅटरीचा लख प्रकाश जो द्यावा तसा ह्या रागात होणारा शुद्ध निषादाचा वापर. एकल तबला वादनासाठी चंद्रकंस रागातला लहरा हे अगदी प्रमाण ठरलेलं असायचं. तर ऐकूया चंद्रकंस रागातली काही गीतं. राग चंद्रकंस.

श्रोते हो, मी गेल्या भागात म्हटल्याप्रमाणे पहाटेपासून सुरू झालेल्या या संगीत प्रवासाची खरं म्हटलं तर या मध्यरात्रीच्या किंवा रात्रीच्या शेवटच्या प्रहरात सांगता होते खरी, पण अजूनही प्रातःकालीन आणि सायंकालीन संधीप्रकाश रागांचा आपण आस्वाद घेणार आहोत. निश्चितच पुढल्या भागात प्रातःकालीन संधीप्रकाश रागांचा आपण आस्वाद घेऊया. तेव्हा ऐकायला विसरू नका अष्टौ प्रहर एक अविरत नादयात्रा ह्याच वेळी आपल्या कार्यक्रमात.

0: श्रोते, आपण ऐकत होतात कार्यक्रम अष्टोप्रहर. या कार्यक्रम मालिकेचा भाग 9 आज आपण ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.
1: मंडळी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वाघांना वाचवलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त अवश्य ऐका. व्याघ्र प्रकल्पामध्ये महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडणारे वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार अमोल कुंभार यांची मुलाखत बुधवार दिनांक 29 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे ठीक 12:30 होत आहेत. सादर करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. गीतबहार या कार्यक्रमात ऐकूया देवकी पंडित यांनी गायलेले हे गीत. एक होता विदूषक या चित्रपटातील हे गीत नादो महानोर यांची रचना, संगीत आहे आनंद मोडक यांचं.

मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. ऋषिकेश रानडे यांच्या स्वरातील हे गीत आपण ऐकलं. श्रीरंग गोडबोले यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं अविनाश विश्वजीत यांनी. श्रोते आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

बबनी या चित्रपटातील गीता म्हणून ऐकलं. स्वर आणि संगीत ओंकार स्वरूप यांचं होतं. श्रेया घोषाल यांच्या स्वरात आता ऐकूया नीळकंठ मास्तर या चित्रपटातील गीत. गजेंद्र हिरे यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे अजय अतुल यांनी.

0: मी तेव्हा या चित्रपटातील गीतं पण ऐकत होता, जान्हवी प्रभू आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं हे गीत होतं, अश्विनी शेंडे यांचं. संगीतकार होते निलेश मोहरीर. श्रोते, आपण एकदा चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.
1: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची,
2: परवा भी कुणाची.

0: डबल सीट या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. अजय गोगावले, प्रियंका बर्वे, दीपिका जोग यांनी गायलेलं, शांताराम आठवले यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांचं. या गीताबरोबर चित्रपट संगीताचा गीतबहार हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.
1: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
2: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
1: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. आपण ऐकत आहात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आता सादर करत आहोत शिवानी कल्याणपूर यांचं उपशास्त्रीय गायन. आपण ऐकणार आहात मांज खमाज ठुमरी आणि मिश्र गारा कजरी. तबला साथ केली आहे

संतोष पाठक यांनी हार्मोनियम साथ केले आहे दीपक मराठे यांनी. ऐकूया शिवानी कल्याणपूर यांचं उपशास्त्रीय गायन.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात शिवानी कल्याणपूर यांचं उपशास्त्रीय गायन. आपण ऐकलात मांझ खमाश ठुमरी आणि मिश्र गारा कजरी. आता ऐकूया मालिका विशेष या कार्यक्रमाचा भाग 40वा. लावण्य रंग.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय। श्रोतेहो संगीतकार राम कदम यांच्या लावण्यांवर आधारित आज 40वा भाग। त्यांच्या जीवनात घडलेले विविध सुखदुःखाचे प्रसंग, आलेल्या अडचणी आणि त्या अडचणींवर त्यांनी केलेली मात आणि त्यातून त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी, या सगळ्यांचा संगम लावण्य रंग कार्यक्रमातून आपल्याला ऐकायला मिळतोय। गड जेजुरी जेजुरी या चित्रपटामध्ये राम कदम यांनी अनेक नव्या कलाकार

कलाकारांना संधी दिली. रामकदम ऑर्केस्ट्रामध्ये मिमिक्री करणारे अशोक सुरतगावकर हे खरं तर भल्याभल्यांच्या नकला करायचे. अगदी रामकदमांची देखील ते नक्कल करायचे. त्यांना देखील गड जेजुरी जेजुरी चित्रपटात रामकदमांनी एक कॉमेडी रोल दिला होता, कारण त्यांच्या मिमिक्रीला या चित्रपटामध्ये भरपूर वाव होता. याशिवाय अशोक गायकवाड, विजय गुंजाळ, अस्लम शेख, लोकनाट्यात काम करणारे चंद्रशेखर भागवत, बाळ बणकुद्रे यांना देखील संगीतकार राम कदम यांनी गड जेजुरी जेजुरी चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली होती. खरं तर बाळ बणकुद्रे हे खोपोलीच्या हॉटेलमध्ये काम करत होते. आता तोतया आमदार चित्रपटातली आणखीन एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया.

गड जेजुरी जेजुरी चित्रपटामध्ये कव्वाली होती. ही आली हो आली इश्काची राणी ठसक्यात आली ही कव्वाली सुरेश वाडकर यांनी गायली होती. प्यारे नावाचा एक लाईटमन होता, त्याला कव्वालीमध्ये ढोलकी वाजवण्यासाठी संधी दिली होती. या कव्वालीमध्ये नानाची डमी म्हणून चंद्रशेखर भागवत यांनी काम केलं आहे. चंद्रशेखर भागवत हे राम कदमांकडं गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं या चित्रपटासाठी गाणं गायला देखील होते. याशिवाय राम कदम यांच्याकडे नथुराम नावाचा एक लाईटमन होता. नथुराम हे हिंदी चित्रपटामध्ये कॅमेरामन होते. ते शशी कपूर यांचे फार लाडके होते. नथुरामला देखील फायटिंगसाठी डमी म्हणून राम कदमांनी घेतलं. हिंदीतल्या असरनींचा एक असिस्टंट प्रफुल्ल हा देखील राम कदमांच्याच ग्रुपमध्ये होता. कोल्हापूरच्या चित्रनगरीतले कोया आणि नंदू पाटील हे दोघं असिस्टंट कॅमेरामन होते. जुने जाणते संकलक पांडुरंग कोचीकर यांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर फटमार केल्यानंतर या चित्रपटाचा पहिला सीन नाना पाटेकर, श्रीराम गोजमगुंडे आणि नायिका सुहासिनी देशपांडे यांच्यावरती चित्रित झाला. गड जेजुरी जेजुरी या चित्रपटाबद्दल अधिक बोलण्यापूर्वी गणानं घुंगरू हरवलं चित्रपटातली एक धमाल अशी लावणी ऐकूया. एक पारवळ घुमतंय मनामध्ये.

गड जेजुरी जेजुरी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बी आर चोप्रा यांचं नाडियाद्वालांचं युनिट वापरलं होतं. चित्रपटाचं जवळजवळ 90% शूटिंग जेजुरीमध्येच झालं होतं. बाकी मग सिंहगड रोडच्या भिडेबागीमधलं आणि वडगाव कॅनलचं चित्रण देखील त्यामध्ये करण्यात आलं होतं. शूटिंगसाठी संपूर्ण युनिटला राहता यावं म्हणून जेजुरीचा प्रसिद्ध अहिल्याबाई होळकर यांचा वाडाच राम कदमांनी घेतला होता. गड जेजुरी जेजुरी या चित्रपटामध्ये एक शॉट असा आहे की नानाचं लग्न त्याचीच बायको दुसऱ्या बाईशी म्हणजे दुसऱ्या हिरोईनशी लावून देते. या सगळ्या भागाचं शूटिंग कडे पठारावरती घेण्यात आलं आहे. खंडोबाच्या दोन बायका हाही संकेत त्यामध्ये दाखवला. लग्नांचा गोंधळ आणि जागर या भागाचं शूटिंग मात्र पुण्याच्या भरतनाट्य मंदिरामध्ये झालेलं आहे. चित्रपटाच्या कसं बोलू बाई काय सांगू बाई या शेवटच्या लावणीचं शूटिंगही भरतनाट्य मंदिरामध्येच झालेलं आहे. या चित्रपटाबद्दल अधिक बोलूया आणखीन एका ढंगदार अशा लावणीनंतर. आता अत्तराचा फाया या चित्रपटातली माधुरी पुरंदरे आणि सहकाऱ्यांनी गायलेली एक हिंदी लावणी आपण ऐकणार आहोत. ही रचना बशीर अहमद यांची आहे.

गड जेजुरी जेजुरी या चित्रपटाच्या पार्श्वसंगीतासाठी एकदा कावळ्याची कावकाव पाहिजे होती, पण राम कदम यांना कावकावचा ऑडिओ काही मिळेच ना. मग रात्री 12 वाजता वैकुंठ स्मशानभूमीमध्ये ते गेले, तिथं फटाके लावले, त्याबरोबर सगळे कावळे काव काव काव करून ओरडू लागले आणि राम कदम यांना हवं तसं बॅकग्राऊंड म्युझिक मिळालं. पार्श्वसंगीत राम कदम अगदी मनापासून देत असत आणि त्यासाठी कोणतेही परिश्रम घेण्याची त्यांची तयारी असे हेच यावरून आपल्या लक्षात येतं. अत्तराचा फाया चित्रपटातलीच पुष्पा पागधरे यांनी गायलेली एक दुर्मिळ अशी लावणी.

आकाशवाणीवरच्या झुंबी यासाठी देखील अतिशय मन लावून पार्श्वसंगीत राम कदमांनी दिले आहे. यासाठी पक्ष्यांचा किलबिलाट, मोट्याचं पाणी काढतानाचा खळखळाट, गाईचं हंबरणं, कुत्र्याचं ओरडणं असे विविध आवाज नैसर्गिकरित्या ग्रामीण भागामध्ये जाऊन त्याचं ध्वनिमुद्रण करून त्यांनी आणले होते. चला आणखीन एक लावणी आपण ऐकूया. अत्तराचा भाया चित्रपटातलीच ही लावणी उषा मंगेशकर यांनी गायलेली आहे.

0: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग मालिका विशेष या कार्यक्रमांतर्गत लावण्य रंग ही मालिका इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. मध्यरात्रीचे 2 वाजत आहेत. आता ऐकूया कार्यक्रम साहित्य सौरभ. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ। श्रोते हो नमस्कार, साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी वैदेही सौर्य आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण अरुणा सबाने यांची कथा ऐकणार आहोत। कथेचं शीर्षक आहे मनी प्लांट।
1: खूप दिवसांपासून जयाचं शिलाकडे जायचं सुरू होतं, पण वेळच मिळेना। ती कुठेही भेटली की म्हणायची, तू पक्की काकूबाई झालीस, घर कोंबडी नुसती, अजिबात येत नाहीस माझ्याकडे। आज वेळ होता तर जया लगेच मनीषला घेऊन शिलाकडे निघाली। त्याला तर शिला मावशी फारच आवडते। ते दोघेही शिलाकडे पोचले। पोर्च मध्ये विजय वर्तमानपत्र वाचत बसला होता। अरे विजय, कधी आलास तू हॉस्टेलवरून? 5-6 दिवस झाले मावशी। ये ना बैस। कसे गेले पेपर्स? मॅट्रिकला होतास ना? होय, छान गेलेत। घरी नाही आला रे, वेळच नाही मिळाला मावशी। मम्मी गेली होती डेहराडूनला, तिच्या माघारी घराकडे लक्ष द्यायला सांगून गेली होती, म्हणून मी सारखा घरातच होतो। अरे पण अजय होता ना, तो कशाचा सुट्ट्यांमध्ये घरी राहतो? तो आधीच ट्रेकिंगला निघून गेला। बसा तुम्ही दोघं, मी येतोच। बोलत बोलत ते हॉलपर्यंत येऊन पोचले। आधुनिक फर्निचर, ब्रँडची मोठी विवेकानंदाची मूर्ती, शेजारीच असलेला डेक, सगळं सामान शिलाच्या उच्च अभिरुचीची आणि आर्थिक संपन्नतेची साक्ष देत होते। पण तिच्या डोळ्यात तिथली एकही सुंदर वस्तू उतरत नव्हती। तिच्या समोर येत होता तो सारखा विजयचा सायंकाळच्या वेळी घरात एकटाच बसलेला हिरमुसलेला चेहरा। शिलाला दोन मुलं, अजय आणि विजय। विजयला लहानपणापासून तिने पाचगणीला वसतिगृहात ठेवले, त्याच्याकडे इथे नीट लक्ष द्यायला वेळ मिळत नाही म्हणून। शिवाय इथल्यापेक्षा तिथलं वातावरण चांगलं। दर महिन्याला ती त्याला भरपूर मनी ऑर्डर पाठवते, नोकरासोबत डबेही पाठवते। वर्षातून दोनदा अजय मम्मीजवळ येतो, पण फारसं कुणाकडे जाणं नाही का कुणासोबत बोलणं नाही, एकटं बसून राहायचं, वाचायचं नाहीतर पेंटिंग। अजय सारखा विजयला भडाभडा बोललेला, खळखळून हसलेला तिनं कधीच पाहिला नाही। प्रसन्नपणा, मोकळेपणा विजयच्या चेहऱ्यावर तिला कधी दिसला नाही। काय बाईसाहेब, आज कशी काय वाट चुकला तिकडे? चुकली काय म्हणतेस ग, मुद्दाम आले तुला भेटायला। वा वा, चांगला दिवस उजाडला बुवा। अरे वा मनीष, तू पण आला, काय रे कसा आहेस? मस्त। अरे विजय, मनीषला बोलव ना तिकडे खेळायला, एवढं साधं कळत नाही का रे तुला? काय म्हणते जया, कशी आहेस तू? किती दिवसांनी आलीस ग? अगं वेळच मिळत नाही। काय करते दिवसभर? नोकरी तर करत नाही, मग दिवसभर कशात बिझी असते? वागवा, नोकरी केली नाही म्हणजेच बिझी असते होय। मला मेलीला दिवसभर घरकामातून फुरसत मिळत नाही। किती कामं असतात ग, सकाळी तर अगदी लगीन घाई असते, मरायला सुद्धा वेळ नाही। काय हे जया, भलतंच काय बोलतेस? खोटं बोलते हो मी? अगं तुला मध्यमवर्गीय स्त्रियांच्या घरकामाची कल्पनाच नाही। हो बाई हो, तुलाच तेवढा एकटीला संसार। अगं हे सारेच करतात, या पल्याडही काही जग आहे की नाही? आहे, पण आधी मला माझं जग पेलू दे। मुलं मोठी झाली की मग येईन मी तुझं जग पेलू लागायला। अगं शिला, असं दुसऱ्याचं जग पेलता पेलता स्वतःच्या संसाराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पश्चाताप करणारे खूप पाहिले बरं मी। तिच्या या वक्तव्यावर शिला जोरात हसली। तेवढ्यात विजय सरबतचे ग्लास घेऊन आला। घरात नोकर असताना आणि त्याच्या मम्मीने त्याला न सांगता अगत्यपूर्वक सरबत करून आणलं

ह्याचं तिला भारी कौतुक वाटलं. कौतुक भरल्या नजरेनं तिनं त्याच्याकडे बघितलं आणि सरबतचा ग्लास त्याच्या हातातून घेणार त्याच क्षणी तिला विजयच्या कॉलरवर मोठा हिरवा किडा दिसला. अचानक दिसलेल्या किड्यामुळे ती इतकी घाबरली की अरे विजय म्हणून किंचाळली आणि त्या गडबडीत तिच्या हातातून ग्लास पडला. त्यातलं सरबत तिच्या साडीवर सांडलं, थोडं शिलाच्याही साडीवर सांडलं. ग्लास पडताच भयाकुल नजरेने विजयने त्याच्या आईकडे बघितलं. यू रास्कल, वेंधळा आहेस नुसता, साधा सरबत तुला नीट सर्व करता येत नाही. डॅम इट, माझी स्टार्टची सगळी साडी खराब केलीस मूर्ख. स्मार्टनेस म्हणून कसा नाहीच तुझ्यात, काय फायदा तुला एवढं त्या महागड्या स्कूलमध्ये टाकून. हॉस्टेलची मुलं कशी स्मार्ट असतात. विजय अगदी चोरासारखा उभा होता. जणू त्याच्याकडून फारच मोठा अपराध घडला होता. त्याचे दोन्ही खांदे इतके झुकले की जयाला तो त्याच्या मम्मी समोर एखाद्या गरीब कोकरासारखा वाटला. वाघासमोर हरणाच्या पिलांनी घाबरून उभं राहावं तसं. एवढ्या 15-16 वर्षाच्या मुलामध्ये एवढी भीती, असं लाचार होऊन आपल्या आईसमोर उभं राहणं जयाला अजिबात आवडलं नाही. त्याने म्हणायला हवं होतं, मम्मी किती बोलतेस, माझ्या चुकीनं नाहीच ग पडला तो. पण शांत सालस सुस्वभाव विजय असं बोलू शकला नाही. पण जयाला मात्र राहुलं नाही. ती शिलाला म्हणाली, अगं काय हे शिला, त्याचा काय दोष, तो किडा मला दिसला म्हणून मी ओरडले आणि माझ्याच हातून खरं तर तो ग्लास पडला. आणि पडला तर पडला ग, एवढं काय रागावतेस तू त्याला. अगं पण माझी साडी, मला लगेच मीटिंगला बाहेर जायचंय, आता परत साडी चेंज करा. आणि हा हा गालीचा बघ ना किती घाण झाला, ड्रायक्लीन करायलाच आता मला 400-500 रुपये खर्च येतो. तेवढे काही तुला जास्तचे नाही गं आंटी, जाऊ द्या ना. काय रागावतेस तू एवढ्या मोठ्या दादाला, आधीच बिचारा वर्षभर हॉस्टेलला असतो. मनीषने गोड आवाजात शिलाला आर्जव केलं आणि त्यात यशस्वी झाला. लब्बाड आहे हं म्हण्या तू, एक नंबरचा बदमाश. बसा तुम्ही, येते मी आता साडी चेंज करून. मनीषच्या गालगुच्चा घेत शिला बाहेर पडली आणि साडी बदलायला वर गेली. विजयने परत आणलेलं सरबत पिता पिता ती त्याच्याशी त्याच्या शाळेबद्दल हॉस्टेलबद्दल गप्पा मारत होती. पण तो काही खुलत नव्हता. त्याचा गेलेला मूड असा पटकन परत येणं शक्यही नव्हतं. शिला हॉलमध्ये येताच जयाने तिचा निरोप घेतला आणि विजयला घरी येण्याचं निमंत्रण देऊन ती मनीष सह बाहेर पडली. घरात आल्या आल्या नवऱ्याने त्यांचं हसत स्वागत केलं आणि म्हणाले, मन्या मी मनी प्लांट आणला बरं. मनी प्लांट, तो आणखी कशाला हो, आहेत ना आपल्याकडे 2-4 प्रकारचे मनी प्लांट, ते सोड ग, हा वेगळाच आहे. बघू बघू, अय्या खरंच मोठा पानांचा आहे की हो. दुसऱ्या दिवशी जयाच्या मिस्टरांनी एका कुंडीत मनी प्लांटची प्रतिष्ठापना केली आणि ती कुंडी हॉलमध्ये आणून ठेवली. हॉलमध्ये कुंडी आणून ठेवल्या ठेवल्या जयाचं लक्ष तिकडे गेलं. अहो हे काय करता, आधीच हॉलमध्ये भरपूर कुंड्या आहेत ना. अर्थातच मिस्टरांनी तिच्या बोलण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं आणि त्या कुंडीची स्थापना खिडकीजवळ केली. कधीपासून मनीष हा सगळा प्रकार निहाळत होता. त्याने सुद्धा लगेच बाहेर बगीचातला एक मनी प्लांट तोडला आणि एका बॉटलमध्ये पाणी टाकून पोर्चमध्ये जवळ नेऊन ठेवला आणि म्हणाला, पप्पा बघूया आपण कुणाचा मनी प्लांट आता लवकर वाढतो ते. काहीही करा पण आपापल्या झाडांना पाणी द्यायला विसरू नका, नाहीतर द्याल माझ्याच मागे लावून. जयाने कडक आवाजात दोघांवरही हुकूम सोडला. मग रोज दोघांचंही त्या रोपट्याला पाणी घालणं सुरू झालं. जयाचं त्याकडे लक्षही नव्हतं. मात्र 5-6 दिवसातच मनीषची नवलाई संपली. त्याला त्याची शाळा, अभ्यास, खेळ या सगळ्या व्यापातून त्या रोपट्याला पाणी द्यायला वेळ मिळेनासा झाला. इतर झाडांसोबत रोपटं आपलं वाढू लागलं. जयाच्या मिस्टरांचं मात्र रोज त्या लहानशा मनी प्लांटला पाणी देणं, त्याला इकडून तिकडे हलवणं सुरू होतं. 15-20 दिवसानंतर ऑफिसला जाताना ते म्हणाले, अगं आज जरा गडबडीत मी मनी प्लांटला पाणी द्यायला विसरलो, प्लीज जरा देशील. जयाच्या कामाच्या गडबडीत आणखी एक झंझट. पण ऐकतोय कोण, हातातलं काम टाकून ती रोपट्याजवळ आली, पाणी घातलं. काही दिवसांनी आपोआपच इतर झाडांप्रमाणे मनी प्लांटची देखभाल तिच्याकडेच आली. एका दुपारी सगळी कामं आटोपून खिडकीचं तावदान पुसायला खिडकीजवळ जया गेली. सहज मनी प्लांटकडे तिचं लक्ष गेलं तर काय आश्चर्य, गडद हिरव्या टवटवीत पानांच्या देठाला एक छोटासा कोंब फुटला होता. त्या अगदी लहानशा ठिपक्याने तिचं लक्ष वेधून घेतलं. मग लगेच लहान मुलाच्या उत्साहानं मनीषनं लावलेल्या रोपट्याला बघायला ती गेली. बॉटल मागे पुढे करून शोध घेतला, कुठे नवा कोंब दिसतोय काय. तिथेही एक पोपटी खूण होती. अहो तुम्हा दोघांच्याही मनी प्लांटला नवा कोंब फुटला, खरं तू बघितलं. बघितलं ना दुपारी, दोघेही हरखून मनी प्लांटचा कोंब बघत होते. मनीष तर सारखा इकडून तिकडे फिरवून फिरवून बघत होता. मग रोजच मनी प्लांटचं निरीक्षण सुरू झालं. आता त्याची धाव खिडकीकडे जाऊ लागली. एक दिवस ते म्हणाले, मनी प्लांट इकडच्या बाजूने का धावतो, अहो वनस्पती सूर्यप्रकाशाकडेच धाव घेईल ना. तसं नव्हे ग, त्यांनाही आधार हवा असतो. खिडकीच्या गजाच्या आधाराने आता मनी प्लांट वर जाणार, बघच

0: हो का मम्मी? माझं मनी प्लांट का नाही वाढत ग? मी याची जागा बदलते. हो हो बदल. दोन्ही मनी प्लांट आपापल्या प्रगतीने वाढत होते. पाळण्यात वाढणाऱ्या बाळाच्या वाढीवर आईचं लक्ष असतं, तसंच त्यांचं झालं. ते रोप फक्त वाढत होतं, चालत नव्हतं की हसतही नव्हतं. पाणी कमी पडलं म्हणून एखाद्या दिवशी रडतही नव्हतं, पण ते रोपटं आता तिच्या कुटुंबाचा एक भाग झालं होतं. जया आपोआप त्यात गुंतून पडली, चक्क त्याच्या प्रेमात पडली. वनस्पतींना जीव असतो, त्या श्वास घेतात, त्यांना अन्न पाणी लागतं वगैरे सर्व वनस्पतीशास्त्रात ती शिकली होती. पण वनस्पती लढाही लावतात हे मात्र ती आताच अनुभवत होती. मनीषने मनी प्लांटची जागा बदलून 8-10 दिवस झाले तरी त्यात मात्र फारसा फरक पडलाच नाही. आपलं मनी प्लांट वाढत का नाही म्हणून मनीष खूप हिरमुसला. म्हणाला, आई बगीचात प्रत्येक झाड कसं छान हिरवगार ताज तवान टवटवीत दिसतं. पप्पांचा मनी प्लांट बघ कसा छान वाढला. त्यांना झाडाबद्दल प्रेम आहे बेटा, मग मला नाही का? तसं नव्हे रे, त्याला कसं सांगावं जयाला कळेना. त्याच्या पप्पांची प्रेमळ नजर सारख्याच वात्सल्याने सगळ्या झाडांवरून फिरत असते. वनस्पतीच्याही वाढीला माणसांच्या प्रेमाचीच आवश्यकता आहे. मनीषच्या खुरडलेल्या मनी प्लांटने जयाला या सगळ्या गोष्टी मान्य करायला लावल्या. दोन्ही मनी प्लांटला खतपाणी माती सगळं सारखं होतं, पण पप्पांचा मनी प्लांट भराभर वाढला, तरारला. मात्र मनीषचा खुरटला, कारण तिकडे माणसांची ये जा कमी. शिवाय त्याला नुसतंच कर्तव्य भावनेतून किंवा त्या लहानग्या हौस म्हणूनच पाणी मिळालं, प्रेम मिळालं. पण त्याच्या अंगावरून ममत्वाची वात्सल्याची नजर कुठे फिरली? त्याला ऊन जास्त झालं असेल म्हणून एक दोनदा मनीषने त्याची जागा बदलली, पण वारंवार त्याच्याकडे लक्ष कोणी दिलं? त्याच्या जातीने कोणी विचारपूस केली? जयाला एकदम शिलाच्या विजयची आठवण झाली. अजय विजय जोडीने तिच्या समोर उभे राहिले. दोघे एकाच घरातली एकाच आईची मुलं. एक घरी वाढतो, दुसऱ्याला उच्च शिक्षणासाठी वसतिगृहात ठेवले. त्याला पाहिजे त्या सुखसोयी पुरवल्या, पाहिजे तेवढा पैसा पाठवला. वसतिगृहातलं स्वच्छंदी जीवन तो उपभोगत होता. कोणाचा धाक नाही, दडपण नाही. तरीही झपाट्याने शारीरिक आणि मानसिकरित्या वाढ झाली ती घरी राहणाऱ्या अजयची, कारण त्याला आई वडिलांची ऊब मिळाली. शेवटी आईचाच पदर हवा असतो ना मुलांना? पण आज परिस्थिती बदलली. मुलांना आईचा पदर मिळणं म्हणजे आज पर्वणी झाली आहे. मग आजची पिढी चांगली तयार होणार कशी? त्यांना प्रेमाची ऊब मिळणार नाही तर त्यांची गत मनीषच्या मनी प्लांट सारखीच होणार. खुरटलेली त्यांचाही निकाल असाच लागणार विजयच्या द्वितीय श्रेणी सारखा.
1: श्रोते हो, आताच आपण अरुणा सबाने यांची कथा ऐकलीत. कथेचं शीर्षक होत मनी प्लांट. यानंतर आपण डॉक्टर श्यामल सराडकर यांच्या कविता आणि गझल ऐकणार आहोत.
2: माझी पहिली गझल, बेचैनीला पंख दिले अन झोप उडाली, डोळ्याला तू काय दिले अन झोप उडाली. बेचैनीला पंख दिले अन झोप उडाली, डोळ्याला तू काय दिले अन झोप उडाली. छान चालले होते सारे मनमेंदूचे, छान चालले होते सारे मनमेंदूचे, डोक्याला तू पाय दिले अन झोप उडाली. चार दिसांचा मोहर होता या फुलण्याचा, पानगळीची याद दिली अन झोप उडाली. आता कुठे तर जगावयाची इच्छा झाली, आता कुठे तर जगावयाची इच्छा झाली, मृत्यू म्हणे चल निघायचे अन झोप उडाली. रात्र कशी जागून काढली आनंदाने, सकाळ पारी कशी कळेना झोप उडाली. गुरुजी झोपे बद्दल नेहमी सिरियस होते, गुरुजी झोपे बद्दल नेहमी सिरियस होते, आयुष्याच्या संध्याकाळी झोप उडाली. बालपणीचे कंचे फुटले गारा सुटल्या, बालपणीचे कंचे फुटले गारा सुटल्या, डोळे कंचे झालेले अन झोप उडाली. बेचैनीला पंख दिले अन झोप उडाली, डोळ्याला तू काय दिले अन झोप उडाली. माझी दुसरी कविता, तुटता तुटता सावरताना ठणकत होती एक ढहाळी, तुटता तुटता सावरताना ठणकत होती एक ढहाळी, फुटली होती छान पालवी कोमल हिरवी स्तब्ध कोवळी. चहू दिशेने वादळ सुटले उन्मळताना पाय वाकला, चहू दिशेने वादळ सुटले उन्मळताना पाय वाकला, गळून पडल्या फांदीवर मग उधळीने संसार फुलवला. निसर्ग अपुल्या तालावरती गातो अविरत हळवे गाणे, अस्तित्वाचे रंग सोहळे

काळाचे विझणे अंकुरणे. माझी तिसरी कविता. लिहिता लिहिता ना सुटलेले त्यावर आता लिहायचे. लिहिता लिहिता ना सुटलेले त्यावर आता लिहायचे. अंधुक अंधुक आठवलेले त्यावर आता लिहायचे. कशा कशाच्या मागे तेव्हा किती कसे मी पळायचो. पळताना जे मागे उरले त्यावर आता लिहायचे. जगता जगता वाटेवरती वळणे आली कितीतरी. मार्ग मनाचे उरले सुरले त्यावर आता लिहायचे. देह किनारा किती सजवला घरटे मातीचे विणले. लाटांनी जे पुसून नेले त्यावर आता लिहायचे. काडी कचरा जमवत गेलो कुणास आता सांगावे. मागे सुटले शंख शिंपले त्यावर आता लिहायचे. चतुर होतो तेव्हा आपण उगाच स्वार्थी बनायचो. ज्यांना ज्यांना उगा फसवले त्यावर आता लिहायचे. उगाच मांडत होतो आपण खेळ भांडुले शब्दांचे. शब्दा पल्याड अनुभवलेले त्यावर आता लिहायचे. माझी पुढची कविता. उत्तर नव्हते माझ्या पाशी तळहाताच्या रेषेपाशी. उत्तर नव्हते माझ्या पाशी तळहाताच्या रेषेपाशी. जंगल जंगल भटकत गेलो प्रश्न मांडले हरिणापाशी. कोण शिकारी बोलत होता बकरी होतो वाघापाशी. धाप लागलेली जगण्याला कोण साचले हृदयापाशी. वादळ वारा सुसाट आला पान बिलगले झाडापाशी. श्वास बावरा खरचटलेला जगणे जखमी मृत्यूपाशी. उत्तर नव्हते माझ्या पाशी तळहाताच्या रेषेपाशी. माझी पुढची गजल. आसवांच्या पावलाला शेवटी लागो किनारा. आसवांच्या पावलाला शेवटी लागो किनारा. पंख झडल्या पाखराला शेवटी लागो किनारा. जन्मभर पिसले जीवाला पण अखेरी हात खाली. जन्मभर पिसले जीवाला पण अखेरी हात खाली. पीठ झाल्या दरवळीला शेवटी लागो किनारा. थांबली ही झुंज माझी संपली आता लढाई. थांबली ही झुंज माझी संपली आता लढाई. दोष देणाऱ्या जगाला शेवटी लागो किनारा. पेरले मी रक्त माझे पण उडाली धूळ पदरी. पेरले मी रक्त माझे पण उडाली धूळ पदरी. ह्या नशिबाच्या खळाला शेवटी लागो किनारा. कोरड्या डोळ्यात ज्याच्या साचले होते समंदर. त्या जळालेल्या घराला शेवटी लागो किनारा. काय हाती लागते मग शेवटाला माणसाच्या. काय हाती लागते मग शेवटाला माणसाच्या. शून्य होणाऱ्या मनाला शेवटी लागो किनारा. शोधताना ताल माझा गात होतो एक गाणे. भटकलेल्या वासराला शेवटी लागो किनारा. जिंदगानी काच होती रुतत गेली काळ झाला. जिंदगानी काच होती रुतत गेली काळ झाला. मुखवट्याच्या आरशाला शेवटी लागो किनारा. मुखवट्याच्या आरशाला शेवटी लागो किनारा. माझी नंतरची गजल. काय बरोबर काय चुकीचे कधी कुणाला कळले आहे. काय बरोबर काय चुकीचे कधी कुणाला कळले आहे. कसे माजते मनात काहूर कधी कुणाला कळले आहे. प्रत्येकाची कथा निराळी जगता जगता फुलते विजते. प्रत्येकाची कथा निराळी जगता जगता फुलते विजते. एकसारखे नाटक नसते कधी कुणाला कळले आहे. मनात घर झालेच कुणाचे. मनात घर झालेच कुणाचे. घरात मनमग लागत नाही. मनातले हे चिंब निखारे कधी कुणाला कळले आहे. निरागसांचे बकरी होणे परिस्थितीचे वाघ सभोती. निरागसांचे बकरी होणे परिस्थितीचे वाघ सभोती. हिंसक नसणे तरीही मरणे कधी कुणाला कळले आहे.
काय बरोबर

काय चुकीचे कधी कुणाला कळले आहे, कसे माजते मनात काहूर कधी कुणाला कळले आहे. पुढची कविता. तुझ्या पावलांचा ठेका पाचोळ्याला खुणावतो, तुझ्या पावलांचा ठेका पाचोळ्याला खुणावतो, स्वर पाखराचा गळा उंच उंच ओघळतो. खारू ताई भीर भीर कशी बघते भयाने, खारू ताई भीर भीर कशी बघते भयाने, शोधी दाणे इवलेसे तूर तूर नजरेने. राणी वनी खडकाळ झुळ झुळ डोहापाशी, राणी वनी खडकाळ झुळ झुळ डोहापाशी, बिया गाठते अंबर रुजू येते पाण्यापाशी. गाव वारुळ मुंगीचे, गाव वारुळ मुंगीचे, गर्द सावली हिरवी, भूर भूर पीठ करी चक्की गाताना भैरवी. वळणांची रान वाट जसा भांग जंगलाचा, वळणांची रान वाट जसा भांग जंगलाचा, पेरू आभाळ मनात शुभ्र अंकुर मातीचा, पेरू आभाळ मनात शुभ्र अंकुर मातीचा. पुढची गजल. फुलण्याआधी खुडतो जोतो हेच फुलांचे दुखणे आहे, फुलण्याआधी खुडतो जोतो हेच फुलांचे दुखणे आहे, खुलण्याआधी तळतो जोतो हेच ऋतूंचे दुखणे आहे. किती खोल ही नदी तळाला, किती खोल ही नदी तळाला, लोक आताशा थरथरलेले, कसे विसरती टोकावरती हेच पुलांचे दुखणे आहे. जरजर जगणे कातर वेळी खादल झालो पाखर ओठी, जरजर जगणे कातर वेळी खादल झालो पाखर ओठी, साथ सोडली फांदी नेही हेच फळांचे दुखणे आहे. फुलण्याआधी खुडतो जोतो हेच फुलांचे दुखणे आहे, खुलण्याआधी तळतो जोतो हेच ऋतूंचे दुखणे आहे. माझी पुढची गजल. पोहून पार केली कुठली नदी मनाची, पोहून पार केली कुठली नदी मनाची, डोळ्यात साचलेली कुठली नदी मनाची. गजरा कसा मनाला ऊन श्वास देतो, केसात माळलेली कुठली नदी मनाची. मकडी कशी फुलवते जाळे हवे किनारी, मकडी कशी फुलवते जाळे हवे किनारी, पंखात वेढलेली कुठली नदी मनाची. फुलपाखरू निघाले सोडून डोह हिरवा, फुलपाखरू निघाले सोडून डोह हिरवा, रानात वाचलेली कुठली नदी मनाची. पंखात त्राण नाही आता उडावयाला, चोचीत राहिलेली कुठली नदी मनाची. होते हवे मलाजे झाले अखेर माझे, हृदयात पोचलेली कुठली नदी मनाची. गाणे अखेर न्हाले तालात झुळझुळीच्या, गाणे अखेर न्हाले तालात झुळझुळीच्या, कंठात पेरलेली कुठली नदी मनाची. पोहून पार केली कुठली नदी मनाची, डोळ्यात साचलेली कुठली नदी मनाची. माझी पुढची कविता. अवकाशातून बघितले तर दिसतो इवला ठिपका, अवकाशातून बघितले तर दिसतो इवला ठिपका, पृथ्वी म्हणजे नदी काठच्या वाळूचा पापुद्रा. शून्यातून शून्यात जायचे बाकी काही नाही, जगणे म्हणजे झुळूक हवेची विरघळलेला पारा. उगाच जाती धर्म देश अन किती लंगड्या बाता, भ्रमात जगणे मरणे अपुले पोकळ नखरा सारा. अवकाशातून बघितले तर दिसतो इवला ठिपका, पृथ्वी म्हणजे नदी काठच्या वाळूचा पापुद्रा. माझी शेवटली गजल. काठावरती पाय घसरला नदी समजणे सोपे नसते, काठावरती पाय घसरला नदी समजणे सोपे नसते, कुठवर असतो प्याला भरला नदी समजणे सोपे नसते. खळखळ लाटे सोबत नेते शिंप शिंपले रेती माती, खळखळ लाटे सोबत नेते शिंप शिंपले रेती माती,
कुठवर करते चिंब।

0: अनाला नदी समजणे सोपे नसते, उडून जाते मिठीत घेते आभाळाला जीव लावते, उडून जाते मिठीत घेते आभाळाला जीव लावते, साद घालते कशी घनाला नदी समजणे सोपे नसते, मातीमध्ये स्वतः मिसळते साय राखडी लोणी होते, मातीमध्ये स्वतः मिसळते साय राखडी लोणी होते, थंड चिखल कोमल पायाला नदी समजणे सोपे नसते, काठावरती पाय घसरला नदी समजणे सोपे नसते, कुठवर असतो प्याला भरला नदी समजणे सोपे नसते, नदी समजणे सोपे नसते। धन्यवाद।
1: श्रोते हो, आत्ताच आपण डॉक्टर श्यामल सराडकर यांच्या कविता आणि गझल ऐकल्यात। याचबरोबर वेळ झाली आपली रजा घेण्याची। पुन्हा भेटूया पुढील साहित्य सौरभ या कार्यक्रमात। तोपर्यंत नमस्कार। या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता रसपुरे। ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती।
2: साहित्य सौरभ हा कार्यक्रम इथे समाप्त करत आहोत। ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती।

मंडळी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वाघांना वाचवलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त अवश्य ऐका. व्याघ्र प्रकल्पामध्ये महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडणारे वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार अमोल कुंभार यांची मुलाखत बुधवार दिनांक 29 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.

आता ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बाळा जोजोरे चित्रपटातलं सुरेश वाडकर, सुधा जोशी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत. गीतकार आहेत जगदीश खेबोडकर आणि संगीतकार आहेत लक्ष्मीकांत पॅरेलाल.

यानंतरचं गीत आहे एकापेक्षा एक चित्रपटातलं. सुरेश वाडकर, शोभा जोशी, अशोक सराफ आणि निशिगंधा वाड यांच्या स्वरातलं. गीतकार आहेत शांताराम नांदगावकर, संगीतकार आहेत अरुण पौडवाल.

0: चटणीची
1: काय झालं?
2: लग्न आधीच्या माझ्या वाढदिवसाला मला सिनेमाला घेऊन गेला होतास.
1: गेला होतो.
2: सुंदर साडी आणून दिली होतीस.
1: दिली होती.
2: बागेत फिरायला घेऊन गेला होतास.
1: गेला होतो.
2: हॉटेलात जेवायला नेलं होतं.
1: नेलं होतं.
2: मग आता काय झालं?
1: काय झालं
2: मलाच विचारतोस?
1: डोंट वरी, आज मी तुला माझ्या हातानं जेवायला करून घालीन. नो टेन्शन, अटेन्शन अबाउट टर्न टू किचन.

यानंतर ऐकूया धडक मार चित्रपटातलं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं हे गीत. गीतकार आहेत चिंतामणी पोतदार.

पूर्वघोषित गीत आपण काही कारणामुळे ऐकू शकला नाहीत. आता आपण ऐकत होतात आलिया भोगासी चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत. गीतकार होते शंकरराव कुलकर्णी. यानंतर ऐकूया वाट पाहते पुनवेची या चित्रपटातलं आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर आणि गीतकार आहेत जगदीश खेबुडकर, संगीतबद्ध केलं आहे दत्ता डावजेकर यांनी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया ऐकावं ते नवलच या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत. गीतकार आहेत प्रवीण दवणे आणि संगीतकार आहेत अरुण पौडवाल.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया आलिया भोगासी चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत. गीतकार आहेत शंकरा कुलकर्णी.

गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 3 वाजत आहेत. आता ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत. गीतकार होते पी सावळाराम आणि संगीतकार वसंत प्रभू. यानंतर ऐकूया माणिक वर्मा यांच्या स्वरातलं हे गीत. गीतकार आहेत मधुकर जोशी आणि संगीतकार दशरथ पुजारी.

यानंतर ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं हे गीत. गीतकार आहेत गोपाल मयेकर आणि संगीतकार आहेत अशोक तत्की.

श्रोते हो, मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकत होतात. गीतकार आहेत उमाकांत कणेकर, उमाकांत सॉरी माफ करा उमाकांत काणेकर, संगीतकार श्रीकांत ठाकरे. यानंतरचं गीत आहे मनोहर मसणे यांनी गायलेलं. गीतकार आहेत एकनाथ मुंबईकर, संगीतकार मनोहर मसणे.

यानंतरचं गीत आहे राणी वर्मा यांनी गायलेलं. गीतकार आहेत शांताराम नांदगावकर, संगीतकार आहेत अशोक पत्की.

श्रोते हो, अरुण दाते यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकत होतात. गीतकार मंगेश पाडगावकर, संगीतकार यशवंत देव. यानंतर ऐकूया सी रामचंद्र यांच्या स्वरातलं हे गीत. गीतकार आहेत सुरेश भट

सी रामचंद्र यांनी गायलेल्या गीताबरोबरच भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. आता वेळ झाली आहे मिश्र संगीत या कार्यक्रमाची.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकत होतात. गीतकार संजीवनी मराठे आणि संगीतकार श्रीनिवास खळे. यानंतर ऐकूया माणिक वर्मा यांच्या स्वरातलं हे गीत. गीतकार आहेत मधुकर जोशी आणि संगीतकार दशरथ पुजारी.

यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं हे गीत. गीतकार आहेत गदी माडगुळकर, संगीतकार आहेत सुधीर फडके.

दाजी बामोर घोड्यावर बसल्या बसल्या अंगाला अंग लागत आणि होती गुदगुल्या। बालपणीच्या इति आठवणी फार मागल्या।

आशा भोसले यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकत होतात. गीतकार गदी माडगुळकर आणि संगीतकार सुधीर फडके.

फैजल आणि बाल सहकाऱ्यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकलं. गीतकार जी एच पाटील, संगीतकार वसंत देसाई. यानंतरचं गीत आहे सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं. सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं. गीतकार आहेत शांताराम नांदगावकर, संगीतकार अनिल मोहिले.

कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलात अनंत चिपळेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं कोळी गीत. गीतकार चंद्रकांत कडू, संगीतकार मधुकर पाठक. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. आता वेळ झाली आहे नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. पहाटेचे 4 वाजत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकूया फैयाज हुसेन खान यांचं व्हायोलिन वादन, राग भैरव बहार, विलंबित गत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया फैयाज हुसेन खान यांचं व्हायोलिन वादन.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात फय्याज हुसेन खान यांचं व्हायोलिन वादन. त्यांना तबला साथ केली होती अरविंद कुमार आझाद यांनी. आपण ऐकलात राग भैरव बहार.

मंडळी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वाघांना वाचवलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त अवश्य ऐका, व्याघ्र प्रकल्पामध्ये महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडणारे वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार अमोल कुंभार यांची मुलाखत. बुधवार दिनांक 29 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारतो.

आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. पहाटेचे 4:30 वाजत आहेत. आपण ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात. वंदना कट्टी यांचं गायन, राग सरगवराली, विलंबित बंदिश 3 तालात निबद्ध आहे.

बोल आहेत सुधना लीनी काटे मोरी, द्रुतबंदिश अद्धा तीन तालात निबद्ध असून बोल आहेत दरसो को तरसे नयन निसदिन. तबला साथ आहे अतुल ताडे यांची आणि हार्मोनियम साथ केली आहे जयंत फडके यांनी. ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात वंदना कट्टी यांचं गायन राग सरगवराली.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात वंदना कट्टी यांचं गायन. आपण ऐकलात राग सालग वराली. नादब्रह्म हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः.
2: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी. गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा. या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला.
1: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा. सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले. माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रघुनाथ मंगेशकर आहेत, आता जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते. म्हणून प्रवास इथपर्यंत आला.
2: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका. बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रम.

मंडळी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वाघांना वाचवलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त अवश्य ऐका. व्याघ्र प्रकल्पामध्ये महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडणारे वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार अमोल कुंभार यांची मुलाखत बुधवार दिनांक 29 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी 3:40.

0: आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो।
1: श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम। नमस्कार, पहाटेचे 5 वाजत आहे। सादर करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार।

अमोर भूपाळी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांनी गायलेलं होनाजी बाळा यांचं हे गीत, संगीतबद्ध केलं होतं वसंत देसाई यांनी. आता ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरातील ग. दि. माडगूळकर यांचं गीत, झाला महार पंढरीनाथ या चित्रपटातील हे गीत, संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

श्यामची आई या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. आशा भोसलेने गायलेलं वसंत बापट यांचं हे गीत. संगीतकार होते वसंत देसाई. आता ऐकूया शेवग्याच्या शिंगा या चित्रपटातील गीत लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांच्या सुरात. शांताराम आठवले यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.